श्रोतेहो नमस्कार, सुप्रभात. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 मेगा हर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. आज आहे बुधवार, भारतीय सौर दिनांक 1 आश्विन, शके 1948 अर्थात 23 सप्टेंबर 2026. नमस्कार रत्नागिरी. सकाळचे 5:58:35 झाले आहेत. आजच्या प्रातकालीन सभेत मी रेडिओ सखी वंदना मुसळे आपलं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या प्रातकालीन सभेला सुरुवात करत आहोत मंगलध्वनीनं

मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. श्रोतेहो, सकाळचे 6 वाजतायत. आता हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

ची सात निरंतर आकाशवाणी रत्नागिरीची मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. आणि आजच्या या प्रसन्न सकाळी मी आहे तुमच्यासोबत तुमची रेडिओ मैत्रीण वंदना मुसळे. श्रोते हो, सकाळचे 6:05 आणि 26 सेकंद झाले आहेत. आता ऐकूया आजचा सुविचार. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्हीही असतात. फरक फक्त इतका आहे, जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता. आजचा सुविचार श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. श्रोते हो नमस्कार, शुभ सकाळ. आता प्रसारित करत आहोत मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला श्री आदिशंकराचार्य रचित संस्कृत स्तोत्र वैभवी शेटे यांच्या स्वरात.

श्रोतेहो, मंगल प्रभात कार्यक्रमात यानंतर पी सावळाराम रचित भूपाळी, संगीत दत्ता डावजेकर यांचं आणि मुख्य स्वर आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि आशा भोसले यांचा.

लता मंगेशकर यांनी गायलेला हा अभंग होता संत तुकाराम महाराज यांचा. श्रोते हो, कार्यक्रमात आता मुरली मनोहर स्वरूप यांनी संगीतबद्ध केलेलं हिंदी भजन. गायक कलाकार आणि रचनाकार श्री हरिओम शरण.

श्रुतो हो मंगल प्रभात या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमाच्या शेवटी सोपानदेव चौधरी यांची देशभक्तीपर गीतरचना समूहस्वरात.

समूह स्वरातल्या या देशभक्तीपर गीतरचनेबरोबरच मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, सकाळचे 6:40 होत आहेत. आता कृषीवाणीमध्ये ऐकूया खेकडा संवर्धन याविषयीची माहिती. वाचन केले गायत्री भरणकर यांनी.
1: नमस्कार मंडळी. निर्यात बाजारामध्ये खेकड्यांना अतिशय मागणी आहे, कारण ते लोकप्रिय आहेत. म्हणूनच व्यावसायिक तत्वावर अशा प्रकारच्या खेकड्यांची जोपासना करण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सिल्ला या जातीचा खेकडा हा मुख्यतः किनारपट्ट्या नद्यांची मुख आणि निमखाऱ्या पाण्यामध्ये सापडतो. मोठ्या प्रजातीला हिरवा खाजण खेकडा असं म्हटलं जातं. तो 18 ते 20 सेंटीमीटर रुंदीपर्यंत वाढतो. या खेकड्याच्या पायावर, कवचावर आणि पायाकडील कवचांवर बहुकोनीय नक्षी असते, त्यामुळे तो सहज ओळखता येतो. लहान प्रजातीच्या खेकड्यांना लाल नांग्या असं म्हणतात. तो 12 ते 13 सेंटीमीटर रुंदीपर्यंत वाढतो आणि त्याचं वजन 200 ग्रॅमपर्यंत असते. ह्याच्या अंगावर बहुकोनीय अशी नक्षी नसते आणि जमिनीतल्या बिळामध्ये तो राहतो. या दोन्ही जातीच्या खेकड्यांना मासळी बाजारात मोठी मागणी असते. म्हणूनच अशा खेकड्यांचं संवर्धन करणं किफायतशीर ठरू शकतं. यासाठी दोन पद्धती आहेत. पहिलं म्हणजे ग्रो आउट कल्चर. ग्रो आउट ही पद्धत साधारणतः तलावामध्ये राबवली जाते. हा तलाव साधारणतः 1/2 ते 2 हेक्टर आकाराचा असतो. तिथं भरतीचं पाणी येण्या जाण्याची तसंच बांधबंदिस्तीची सोय असते. मात्र लहान तलावाला कुंपण घालणं उत्तम असतं. खेकड्यांचा संवर्धन काळ हा सुमारे 3 ते 9 महिन्याचा असतो. प्रति चौरस मीटरमध्ये 1 खेकडा वाढवता येतो. त्यांना वरचे टाकाऊ खाद्य दिलं जातं. उपलब्ध असलेल्या इतर स्थानिक पदार्थांबरोबरच बहुतेक टाकाऊ मासेच आहार म्हणून त्यांना देण्यात येतात. खेकड्यांच्या वाढीवर आणि आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी तसंच त्यांना दिल्या जाणाऱ्या अन्नाचं प्रमाण ठरवण्यासाठी नियमितपणे नमुने घेणं आवश्यक असतं. दुसरी पद्धत म्हणजे खेकडा पुष्टीकरण. काही आठवडे मऊपाठीच्या खेकड्यांची जोपासना करण्यात येते, ज्यायोगे त्यांचं कवच टणक व्हायला मदत होईल आणि वजनातही वाढ होईल. मऊ खेकड्यांपेक्षा टणक खेकड्यांना तिप्पट किंवा चौपटसुद्धा किंमत मिळू शकते. भरतीच्या पाण्यानं भरणाऱ्या लहान तलावातसुद्धा फॅटनिंग करता येतं. या ठिकाणी 1 ते 1.5 मीटर खोल पाणी ठेवतात. तलावाचा आकार 2 हेक्टरपर्यंत असतो. याआधी तलावातलं पाणी काढून तळ उन्हामध्ये कोरडा केला जातो आणि योग्य प्रमाणात चुनखडीसुद्धा टाकली जाते. तलावाच्या भिंती, बंधारे व्यवस्थित आहेत याची खात्री करून नंतर गटाराची तोंडं नीट बंद करावीत. या तलावांना बांबू आणि जाळीचं कुंपण घालतात. या कुंपणाची वरची बाजू तलावाकडं म्हणजे आत झुकलेली असल्यानं खेकडे त्यावर चढून पळून जाऊ शकत नाहीत. खेकड्यांच्या आकाराप्रमाणे त्यांची संख्या दर चौरस मीटरमध्ये 2 पर्यंत ठेवता येते. 1/2 किलो किंवा त्यापेक्षा जास्त वजनाच्या खेकड्यांना बाजारात मोठी मागणी असते, म्हणून शक्यतो असेच खेकडे बाळगावेत. मात्र अशा प्रत्येक खेकड्याला 1 चौरस मीटर जागा आवश्यक असते. मंडळी, उथळ नदीमुख, कालवे किंवा भरतीचं पाणी येण्या जाण्याची चांगली सोय असलेल्या तलावामध्ये सोडलेली तरंगती खुराडी, जाळी किंवा टोपल्यामधून सुद्धा असं फॅटनिंग करता येतं. यासाठी बांबूच्या कामट्यांची जाळी वापरता येतात. हा पिंजरा साधारणतः 3 मीटर बाय 2 मीटर बाय 1 मीटर आकाराचा असावा. अन्न देणं आणि देखभाल यासाठी हे पिंजरे एका ओळीत ठेवावे लागतात. तर मंडळी, अशा प्रकारे मासळी बाजारामध्ये खेकड्याला अतिशय मागणी असल्यामुळे त्याचं संवर्धन करणं आपल्याला किफायतशीर ठरू शकतं. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. नमस्कार.
0: आत्ताच आपण खेकडा संवर्धन याविषयीची माहिती ऐकली. वाचन केलं होतं गायत्री भरणकर यांनी. कृषीवाणी हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकाल आज दुपारी 2 वाजता. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र, मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर. श्रोतेहो, यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला 6:45 कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

7 वाजता आहेत आमचा या नंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 7:15 वाजलेत. ऐकूया आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये मी संतोष जाधव आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत मधुमेहातील आहार, याविषयी वैद्यकीय आहार तज्ज्ञ डॉक्टर नीलम जंगम यांच्याशी साधलेला संवाद.
1: रक्तातली साखर नियंत्रित ठेवण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टींचा आपल्या आहारात समावेश असला पाहिजे?
2: तर सुपर फूड्स आपण जसं व्यक्तींसाठी वापरतो की सुपरमॅन, की त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात क्वालिटीज आहेत आणि खूप जास्त शक्ती आहे, तर तो सुपरमॅन. तसं सुपर फूड्स ह्यांना म्हणतात की ज्याच्यामध्ये खूप जास्त क्वालिटीज आहेत. तर डायबिटीससाठी आपण

0: यांच्याशी साधलेला संवाद.
1: रक्तातली साखर नियंत्रित ठेवण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टींचा आपल्या आहारात समावेश असला पाहिजे?
2: तर सुपर फूड्स आपण जसं व्यक्तींसाठी वापरतो की सुपरमॅन, की त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात क्वालिटीज आहेत आणि खूप जास्त शक्ती आहे, तर तो सुपरमॅन. तसं सुपर फूड्स ह्यांना म्हणतात की ज्याच्यामध्ये खूप जास्त क्वालिटीज आहेत. तर डायबिटीससाठी आपण कन्सिडर केलं तर प्रोटीन्स हे सुपर फूड आहेत. मग त्याच्यासाठी मी असं एखादा पदार्थ आपण म्हणू शकत नाही की हा सुपर फूड आहे, कारण सगळ्याच पदार्थांमध्ये ते क्वालिटीज असतात. सुपर फूड्स आहारात घेण्यापेक्षा डायबिटीस लोकांनी ते कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅटचा बॅलन्स ठेवणं फार महत्वाचं आहे. मग सुपर फूड्सपेक्षा ना फंक्शनल फूड फार महत्वाचे आहेत. फंक्शनल फूड्स म्हणजे काय असतात? तर जसं आपण म्हटलं की सुपर फूड्स म्हणजे खूप सारे क्वालिटीज असलेलं, तसं फंक्शनल फूड्समध्ये मेडिसिनल प्रॉपर्टीज असतात. म्हणजे ते पदार्थ जे आहेत हे डायबिटीसवर जसं औषधं ऍक्ट करतात ना, त्या पद्धतीने औषधी गुण देतात. तर डायबिटीससाठी त्याच्यामध्ये मेथी दाणे आले, कारलं आलं, आवळा आला, दालचिनी पावडर आली, ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या फंक्शनल फूड्स आहेत डायबिटीससाठी. मिलेट्सचा वापर करताना तुम्ही दिवसभरातनं एखाद्या वेळेस तुम्ही ते घेऊ शकता किंवा दोन्ही वेळा घेऊ शकता, डिपेंडिंग ऑन की तुम्हाला ग्लूटन सेन्सिटिव्हिटी आहे का. तुमच्यामध्ये जर का ग्लूटन इंटॉलरन्स असेल तर तुम्ही पूर्ण वेळ प्रत्येक वेळी तुम्ही मिलेट्सच खाण्यामध्ये, म्हणजे तृणधान्य खाण्यामध्ये घेतली तर चालतात. पण जर का तुम्हाला ग्लूटन इंटॉलरन्स नसेल तर तुम्ही गहू देखील खाण्यामध्ये ठेवलं तर चालतं. पण गहू असू दे किंवा कोणतंही धान्य असू दे, हे आपल्याला चालतंय म्हणून तो पदार्थ खूप जास्त खाणं म्हणजे डायबिटीस लोक मेन चूक काय करतात मी सांगते तुम्हाला, की ते मला साखर चालत नाही म्हणून ते चहाचा साखर बंद करतात, पण ते गुळ घालायला सुरू करतात. पण साखर आणि गुळामधून आपल्याला तेवढीच ग्लुकोज मिळत असते, त्यामुळे ते केल्यामुळे तुमच्या डायबिटीसमध्ये काय किंवा ब्लड शुगर लेवल्स कमी करण्यात काही फरक पडत नाही. मग त्यांना काय वाटतं की ठराविक गोष्टी साखर वाढवणाऱ्या आहेत माझ्या रक्तातल्या आणि त्या मला बंद करायच्यात. जसं की भात आला, साखर आली, गूळ आला, मध आला, तसंच जी साखर आपल्याला मिळते ती फक्त या सगळ्या गोष्टींमधून मिळत नाही तर ती बऱ्याच गोष्टींमधून मिळते. सगळी धान्य जी असतात ती शेवटी ना त्याचं ग्लुकोजमध्येच रुपांतर होतं, आपल्याला ती मिळते. मग ते ह्या गोष्टी अवॉइड करतात. पण गहू असेल, जसं तुम्ही मिलेट्स म्हणाला, तर ते मिलेट्स असतील, दूध असेल, फळं असतील, हे खूप जास्त प्रमाणात खातात. मग त्याने मिळणारी साखर ती खूप जास्त होऊन तुमचं ब्लड शुगर कंट्रोलमध्ये मग राहत नाही. त्यामुळे मिलेट्सचा जरी तुम्ही वापर केला, चांगली गोष्ट आहे ती, पण तिचा वापर सुद्धा फार प्रमाणात करायला पाहिजे. म्हणजे दिवसातून एकदा, ते पण किती, तर आपली बशी जी असते बशीच्या साईजची एक भाकरी किंवा दीड भाकरी.
0: श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण मधुमेहातील आहार याविषयी वैद्यकीय आहार तज्ज्ञ डॉक्टर नीलम जंगम यांच्याशी साधलेला संवाद आपण ऐकलात. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य आणि संवादक होत्या ऐश्वर्या पटवर्धन आणि सादरकर्ते होते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

गरोदरपणा ही बाब आहे खास, सुरक्षित मातृत्वाचा देव विश्वास। लस टोचणीचा उपाय करा, रोग होण्यापेक्षा टाळलेला बरा। सुदृढ निरोगी बालक घरी, उद्याची संपत्ती हीच खरी।

0: च्या कुशीत वसलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील जलसंपत्तीचा महत्त्वाचा आधार असलेल्या चांदोली धरणाची माहिती जाणून घेणार आहोत. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात वारणा नदीवर उभारलेलं चांदोली धरण हे या परिसरातील एक महत्त्वपूर्ण जलस्रोत आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेलं हे धरण केवळ पाणीसाठ्यासाठीच नाही तर पर्यावरण, शेती आणि पर्यटन या तिन्ही दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. या धरणाचं बांधकाम 20व्या शतकाच्या उत्तरार्धात पूर्ण झालं. वारणा खोऱ्यातील पाणी अडवून शेतीसाठी शाश्वत सिंचन व्यवस्था निर्माण करणं हा या धरणामागचा मुख्य उद्देश होता. आज या धरणामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेतीला पाणी पुरवठा होतो आणि शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी निर्माण झाली आहे. पावसाळ्यात चांदोली धरण परिसराचं रूप अतिशय मनमोहक दिसतं. सह्याद्रीच्या डोंगररांगांवरून वाहणारे धबधबे, हिरवीगार झाडी आणि दाट धुके यामुळे हा परिसर जणू स्वर्गभूमीच वाटतो. धरणाच्या विस्तीर्ण जलाशयात आकाशाचं प्रतिबिंब दिसतं आणि निसर्गप्रेमींसाठी हा अनुभव अविस्मरणीय ठरतो. चांदोली धरण हे केवळ जलसाठा नाही तर ते सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा एक महत्त्वाचा भाग आहे. या परिसरात घनदाट जंगल असल्यामुळे येथे विविध वन्यजीवांचं अस्तित्व आढळतं. बिबट्या, गवा, सांबर, अस्वल आणि विविध पक्ष्यांच्या प्रजाती येथे मोठ्या प्रमाणात दिसतात. त्यामुळे हा परिसर जैवविविधतेच्या दृष्टीनेही अत्यंत समृद्ध आहे. या धरणाच्या जलाशयामुळे परिसरातील हवामानावरही सकारात्मक परिणाम होतो. पर्जन्यमानाचे संतुलन राखण्यात आणि भूजल पातळी वाढवण्यात या धरणाचा मोठा वाटा आहे. त्यामुळे शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याची समस्याही काही प्रमाणात दूर झाली आहे. चांदोली धरणाची साठवण क्षमता ही 34.40 TMC इतकी आहे. धरणाच्या बांधकामापासून 2015चा अपवाद सोडला तर धरण जर वर्षी 100% भरले आहे. येथील पावसाचं प्रमाण हे 3 ते 5000 mm इतकं आहे. अलीकडच्या काळात चांदोली धरण परिसर पर्यटनाच्या दृष्टीनेही लोकप्रिय होत आहे. शांत वातावरण, निसर्ग सौंदर्य आणि डोंगररांगांचा विहंगम देखावा यामुळे अनेक पर्यटक येथे भेट देतात. मात्र हा परिसर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या संवेदनशील क्षेत्रात असल्यामुळे येथे वन विभागाचे नियम काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे. स्थानिक ग्रामस्थांचे जीवनही या धरणाशी घट्ट जोडलेलं आहे. मासेमारी, शेती आणि पर्यटन सेवा यामधून अनेक कुटुंबांना रोजगार मिळतो. त्यामुळे हे धरण केवळ पाण्याचा स्रोत नसून ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ ठरलं आहे. निसर्ग, विकास आणि वन्यजीव संवर्धन यांचा सुंदर संगम असलेलं चांदोली धरण हे पश्चिम महाराष्ट्राच्या प्रगतीचं एक महत्त्वाचं प्रतीक आहे. धन्यवाद.
1: श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण सह्याद्री व्याघ्र प्रकल्प याविषयी अश्फा कत्तार यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
2: आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केले. मध्यम लहरी 1143 KHz आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आणि आजच्या या सुंदर सकाळी मी आहे तुमच्यासोबत, तुमची रेडिओ मैत्रीण वंदना मुसळे. सकाळचे 6:55 आणि 13 सेकंद झाले आहेत.
3: ओके कापूर अगरबत्ती व धूपमुळे होईल प्रत्येक पूजा संपन्न, राहील मन प्रसन्न. निशिकांत ट्रेडर्स यांचा ओके कापूर अगरबत्ती आणि धूप सर्वत्र उपलब्ध.
2: आता रूपरेषा आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध रंगी कार्यक्रमांची. या रूपरेषेनंतर लगेचच 7 वाजता गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम. 7:20 आम्ही सांगू आजचे दिनविशेष. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू. 7:40 भावधारा.

0: श्रोतेहो परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणात आपलं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत अशफाक अत्तार यांनी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प याविषयी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोतेहो, मी पत्रकार अशफाक अत्तार. आज आपण सह्याद्रीची

आज सकाळी 8:40 आमच्या करिअर मंत्रा या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात इंटेरियर डिझायनिंग याविषयी कविता दळी यांची कश्मीरा सावंत यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते विवेक वानखडे. त्यानंतर सकाळी 9 लखलख चंदेरीमध्ये आपण आनंद घ्याल हिंदी चित्रपट संगीताचा. श्रोतेहो, आज सकाळी 9:30 आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात जपानमधील वास्तव्य याविषयी सुयोग भावे आणि सुज्ञा भावे यांची अनघा मगदूम यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. वेळ लक्षात असू द्या, आज सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य. सकाळी 10 आपण आनंद घ्याल मराठी चित्रपट संगीताचा. 10:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. सकाळी 11:05 गाता रहे मेरा दिल हा तुमचा आवडता कार्यक्रम. श्रोतेहो, दुपारी 12 आमच्या पहिल्या सभेतले उर्वरित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. यामध्ये सुरुवातीला 12 वनिता मंडळ या कार्यक्रमात काही वैशिष्ट्यपूर्ण गणेश मूर्ती याविषयी सुप्रसिद्ध भारत विद्यातज्ज्ञ डॉक्टर भाग्यश्री पाटसकर यांच्याशी साधलेला संवाद. त्याचप्रमाणे डॉक्टर पूजा सामंत यांचा ललितबंध मनशुद्ध तुझं. दुपारी 1:05 गीतबहार, 1:40 रत्नागिरी जिल्हा वार्तापत्र, 1:45 भावधारा, आयसी अक्षरे रसिके 1:55 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. दुपारी 2:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात अश्विनी मोरघोडे यांचं गायन. दरम्यान दुपारी 2:00 कृषीवाणीचं पुनःप्रसारण आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. तर असे असतील आमचे आजच्या पहिल्या प्रसारण सभेतले कार्यक्रम. आमच्याच्या दुसऱ्या प्रसारण सभेत सायंकाळी 5:02 गीतसंध्या या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात मराठी चित्रपट संगीत. तर 6:10 गीतबहार या कार्यक्रमात आपण आनंद घ्याल हिंदी चित्रपट गीतांचा. दरम्यान 5:30 युवावाणी या कार्यक्रमात स्टेट ट्यून या क्षेत्रात युवा व्यावसायिकांकडून उद्योग क्षेत्राच्या अपेक्षा याविषयी ज्येष्ठ उद्योजक प्रवीण ओसवाल यांच्याशी साधलेला संवाद आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सायंकाळी 6:30 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. श्रोतेहो, आज सायंकाळी 6:35 आंतरराष्ट्रीय सांकेतिक दिनानिमित्त विशेष कार्यक्रम हात बोलतात मन ऐकतं या कार्यक्रमासाठी निवेदन पूर्वा खालगावकर आणि महेंद्र पाटणकर यांचं, निर्मिती सहाय्य पूर्वा खालगावकर यांचं. सादर करते विवेक वानखडे. वेळ लक्षात असू द्या, सायंकाळी 6:35 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून. 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात कोकणातील पिकांवरील किडींचं पर्यावरणपूरक पद्धतीने व्यवस्थापन याविषयी प्राध्यापक संतोष वानखडे यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत. 7:15 नाट्यसंगीत, 9:30 चर्चा का विषय हे दिल्ली केंद्रावरून, 10:00 जपान इथे आयोजित करण्यात आलेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 अनुषंगाने स्पर्धेच्या दैनंदिन घडामोडी मुंबई केंद्रावरून. त्यानंतर रजनीगंधा आणि 10:30 शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. याशिवाय सर्व दैनंदिन बातमीपत्रं नेहमीच्याच वेळेत प्रसारित होतील, आम्ही ती सहक्षेपित करू. तर ही होती रूपरेषा आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध रंगी कार्यक्रमांची. श्रोतेहो, सकाळचे 7:25 झाले आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम या जाहिरातींनंतर.

0: छोटी किंवा मोठी नसतात, तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात.
1: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते, त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते.
0: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80%
1: TJSB सहकारी बँक लिमिटेड. स्वप्न तुमचे, साथ आमची.
0: अटी लागू.
2: श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
4: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी.
5: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
4: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत.
6: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, सर्व्हिस स्टॉप रत्नागिरी.
7: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं.
8: नमस्कार, मी डॉक्टर श्रीधर ठाकूर, शारदा माता म्हणजे रामकृष्ण परमहंसांच्या पत्नी आणि स्वामी विवेकानंदांच्या गुरुमाता. या शारदा मातांना लहानपणी एक टोपण नाव होतं आणि त्यांना घरी त्यांच्या कुटुंबामध्ये सारू या नावाने ओळखलं जायचं. बंगालीमध्ये किती भाषेमध्ये किती गोडवा आहे बघा. ज्या नदीच्या पाण्यामध्ये आम्रवृक्षांची छाया दिसते त्या नदीचं नाव आमोदर. आणि तिथे एक राहणारं कुटुंब होतं नदीकाठी, त्यांचं नाव रामचंद्र मुखोपाध्याय. हे रामचंद्र मुखोपाध्याय आपल्या नावाप्रमाणेच रामभक्तीमध्ये अखंड मग्न असायचे. त्यांचा व्यवसाय होता भिक्षुकी आणि त्यांच्या पत्नीचं नाव होतं श्यामासुंदरी. या श्यामासुंदरींचं माहेरचं गाव शिहड. आणि बंगालीमधलं जे सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे हरिप्रसाद मुजुमदार, त्यांची बहीण. रामचंद्र मुखोपाध्याय आणि श्यामासुंदरी हे एकमेकांना एकदम अनुरूप असणारं जोडतं होतं. आपल्याला जे काही मिळतं हे सगळंच आपलं नसतं, ते भले आपल्या प्रयत्नांनी मिळू देत परंतु ते आपलं नसतं आणि त्याच्यामध्ये समाजाचाही सहभाग असतो. त्यामुळे जे काही आपल्याला मिळतं हे थोडंसं आपण समाजालाही वाटलं पाहिजे असं ओळखून वागणारं हे कुटुंब होतं. एके दिवशी रात्रीची वेळ असताना हे कुटुंब झोपी गेलेलं असताना मुखोपाध्यायांना एक छानसं स्वप्न पडलं. त्या स्वप्नामध्ये काय होतं तर लाल वस्त्र नेसलेली अल्लड अशी एक छोटी मुलगी त्यांच्याजवळ आली आणि तिच्या पायातले पैंजण वाजत होते, अगदी सुंदर असा नाद करत होते आणि तिच्या छोट्याशा हाताने तिने रामचंद्र मुखोपाध्यायांच्या गळ्याला मिठी मारली आणि अत्यंत मधुर आवाजामध्ये, अत्यंत गोड आणि बालिश आवाजामध्ये ती म्हणाली की बाबा, मी तुमच्या घरात येणार आहे बरं का लवकरच. मागे एकदा असंच झालं होतं की पूर्वी श्यामासुंदरींच्या स्वप्नामध्ये पण अशीच एक मुलगी आली होती आणि अशीच सूचना तिने दिली होती. आज हे स्वप्न पडलं रामचंद्र मुखोपाध्यायांना. तेव्हा दोघांनी जेव्हा एकमेकांशी उठल्यानंतर बोलले तेव्हा श्यामासुंदरींनी पण सांगितलं की मला पण असंच स्वप्न काही महिन्यांपूर्वी पडलं होतं. दोघांनाही या स्वप्नाचा अर्थ समजला नाही. ती चर्चा तिथेच थांबली आणि शेवटपर्यंत ते गूढच राहिलं. त्यानंतर साधारणपणे एक 8-9 महिन्याचा काळ गेला आणि 22 डिसेंबर 1853 हा तो दिवस आणि त्या दिवशी श्यामासुंदरी प्रसूत झाल्या, अर्थातच मुलगी झाली. मुलगी झाल्यानंतर लक्षात आलं जे स्वप्नामध्ये रूप बघितलेलं ते रूपच जन्माला आलं त्या मुलीचं. त्या दोघांच्याही लक्षात आलं, दोघांनाही स्वप्नाचा अर्थ लागला आणि दोघांना हेही समजलं अरे ही तर सगळ्यात आईची आदिशक्तीचीच कृपा, साक्षात भगवतीची कृपा. आणि तेव्हा तिचा प्रसाद म्हणून त्या छोट्या मुलीचं, बालिकेचं नाव ठेवलं क्षेमंकरी. श्यामासुंदरींच्या बहिणीला एक मुलगी होती, तिचं नाव शारदा नावाची. दुर्दैवानं ती मरण पावली आणि तिनं एकदा श्यामासुंदरींना गळ घातली. ती म्हणाली, ताई, माझी जी मुलगी शारदा ती तर गेली, आता आपण क्षेमंकरीलाच, ही जी जन्माला आलेली आहे तुमच्या पोटी मुलगी, तिचं नाव आपण शारदा ठेवूया, तिला शारदा म्हणूया का, म्हणजे तिच्याकडे बघितल्यानंतर माझ्या मुलीची आठवण येईल. श्यामसुंदरींना नाही म्हणवेना आणि तेव्हापासून हे जे जन्मजात नाव ठेवलेलं होतं क्षेमंकरी, तिचं नाव झालं शारदा आणि लाडातलं टोपण नाव झालं सारू आणि तिथे आपल्या शारदा मातांच्या नावाचा जन्म झाला.
3: गोष्टीतून दृष्टी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल.
2: गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: चिवा, हाजी में मास्ते, वाताशिवा सुयोग भावे,
1: वाताशिवा सुज्ञा भावे।
2: श्रोते हो, जपानी भाषेतूनच आपली ओळख करून देणारे सुयोग भावे आणि सुज्ञा भावे हे रत्नागिरीकर सध्या जपानमध्ये कामानिमित्त राहत आहेत। जपानचं दैनंदिन जीवन, तिथली संस्कृती आणि रोजगाराच्या संधी याविषयी त्यांच्याशी अनघा मगदूम यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत इंद्रधनुष्य या कार्यक्रमात। बुधवार दिनांक 23 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर। यासाठी श्रोते हो, ट्यून करा 1143 kHz वर किंवा 101.5 MHz या FM वाहिनीवर किंवा न्यूज ऑन AIR या लाइव्ह मोबाईल ॲप वर।
3: तेव्हा श्रोते हो, नक्की ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य आज सकाळी 9:30। श्रोते हो, सकाळचे 7:07 होत आहेत। यानंतर थोड्याच वेळात म्हणजेच 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होईल। आम्ही सहक्षेपित करणार आहोत।

0: प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 7:07 झालेत. थोड्याच वेळात म्हणजेच 7:10 ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या.
2: सण उत्सव आनंदात साजरे करूया. गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया.
3: पण भवतालाचं भान ठेवून प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरेपण येऊ शकतं.
2: आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या. नियमांचं पालन करूया. उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया.

0: आकाशातून पडणारा पावसाचा थेंब जमिनीवर विसावतो पुन्हा पाऊस रूपानं बरसण्यासाठी. हजारो वर्षांचं हेच निसर्गचक्र.
1: यातून शिकूया पुनर्वापराचं निसर्गाचं तत्व. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पुरेपूर वापर, पुनर्वापर करा.

आकाशवाणी पुणे, सुरेखा जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. येत्या शनिवारपूर्वी दुष्काळाची पहिली अधिसूचना जारी केली जाईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या 5 जागांसाठी निवडणूक जाहीर. राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाला सुवर्णपदक. आता सविस्तर बातम्या. राज्य सरकारला मिळालेल्या प्राथमिक माहितीच्या आधारे येत्या शनिवारपूर्वी दुष्काळाची पहिली अधिसूचना जारी केली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. आजपासून पंच

पंचनामे सुरू करण्याचे आदेश प्रशासनाला दिल्याची माहिती त्यांनी काल मंत्रिमंडळ बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना दिली. राज्याच्या बहुतांश भागात दुष्काळी परिस्थिती असल्याचा प्राथमिक अंदाज असून पाण्याअभावी पिकं बाधित झाली आहेत. शिवाय पिण्याचं पाणी आणि चाऱ्याचं नियोजन करावं लागणार आहे. त्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती नेमली असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. प्रसंगानुरूप निर्णय घेण्याचे सर्वाधिकार या उपसमितीला असतील. दरम्यान मुख्यमंत्री आज लातूर जिल्ह्याचा दौरा करणार असून यावेळी ते जिल्ह्यातल्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करणार आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली असून तालुक्यातील हजारो शेतकरी नागरिकांनी काल प्रशासनाविरोधात महाआक्रोश मोर्चा काढला. सरकारनं त्वरित दुष्काळ जाहीर करून शेतकरी आणि शेतमजुरांना मदत करावी अशी मागणी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केली. राज्याच्या कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध रद्द करण्यास काल मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यामुळे विभागाचा 2009 मंजूर आकृतीबंध सध्या कायम राहणार आहे. सुधारित आकृतीबंधाचा फेरप्रस्ताव सादर करण्यासाठी कृषी विभागाचा कार्यभार, उपलब्ध मनुष्यबळ, रिक्त पदं, विविध संवर्गांची आवश्यकता, क्षेत्रीय यंत्रणा, शेतकरी केंद्रित योजनांचा कार्यभार तसंच भविष्यातल्या प्रशासकीय गरजा यांचा सर्वंकष आढावा घेतला जाणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यातल्या विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. पुण्यासह औरंगाबाद, नागपूर विभागात पदवीधर मतदारसंघासाठी आणि पुणे तसंच अमरावती विभागात शिक्षक मतदारसंघासाठी पुढच्या महिन्यात 23 मतदान आणि मतमोजणी 27 होणार आहे. या निवडणुकीसाठी 29 अधिसूचना काढली जाईल आणि 6 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. अर्जांची छाननी 7 होणार असून अर्ज मागे घेण्याची मुदत 9 ऑक्टोबरपर्यंत आहे. निवडणुकीच्या घोषणेनंतर या मतदारसंघांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. चित्रपट हा विविध भाषा, प्रादेशिकता आणि राष्ट्रीय आकांक्षांमधला सेतू आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. गुजरातमधल्या एकतानगर इथं झालेल्या 72 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात त्या काल बोलत होत्या. या पुरस्कार सोहळ्यात सर्वोच्च मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आला. आर्टिकल 370 या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं सुवर्ण कमळ प्रदान करण्यात आलं. स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटासाठी रणदीप हुडा यांना सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर कथाबाह्य चित्रपट विभागात भंगार या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाला. गायक अभय जोधपूरकर याला घरत गणपती या चित्रपटातल्या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अकरावा जागतिक आयुर्वेद दिन आज साजरा होत आहे. आयुष मंत्रालयाच्या वतीनं आयुर्वेद दिनाचा मुख्य कार्यक्रम आज नागपूरमध्ये आयोजित करण्यात आला असून आरोग्यदायी भविष्यासाठी आयुर्वेद ही यंदाच्या कार्यक्रमाची मध्यवर्ती संकल्पना आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

0: पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण करत आहेत. यानिमित्त सुरू असलेल्या सेवा संकल्प अभियान या आमच्या विशेष वृत्तमालिकेत आज जाणून घेऊया अंतराळ क्षेत्रातल्या बदलाविषयी.
1: जवळपास 50 वर्ष भारतात अंतराळ क्षेत्र म्हणजे इस्रो हे एकच समीकरण होतं. 2020 सुधारणांनी यात बदल घडवला. अंतराळ क्षेत्रात काम करण्यासाठी खासगी क्षेत्राला प्रोत्साहन आणि पाठबळ देण्यासाठी इन स्पेस या स्वतंत्र मंडळाची स्थापना करण्यात आली. याला खासगी क्षेत्रानं तात्काळ प्रतिसाद दिला. 2026 पर्यंत अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्रातल्या नोंदणीकृत स्टार्टअपची संख्या 440 झाली आणि या क्षेत्रातली खासगी गुंतवणूक 61.80 कोटी डॉलर्सवर गेली. यावर्षी जुलै महिन्यात स्कायरूट एअरस्पेस या खासगी उद्योगानं आपल्या पहिल्याच प्रयत्नात श्रीहरिकोटा इथून विक्रम 1 या रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण केलं. पूर्वी केवळ सरकारी असलेला अंतराळ उद्योग आता राष्ट्रीय उद्योग बनला आहे. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी सुरेखा जोशी यांच्यासह प्रशांत जाधव, पुणे.
0: राज्यातील रस्ते अपघात आणि अपघाती मृत्यूंचं प्रमाण कमी करण्यासाठी परिवहन, पोलीस, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य तसंच संबंधित यंत्रणांनी अधिक समन्वयानं काम करावं असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल दिले. मंत्रालयात झालेल्या राज्य रस्ता सुरक्षा परिषदेच्या बैठकीत ते बोलत होते. अपघात नियंत्रणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि अपघातग्रस्तांना तातडीनं वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्यास प्राधान्य द्यावं असं त्यांनी यावेळी सांगितलं. गणेशोत्सवाच्या निमित्तानं राज्यात अनेक ठिकाणी अभिनव उपक्रम राबवले जात आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यातल्या धामापूरच्या ग्रामस्थांनी 2047 पर्यंत आपलं गाव कशा प्रकारे विकसित व्हावं याचं प्रारूप तयार केलं आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
2: कोकणात क्रीडा पर्यटन वाढीला लागण्यासाठी मॅरेथॉन आयोजित करणारे या गावचे धावपटू प्रसाद देवस्थळी यांच्या संकल्पनेतून 2047 विकसित धामापूर या विषयावर देखावा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्यात विविध वाड्यांमधल्या 29 स्पर्धकांनी सहभाग घेतला असून त्यात तरुण, महिला आणि ज्येष्ठांचाही समावेश आहे. स्मार्ट शेती, जलसंपन्नता, ऊर्जा स्वयंपूर्णता, ईव्ही चार्जिंग, पर्यावरणपूरक जलपर्यटन, ऐतिहासिक आणि निसर्ग पर्यटन विकसित करणं, कृषी पशुसंवर्धन उद्योग, टेलिमेडिसिन अशा अनेक कल्पना ग्रामस्थांनी या देखाव्यामधून मांडले आहेत. स्पर्धा केवळ धामापूर पुरती मर्यादित असली तरी त्यातून संपूर्ण कोकणाच्या शाश्वत विकासाकरिता दिशा दाखवली गेली आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
0: राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कृषी विभागातील अधिकारी आणि कर्मचारी आपलं एक दिवसाचं वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला देणार आहेत. महाराष्ट्र राज्य कृषी सेवा महासंघ आणि संबंधित संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ज्येष्ठ लावणी कलाकार शकुंतला नगरकर यांचं काल पुण्यात निधन झालं. त्या 66 वर्षांच्या होत्या. लोककलेतील त्यांच्या योगदानाबद्दल 2009 त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघानं 20 षटकांच्या सामन्यांच्या अंतिम फेरीत श्रीलंकेला नमवत सुवर्णपदक जिंकलं. बॅडमिंटनमध्ये भारतीय पुरुष संघानं यजमान जपानच्या संघावर विजय मिळवून स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. भारतीय पुरुषांच्या क्रिकेट संघाला जपानच्या संघावर निसटता विजय मिळाला. पावसामुळे 5 षटकांचा सामना घ्यावा लागला. यात भारतीय संघानं जपानचा 2 धावांनी पराभव केला. वुशू क्रीडा प्रकारात भारताच्या रोशिबीना देवी हिनं चीनच्या प्रतिस्पर्ध्याला 5-0 अशा गुणांनी हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. राज्यात काल पुणे, सांगली, भंडारा जिल्ह्यात मेघगर्जना आणि विजांसह जोरदार पावसानं हजेरी लावली. हवामान. राज्याच्या सर्वच विभागात आज तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. येत्या शनिवारपूर्वी दुष्काळाची पहिली अधिसूचना जारी केली जाईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या 5 जागांसाठी निवडणूक जाहीर. राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाला सुवर्णपदक. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: मेगाहर्ट्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोतेहो आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र रेडिओ सखी वंदना मुसळेसोबत. सकाळचे 7:21 आणि 11 सेकंद झाले आहेत.
1: ओके कापूर अगरबत्ती व धूप मुळे होईल प्रत्येक पूजा संपन्न, राहील मन प्रसन्न. निशिकांत ट्रेडर्स यांचा ओके कापूर अगरबत्ती आणि धूप सर्वत्र उपलब्ध.
0: श्रोते हो, आता जाणून घेऊया आजचे दिनविशेष. आज आहे 23 सप्टेंबर. आजचा दिवस आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिवस म्हणून ओळखला जातो. तेवीस सप्टेंबर 1846 रोजी अर्बेन ले व्हेरियरने नेपच्यून ग्रह शोधला. गणितीय गणनेद्वारे शोधलेला हा पहिला ग्रह आहे. 1884 रोजी महात्मा फुले यांचे सहकारी राव बहादूर नारायण लोखंडे यांनी बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन या गिरणी कामगार संघटनेची स्थापना केली. 1908 कॅनडामध्ये अल्बर्टा विद्यापीठाची स्थापना झाली. 23 सप्टेंबर 1908. त्याचप्रमाणे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ रापल संगमेश्वर कृष्णन यांचाही आज जन्मदिवस आहे. त्यांचा जन्म 1911. अभिनेत्री तनुजा यांचाही आज वाढदिवस आहे. त्यांचा जन्म 1943. क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड आणि अभिनेत्री अलका कुबल यांचाही आज वाढदिवस आहे. आजचे दिनविशेष श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलेत.

0: तुम्हालाही तुमच्या करिअरची योग्य वाट निवडायची असेल तर नक्की ऐका करिअर मंत्रा हा कार्यक्रम
1: दर बुधवारी सकाळी 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र.

25 मिनिटं होत आहेत, यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आम्ही ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, महाराष्ट्रातील रस्ते आणि महामार्गांचे जाळे अधिक सक्षम करण्यासाठी विविध महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आलेत. या प्रकल्पांमुळे शहरांमधील आणि ग्रामीण भागातील दळणवळण अधिक गतिमान होण्यासोबतच आर्थिक विकासालाही चालना मिळत आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्ग, समृद्धी महामार्ग, मुंबई पुणे कनेक्टिंग लिंक यांसारख्या प्रकल्पांमुळे महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला नवी दिशा मिळाली आहे. या महत्वपूर्ण प्रकल्पांचे नियोजन, कामांची सद्यस्थिती, वाहतूक सुलभतेसाठी करण्यात येत असलेले प्रयत्न आणि नागरिकांना होणारे फायदे याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री अनिल कुमार गायकवाड सर यांना आज आपण पुन्हा आमंत्रित केलेलं आहे.
1: सर नमस्कार.
2: सर्वांना माझा नमस्कार.
1: सर, समृद्धी महामार्गाचं जेव्हा तुम्ही प्लॅनिंग केलं, नियोजन केलं, तर तेव्हा ह्या दोन गोष्टींचा समतोल कशा पद्धतीने साधला गेला, निसर्ग आणि विकास?
2: नाही, निश्चितच, म्हणजे आता कुठलाही मोठा प्रकल्प करताना एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स हे पहिले लागतं त्या प्रोजेक्टसाठी. समृद्धी महामार्गाच्या बाबतीत सुद्धा आम्ही एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स आधीच घेतले, त्यांनी पण अटी टाकल्या होत्या. काय काय म्हणजे मेजर्स घ्यायला पाहिजे, मिटिगेशन मेजर्स काय काय करायला पाहिजे, त्याबद्दल आम्ही मिटिगेशन मेजर्स केलेले आहेत. या ठिकाणी एव्हेन्यू प्लांटेशन आणि जे काही मिडियन प्लांटेशन असं म्हणून साधारणतः 33 लाख एवढ्या म्हणजे रोपटे प्लस तुमची काही एव्हेन्यू प्लांटेशन आहे असं प्लांटेशन 33 लाखाचं, 33 लाख सॅपलिंग्स त्यावेळेस आम्ही या महामार्गासाठी वापरले गेले आहेत. प्रत्येक 500 मीटरवरती रेन वॉटर हार्वेस्टिंग पण आम्ही केलेलं आहे, म्हणजे एव्हरी 500 मीटरवरती रेन वॉटर हार्वेस्टिंग झालेलं आहे. शेततळी आता मी मगाशी शक्तीपीठ महामार्गाच्या बाजूने शेततळी आम्ही निर्माण करतो, तशी 1000 पेक्षा जास्त शेततळी पण या ठिकाणी समृद्धी महामार्गावरती आम्ही केलेले आहेत बाजूनी. दुसरे 100 ठिकाणी असे चेक डॅम्स पण केलेले आहेत, ज्या योग्य म्हणजे त्या चेक डॅमच्या मध्ये तिथे पण वॉटर सोजेसून पाण्याची पातळी तिथे वाढलेली आहे, ते केलं आहे. पर्यावरणाच्या म्हणजे संवर्धनासाठी आम्ही फ्लॅग्सचा पण वापर केला आहे महामार्गाच्या बांधकामामध्ये. जे पॉन्डॅश असते म्हणजे वेगवेगळे जे काही हे थर्मल पॉवर स्टेशन आहे, त्यातनं जे काही वेस्ट अशी ती ऍश असते, त्याचा वापर पण आम्ही बांधकामामध्ये केलेला आहे, म्हणजे नागपूरच्या पट्ट्यामध्ये त्याचा वापर या ठिकाणी केलेला आहे. दुसरं सोलार पॉवर एनर्जी, त्याचं पण आम्ही उद्दिष्ट ठेवलं आहे समृद्धी महामार्गावरती. एक साधारणतः 211 मेगावॅटचं आमचं उद्दिष्ट आहे, त्यापैकी 9 मेगावॅट आम्ही आता ऍक्टिवेट केलं आहे, 30 मेगावॅटचं काम सुरू आहे, 44 मेगावॅटचे टेंडर्स आता आम्ही अलॉट केले आहेत. साधारणतः 83 मेगावॅटचं जे आहे हे मार्गी लागलेलं आहे, आणि 1400 मेगावॅटचा एक नवीन आम्ही आता प्लॅन तयार केला.
1: अच्छा.
2: म्हणजे समृद्धी महामार्गाच्या बाजूने 1400 मेगावॅटचं एवढं म्हणजे रिन्युएबल एनर्जी निर्माण करण्याचं आमचं एक नवीन उद्दिष्ट आम्ही ठेवलं आहे. त्यामध्ये एक इनोव्हेटिव्ह असा कन्सेप्ट आम्ही राबवतो आहे. त्या ठिकाणी आता सोलार पॅनल जे आहेत, जेवढे हाय एम्बँकमेंट्स आहेत, त्या हाय एम्बँकमेंटच्या स्लोपवरती आम्ही सोलार पॅनल्सचा वापर करू, आणि अलॉंग द एक्सप्रेस वे म्हणजे एक्स्ट्रीम एजला दोन्ही साईडला असे विंड टर्बाईन्स बसवणार आहे. म्हणजे विंड टर्बाईन्स सर्टन डिस्टन्सवरती थ्रू आउट विंड टर्बाईन्स असतील असे. म्हणजे जेव्हा पावसाळ्याच्या दिवसामध्ये सोलारसाठी तुम्हाला म्हणजे जे काय म्हणजे आता हे पाहिजे, म्हणजे तुम्हाला सूर्य वगैरे पावसाळ्यामध्ये कमी विजिबल असतो, तेव्हा त्यामुळं त्यांना ते पॉवर जनरेट करता येत नाही म्हणजे सोलार पॅनल्सना. अशा वेळेस हे विंड टर्बाईन्स जे आहेत म्हणजे 700 किलोमीटर लांबी दोन्ही साईडने हे विंड टर्बाईन्स असतील, हे थ्रू आउट म्हणजे अगदी रात्रीला सुद्धा पावसात सुद्धा ते पूर्ण विंड टर्बाईन्स ऑटोमॅटिकली हवेने फिरत राहतील. त्यायोगे सुद्धा एक पॉवर जनरेशन या महामार्गावरती केलं जाईल, तर 1400 मेगावॅटचं असं आम्ही एक प्लॅनिंग या ठिकाणी केलेलं आहे, आणि नजीकच्या भविष्यकाळामध्ये टप्प्याटप्प्याने आम्ही हे पूर्ण करू, आणि हे BOT मध्ये करण्याचं आमचं नियोजन आहे.
1: अच्छा.
2: म्हणजे महामंडळाला या प्रोजेक्टसाठी लागणारा खर्च जो आहे तो महामंडळाला टाकायची गरज भासणार नाही. आम्ही BOT वरती हा फिजिबल होतो आहे, फिजिबिलिटी रिपोर्ट आमचा याचा पूर्ण झाला आहे, आणि लवकरच हे मोठ्या प्रमाणात 1400 मेगावॅट रिन्युएबल पॉवर जनरेशनचं उद्दिष्ट आम्ही या महामार्गावरती पूर्ण करू.
1: नक्कीच सर, आणि याद्वारे खूप मोठ्या प्रमाणात हरित ऊर्जा निर्माण होईल. तुम्ही काय सांगाल सर, कनेक्टिंग लिंक सुरू झाल्यानंतर आज वाहतुकीमध्ये किती फरक पडलाय आणि किती फायदा लोक

0: लोकांना होतोय.
1: कनेक्टिंग लिंक सुरू झाल्यामुळे खूप मोठा फरक पडला आहे. मुंबई पुण्यातलं जे काही अंतर आहे ते पूर्वी 94 किलोमीटर अंतर होतं दोन पॉईंट मध्ये, म्हणजे कळंबोली ते वेस्टर्ली बायपास जिथे हा एक्सप्रेस वे मिळतो तिथपर्यंत जे अंतर हे 94 किलोमीटर होतं. आता कनेक्टिंग लिंक झाल्यामुळे ते अंतर 6 किलोमीटरनी कमी झालं आहे, म्हणजे 88 किलोमीटरचा प्रवास झाला आहे आणि वेळेमध्ये बचत झाली आहे. म्हणजे पूर्वी जेव्हा घाट रस्त्याने आम्ही प्रवास करायचो, म्हणजे जुना नॅशनल हायवे आणि एक्सप्रेस वे एकत्रित त्या 19 किलोमीटरमध्ये जेव्हा एकत्रित रन व्हायचे तर तिथे वाहनाची कोंडी व्हायची. त्या ठिकाणी 16 असे शार्प कर्व्ह होते, असे वळणं होते. काही ठिकाणी तर 60 मीटर डायमीटरचेच असे कर्व्ह होते, शार्प कर्व्ह होते. उतार होते, स्टीप उतार, म्हणजे आता 7% पर्यंत असे स्टीप उतार होते. म्हणजे जास्तीत जास्त 3 ते 3.5% उतार असायला हवा आयआरसी कोड प्रमाणे. 7% पर्यंत असे उतार त्या घाट पोर्शन मध्ये होते, त्यामुळे त्या ठिकाणी जी वाहतूक कोंडी होती त्या वाहतूक कोंडीमधनं आता सुटका झालेली आहे. आणि 30 ते 45 मिनिट एवढी वेळेची बचत आता या कनेक्टिंग लिंकमुळं झालेली आहे. आणि सोबतच फ्युएल बचत पण झालेली आहे. दररोज आपण जे काही वाहनांचा प्रवास या महामार्गावरनं होतोय त्यामुळे 1 कोटी रुपयाची इंधन बचत ही दररोज होते आहे.
0: 1 कोटी रुपयांची
1: इंधन बचत होते आहे, असा एक फायदा झाला आहे. आणि दुसरं कसं झालं आहे की अंतर कमी झाल्यामुळं, प्रवासाचा वेळ कमी झाल्यामुळं आता उद्योगधंदे पण आता त्या ठिकाणी झपाट्याने वाढीस लागलेले आहेत.
0: बरोबर आहे सर. हा कनेक्टिंग लिंक च्या विस्तारीकरणाचा काही उपक्रम सुरू आहे का?
1: नाही, आता पहा हा एक्सप्रेस वे जेव्हा त्या काळामध्ये बांधला गेला 2002 मध्ये तेव्हा 3+3 लेन 6 लेनचा असा एक्सप्रेस वे बांधला गेला. आता जेव्हा आपण या घाट पोर्शन मध्ये येतो, घाट पोर्शन मध्ये सुद्धा 3+3 6 लेनचा आता एक्सप्रेस वे प्लस हायवे ट्रॅफिक असं घाट पोर्शन मध्ये आहे. मिसिंग लिंक आता कनेक्टिंग लिंक जो झाला आहे तो कनेक्टिंग लिंक आहे तो 4+4चा आहे. आणि त्या ठिकाणी एक इमर्जन्सी लेन आहे, म्हणजे एज गुड एज 5+5 लेनचा हा कनेक्टिंग लिंक आहे. आता या ठिकाणी घाट पोर्शनमध्ये 5+5ची म्हणजे 5+5ची लेनची सुविधा आहे आणि 3+3ची ती सुविधा आहे. म्हणजे तसं आता 3+3 आणि 5+ म्हणजे 8+8ची सुविधा आता घाट पोर्शनमध्ये झालेली आहे. आणि हायवे जो आहे आता 3+3चा आहे. आता आम्ही हायवेचं एक्सपान्शन करायचं ठरवलं आहे. 3+3 वरून आम्ही आता 5+5चा एक्सप्रेस वे जो रुंदीकरण करायचं ठरवलं आहे. आणि आता कॉन्क्रीट रस्त्याचं जे लाईफ आहे ते 30 वर्ष असतं. म्हणजे जेव्हा आम्ही त्याचं संकल्पन करतो, जेव्हा डिझाईन करतो रस्त्याचं, तर 30 वर्ष त्याचं लाईफ कन्सिडर करून आम्ही त्याचं डिझाईन करत असतो. आणि 2000 ते 2002 या काळामध्ये हा महामार्ग पूर्ण झाला आहे, म्हणजे 2030 पर्यंत या महामार्गाचं लाईफ संपलेलं असेल. म्हणून संपूर्ण महामार्ग जो आहे त्याचे जे काही कॉन्क्रीट पॅनल्स आहेत ते पूर्ण आम्ही रिप्लेस करणार आहोत. म्हणजे नव्याने कॉन्क्रीटचा रस्ता होईल, 3+3 लेनचा जुना असलेला सुद्धा. आणि सोबतच आणखीन 2 लेनचं वाईडनिंग होईल आणि त्या 2 लेनच्या बाजूला 3 मीटरचं परत पेवड साईड शोल्डर त्या ठिकाणी असेल.
0: बरं,
1: म्हणजे एज गुड एज तो 5+5चा जरी मी म्हणालो तरी 3 मीटरची एक पेवड साईड शोल्डरची लेन असल्यामुळे तो 6+6चा असा एक्सप्रेस वे या ठिकाणी होईल. आणि त्यामुळं परत आणखीन जी कनेक्टिव्हिटी आहे मुंबई पुण्यातली आणखीन फास्टेस्ट कनेक्टिव्हिटी होईल आणि जे सर्व्हिस लेवल आहे रस्त्याची ती इम्प्रूव्ह झालेली असेल.
0: महाराष्ट्राची दुसरी राजधानी म्हणजे नागपूर, तर समृद्धी महामार्ग हा देखील एक खूप चांगला असा महामार्ग आहे ज्याने अनेक भाग जोडले गेलेले आहेत. तर तुम्ही त्याबद्दल काय सांगाल की शेतीमध्ये, व्यवसायामध्ये, उद्योगामध्ये, पर्यटनामध्ये देखील फरक पडलेला आहे, तर समृद्धी महामार्गाबद्दल आम्हाला आवडेल.
1: समृद्धी महामार्ग हा राज्याच्या विकासाच्या दृष्टीने एक माइलस्टोन प्रोजेक्ट आहे. हा एक गेम चेंजर प्रोजेक्ट आहे महाराष्ट्र राज्यासाठी. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि 2019 मध्ये या प्रकल्पाला सुरुवात झाली. आणि जेव्हा या प्रकल्पाला सुरुवात झाली तेव्हा लँड एक्विजिशन हे मोठं चॅलेंज होतं त्या काळामध्ये. तेव्हा विभागाचे आमचे माननीय मंत्री एकनाथजी शिंदे साहेब विभागाचे मंत्री होते, ते प्रत्यक्ष मैदानात उतरले लँड एक्विजिशनसाठी. आणि लोकांचा विरोध होता अशा ठिकाणी कन्सेंट बेसवरती जे आम्ही लँड एक्विजिशन केलं, लोकांच्या संमतीने जे लँड एक्विजिशन केलं, म्हणजे 94% आसपास लँड एक्विजिशन आम्ही कन्सेंट बेसवरती केलं.
0: अच्छा.
1: कन्सेंट बेसवरती केल्यानंतर त्यांना आम्ही डिरेक्टरच्या किंवा जो काही मार्केट रेट असेल त्याच्या पैकी जो हायेस्ट रेट असेल त्याच्या 5 पटीमध्ये मोबदला दिला आणि 94% लोकांनी कन्सेंट दिले. तर अशा ठिकाणी पहिलं जे सेट झालं समृद्धी महामार्गाचं त्याच्यावरती साक्षीदार म्हणून माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी पहिली स्वाक्षरी

0: केली आहे आणि तिथून खऱ्या अर्थाने लँड इक्वेशनला सुरुवात झाली. लँड इक्वेशनमध्ये आम्ही कुठे थांबलो नाही, नॉनस्टॉप लँड इक्वेशन आम्ही 10 महिन्यामध्ये पूर्ण केलं. दोन तीन ठिकाणी विरोध होता.
1: बरं,
0: म्हणजे छत्रपती संभाजीनगरचं जवळचं पळशी गाव आहे आणि सिन्नर जवळचं शिवरे आणि घोरवड हे गाव आहेत.
1: अच्छा.
0: शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या अडचणी जाणून घेऊन त्यावरती आम्ही उपाययोजना करून त्या भागातलं पण ज्ञान एक्विशन केलं. आणि हा महाकाय प्रकल्प जो आहे तो 2019 आम्ही सुरू केला आणि 2022 म्हणजे 701 किलोमीटरचा हा महामार्ग आहे. तर 520 किलोमीटर हा जो महामार्ग आहे म्हणजे नागपूरला शिवमडक्याला हा सुरू होतो रिंग रोडवरनं, तर शिर्डीपर्यंत 520 किलोमीटर शिर्डीचं चेनेज आहे, त्या ठिकाणी इंटरचेंज आहे शिवमडक्याचं. तर तो जो पोर्शन आहे 520 किलोमीटरचा तो आम्ही डिसेंबर 2022 वाहतुकीस खुला गेला. म्हणजे साधारणतः एक 3 वर्षाच्या टप्प्यामध्ये 520 किलोमीटरचं काम आम्ही महामार्गाचं पूर्ण केलं. आणि पुढचे जे टप्पे आहेत म्हणजे शिर्डीनंतरचा पुढचा टप्पा जो होता भरवीर होता, भरवीर 600 किलोमीटरला आहे, भरवीर 625 किलोमीटरला इगतपुरी आहे, तो नंतर पुढच्या टप्प्यामध्ये. आणि शेवटचा टप्पा जो आहे 701 किलोमीटर आमना म्हणजे जिथं हा महामार्ग संपतो ते आम्ही जून 2025 शेवटचा टप्पा ओपन केला. तर हा महाकाय प्रकल्प याच्यासाठी म्हणतोय की याच्यामध्ये 1903 पुलाची बांधकाम आम्ही केली या काळामध्ये. 1903 छोटी मोठी पुलं या काळामध्ये बांधली आणि 7 याच्यामध्ये बोगदे आहेत.
1: अच्छा.
0: 7 बोगद्यापैकी सर्वात मोठा बोगदा जो आहे कसारा घाटामधला 7.8 किलोमीटरच्या अशा ट्यूब्स आहेत त्या ठिकाणी. तर तो सगळ्यात मोठा बोगदा आणि सगळ्यात जास्त रुंदीचा त्यावेळेस, म्हणजे आता मिसिंग लिंक बोगदा हा देशातलाच नाही तो जगातला सगळ्यात रुंद बोगदा आहे कनेक्टिंग लिंक प्रकल्पाचा. आणि त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये पण झालेली आहे. तसं प्रमाणपत्र गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या टीमने येऊन लोकार्पणाच्या दिवशी माननीय मुख्यमंत्र्यांना प्रमाणपत्र पण सुपूर्द केलं आहे. पण त्या काळामध्ये म्हणजे याच्या आधी हा 17.50 मीटरचा असा सगळ्यात रुंद देशातला हा बोगदा होता
1: समृद्धी
0: महामार्गाचा कसारा घाटातला. आणि तो सगळ्यात सुरक्षित म्हणजे ते बांधकाम जेव्हा केलं ते एकही ऍक्सिडेंट त्या बोगद्यामध्ये झाला नाही आणि त्या बोगद्याला सेफ्टीचे 17 अवॉर्ड्स मिळालेले आहेत.
1: बरं, बरं.
0: ब्रिटिश सेफ्टी कौन्सिलने पण त्याला अवॉर्ड दिलेला आहे. इतक्या सुरक्षितपणे ते बोगद्याचं काम आम्ही केलेलं आहे. तर म्हणजे बोगद्याची कामं असतील, पुलाची कामं असतील आणि काँक्रीटचा रस्ता आहे थ्रू आउट 701 किलोमीटर मध्ये.
1: बरोबर. आणि तो खूप लांबीचा देखील
0: 701 किलोमीटर लांबीचा आहे. आणि हे कॉन्ट्रॅक्ट जरी वेगवेगळे असले तरी एकाच काळात झालेला हा लॉंगेस्ट एक्सप्रेसवे आहे देशातला.
2: श्रोते हो, रस्ते आणि महामार्ग हे केवळ प्रवासाचे माध्यम नसून राज्याच्या आर्थिक प्रगतीचे महत्वाचे आधारस्तंभ आहेत. आधुनिक दळणवळण व्यवस्था निर्माण करण्यासाठी सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती आजच्या भागातून आपल्याला मिळाली. या प्रकल्पांच्या माध्यमातून प्रवास अधिक सुरक्षित, वेगवान आणि सुलभ करण्यासोबतच महाराष्ट्राच्या विकासाला नवी गती देण्याचा प्रयत्न केला जातोय. या महत्वपूर्ण संवादासाठी माननीय श्री अनिलकुमार गायकवाड सर यांचे मनपूर्वक आभार. श्रोते हो, दिलखुलासच्या पुढील भागात या विकास प्रवासातील आणखी काही महत्वपूर्ण पैलू जाणून घेऊया सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. श्रोतेहो, आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचं प्रसारण मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. सकाळचे 7:40 आणि 39 सेकंद झाले आहेत. आता प्रसारित करत आहोत भावधारा हा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला जगदीश खेबुडकर यांचं प्रभाकर जोग यांनी संगीतबद्ध केलेलं गीत, गायलंय अनुराधा पौडवाल यांनी.

श्रोते हो, आज संध्याकाळी 6:35 आंतरराष्ट्रीय सांकेतिक दिनानिमित्त विशेष कार्यक्रम हात बोलतात मन ऐकतं. निवेदन पूर्वा खालगावकर आणि महेंद्र पाटणकर यांचं. निर्मिती सहाय्य पूर्वा खालगावकर यांचं. सादर करते विवेक वानखडे. वेळ लक्षात असू द्या, आज संध्याकाळी 6:35.

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र,
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्यगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती.
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते विवेक वानखडे.
2: श्रोते हो, भावधारा हा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: तुला पाहिले नदीच्या किनारी तुला पाहिले.
1: आपण ऐकत होतात सुरेश वाडकर यांना. कवी ग्रेस यांच्या या रचनेला संगीत होतं श्रीधर फडके यांचं. भावधारा कार्यक्रमात शेवटी यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेली ज्योती बालिगा यांची रचना अरुण डाते यांच्या आवाजात.

अरुण डाते यांनी गायलेली ही गीतरचना होती ज्योती बालिगा यांची. संगीतबद्ध केली होती यशवंत देव यांनी. या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 8 वाजता समाचार प्रभात आणि 7:15 मॉर्निंग न्यूज ही बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून. त्याचप्रमाणे 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ही सर्व बातमीपत्र सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला 8 वाजता समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

0: आकाशवाणी पुणे 8:30 आणि 25 सेकंद झाले. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत आज गुजरातमधल्या वडोदरा इथं विविध कार्यक्रम. भारतीय उद्योगांनी जागतिक स्तरावर स्पर्धात्मक कंपन्या उभारण्यावर लक्ष केंद्रित करावं, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं आवाहन. 11व्या जागतिक आयुर्वेद दिनानिमित्त आज अनेक कार्यक्रमांचं आयोजन. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाला सुवर्णपदक. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज गुजरातमधल्या वडोदरा इथं महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या 75व्या वार्षिक पदवी प्रदान सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते 12,600 अधिक विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येईल. यानंतर राष्ट्रपती मुर्मू प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्थेच्या वडोदऱ्यातील ग्लोबल स्पिरिच्युअल पॅलेसचं लोकार्पण करतील.

कार्यक्रमादरम्यान राष्ट्रपती सृष्टीसाठी आध्यात्मिक जागृती प्रकल्पाचं उद्घाटन आणि विकसित भारतासाठी युवा उपक्रमाचं दूरस्थ पद्धतीनंही उद्घाटन करणार आहेत. चित्रपट हा विविध भाषा प्रादेशिकता आणि राष्ट्रीय आकांक्षामधला सेतू आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. गुजरातमधल्या एकतानगर इथं काल झालेल्या 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात त्या बोलत होत्या. चित्रपट उद्योगाचा कणा असलेल्या पडद्यामागच्या तंत्रज्ञ आणि कामगारांना सन्मानानं वागवलं जाणं आवश्यक आहे असंही राष्ट्रपती म्हणाल्या. या पुरस्कार सोहळ्यात सर्वोच्च मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आला. आर्टिकल 370 या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं सुवर्ण कमळ प्रदान करण्यात आलं. स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटासाठी रणदीप हुडा यांना सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. नॉन फीचर विभागात भंगार या मराठी चित्रपटानं सर्वोत्कृष्ट नॉन फीचर फिल्मचा पुरस्कार जिंकला. गायक अभय जोधपूरकर याला घरत गणपती या चित्रपटातल्या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारतीय उद्योगांनी केवळ व्यवसायाचा आकार वाढवण्याऐवजी मजबूत सुशासित आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक कंपन्या उभारण्यावर लक्ष केंद्रित करावं असं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे. नवी दिल्लीत काल झालेल्या ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनच्या एका कार्यक्रमामध्ये त्या बोलत होत्या. भारताच्या विकासाचा पुढील टप्पा गुणवत्ता आधारित असला पाहिजे आणि यासाठी कॉर्पोरेट क्षेत्राला संशोधन आणि विकासामध्ये अधिक गुंतवणूक करावी लागेल. आपली महत्वाकांक्षा केवळ मेड इन इंडियापुरती मर्यादित नसावी तर इमॅजिन्ड इन इंडिया असावी, जिथं उत्पादनं केवळ तयार केली जात नाहीत तर त्यांची संकल्पना, रचना आणि तांत्रिक विकासही इथंच केला जातो आणि त्यानंतर ती जागतिक बाजारपेठेत पोहोचवली जातात असंही त्यांनी यावेळी बोलताना नमूद केलं. उद्योगांना सरकार आणि नियामकांसोबत संवाद कायम ठेवण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. देशातल्या मोठ्या शहरांमध्ये उद्योग व्यवसायाला चालना देण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारच्या वतीनं एकाच ठिकाणी सर्व संबंधित वाणिज्य आणि उद्योग कार्यालयं तयार केली जात असून यामुळे व्यावसायिकांना मोठा फायदा होईल असं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. काल नवी दिल्लीत उद्योग आणि आंतरराष्ट्रीय व्यापार संवर्धन विभागानं आयोजित केलेल्या कार्यशाळेमध्ये ते बोलत होते. यावेळी वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री जितीन प्रसाद हेही उपस्थित होते. आज 11वा जागतिक आयुर्वेद दिन साजरा होत आहे. यानिमित्त देशभर विविध ठिकाणी आणि जगातील अनेक देशांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून यामध्ये आयुर्वेद तज्ज्ञ, आयुर्वेद शिक्षण आणि संशोधन संस्था, आयुर्वेद औषध निर्मिती संस्था सहभागी होत आहेत. केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या वतीनं आयुर्वेद दिनाचा मुख्य कार्यक्रम आज नागपूरमध्ये आयोजित करण्यात आला असून आरोग्यदायी भविष्यासाठी आयुर्वेद ही यावेळच्या कार्यक्रमाची मध्यवर्ती संकल्पना आहे. आयुर्वेद दिन हा व्यापक समाज कल्याण साधण्याच्या उद्देशानं महत्वपूर्ण असून त्यामुळे ज्ञानाची देवाणघेवाण, नवसंशोधन तसंच सर्वसामान्य नागरिकांच्या व्यापक सहभागासाठी एक व्यासपीठ उपलब्ध होत आहे. या कार्यक्रमात आयुष सेवा क्षेत्रावरील पहिला अहवाल देखील प्रकाशित करण्यात येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारत, लॅटिन अमेरिका आणि कॅरेबियन राष्ट्रांचा समुदाय यांच्यातील आर्थिक आणि विकासात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्याची गरज असल्याचं प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी केलं. संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेसाठी एस जयशंकर अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर न्यूयॉर्कमध्ये झालेल्या भारत आणि कॅरेबियन राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत ते बोलत होते. भारत, लॅटिन अमेरिका आणि कॅरेबियन राष्ट्रांमधील व्यापार आता वार्षिक 50 अब्ज अमेरिकी डॉलर्सपेक्षा जास्त झाला आहे. गेल्या 10 वर्षात भारत जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक म्हणून उदयाला आली आहे. विस्तारित होणारी बाजारपेठ, मजबूत डिजिटल पायाभूत सुविधा, विस्तारित तंत्रज्ञान क्षमता, झपाट्यानं वाढणारं कौशल्यपूर्ण मनुष्यबळ या भारताच्या मोठ्या क्षमता

0: पासून त्याचा जागतिक व्यापार वाढीसाठी उपयोग होणार आहे असंही एस जयशंकर यांनी यावेळी सांगितलं. भारत आणि कॅनडानं यावर्षी मार्चमध्ये सुरू केलेल्या सर्वसमावेशक व्यापार कराराबाबतच्या वाटाघाटी प्रगतीपथावर असून त्या डिसेंबरच्या मध्यावर होणाऱ्या G20 शिखर परिषदेपर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट असल्याचं कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी काल न्यूयॉर्क इथं सांगितलं. संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर आयोजित एका पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. G20 शिखर परिषद 14 आणि 15 डिसेंबर रोजी मियामी इथं होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या सुमारास कॅनडाचा दौरा करतील, मात्र अद्याप त्याबाबतची निश्चित तारीख झालेली नाही असंही कार्निन यांनी नमूद केलं. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेनं आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष 2026 या उपक्रमांतर्गत जगभरातील 100 शेतकरी महिलांना गौरवण्याची घोषणा केली आहे. यामध्ये भारतातल्या केवळ 2 महिला शेतकऱ्यांची निवड झाली असून त्यामध्ये दक्षिण मिझोरममधील स्ट्रॉबेरी उत्पादक महिला झेड टी लाल रिथांगी यांचा समावेश आहे. ऐकूयात याविषयीची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या या सन्मानासाठी 131 देशांमधून 600 अधिक महिलांचं नामांकन झालं होतं. त्यापैकी निवड झालेल्या 100 महिलांमध्ये झेड टी लाल रिथांगी यांचा समावेश आहे. मारी ई या नावानं लोकप्रिय असलेल्या लाल रिथांगी लॉंगटलाई जिल्ह्यातल्या दुर्गम अशा सांगाव गावच्या रहिवासी आहेत. स्ट्रॉबेरी लागवडीतील त्यांची निष्ठा आणि कृषी आणि ग्रामीण विकासातील त्यांचं सातत्यपूर्ण योगदान यासाठी त्यांची या सन्मानासाठी निवड करण्यात आली आहे. पुढील महिन्याच्या 12 ते 16 तारखेदरम्यान अन्न आणि कृषी संघटनेच्या इटलीतल्या रोम इथं होणाऱ्या वर्ल्ड फूड फोरममध्ये एका समारंभात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यापूर्वी हॉर्टी फेअर मिझोराम 2026 त्यांना लॉंगटलाईच्या सर्वोत्कृष्ट शेतकरी म्हणूनही सन्मानित करण्यात आलं होतं. जागतिक अन्न आणि कृषी संघटनेचा हा पुरस्कार मिळाल्याबद्दल लाल रिथांगी यांनी आनंद व्यक्त केला. या पुरस्काराचं श्रेय राज्याच्या फलोत्पादन विभागाला असल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. आकाशवाणी बातम्यांसाठी प्राची गावस्कर, पुणे.
0: जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघानं 20 षटकांच्या सामन्यांच्या अंतिम फेरीत श्रीलंकेला नमवत सुवर्णपदक जिंकलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विजयाबद्दल महिला क्रिकेट संघाचं अभिनंदन केलं आहे. दरम्यान महिलांच्या नेमबाजी स्पर्धेमध्ये आज 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात भारताची महिला नेमबाज मनू भाकर हिनं अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे. हवामान. छत्तीसगड, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि तेलंगणामध्ये आज काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. गोवा आणि महाराष्ट्रात काही ठिकाणी तसंच कर्नाटक केरळमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत आज गुजरातमधल्या वडोदरा इथं विविध कार्यक्रम. भारतीय उद्योगांनी जागतिक स्तरावर स्पर्धात्मक कंपन्या उभारण्यावर लक्ष केंद्रित करावं, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं आवाहन. 11व्या जागतिक आयुर्वेद दिनानिमित्त आज अनेक कार्यक्रमांचं आयोजन आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाला सुवर्णपदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोतेहो आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचं प्रसारण. सकाळचे 8:41 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत करिअर मंत्रा हा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात इंटिरियर डिझायनिंग याविषयी कविता दळी यांची कश्मीरा सावंत यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते विवेक वानखडे.
3: कांधे पे सूरज

0: करियर मंत्रा,
1: सफलता की मंजिल
0: और सपनों की नई उमंग, आकाशवाणी के संग।
1: नमस्कार नमस्कार श्रोते हो, करियर मंत्रा या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। श्रोते हो, या कार्यक्रमाच्या माध्यमातून करिअरची विविध क्षेत्र आणि त्या क्षेत्रातल्या करिअरच्या संधी याविषयी आपण चर्चा करणार आहोत। आजच्या या भागात जाणून घेऊया इंटेरियर डिझायनिंग या क्षेत्राविषयी। श्रोते हो, आजच्या आधुनिक युगात आणि वेगवान जीवनशैलीत प्रत्येकालाच आपली जागा वेगळी, आकर्षक आणि आरामदायी असायला हवी असं वाटत असतं। मग ते आलिशान घर असो, आधुनिक ऑफिस असो, हॉटेल किंवा कॅफे असो किंवा स्टुडिओ असो, प्रत्येक ठिकाणी इंटेरियर डिझायनरची कल्पकता आणि सौंदर्यदृष्टी महत्त्वाची ठरते। इंटेरियर डिझायनिंग म्हणजे इमारतीच्या आतली जागा अधिक सुंदर, कार्यक्षम, सुरक्षित आणि आरामदायक बनवण्याची कला आणि त्यासाठी वापरलं जाणारं विज्ञान। आजच्या आधुनिक काळामध्ये इंटेरियर डिझायनिंग हे केवळ सजावटीपुरतं मर्यादित नसून ते एक उत्तम आणि वेगाने वाढणारं करिअर क्षेत्र बनलेलं आहे। रंगसंगती, प्रकाशयोजना, फर्निचरची मांडणी, जागेचा योग्य वापर आणि आधुनिक डिझाईन्स यांचा सुंदर संगम साधत इंटेरियर डिझायनर जागेला एक नवं रूप देतो। इंटेरियर डिझायनिंगचे जे महत्त्वाचे पैलू आहेत त्यापैकी पहिला आणि सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे जागेचं योग्य नियोजन। उपलब्ध जागेचा सौंदर्यपूर्ण, उपयुक्त आणि आरामदायी पद्धतीने वापर करणं म्हणजेच जागेचं योग्य नियोजन करणं। मग त्यामध्ये योग्य ठिकाणी योग्य फर्निचरची मांडणी, चालण्यासाठी पुरेशी जागा, पुरेसा प्रकाश आणि हवेशीरपणा, वस्तूंची सोयीस्कर ठेवण आणि लहान जागेचाही प्रभावीपणे वापर, या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो। जागेचं नियोजन म्हणजेच स्पेस प्लॅनिंगमुळे जागा अधिक प्रशस्त आणि कार्यक्षम वाटते। त्यामुळे कोणतीही जागा सुंदर दिसण्यासोबतच वापरायलाही सोपी आणि आरामदायी वाटते। इंटिरियर डिझायनिंगमधला दुसरा पैलू म्हणजेच आकर्षक रंगसंगती। योग्य रंगसंगतीमुळे जागा अधिक प्रशस्त आणि उबदार वाटू शकते। योग्य रंगसंगतीचा मनस्थितीवर सुद्धा सकारात्मक परिणाम होतो। जागेमध्ये जे काही सजावट असेल आणि ज्या प्रकारचं फर्निचर केलेलं असेल त्या अनुषंगाने रंगसंगती केली तर फर्निचर आणि सजावट अधिक उठून दिसू शकतं। म्हणूनच रंगांची योग्य निवड ही इंटेरियर डिझायनिंगमधली अत्यंत महत्त्वाची बाब मानली जाते। इंटेरियर डिझायनिंगमध्ये प्रकाश योजना करत असताना नैसर्गिक प्रकाशासोबतच LED लाईट्स, फॉल्स सिलिंग लाईट्स, लॅम्प्स आणि डेकोरेटिव्ह लाईट्सचा संतुलित वापर केला जातो। म्हणूनच सुंदर डिझाईनला परिपूर्णता देणारं महत्त्वाचं माध्यम म्हणजे प्रभावी प्रकाश योजना। यानंतरचा महत्त्वाचा पैलू म्हणजे साहित्याची निवड। जागेची उपलब्धता लक्षात घेत देखभाल करायला सोपं जाईल आणि वर्षानुवर्ष टिकून राहील अशा प्रकारचं डिझाईन तयार करत असताना योग्य साहित्याची निवड करणं महत्त्वाचं असतं। यामध्ये लाकूड, काच, धातू, मार्बल, फॅब्रिक, प्लायवूड आणि विविध टेक्स्चर्सचा समावेश होतो। या साहित्याची निवड करत असताना जागेचं सौंदर्य, गुणवत्ता आणि त्याचा उपयोग या सगळ्याचा समतोल साधावा लागतो। याबरोबरच ग्राहकाला कमीत कमी खर्चात आकर्षक आणि टिकाऊ डिझाईन तयार करून देण्यासाठी आर्थिक व्यवस्थापन अतिशय महत्त्वाचं असतं। अनावश्यक खर्च टाळून नियोजनबद्ध पद्धतीने दर्जेदार आणि उपयुक्त डिझाईन साकारणं हे इंटेरियर डिझायनरचं कसब असतं। इंटेरियर डिझायनिंगमध्ये नवीन ट्रेंड्स आणि तंत्रज्ञान यांना आज खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे। आधुनिक जीवनशैलीनुसार घरं आणि कार्यालयं अधिक स्मार्ट आणि आकर्षक दिसावीत यासाठी सतत नवे बदल होत आहेत। आजच्या काळात स्मार्ट होम तंत्रज्ञान, मिनिमल आणि मल्टीफंक्शनल डिझाईन, नैसर्गिक साहित्यांचा वापर, ऊर्जा बचत करणारी प्रकाश योजना, तसंच 3D व्हिज्युअलायझेशन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित डिझाईन प्लॅनिंग यांचा मोठ्या प्रमाणावर वापर होतोय। आधुनिक सॉफ्टवेअर्सचा वापर करून घराचं संपूर्ण डिझाईन

0: आधीच 3D स्वरूपामध्ये दाखवता येतं, त्यामुळे ग्राहकाला अंतिम परिणाम काय असणार आहे याची स्पष्ट कल्पना आधीच मिळते. स्मार्ट लाईट्स, ऑटोमेशन, सेन्सर आधारित उपकरणं आणि पर्यावरणपूरक डिझाईन यामुळे इंटिरियर अधिक आधुनिक आणि उपयुक्त बनत आहे. म्हणूनच नवीन ट्रेंड्स आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर हीच आजच्या यशस्वी इंटिरियर डिझायनिंगची खरी ओळख बनली आहे. श्रोते हो, इंटिरियर डिझायनिंग या क्षेत्रामध्ये काम करायचं असेल तर त्याचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेणंसुद्धा महत्त्वाचं आहे. साधारणपणे यासाठी 12वीनंतर विविध कोर्स उपलब्ध आहेत. याविषयी अधिक जाणून घेऊया याच क्षेत्रात काम करत असणाऱ्या रत्नागिरीच्या कविता दळी यांच्याकडून.
1: नमस्कार, मी कविता मयूर दळी, पूर्वाश्रमीची कविता शेट्टी. मी बाय प्रोफेशन इंटिरियर डिझायनर आहे आणि याचं शिक्षण मी मुंबईत घेतलं. गेली 10 वर्ष मी या क्षेत्रात काम करत आहे. इंटेरियर डिझायनिंग हे फील्ड कोणी चूज करावं, तर मूळतः ज्यांच्या

0: नमस्कार, मी कविता मयूर तळी, पूर्वाश्रमीची कविता शेट्टी. मी बाय प्रोफेशन इंटेरियर डिझायनर आहे आणि याचं शिक्षण मी मुंबईत घेतलं. गेली 10 वर्ष मी या क्षेत्रात काम करत आहे. इंटेरियर डिझायनिंग हे फील्ड कोणी चूज करावं? तर मूळतः ज्यांच्यामध्ये आर्टिस्टिक विजन आहे, बेसिक स्केचिंग, रंगांची चांगली पारख आहे, प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स अँड दोज हू आर पॅशनेट फॉर ॲस्थेटिक्स, अशा व्यक्तींनी हे फील्ड करिअर म्हणून निवडायला काही हरकत नाही. 10वी 12वीनंतर या कोर्सची आपण निवड करू शकतो. डिप्लोमा 2 ते 3 वर्षांचा असतो आणि डिग्री 3 ते 4 वर्षांची असते. याच सोबत आपण लँडस्केपिंग, बेसिक वास्तू, सॉफ्टवेअर स्किल्स लाईक ऑटोकॅड, स्केचअप, 3D मॅक्स, वीरे किंवा AI रेंडर्स असे कोर्स आपण करू शकतो. इंटिरियर डिझायनिंगमध्ये आपल्याला बेसिकली हिस्ट्री ऑफ डिझाईन अँड फर्निचर, स्पेस प्लॅनिंग अँड अर्गोनॉमिक्स, मटेरियल अँड कन्स्ट्रक्शन्स, प्रोफेशनल प्रॅक्टिस, डिझाईन फंडामेंटल्स अशा प्रकारचे सब्जेक्ट्स असतात. करिअर म्हणून या फील्डमध्ये खूप स्कोप आहे, पण तो ऑटोमॅटिक सक्सेस नाही आहे. तुमचं स्किल, क्रिएटिव्हिटी प्लस नेटवर्किंग यांच्यावर जास्त अवलंबून आहे. आजकाल लोक घरं फक्त राहण्यासाठी नाही तर ॲस्थेटिक आणि कम्फर्टेबल हवं असं बघतात, म्हणून त्यांना इंटिरियर डिझायनरची गरज पडते. तसंच कमर्शियल स्पेसेस, ऑफिसेस, कॅफेज, शॉप्स यांसाठी सुद्धा प्रोफेशनल डिझायनर्स लागतात. परत इंस्टाग्राम आणि पिंटरेस्टमुळे लोक इन्स्पायर होऊन सुद्धा डिझाईन करायला उत्सुक असतात. तसंच सिटीज डेव्हलप होत आहेत, न्यू फ्लॅट्स होत आहेत, रिनोव्हेशन प्रोजेक्ट्स वाढत आहेत, त्याच्यामुळे या फील्डमध्ये ना खूप स्कोप वाढला आहे. प्रॅक्टिकली सांगायचं झालं तर सुरुवातीला सॅलरी खूप जास्त नसते किंवा फ्रीलान्स आणि स्वतःचा बिझनेस बिल्ड व्हायला सुद्धा वेळ लागतो. तसंच कॉम्पिटिशन तर वाढली आहेच, त्यामुळे तुमचं युनिक स्टाईल आणि क्रिएटिव्ह स्किल्स हे खूप महत्त्वाचे आहे. तसंच स्ट्रॉंग पोर्टफोलिओ, सॉफ्टवेअर स्किल्स आणि ज्यांचं क्लायंट हँडलिंग आणि कम्युनिकेशन स्ट्रॉंग आहे अशा व्यक्तींना त्याचा फार फायदा होतो. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 4 वर्ष मी मुंबईतच जॉब केला. लकीली चांगले मेंटॉर्स मिळाले मला, त्यामुळे चांगला गायडन्स, प्रॅक्टिकल नॉलेज, साईट हँडलिंग सारखा अनुभव मिळाला. इवन आय गॉट चान्स टू वर्क विथ रेप्युटेड ब्रँड लाईक डी डेकॉर. 2020 लॉकडाऊनमध्ये मी रत्नागिरीला शिफ्ट झाले, त्यामध्ये रेफरन्स थ्रू मला छोटी छोटी कामं मिळत गेली. त्यामुळे जॉब न करता स्वतःची फर्म चालू करण्याचा मी निर्णय घेतला. गेली 6 वर्ष रत्नागिरी, राजापूर, पुणे, मुंबई यांसारख्या ठिकाणी इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट्स घेऊन आत्तापर्यंत मी काम करते. त्यामध्ये रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स आहेत, कमर्शियल प्रोजेक्ट्स आहेत लाईक कॅफेज, स्मॉल ऑफिसेस, सॅलॉन, स्पा अशा प्रकारची कामं मी आत्तापर्यंत केली आहेत.
1: श्रोते हो, आपलं स्वतःचं हक्काचं घर असावं हे सामान्य माणसाचं एक स्वप्न असतं. माझ्या वाचनात आलेली एक छान अशी कविता मी तुम्हाला आता ऐकवते. कुणाचं असतं छोटं घर तर कुणाचा बंगला आलिशान. आपल्या घराला असतं मनात एक वेगळंच स्थान. आपल्या घरात राहण्याचं सुखच काही खास असतं, शेवटी आपलं घर ते आपलंच असतं. आपलं घर सुंदर बनवण्यावरच असतो प्रत्येकाचा भर. 4 चौघात उठून दिसावं असंच हवं आपलं घर. प्रत्येकजण आपल्या घरासाठीच धडपडत असतं, शेवटी आपलं घर ते आपलंच असतं. कितीही सजल्या तरी 4 भिंती म्हणजे काही घर होत नाही. घरात राहणाऱ्या माणसांशिवाय घराला घरपण येत नाही. मातीच्या कच्च्या घरालाही आपणच गोकुळ बनवायचं असतं, शेवटी आपलं घर ते आपलंच असतं. स्वतःचं एक तरी घर असावं ही असते प्रत्येकाची आस. स्वतःचं घर बनण्याचा क्षण असतो अगदीच खास. वास्तुदेवतेच्या पूजेचं ते फळच असतं, शेवटी आपलं घर ते आपलंच असतं. श्रोते हो, आपल्या घराशी आपल्या भावना जोडल्या गेलेल्या असतात. घरात आल्यानंतर शांत वातावरण असावं, आरामदायी वाटावं, म्हणूनच आपलं घर कसं असावं, कसं दिसावं, आपण ते कसं सजवावं याची प्रतिमा आधीच आपल्या मनात तयार असते. पण हे सगळं ठरवत असताना आर्थिक व्यवस्थापनसुद्धा महत्त्वाचं असतं आणि तेच करणं अवघड जातं. या सगळ्यासाठी आपल्याला मदत करतो तो इंटेरियर डिझायनर. आपल्या रत्नागिरीमधल्या अनेक स्वप्नातल्या घरांना ज्यांनी वास्तवात साकारायला मदत केली असे इंटेरियर डिझायनर संकेत पाडाळकर यांच्याशी बातचीत करूया.
2: नमस्कार.

0: माझं नाव संकेत गणेश पडळकर. मी एक इंटेरियर डिझायनर आहे आणि आम्ही गेले 10 वर्ष रत्नागिरीमध्ये इंटेरियर डिझायनिंग या क्षेत्रामध्ये काम करत आहोत. या क्षेत्रामध्ये काम करत असताना आम्ही विविध प्रकारचे फ्लॅट्स, बंगलोज, हॉटेल अँड रेस्टॉरंट्स, रिझॉर्ट, तसेच नवीन विविध प्रकारचे ऑफिसेस या प्रोजेक्ट्सवरती रत्नागिरीमध्ये काम केलेले आहे. तर असे विविध प्रकारचे प्रोजेक्ट करत असताना त्या प्रत्येक क्लायंटचे गरजा आणि त्यांचे आयडिया जाणून घेणं गरजेचं असतं आणि त्यानुसार आपण त्या वास्तूला आपण एक नवीन आणि एक सुंदर रूप देत असतो. इंटेरियर डिझायनर बनण्यासाठी 2 कोर्सेस आहेत. बॅचलर ऑफ इंटेरियर डिझायनिंग BDS हा साधारण 3 ते 4 वर्षाचा कोर्स असतो. दुसरा पर्याय म्हणजे डिप्लोमा इन इंटेरियर डिझायनिंग, जो साधारण 1 ते 2 वर्षाचा असतो. इंटेरियर डिझायनर म्हटलं की डिझायनिंग हा पार्ट आलाच आणि हे डिझायनिंग करत असताना आपल्याला ऑटोकॅड, ज्यामध्ये आपण 2D डिझाईन्स करतो, तसेच स्केचअप आणि 3DX Max यामध्ये आपण 3D डिझाईन्स करतो, हे कोर्सेस शिकणं अत्यंत गरजेचं असतं. तर या क्षेत्रामध्ये काम करत असताना आपण स्पेस प्लॅनिंग, डिझायनिंग, मटेरियल सिलेक्शन, कोटेशन अँड बजेट प्लॅनिंग, क्लायंट हँडलिंग, साईट व्हिजिट ह्या प्रत्येक डिव्हिजनमध्ये आपण काम करत असतो. तर पहिल्यांदा आपल्याकडे क्लायंट आल्यावर त्यांच्या रिक्वायरमेंट समजून घेऊन, त्यांच्या आयडियाज समजून घेऊन आपण एक स्पेस प्लॅनिंग तयार करतो. स्पेस प्लॅनिंगमध्ये आपण त्यांच्या सगळ्या रिक्वायरमेंट एकदम सुंदररित्या आपण त्यांच्या अवेलेबल स्पेसमध्ये बसवतो. तर ह्यानंतर आपण 3D डिझाईन्स बनवतो. तुम्हाला ह्या 3D डिझाईन्समधून समजून येते की आपले घर, आपला फ्लॅट किंवा आपला रेस्टॉरंट कसे बनणार आहे, आपलं काम स्टार्टपासून एंडिंगपर्यंत कशा रीतीने होणार आहे, हे आपल्याला सगळं 3D डिझाईनमध्ये समजून येतं. तर प्रत्येक क्लायंटची पर्सनॅलिटी ही वेगळी असते, त्यांच्या आवडी, त्यांच्या निवडी ह्या वेगळ्या असतात. तर त्यानुसार आपल्याला प्रत्येक क्लायंटच्या 3D बनवणं हे गरजेचं असतं. तसेच मटेरियल सिलेक्शन. आता मटेरियल सिलेक्शनमध्ये आपण जे दिलेले कोटेशन आहे, जे बजेट आहे, त्यानुसार आपल्याला मटेरियल सिलेक्शन करणं गरजेचं असतं. आता मटेरियल सिलेक्शनमध्ये आपल्याला विविध प्रकारचे आपण काम करत असतो, फर्निचर करत असतो, सिलिंग असतं, मॉड्युलर किचन्स असतात, टायलिंग्स असतं, पेंटिंग असतं, ह्या प्रत्येक गोष्टींचं मटेरियल सिलेक्शन करणं हे खूप गरजेचं असतं. आणि ते क्लायंटना सांगणं, ते समजावून देणं, आपण का आपण हे मटेरियल सिलेक्ट करतो हे समजावून देणं गरजेचं असतं. तर त्यानंतर येतो सगळ्यात महत्त्वाचा पार्ट, साईट सुपरविजन. साईट सुपरविजनमध्ये आपण दिलेले डिझाईन्स हे प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरला सांगणं, त्यांच्या मार्किंग्स करून देणं, त्यांना समजून सांगणं हे महत्त्वाचं असतं आणि त्यानुसार त्यांच्याकडून हे काम सगळं करून घेणं हे गरजेचं असतं. आणि अशा प्रकारे आपण एखादी साईट कम्प्लीट करत असतो. आपली रत्नागिरी एक डेव्हलपिंग सिटी आहे, त्याचप्रमाणे एक पर्यटन स्थळही आहे, त्यामुळे आपल्या रत्नागिरीमध्ये बंगलोज, बिल्डिंग्स, हॉटेल अँड रेस्टॉरंट्स, रिझॉर्ट्स अशा विविध प्रकारचे प्रोजेक्ट रत्नागिरीमध्ये सुरू असतात. त्यामुळे तुम्हाला खूप सुंदर संधी आहे की तुम्ही रत्नागिरीमध्ये आपलं इंटेरियर डिझायनिंग या क्षेत्रामध्ये खूप सुंदर करिअर करू शकता.
1: श्रोते हो, आपल्या शहरामध्ये उभ्या राहत असलेल्या मोठमोठ्या इमारती, हॉटेल्स, मॉल्स, हॉस्पिटल्स आणि वेगवेगळी कार्यालयं आपण बघत असतो. या सगळ्यांच्या उभारणीनंतर या इमारतींची अंतर्गत रचना सुंदर दिसावी यासाठी इंटेरियर डिझायनर्स काम करत असतात.
2: नमस्कार, मी साई कोळवणकर. मी बाय प्रोफेशन इंटिरियर डिझायनर आहे आणि ह्या क्षेत्रात मला 15 वर्ष पूर्ण झाली आहेत. माझं शिक्षण पुण्यात पूर्ण झालं आणि करिअरची सुरुवात देखील तिथूनच झाली. साधारण 2011 ते 2015 पहिली 5 वर्ष मी एक्सपिरियन्स घेऊन माझी स्वतःची फर्म एस्टॅब्लिश केली. जॉब एक्सपिरियन्स घेत असताना पण मी माझी कामं सुरू ठेवली होती 2 सिटीजमध्ये, प्रायमरीली इन पुणे अँड इन रत्नागिरी, दॅट्स माय होमटाऊन. जसं मी आधी म्हटलं की मला या फील्डमध्ये 15 वर्ष झाली आहेत आणि जवळजवळ आता प्रत्येक प्रकारचे प्रोजेक्ट्स हँडल करून झाले आहेत, जसं की रेसिडेन्शियल, कमर्शियल, हॉस्पिटॅलिटी, रिटेल स्पेस, ऑफिसेस, हेल्थकेअर, इन्स्टिट्यूशनल एटसेट्रा. सुरुवातीला अगदी एका रूमपासून कामं सांभाळली आहेत आणि हळूहळू ओवर द पिरियड ऑफ टाईम प्रोजेक्ट्स वाढत गेले क्लायंटच्या रेफरन्सने. जॉब सांभाळत असताना साईट्सकडे फोकस करणं येत नव्हतं आणि म्हणूनच 5 वर्षांचा एक्सपिरियन्स घेऊन विथ माय हेवी हार्ट आय डिसायडेड टू क्विट सॅलरी अँड स्टार्टेड माय ओन जर्नी ॲज अ फुल टाईम प्रोफेशनल इंटिरियर डिझायनर. प्रॅक्टिस छान सुरू ठेवली आणि प्रोजेक्ट्स हळूहळू वाढत गेले. रेकग्नाइज्ड लोकल ब्रँडशी कामंसुद्धा आली, जसं की महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, फिनॉलेक्स, खत्रीबंधू पॉट आईस्क्रीम अँड मस्तानी यांच्या पण मी अनेक ब्रांचेस केल्या आहेत पुण्यामध्ये.

0: त्यानंतर डिओरिगॅलो थीम रिझॉर्ट हा एक बेंचमार्क प्रोजेक्ट समजतो मी रत्नागिरीमध्ये केलेला. यामध्ये फेज वनमध्ये 15 वेगवेगळ्या थीम्सच्या कॉटेजेस केल्या आहेत अँड दॅट प्रोजेक्ट इज वन ऑफ इट्स काइंड इन इंडिया ओवरऑल. आय हॅव ऑलवेज फोकस्ड ऑन अंडरस्टँडिंग क्लायंट्स रिक्वायरमेंट्स आणि त्यानुसार कस्टमाइज डिझाईन सोल्युशन देण्यावर माझा भर असतो. सो फार द जर्नी हॅज बीन व्हेरी वेल अँड आय एम लव्हिंग इट. ओवरऑल इंटिरियर डिझाईन इज अ स्टेबल अँड एक्सपांडिंग ग्लोबल इंडस्ट्री. एशियामध्ये तर खास करून इंडिया चायनामध्ये इट्स फास्टेस्ट ग्रोईंग ड्यू टू अर्बनायझेशन अँड रिअल इस्टेट बूम. आपल्याकडे कोणत्याही क्षेत्रात जॉब ऑपॉर्च्युनिटीज सिटीजमध्ये जास्त आहेत, म्हणूनच रिअल इस्टेट ग्रो होत आहे आणि तसंच इंटिरियर इंडस्ट्रीला पण बूम मिळत आहे. सध्या खूप नवीन सॉफ्टवेअर्स मार्केटला इंट्रोड्यूस झाली आहेत, त्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे काम करणं थोडं सोपंही झालं आहे. इथून पुढे जसा ट्रेंड बदलतो आहे त्याला अडॉप्ट करणं गरजेचं आहे. सॉफ्टवेअरवर काम करणं किंवा डिझाईनवर काम करणं ही एक बाजू आणि डिझाईन अंमलात आणणं म्हणजे प्रॅक्टिकॅलिटी, साईटवर एक्झिक्युशन ज्याला आपण म्हणतो दॅट इज अ मेजर टास्क. क्लायंटना हँडल करणं प्लस लेबर अँड मटेरियल मॅनेजमेंट ह्याचा बॅलन्स करणं फार महत्त्वाचं आहे. सो ओवरऑल इंटिरियर डिझायनिंग इज नॉट जस्ट अबाउट डेकोरेशन, इट्स अबाउट क्रिएटिंग फंक्शनल अँड मिनिंगफुल स्पेसेस. इट अलाउज अस टू ट्रान्सफॉर्म स्पेसेस इनटू एक्सपीरियन्सेस.
1: आज या क्षेत्रामध्ये करिअरच्या अमर्याद संधी उपलब्ध आहेत. आर्किटेक्चर फर्म्स, बांधकाम कंपन्या, हॉटेल इंडस्ट्री, इव्हेंट्स, फिल्म आणि टेलिव्हिजन सेट डिझायनिंग अशा अनेक क्षेत्रांमध्ये इंटिरियर डिझायनर्सना मोठी मागणी आहे. आणि तुम्हाला जर स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय सुरू करायचा असेल तर तेही तुमचं स्वप्न या क्षेत्रामधून सहज पूर्ण होऊ शकतं. जर तुमच्यामध्ये कल्पकता असेल, सौंदर्याची जाण असेल आणि काहीतरी वेगळं घडवण्याची जिद्द असेल तर इंटिरियर डिझायनिंग हे तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक सुंदर आणि यशस्वी करिअर ठरू शकतं. कारण सुंदर जागा केवळ दिसत नाहीत तर त्या अनुभवल्या जातात.
2: करिअर मंत्रा,
1: सफलता की मंजिल
2: और सपनों की नई उमंग आकाशवाणी के संग.
3: कांधे पे सूरज

0: निवेदन कश्मीरा सावंत, सादर करते विवेक वानखडे, निर्मिती आकाशवाणी रत्नागिरी।
1: आत्ताच आपण करिअर मंत्रा या कार्यक्रमात इंटिरियर डिझायनिंग याविषयी कविता दळी यांची कश्मीरा सावंत यांनी घेतलेली मुलाखत ऐकली। सादर करते होते विवेक वानखडे। मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर आपण ऐकताय रसिकरंजनाचा वसा जपणारी आकाशवाणी रत्नागिरी, रेडिओ सखी वंदना मुसळेसोबत। श्रोते हो, आता लखलख चंदेरीमध्ये आनंद घेऊया हिंदी चित्रपट संगीताचा।

लता मंगेशकर आणि उदित नारायण यांच्या मुख्य स्वरातली आनंद बक्षी यांची गीतरचना कार्यक्रमात सुरुवातीला ऐकवतीये. मोहब्बते या चित्रपटासाठी संगीत आहे जतीन ललित यांचं.

0: सूप निर्मा से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा। सब दाग चले गए, सूप निर्मा मैं सुपरमैन।
1: सचिन
0: मम्मी
1: सूप निर्मा में है सचमुच अपनापन।
2: कुन्निचिवा, हाजिमे माश्ते, वाताशिवा सुयोग भावे,
3: वाताशिवा सुज्ञा भावे।
4: श्रोतेहो, जपानी भाषेतूनच आपली ओळख करून देणारे सुयोग भावे आणि सुज्ञा भावे हे रत्नागिरीकर सध्या जपानमध्ये कामानिमित्त राहत आहेत। जपानचं दैनंदिन जीवन, तिथली संस्कृती आणि रोजगाराच्या संधी याविषयी त्यांच्याशी अनघा मगदूम यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत इंद्रधनुष्य या कार्यक्रमात। बुधवार दिनांक 23 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर। यासाठी श्रोतेहो ट्यून 1143 किलोहर्ट्स वर किंवा 101.5 मेगाहर्ट्स या एफ एम वाहिनीवर किंवा न्यूज ऑन AIR या लाइव्ह मोबाईल ऍप वर।
5: तेव्हा श्रोते हो, नक्की ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य आज सकाळी 9:30।

लखलख चंदेरीमध्ये हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर कहो ना प्यार है या चित्रपटासाठी लकी अली आणि राम्या यांनी गायलेलं गीत, शब्द इब्राहिम अश्क यांचे, संगीत राजेश रोशन यांचं.

0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।
2: श्रोते हो, लखलख चंदेरीमध्ये हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहे आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून।

हे गीत गायलं होतं अलका याज्ञिक, सुनिधी चौहान, उदित नारायण, सुदेश भोसले, आदेश श्रीवास्तव आणि अमिताभ बच्चन यांनी कभी खुशी कभी गम या चित्रपटासाठी. या रचनेबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, श्रोतेहो सकाळचे 9:30 वाजले आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम या जाहिरातींनंतर.

0: श्रोते हो नमस्कार. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी अनघा योगेश मगदूम आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आज आपल्याकडे जे पाहुणे आले आहेत ते पाहुणेच आपली स्वतःची ओळख आपल्याला करून देणार आहेत. ऐकूया.
1: कोन्निचिवा हाजिमे मास्ते वाताशिवा सुयोग भावे
2: वाताशिवा सुज्ञा भावे
1: तो मोशिमास रत्नागिरी रेजिओ स्टेशननी गोशोताई इतादाकी माकोतोनी अरिगातो गुझायमास क्यो वा युरोशिको ओनेगाइशिमास.
0: श्रोते हो, याच्यातलं सुयोग भावे आणि सुज्ञा भावे ही नावं आपल्या जवळची वाटतात, बरोबर ना? म्हणजे ती मराठी नावं आहेत. होय श्रोते हो, हे दोघंही रत्नागिरीतले आहेत, मात्र ते दोघंही जपानमध्ये सध्या राहतात आणि त्यांनी जी आपली ओळख करून दिली ती जपानीज भाषेमध्ये आपल्याला त्यांची ओळख करून दिली. आपल्या दोघांचं कार्यक्रमामध्ये मनपूर्वक मी स्वागत करते. जसं मी म्हटलं की तुम्ही दोघंही रत्नागिरीकर आहात आणि रत्नागिरीतनं जपानला तिथे गेला आहात, तर यामागे जाण्यामागचं नेमकं कारण काय आहे? सुयोगजी, तुमच्याकडनं

0: ऐकायला आवडेल.
1: नमस्कार. सुरुवातीला मी जेव्हा इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं आणि जेव्हा जपानीज कंपनीमध्ये नोकरीला लागलो तेव्हा माझं सिलेक्शन झालं जपानमध्ये ट्रेनिंगसाठी एक वर्षाच्या, आणि तो 2004 साल होतं. आणि त्याच्यानंतर तिथे अजून एक्सटेंड करत अजून 2 वर्ष मी राहिलो. सो टोटल 3 वर्ष जपानमध्ये त्यावेळी राहता आलं, 2004 ते 2007. आणि जनरली कोणी जो जपानमध्ये जातो तो त्याच्या प्रेमातच पडतो, इतका छान देश आहे आणि खूप गोष्टी तिथनं शिकण्यासारख्या आहेत. जसे शिस्त आहे किंवा पेशन्स आहे आणि घड्याळाच्या काट्यावरच धावणारा देश आहे. आणि दुसरं म्हणजे शिकवण्याची आवड, म्हणजे कुणालाही असंच काहीतरी सांगितलं कामामध्ये सुद्धा त्याला पूर्ण समजलंय का बघून अशा पद्धतीने काम करायची पद्धत, त्याच्यामुळे तिथून खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. दुसरी गोष्ट म्हणजे इंटरनॅशनल एक्सपोजर जे आहे त्याच्यामध्ये जे माझ्या कार्यामधलं जे होतं ते जगभरातले वेगवेगळे प्रोजेक्ट करता आले आणि खूप मास स्केलचे प्रोजेक्ट करता आले, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीमधनं मी त्यावेळी जे शिकलो आणि त्यावेळी जे अनुभव होते त्याने नंतर परत जायची इच्छा होती आणि त्याचा योग परत 2022 साली विथ फॅमिली जायचा योग आला.
0: मॅडम, तुम्ही पहिल्यांदाच जपानला जात होतात, एकतर तुमच्यासाठी नवीन देश होता आणि कौटुंबिक जबाबदारी सुद्धा तुमच्यासोबत होती, तर आधी तुम्ही जाण्याची मानसिकता कशी तयार केली आणि मग तिथे गेल्यावरचा काय अनुभव होता?
2: तिकडे जायचं म्हणजे थोडंसं प्रेशर होतं, कारण मी एकतर पहिल्यांदाच आपला देश सोडून दुसऱ्या देशात जाणार होते. मी, माझी मुलगी आणि माझे सासू सासरे असे आम्ही सगळे एकत्र गेलो तेव्हा, आणि कोविड नंतरचा तो पिरियड होता, सो त्या ह्याच्यामध्ये चेकिंग आणि हे खूप होतं, त्यामुळे तो एक वेगळाच प्रेशर होता. आणि शिवाय कसं जायचं इंटरनॅशनल फ्लाईट, त्याचा सगळा एक्सपिरियन्स. पण जे माझ्या मिस्टरांनी पण मला गाईड केलं, इव्हन तिथे काही इंडियन फॅमिली होत्या त्यांच्याशी पण थोडंसं बोलणं करून थोडंसं माझं टेन्शन रिलीज झालं. तिथे शिस्त खूप आहे, शांतताप्रिय लोक आहेत, तिथे म्हणजे घरं आहेत तर ती लाकडी आहेत, त्यामुळे तिथे जास्ती जोरात चालण्याचा आवाज आला तरी पण खालच्या फ्लोअरला जी राहतात त्यांना डिस्टर्ब होतं आणि ते त्यांना नाही आवडत. 10 च्या नंतर तर अलाउडच नाहीये जोर जोरात गाणी म्हणा, पण पायांचे आवाज किंवा काही काही पडलं आपल्या हातात ना तरी सुद्धा ते त्यांना ऍक्सेप्ट होत नाही. तर ते थोडस आपल्याला जपायला पाहिजे हे थोडस होतं. बाकी तिथलं वातावरण तर खूपच छान आहे, एकतर क्लीन आहे, म्हणजे तिथे गेल्यावरती समजतं की पोल्युशन इथे नाहीये, खूप कमी आहे आणि फ्रेश आहे सगळं. म्हणजे माझी मुलगी तिथे लगेच ऍडजस्ट झाली, खूप आम्हाला प्रॉब्लेम नाही आला तिथे ऍडजस्ट व्हायला.
0: आपण तुमच्या कामाच्या ठिकाणी येऊया. तुम्ही जिथे कामाला जाता तिकडचा जो काही परिसर आहे, तिकडची लोक आहेत, कामाचा तुमचा अनुभव याविषयी काय सांगाल, आणि भाषा सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी दोघांनाही विचारेन की भाषा वेगळी आहे तिकडची, कसं स्वीकारलं आणि कसं त्याच्यावरती मात केली?
1: आता याच्यात असं होतं की पूर्वी मी जेव्हा राहत होतो ते इचिकावा ओनो म्हणून एक चिबा प्रिफेक्चर मधलं गाव आहे तिथे मी राहत होतो. तो काळ असा होता की खूप कमी फॉरेनर्स तिथे होते, त्याच्यामुळे आमच्याकडे जाताना असं म्हणजे कुतूहल असायचं आणि भारतातून आलायस म्हटल्यावर मग तू हुशार असशील, तुझं मॅथमॅटिक्स चांगलं असेल, असं हे त्यांना एक इमेज भारताची होती तेव्हापासून. तर त्या याच्यावेळी मग काय व्हायचं की कुठेही गेलं आणि मी शाकाहारी असल्यामुळे मला ते शिकावंच लागलं. म्हणजे ऑफिसमध्ये आमचं इंग्लिशमध्येच कम्युनिकेशन चालायचं कारण ही ग्लोबल कंपनी असल्यामुळे, पण जेव्हा बाहेर आपल्याला कुठे जायचंय किंवा इव्हन कुठे फिरायला जायचंय, ट्रेकिंगला जायचंय किंवा खेळायला जायचंय, तर त्या सगळ्या ह्याच्यामध्ये बेसिक गोष्टी तरी कम्युनिकेट करताच यायला पाहिजे. मग त्या केसमध्ये आम्हाला एक वर्ष दर बुधवारी ऑफिसमध्ये 2 तास एक जॅपनीज टीचर येऊन शिकवायचा, त्याचा बेस घेऊन मी स्वतः पुस्तकं वाचून तसं शिकलो त्यावेळी. आणि परीक्षा फार काही नाही दिल्या कारण आम्हाला तशी काही गरज नव्हती ऑफिसमध्ये, आणि त्याचा मला फायदा पुढच्या वेळी झाला. कारण त्यावेळी कसं असायचं की लहान मुलीला डॉक्टरांकडे न्यायचंय अशी जर परिस्थिती आली तर काय सांगायचं, आणि थोडंसं कसं असतं आपल्या इथले आजार आणि त्यांच्या इथले आजार याच्यामध्ये थोडा फरक आहे, किंवा आपण म्युन्सिपॅलिटी म्हणतो तसं तिथे वॉर्ड ऑफिस म्हणतात त्याला, तिथे जाऊन काही गोष्टी रजिस्ट्रेशन करायचंय किंवा इन्शुरन्स असेल तर काही माहिती नसायची. तर त्या केसमध्ये त्या ज्ञानाचा मला खूप फायदा झाला. काही ठिकाणी ते बोलत नाहीत म्हणजे नाहीतच बोलत इंग्लिशमध्ये, भले त्यांना येत असेल. स्पेशली जे टोटल जॅपनीज ज्या बँका असतील किंवा आस्थापना आहेत तिथे ते शक्यतो नाही बोलत. काही वेळा इमर्जन्सी येते, म्हणजे एखाद्याला काही हार्ट अटॅक आला किंवा असं काही, आणि त्यावेळी इमर्जन्सी नंबर्स आहेत त्यांचे, विदिन 7 to 9 मिनिट तुमच्याकडे ॲम्ब्युलन्स, त्याच्यानंतर फायर ब्रिगेडची गाडी आणि अजून त्यांच्या बरोबर असे सगळे येतात तिथे. पण त्यांना सुरुवातीला काय झालं हे सांगणं महत्वाचं असतं आणि कुठल्या एरियात राहता तुम्ही, ते काही जे प्रश्न विचारतात त्यांची माहिती दिली तरच ते प्रॉपर येऊ शकतात. त्यामुळे अशा कारणासाठी ऍज अ लाईफ सेव्हिंग तर तुम्हाला म्हणजे जो कोणी जातो त्याला शिकणं गरजेचं आहे.
0: कामकाजापुरतं तरी जॅपनीज भाषा आली पाहिजे. हाच प्रश्न तुम्हाला, कारण आपल्या आपल्याकडे कसं आहे, शेजारी असलेल्या माणसांबरोबर राहणं सोबतीने हे आपलं कल्चर आहे आणि आपण त्याला संस्कृती असं नाव देतो. एक घर चालवताना एकतर भाषा वेगळी, माणसं कशी आहेत ती माहीत नाहीयेत, मदत करतील की नाही माहिती नाहीयेत. कामानिमित्त आम्ही गेलोय आणि बरोबर एक छोटी मुलगी आहे, सासू सासरे आहेत, तुमचे मिस्टर कामावर जाणार आहेत आणि मग घर सांभाळायचंय. तर हा जो काही अनुभव तुम्ही घेतला तो कसा होता?
2: म्हणून मी पण थोडंसं जॅपनीज शिकले होते, म्हणजे कारण आपण कुठेही गेलो, म्हणजे इवन आता भाजी आणायला गेलो, कुठल्याही मॉलमध्ये गेलो, तर तिथे थोडंफार तरी आपल्याला बोलता यायला पाहिजे किंवा त्यांनी जे बोलतील ते थोडं तरी समजलं आपल्याला, एखादा शब्द तरी त्या सेंटेन्समधला कळला तरी पण आपण थोडी लिंक लावून बोलू शकतो त्यांच्याशी असं. त्यामुळे जॅपनीज थोडं येणं गरजेचं आहे. पण कसं आहे ना, त्यांचं कल्चर वेगळं आहे, ते पटकन मिक्स नाही होत, म्हणजे औपचारिक असतात ते, की म्हणजे कितीही वर्षानुवर्ष राहिलं तरी खूप काही बोलतील असं नाही, येऊन मदत करतील किंवा अशी अपेक्षा त्यांच्याकडनं नाही ठेवू शकत आपण. बोलायला कोण नाही ते होतं, म्हणजे त्याची उणीव जाणवली. तसं पण तिथे आम्हाला इंडियन लोक आमच्या सोसायटीमध्ये बरेच आहेत, त्यामुळे तिथे गेल्यावरती आणि पहिलाच सण होता गुढीपाडवा, तर त्यामुळे आम्हाला तिथे बरेच कल्चरल सगळे कार्यक्रम होतात, त्या ह्याच्यामध्ये बरेचशी लोक आम्हाला भेटली, म्हणजे इंडियन मराठी, त्यामुळे थोडस इझी झालं पुढे.
0: सुयोगजी, तुम्ही म्हणालात की जपान हा देश शिस्तीचा देश आहे, तर त्यांचं लाईफस्टाईल कसं आहे किंवा ते शहर कसं आहे, कसं चालतं तिथलं कामकाज?
1: आता सांगायचं शिस्त म्हणजे लहान मुलांपासून शिस्त आहे, म्हणजे तिथे बालवाडीत मुलं जरी असतील किंवा पहिलीत पासून तर त्यांना पहिली शिस्तीचं ट्रेनिंग दिलं जातं आणि नंतर एज्युकेशन येतं आणि स्वावलंबन. म्हणजे तिथे अशी पद्धत आहे की आपल्या ज्या गव्हर्नमेंट स्कूल्स आहेत तशा खूप त्यांच्या स्कूल्स अव्हेलेबल असतात आणि आपण म्युन्सिपॅलिटीमध्ये अर्ज करायचा असतो, पहिलीत ऍडमिशन पाहिजे, मग ते तुम्हाला असाईन करतात कुठली शाळा आहे आणि तिथे आपल्याला ऍडमिशन घ्यायची असते. सगळ्या शाळांमध्ये एक जे स्टँडर्ड ते मेंटेन केलेलं असतं आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला खूप म्हणजे अशा गोष्टी पहिल्या शिकवल्या जातात की घरापासून शाळेत कसं जायचं आणि स्वतःचे कपडे स्वतः कसे घालायचे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण स्टेशनवरती गेलो तर स्टेशनवरती समज दोन गाड्या एकाच प्लॅटफॉर्मवरती एकाच वेळी आल्या तर नॅचरली त्या दोन्ही गाड्यांमधनं एकत्र सगळे बाहेर येतात लोक आणि एस्केलेटरवरनं वरती जायचंय. तर सगळे कितीही मोठी रांग होऊ दे, तो जो माणूस आहे जो असतो तो शेवटी जाऊन त्या रांगेमध्ये उभा राहतो. आणि त्या दोन रांगा असतात, एक असते की जिथे स्टँडिंग जे असते म्हणजे तुम्ही एस्केलेटरवर पायरीवर उभे राहू शकता आणि दुसरे असतात ते चालत असतात कंटिन्यू अशा दोन लाईनने ते चालतं. किंवा ट्रेन आली की तिचा दरवाजा उघडला तर त्याच्यासमोर दोन लाईन असतात, शेवटचा माणूस ट्रेन मधनं जोपर्यंत उतरत नाही तोपर्यंत माणूस आत पाऊल टाकत नाही, इतकी शिस्त. आता तेच वाटलं की ही शिस्त आली कुठून, तर ती इतक्या लहान वयापासून ही असते. ही तुमची बस आहे, तिथे कंडक्टर ही सिस्टीम नाहीये, कारण तिथे ड्रायव्हर असतो, तिथे पहिलं तिकीट काढून आपण आत जायचं असतं आणि प्रत्येक जण ते फॉलो करतं. तिथे काही असं कुणीतरी न तिकीट काढता गेला असं काही होत नाही. काही काही असे मॉल्स आहेत की ज्याच्यामध्ये आपलंच सेल्फ चेक इन करायचं असतं, इतकं शिस्तीचं काम आहे. म्हणजे त्यांच्याकडे थोडं पॉप्युलेशनचं नवीन मुलं जन्माला कमी येत आहेत आणि ओल्ड एजचं प्रमाण खूप झालंय, म्हणजे तो पिरामिड उलटा झालाय, त्यामुळे त्यांच्याकडे जी मॅनपॉवरची जी त्रुट झाली तर ती ते भरून काढण्यासाठी अशा प्रकारचे उपाय त्यांनी केलेत. पण शिस्त तिथेही दिसते आणि जनरली सकाळी 9 वाजता चालू होतं ऑफिस तिथे, तर 9 आधीच खूप लोक आलेले असतात. टाइम आणि त्या वेळेला पोहोचणं हे सगळं त्यांचं खूप काटेकोरपणे पालन आणि चुका नाही आवडत त्यांना, चूक होणं ऑफिसमध्ये सुद्धा मिस्टेक्स न होण्यासाठी ते काय करता येईल ह्याच्यावरती त्यांचं खूप काम चालतं असं. त्यामुळे प्रत्येक गोष्ट परफेक्शनने करायची.
0: म्हणजे वेळ आणि शिस्तीचं शिक्षण हे खरंच खूप महत्वाचं आहे असं वाटतं. आणि तिकडचं कल्चर म्हणजे आपण आपले सण उत्सव जसं तुम्ही तिथेही साजरे करता तर तिकडे तुम्हाला काय वेगळं जाणवलं, त्यांच्याकडच्या सणांच्या पद्धती उत्सवाच्या पद्धती ते आधी साजरे करतात का आणि मग ते कोणते कोणते आहेत?
2: आपल्यासारखेच तेही लोक उत्सव आणि सण सगळे असतात त्यांच्याकडे, तसे पण त्यांचे वेगवेगळ्या सीझन मध्ये त्यांचे वेगवेगळे सेलिब्रेशन असतात आणि ते साजरे करतात. तर त्यांची एक टी सेरेमनी पण असते, त्यांचं महत्वाचं आहे की त्यांचे जॅपनीज ग्रीन टी पण तिथला फेमस आहे म्हणजे जपानचा. त्याच्यानंतर साकुरा म्हणजे चेरी ब्लॉसम आता एप्रिलच्या सुरुवातीला आणि मार्च एंडला खूप छान अशी छोटी छोटी फुलं असतात चेरी ब्लॉसमची. ती बघण्यासाठी की सकाळी उठून चेरी ब्लॉसमच्या इथे त्या झाडाच्या खाली सकाळचा ब्रेकफास्ट पासून पूर्ण दुपारी 4-4:30 पर्यंत तिथे मग जायचं, त्या झाडाखाली बसायचं आणि मग खायचं प्यायचं छान एन्जॉय करायचं खेळायचं वगैरे आणि मग घरी परत यायचं असा एक त्यांचं कल्चर आहे. ते अगदी आवर्जून सगळी लोक चेरी ब्लॉसम मध्ये त्या पिरियड मध्ये जात राहत असतात. त्याच्यानंतर मात्सुरी म्हणून असतं त्यांचं, जुलै आणि ऑगस्ट या सीझन मध्ये. तिथे उन्हाळा हा सीझन असतो, जुलै ऑगस्ट सप्टेंबर. त्या ह्याच्यामध्ये मात्सुरी म्हणजे आपल्या इथे जसं शिमगा किंवा जशी पालखी असते तशा पद्धतीचीच तिथे मात्सुरी साजरी करतात. आणि त्याच्यामध्ये त्यांचा जो पारंपरिक त्यांचा ड्रेस आहे की

0: मोनो तो आवर्जून ते घालतात आणि त्याच्यामध्ये मग थोडंसं जत्रेसारखं पण स्वरूप असतं त्याचं आणि सगळे एन्जॉय करतात म्हणजे सगळे स्टॉल असतात त्याच्यानंतर त्यांचे डान्स असतात ओबोन म्हणतात त्याला ते सगळे मिळून एकत्र साजरा करतात त्यांची गाणी ठरली आहेत त्यांच्या मेन मला तिथे अजून एक विशेष वाटलं म्हणजे की त्यांची जी गाणी असतात ती वर्षानुवर्ष तीच असतात आणि त्याच्यावरचा जो डान्स आहे तो म्हणजे अगदी लहान मुलापासून जो वयस्कर अगदी असतील त्यांच्या स्टेप पण ठरलेल्या आहेत तसा तो डान्स आहे तर तो एक मात्सुरीमध्ये त्यांचा होतो त्याच्यानंतर हनाबी म्हणून त्यांचा एक फेस्टिवल आहे म्हणजे फायर वर्क असतं जुलै ऑगस्ट मध्येच असतं ते तर तिथे संध्याकाळच्या वेळेला एका नदी किनारी म्हणा काही संस्था आहेत तिथल्या तर त्या फायर वर्क अरेंज करतात आणि ते बघण्यासाठी हजारो आणि लाखो लोक जमतात तेव्हा सुद्धा त्यांचा पारंपरिक किमोनो घालून सगळे असतात न्यू इयर सेलिब्रेशन असतं ऑटम सीझन आहे वेळ घालवतात नेचरमध्ये
1: तिकडच्या देवदेवता आणि आपल्या देवदेवता यांच्यामध्ये एक साम्य आहे तर ते खरंय का
2: हो निश्चित जसं आपल्या इथे वीणाधारी सरस्वती तशीच त्यांच्या इथे पण वीणाधारी सरस्वती आहे ते वाद्य थोडस वेगळ्या प्रकारचं आहे गणपती बाप्पा पण तिथे आहे आपल्या इथे जसा उत्सव साजरा करतात तसं तो झाकून ठेवलेला असतो हास्य देवता किंवा एक चांगलं काहीतरी घडणारी देवता असं म्हणजे आपल्या इथे साधारण तसंच आहे ब्रह्मदेव आहे इंद्रदेव आहे गणपतीची भरपूर देवळं म्हटलं तरी तिथेही आहेत आणि तिथेही धूप वगैरे असं तिथेही होतं इथं होम हा जो प्रकार आहे तो त्यांना गोम असं त्याच्या जॅपनीज मध्ये म्हणतात तर तिथेही होतो हस्तज्योतिष जो प्रकार आहे आपल्या इथे तोही त्यांच्याकडे आहे त्यामुळे खूप खूप गोष्टी साम्याच्या आहेत आणि ते एक कारण मला जपानमध्ये परत जाण्याचं किंवा जपानमध्ये जाण्याचं हे कारण होतं की तो जो पीस आहे जो इथे आपल्याला जाणवतो तो तिथेही जाणवायला मिळतो बुद्ध आणि शिंतो असे दोन धर्म तिथे प्रिडॉमिनेंटली आहेत तर त्यांच्या देवळांमध्ये ते जातात आणि आशीर्वाद घेतात किंवा काही आपले श्लोक असतात तशा टाईपचे श्लोकही ते म्हणतात म्हणजे एक जो इथला वेदध्वनी जो असतो ना तसा तिथले जे पुजारी करतात तशा पद्धतीचा वेदध्वनी पण आपल्याला तशा याचा ऐकायला मिळतो इतकं साम्य आहे
1: संस्कृतीच एकमेकांना जोडून ठेवते असं म्हटलं पाहिजे खरंय नाही का सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा की तुमची मुलगी 2.5 वर्षाची असताना तुम्ही जपानमध्ये गेला तर इतकी वर्ष तिथे राहते अर्थातच तिच्या शिक्षणाचा प्रश्न तिथे येणार तर ते शिक्षणाविषयी निर्णय घेताना कसा घेतलात आणि काय तिथे संधी आहे शिकण्याच्या भाषा हा परत एकदा तिथे मुद्दा येतोच
0: भाषा हा मुद्दा येतोच आता माझी मुलगी 2.5 वर्षाची होती तर आमचा म्हणजे आधी जॅपनीज मध्ये घालायचं का ह्याच्यामध्ये घालायचा हा एक प्रश्न होता
2: तर ह्याच्यावरती मी अजून सांगू शकतो की जॅपनीज जे एज्युकेशन सिस्टीम मध्ये आपलं जे पुस्तकी शिक्षण आहे ना त्यांचं खूप उशिरा चालू होतं साधारण 2री 3रीच्या नंतर खरोखर आपण जे अगदी घोकमपट्टी करून घेतो पाडे ते सगळं तेव्हापासून चालू होतं त्याच्या आधी संपूर्णपणे त्यांचा भर हा जसं मी सांगितलं की स्वावलंबनावरती असतो जनरली जिथे इंडियन स्कूल असतं किंवा इंटरनॅशनल स्कूल असतं तिथे आपले भारतीय सगळे जमा झालेले असतात म्हणजे त्यांच्या आजूबाजूला सगळी घरं असतात त्यामुळे तिथे मी जे जिथे राहत होतो तिथे ऑब्व्हियसली इंडियन स्कूल होतं जे साधारण 20 ते 25 वर्ष जुनं इंडियन स्कूल होतं कायमस्वरूपी तिथे राहायचं असा काही प्लॅन नव्हता त्याच्यामुळे आम्ही असा निर्णय घेतला की आपल्याला ते भारतीय शिक्षण आणि आता नवीन मुलांसाठी म्हणजे जे इथून जातात त्यांच्यासाठी पुढे काय त्या संधी काय आहेत असा तुम्ही जो प्रश्न विचारला तर एक गोष्ट म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट हा एक सब्जेक्ट आहे की ज्याच्यामध्ये तिथे भरपूर काम चालतं जसं मास्टर्स आणि PhD हे चांगले ऑपॉर्च्युनिटीज आहेत तिथे दुसरी गोष्ट म्हणजे जी मुलं आता शिकतायत एखाद्या पालकांना जर का ऑपॉर्च्युनिटी मिळाली तिथे जायची जसं 7वीत आहे मुलगा 8वीत आहे अशा ह्याच्यात मिळाली तर त्या केसमध्ये इंडियन स्कूलमध्ये घालून नंतर ते तिथल्या युनिव्हर्सिटीमध्ये ट्राय करू शकतात जरी सीट कमी आहेत तिथे पण PhD किंवा ह्याच्यामध्ये आहेत सीट तिथे उद्योगाच्या ज्या संधी आहेत त्याच्यामध्ये जर का तिथे काही शिक्षण जर का केलं असेल तर तिथे खूप उद्योगाला ऍबसॉर्ब होतात मुलं आता इथून जायचं असेल तर जपानी भाषा खूप चांगली यायला पाहिजे हे खूप महत्वाचं आहे बिझनेस लेवलचं जॅपनीज यायला पाहिजे तर ते येत असेल आणि चांगलं शिक्षण असेल तर तिथे खूप चांगल्या संधी आहेत म्हणजे एज्युकेशनच्या पण आहेत आणि नोकरीच्या पण आहेत झालंय असं त्यांच्याकडे की त्यांच्या पॉप्युलेशन खूप म्हणजे वाढत नाहीये तेवढ्या प्रमाणे त्याच्यामुळे आता ती कामं तर तेवढीच आहेत किंवा ती वाढले तर ते मॅच करण्यासाठी इथून खूप लोकांची गरज आहे आणि आता इंडियन गव्हर्नमेंट आणि जपान गव्हर्नमेंट ह्याच्यामध्ये ट्रेनिंगचे पण बरेच प्रोग्राम होत आहेत त्यांनी भारतामध्ये ऑफिसेस चालू केले आहेत आणि तिथे सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी त्याचं पण ट्रेनिंग तिथे जाऊन भारतीय लोकांना कसं हे करायचं सगळ्याच्या गोष्टी चालू आहेत त्यामुळे संधी बघायला गेली तर खूप संधी आता अवेलेबल आहेत आहेत.
1: तुम्हाला प्रश्न मला असाच विचारायचा होता की तुम्ही रत्नागिरीकर आहात, मग तुमचं शिक्षण व मिळालेली संधी काय, शिक्षण तुम्ही रत्नागिरीमध्ये घेतलं आणि तिथे संधी कशी मिळाली?
2: शाळेपासून सुरुवात केली तर मी फाटक्या स्कूलमध्ये होतो आणि गोपटे जोगळेकर कॉलेजमध्ये सायन्सचं शिक्षण घेतलं. मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये मी इंजिनिअरिंग केलं. त्यातून मला कळलं की MIT कॉलेज

0: कॉलेज पुणे, इथे मी प्लांट इंजिनिअरिंगमध्ये काम करतो बाय द वे.
1: अच्छा.
0: तर तिथे पाइपिंग इंजिनिअरिंगचा एक पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा आहे. ती तिथे शिकून झाल्यानंतर माझं पहिल्या कंपनीमध्ये, जी जॅपनीज कंपनीज होती, तिच्यामध्ये सिलेक्शन झालं आणि एक वर्ष मी मुंबईमध्ये होतो. आणि तिथून मग त्यावेळी ट्रेनिंग प्रोग्राम चालू होते की प्रत्येक डिपार्टमेंटच्या दोन दोन कॅन्डिडेटना जपानमध्ये एक वर्षाच्या ट्रेनिंगसाठी हे करायचं. तिथे माझं सिलेक्शन झालं. तो माझा पहिलाच चान्स होता.
1: पण लोक पश्चिमेकडे जातात, इंग्लंड आणि अमेरिका प्रेफर करतात, तुम्ही पूर्वेकडे गेला, तर निवडायचं होतं, जायचं होतं, तर त्यावेळेला काय विचार होते मनामध्ये?
0: तसं म्हटलं तर जपान हा आर्थिकच्या मध्ये बघायला गेलं पहिल्या पाच मध्ये तरी आहे. पहिल्यापासून मेकॅनिकल मध्ये जपान हे खूप ऍडव्हान्स होतं आणि बाकी सगळं शिस्त वगैरे हे त्यांची प्रोसेस वर भर असतो. त्यामुळे तिथे म्हणजे काम हा भगवंत आहे अशा पद्धतीने ते कामावरती प्रेम करतात आणि कामावरती झोकून दिलेलं असतं. तर ही पण त्यांची जी कामाची पद्धत ती मला खूप आवडली. त्यामुळे मी तर खूप आनंदी होतो. कुठलाही दुजाभाव करत नाहीत की हा कुठनं तरी भारतातून आलाय म्हणून त्याला, तर ते त्याच्यात हे बघतात की त्याची कॅपेबिलिटी किती आहे, तो कसं सिस्टीम्स फॉलो करू शकतोय आणि

0: त्यांची प्रोसेसवर भर असतो, त्यामुळे तिथे म्हणजे काम हा भगवंत आहे अशा पद्धतीने ते कामावरती प्रेम करतात आणि कामावरती झोकून दिलेलं असतं. तर ही पण त्यांची जी कामाची पद्धत ती मला खूप आवडली, त्यामुळे मी तर खूप आनंदी होतो. कुठलाही दुजाभाव करत नाहीत की हा कुठनं तरी भारतातून आला आहे म्हणून त्याला, तर ते त्याच्यात हे बघतात की त्याची कॅपेबिलिटी किती आहे, तो कसं सिस्टीम्स फॉलो करू शकतोय आणि त्याप्रमाणे त्याला अपॉर्च्युनिटी देतात.
1: मॅडम, जपान म्हटलं की पहिलं डोळ्यासमोर तर तिकडचे होणारे मोठमोठे भूकंप, तर तुम्ही अनुभवलाय काय आणि तो कसा होता अनुभव?
2: हो, तिकडला भूकंप अनुभवलाय. म्हणजे आपण ऍव्हरेज असं बघितलं तर महिन्याला एखाद दुसरा भूकंप होतो.
1: बापरे.
2: हो. आणि भूकंप म्हणजे तो कधीही होऊ शकतो, रात्री होऊ शकतो, दुपारी सकाळी कधी होऊ शकतो. आता आम्ही गेल्यानंतर पहिला भूकंप झाला तो रात्री झाला.
1: अच्छा.
2: आणि त्याच्यामध्ये तिथे अशी सिस्टीम आहे की भूकंप होईच्या आधी एक सेकंद आधी मोबाईलमध्ये अलर्ट वाजतो आणि याची मला कल्पना नव्हती. त्यामुळे जेव्हा पहिल्यांदा रात्री भूकंप झाला तो इतका त्या ह्याचा आवाज पहिला मोबाईलचाच वाजायला लागले, पहिले मोबाईल अर्थक्वेक अलार्म, अर्थक्वेक अलार्म असा, त्यांनीच आधी आपल्याला पहिल्यांदा घाबरायला होता. आणि आम्ही आता 14 मजल्यावरती राहायचो त्यामुळे ती बिल्डिंग प्रॉपर हलते अशी जाणवते आपल्याला, असे म्हणजे खूप अनुभव. आणि तिथे सुद्धा प्रॉपर सिस्टीम आहेत की भूकंप झाला तर आपली कपाट किंवा म्हणजे आपण टीव्ही म्हणा किंवा हे उंचावर कुठल्याच गोष्टी ठेवायच्या नसतात, त्या सगळ्या गोष्टी फॉलो आणि करायच्या असतात. म्हणजे तर त्या केल्यामुळे धोका असा आम्ही काही किंवा कुठे काही पडलंय किंवा काही घडलं नाही. आणि तो भूकंप आहे ना तो कुठल्या पद्धतीचा होतो त्याच्यावरती पण अवलंबून आहे, ते कसे होतात त्या ह्याच्याप्रमाणे मग किती इंटेन्सिटीचा आहे आणि कुठे होतोय, म्हणजे समुद्रात होतोय का जमिनीवरती होतोय, त्याप्रमाणे ते ठरतं. तर असा भूकंपाचा अनुभव आहे.
1: सुयोगजी, भूकंप पाठोपाठ सुनामी हे झाल्यावर तिकडे कशी यंत्रणा चालते?
0: पहिली गोष्ट म्हणजे भूकंप जसा हिने सांगितलं तसा अलर्ट वाजतो पहिला, आणि तो कुठल्या लेवलचा अलर्ट आहे त्याच्याप्रमाणे काय निर्णय घ्यायचा. आता ह्याच्याबद्दलचं बरंच लिटरेचर किंवा हे जेव्हा आपण नवीन येतो जपानमध्ये आणि त्यांचं वॉर्ड ऑफिस म्हणजे जे म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं ऑफिस आहे तर त्याच्यामध्ये जेव्हा आपण नोंदणी करतो आपली तेव्हाच ते त्याची सगळी बुकलेट्स देतात, पासून ते फॉरेनर्सला अवेअर करायला सुरुवात करतात. त्याच्यानंतर एखादा भूकंप झाल्यावर काय करायचं ह्याच्यात तिथे दिलेलं असतं कुठल्या लेवलचं आहे त्याच्याप्रमाणे. जनरली आता आम्ही ऑफिसमध्ये काम करत असू तर आम्हाला हेल्मेट दिलेलं असतं प्रत्येकाला आणि पिरियॉडिकली 6 महिन्यात एकदा तरी ड्रिल घेतलं जायचं. आता सुनामीची गोष्ट आहे तर सिम्पल गोष्ट म्हणजे आपण जर घरात असू तर उंच ठिकाणी जाणं आणि आम्हाला एक ब्लँकेट पण ठेवलेलं असतं छोटंसं फोल्डेबल. त्याच्यानंतर कंपनीमध्ये पिण्याच्या पाण्याचं स्टोरेज केलेलं असतं 6 महिन्याच्या एक्सपायरीचं. नंतर खाण्याच्या ज्या काही गोष्टी आहेत जसं आपण बिस्किटं वगैरे अशा गोष्टी आहेत त्या सोसायटीमध्ये प्रत्येक फ्लोअरला विकायला असतात, म्हणजे आपणच आपल्याला तिथे किंमत तर दिलेली असते ती आपण वस्तू घ्यायची किमती एवढे पैसे आपणच टाकायचे आणि घ्यायचं, पण त्या पण सामान म्हणून उपयोग होऊ शकतो अशा इमर्जन्सीच्या ह्याच्यामध्ये. आणि प्रत्येकाला जसं आमच्या सोसायटीमध्ये 6 महिन्यात जेव्हा मातसुरीचे म्हणाली जेव्हा तो सेलिब्रेशन जेव्हा असतं तेव्हा एक अशी दिलं जातं पिशवी, त्याच्यामध्ये भात केलेला असतो तो आपण साध्या गरम पाण्यामध्ये घातला तरी पण तो होऊ शकतो शिजू शकतो अगदी कमी टेम्परेचरचा, किंवा जर का पाण्यामध्ये तो अर्धा तास भिजत ठेवला तरी तो आपण खाण्याला एक हे करू शकतो, किंवा काही ब्रेड असतो 6-6 महिने टिकू शकतो असा. तर अशा काही गोष्टी त्यांच्या रेडी असतात अशा कारणासाठी. आणि जसं हिने सांगितलं की इमर्जन्सी बॅग त्यांच्याकडे असते, जशी ती आता कुठे येऊ शकते ही गोष्ट, घरात असेल तर इमर्जन्सी बॅग असते, ट्रेनमध्ये आत ते इमर्जन्सी दरवाजा कसा उघडायचा ते लिहिलेलं असतं तिथे, ते उघडून परत काही स्पेसिफिक डोअर्स मधनच खाली उतरायला छोटीशे पायऱ्या असतात, तर तिथून आणून जवळच्या स्टेशनला जायचं कसं गाईड करून. तर थोडक्यात काय सांगायचं, त्यांना प्रॉपर कुठेही गेलं तरी असं टेन्शन नसतं की काय होईल याचं, एवढं सगळं त्यांना ट्रेनिंग दिलं जातं, इन्फॉर्मेशन असते आणि ती वेळेवरती वेळेच्या आधी मिळते प्रादर, म्हणजे इतकं त्यांचं आधीच विचार केलेला असतो, बारीक सारीक गोष्टीचा विचार केलेला असतो आणि शेवटच्या माणसापर्यंत काय आहे तो कसा वाचेल, किंवा एल्डरली असतील डिसेबल माणूस असेल त्याचं काय, इतका सगळा विचार करून प्रत्येक गोष्ट डिझाईन केलेली असते. कारण त्यांच्याकडे असं आहे की प्रत्येक बिल्डिंग आहे ना ती सिस्मिक, त्यांचे जे स्टँडर्ड आहेत त्या सिस्मिक स्टँडर्डशी विदाऊट एनी कॉम्प्रोमाइज बनली नसेल तर ती पाडायला लावतात. तशाच सगळ्या बाकीच्या सिस्टीम्स आहेत, म्हणजे ट्रेन सिस्टीम असेल किंवा मोनोरेल जे काय आहे त्याच्या पण त्या सिस्टीम तशाच डिझाईन केलेल्या असतात. जसं ते भूकंप असलेल्या क्षेत्रामध्ये राहतात त्यामुळे कुठल्या क्षणी काय होऊ शकतं असा विचार करून सगळ्या अंगाने विचार करून त्याचं डिझाईन केलं जातं.
1: जपानला तुम्ही जसं म्हटलं की ज्येष्ठांचा देश म्हणूया आपण आणि भारत हा तरुणांचा देश आता झालेला आहे, तर भारतातल्या तरुणांना जपानमध्ये संधी आहे का? तुम्ही इथं तिथे गेलात, अनुभव घेताय, तिकडचं विश्व तुम्ही आमच्या समोर इथे उलगडलं, महाराष्ट्रातल्या देशातल्या आणि रत्नागिरीतल्या तरुणांना तुम्ही काय सांगाल?
0: निश्चितच भरपूर संधी आता उपलब्ध झाल्यात. म्हणजे मी जेव्हा 2003-04 साली

0: गेलो त्यावेळी खरोखर सांगायचं तर फक्त खूप क्वालिफाईड लोकांनाच ते अलाव करायचे असं म्हणायला काही हरकत नाही, किंवा त्यांच्या ठराविक युनिव्हर्सिटीमधनच जर का डिग्री घेतली असेल तरच ते त्याचे पडताळणी करूनच बोलवायचे. तसं आता त्या सगळ्या पडताळण्या असतात, परंतु काय झालंय की तिथे ज्या यंग इंजिनियर्स किंवा यंग पॉप्युलेशन ची वाढ जेवढी होत नाही जेवढी गरजेची आहे तेवढी त्याचा भार ह्या लोकांचा भार घेत आहेत, आणि त्यामुळे टॅक्सेशन वाढलंय सगळं, आणि ते लोक विचार करतात आम्ही जेव्हा म्हातारे होतो त्याचा काय. तर त्यासाठी खूप संधी आहेत. आता सांगायचं म्हटलं तर सध्या क्वालिफाईड लोकांच्या संधी जास्त आहे, आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपण जर का तिथे शिकायला गेलो आणि त्याच्यानंतर जर का तिथे जॉब बघितला तर खूप जास्त संधी आहेत. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आता काही जॉब फेअर पण इथे अरेंज व्हायला लागल्यात. जसं मुंबई पुणेचं मला माहिती आहे, तसं महाराष्ट्र असेल किंवा भारतभरात बऱ्याच ठिकाणी ते लोक येऊन त्यांना हवे असलेले लोक मुलं सिलेक्ट करतात. ऑफकोर्स तर जपानी भाषा यायलाच पाहिजे आणि त्याच्यात सुद्धा चांगल्या लेवलचं जपानीज यायला पाहिजे. ते एक जर का असेल तर ते काही गोष्टी जुजबी गोष्टी बघतात आणि तिथे राहू शकतो आपण. आता लॉंग टर्मचा राहण्याचा विचार केला तर आपण जसं परमनंट रेसिडेन्सी म्हणतो किंवा नागरिकत्व हा पुढचा स्टेज झाली, तर तिथे ते इतकं सोपं नाही आहे. लॉंग टर्मचे व्हिसे मिळतात आणि तुमच्या कंपनीने जर का तुम्हाला तसं प्रपोज केलं चांगल्या पद्धतीने तर खूप वर्ष आपण निश्चितपणे राहू शकतो. जवळपास आता मी जे आता अनुभवतोय जवळपास 10 वर्षानंतर आपण परमनंट रेसिडेन्शिपसाठी अप्लाय करू शकतो. आणि एक सिम्पल गोष्ट सांगायची म्हणजे एखाद्याची तिथे जाऊन त्यांच्या गोष्टी अडॉप्ट करण्याची तयारी पाहिजे. तर त्यांना तुम्ही जेवढं अपोज करत राहाल तिथल्या प्रत्येक गोष्टीमध्ये, हे आमच्या इथे असं चालतं तसं चालतं, मग त्याने काही होणार नाही, कारण तो त्यांचा देश आहे बेसिकली. त्यामुळे त्यांच्या त्या गोष्टीला आपण रिस्पेक्ट दिला आणि त्यांच्या पद्धतीने आपण त्यांना जे काही डिलिव्हर करायचं आहे ते केलं, तशा दृष्टीने बघायला गेलं तर संधी खूप आहेत. आता दुसरा एक अजून भाग आहे की जो लेबर कॅटेगरीतले लोक, तर सध्या तिथे आजूबाजूचे जे देश आहेत तिथले लोक आहेत तिथे आताही सुद्धा. इव्हन नेपाळी लोक भरपूर आहेत, म्हणजे खूप कमी पगारात कामं करतात, पण अगेन त्यांचं भाषा आणि त्यांचं पद्धतीने जगणं आणि त्यांच्या पद्धतीच्या सगळ्या फॉलो करणं ह्या सगळ्या करता येत असतील तर आपल्या इथलेही लोक हळूहळू जाऊ शकतात तिथे. त्यामुळे आता संधी अगदी सामान्य लोकांपासून एकदम चांगल्या शिकलेल्या लोकांच्या ह्याच्या सगळ्या संधी आता उपलब्ध होत आहेत.
1: म्हणजे जरा रोजगार किंवा परदेशामध्ये जाऊन काम करायची इच्छा असेल तर आपण वळताना पश्चिमेकडे न वळता थोडस पूर्वेकडे वळून बघायला पाहिजे. तर तिथे काही ना काही संधी पण ठेवलेल्या आहेत असा विचार तरुणांनी केला पाहिजे. तुम्ही जसं म्हणालात की जपान हा ज्येष्ठांचा देश आहे, तर त्यांच्या दीर्घायुष्याचं रहस्य काय आहे?
0: त्यांचं कसं आहे की त्यांचं खाणं मोजकं असतं आणि ते ठराविक वेळेलाच जेवतात आणि साधारण सूर्यास्तानंतर ते खूप काही खात नाहीत. दुसरं म्हणजे ते फार तेल वापरत नाहीत आणि साधारण ते आयदर शिजवलेलं किंवा भाजलेलं अशाच गोष्टी जास्त प्रमाणात खातात आणि त्याची कॅलरीज आणि अशा सगळ्या गोष्टीचा अभ्यास करूनच ती डिश बनवलेली असते. त्या अनुषंगाने बघायला गेलं तर तशा पद्धतीचं चांगलं हेल्दीच गोष्टी खातात. जे मगाशी म्हटलं की आजूबाजूची माणसं एकमेकांशी काही बोलत नाहीत किंवा हे नाही, हे सगळं शहरामध्ये जास्त बरोबर आहे कारण त्यांना तसंच परदेशी लोकांचा त्रासही झालेला असतो त्यांच्या ह्याचा. परंतु जेव्हा आपण गावात जातो तेव्हा थोडीशी परिस्थिती वेगळी असते. गावामध्ये त्यांना माहिती असतं की एकमेकांची एकमेकाला गरज आहे, जसं इथेही आपल्या इथे गावामध्ये आणि शहरामध्ये जो बदल असतो. त्याच्यामुळे तिथे गेल्यावरती ते गावामध्ये गेल्यावरती त्यांचा एकमेकांना आपण जसं म्हणतो जाताना काय रे कसा आहेस बरा आहेस असं ते, तसं तिथेही ते म्हटलं जातं किंवा ऍटलीस्ट विचारपूस केली जाते. आणि पॉझिटिव्ह थिंकिंग ही गोष्ट आहे, कारण आपण बघायला गेलं तर जपान हा देश असा आहे की तिथे निगेटिव्ह गोष्टी भरपूर आहेत. निगेटिव्ह गोष्टी कशा अँगलने तर नॅचरल निगेटिव्हिटी. पहिलं म्हणजे ते बेट आहे, सगळ्या बाजूने समुद्र आहे, कुठेही जायचं असेल तर बोट किंवा आता विमान. पूर्ण दुर्गम प्रदेश आहे असं, त्यांच्याकडे शेती योग्य जमीन फार कमी आहे आणि त्याच्यात सुद्धा टायफून येत असतात किंवा त्याच्यामुळे पाऊस खूप पडतो, कधीतरी कॉन्सन्ट्रेट रेन होतं त्याच्यामुळे पीक वाया जातं, किंवा भूकंप होतात, किंवा म्हटलं तरी ज्वालामुखी उद्रेक होण्याचा पण त्यांच्याकडे धोका आहेच. तर ह्या सगळ्यातनं एखादा म्हणेल हे बेट सोडून जाऊया कशाला इथे राहायचं, पण तिथे ही लोक चिवटपणे राहिली आणि त्या सगळ्या गोष्टीवरती मात केली त्यांनी. त्यामुळे कुठलाही प्रश्न पडला तर त्याच्यावर मात करायची त्यांच्यातली जी ती आतली शक्ती आहे किंवा जे पॉवर डेव्हलप झाले ती खूप त्यांना कामाला येते. आणि एक छोटी गोष्ट बघायची म्हणजे आपण काय होतं, परावलंबी होणं त्यांना आवडत नाही. कुठलाही एज ग्रुप असेल तरी परावलंबी नाही व्हायचंय मला. याचं कारण त्यांना हे माहिती आहे की मला माझी मुलं काही बघायला येतील असं मी गृहित नाही धरू शकत. परत हे नॅचरल डिझास्टर ही असणारच आहेत, त्याच्यानंतर असं काही आपत्ती येणारच आहेत आपल्यावरती, तर त्या सगळ्यावरती मला मातच करायचे. म्हणजे माझा हात मोडला किंवा माझं काहीतरी पाय दुखतोय हे होतंय ते होतंय ते रडत राहण्यामध्ये काही मला पॉइंटच नाही त्याच्यामध्ये, कारण मला माझंच जेवण बनवायचंय. इथे कसं होतं की घर कामाला कोणी मिळतं तसं तिथे मिळतच.

0: नाही. त्याच्यामुळे हे मला संध्याकाळी उठून जेवण करायचंच आहे काही झालं तरी, किंवा बाहेर जाऊन त्या जेवणासाठी लागणारं सामान आणायचंच आहे. त्याच्यामुळे ही एक जी आहे ना ती त्यांच्या पहिल्यापासून निर्माण होते. आणि एक उत्तम उदाहरण द्यायचं म्हणजे एक्सरसाइज आणि स्वतःला फिट बनवायचं हे ठेवलंय, कारण त्यांना माहितीये की मला पुढे सपोर्ट होईल मिळेल असं नाही. जे आता वृद्धाश्रम आपल्याकडे जसे चालू आहेत तसं तिथे फार हे नाही, ते स्वावलंबी जगतात स्वतःच्या ह्याने. कधी कधी काय असतं की त्यांना म्युन्सिपल कॉर्पोरेशन तर्फे एखादी गाडी येऊन मग त्यांना समज एखाद्या ठिकाणी सिनेमा दाखवायला न्यायचं किंवा असे उपक्रम करतात. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आता आपण 60 नंतर किंवा 58 नंतर रिटायर होतो, तिथे रिटायर झाल्यानंतर सुद्धा 72-73 अगदी 78 वर्षापर्यंत सुद्धा लोक कामं करत असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी बघता त्या ज्या पॉझिटिव्हिटीमुळे त्यांचं आयुष्य ते खूप वर्ष जगतात.
1: श्रोते हो, वक्तशीर, नियमात राहणाऱ्या, स्वावलंबी, कामाला प्राधान्य देणाऱ्या, मनाने कणखर, संकटाचा सामना करतानाच प्रत्येक माणसाला जपणाऱ्या, जपान देशामध्ये जाऊन ऑइल अँड गॅस प्रोजेक्ट मध्ये सिनियर इंजिनियर म्हणून काम करणाऱ्या सुयोग भावे आणि त्यांच्या पत्नी सुज्ञा सुयोग भावे यांच्याशी आपण गप्पा मारल्या. जपान मधील जीवन कसं आहे, तिकडचं वर्क कल्चर कसं आहे, तिकडे रोजगाराच्या संधी किती आहेत, याबद्दल आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेतलं. श्रोते हो, मला असं वाटतं की या मुलाखतीतून आपल्या तरुणांना एक नवीन संधी दडलेली आहे ती निश्चित कळेल. तर आज तुम्ही दोघंही इथे आलात आणि तुमचे सगळा जो काही अनुभव आहे जपान बद्दलचा, तुम्ही तिथे कसे राहता, कसं तुमचं काम चालतं, आपल्या रत्नागिरीतल्या श्रोत्यांना सांगितलं, त्याबद्दल खूप खूप आभार आणि धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.

आत्ताच आपण जपानमधील वास्तव्य या विषयावर सुयोग भावे आणि सुज्ञा भावे यांची अनघा मगदूम यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. इंद्रधनुष्य हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर श्रोतेहो आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र, रेडिओ सखी वंदना मुसळेसोबत. आता आनंद घेऊया मराठी चित्रपट संगीताचा.

हे गीत गायलं होतं श्रेया घोषाल यांनी निळकंठ मास्तर या चित्रपटासाठी. शब्द होते गजेंद्र अहिरे यांचे, संगीत अजय अतुल यांचं. श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर कमली या चित्रपटातली अशोक वायगवकर यांनी संगीतबद्ध केलेली राजेश बामगुडे आणि आशिष निगडकर यांची गीतरचना. गायक कलाकार उत्तरा केळकर आणि प्रसेनजीत कोसंबी.

0: काय बाया, काय मामा आणि काका, 100 गोष्टींपेक्षा एकच गोष्ट सांगतो. फक्त पैसे पाठवण्यासाठी क्यूआर स्कॅन करतात किंवा पिन टाकतात, पैसे मिळवण्यासाठी नाही.
1: आरबीआय सांगते, क्यूआर कोड स्कॅन करताना किंवा पिन टाकताना नीट लक्ष द्या.
2: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
3: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
2: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
3: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
4: श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: श्रोते हो, शुक्रवार दिनांक 25 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत आधुनिकतेची कास धरताना पर्यावरणाशी नातं जपणारे तसंच समाजातील विविध घटकांना सोबत घेऊन वाटचाल करणारे उच्च विद्याविभूषित ॲडव्होकेट डॉक्टर चंद्रशेखर निमकर यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत.
1: बरेच वेळ विद्यार्थी गल्लत करतात की ते म्हणतात की आपण शाळेमध्ये जे शिकतो एक्स्पेशली 12वी सायन्सची वगैरे जी मुलं असतात ज्यांनी मॅथ्स घेतलं असतं त्यांना वाटतं कॅल्क्युलस ही या गोष्टी मला आयुष्यात कधी उपयोगाला येणार आहेत. परंतु त्याचा डायरेक्टली जरी कधी उपयोग झाला नाही तरीसुद्धा हे जेव्हा आपण शिकत असतो तेव्हा आपल्या ब्रेनमधल्या काही सेल्स ॲक्टिवेट होत असतात आणि त्यातनं आपण त्यात शिकलेलं आणखीन 10 ठिकाणी वापरू शकत असतो. मी एक नेहमीच उदाहरण देतो ते म्हणजे की सगळे म्हणतात की मी व्यायामशाळेत गेलो आणि असे मसल्स कमवले आणि असे डंबल्स मारले असे बेंच मारले तर आयुष्यात मला कोण अशी वजनं उचलायला लावणार आहे. तर आयुष्यात तुला वजनं उचलायला कोण लावणार नाही आहे पण तुम्ही जेव्हा मुंबईसारख्या ठिकाणी नोकरीधंदा करत असता आणि जेव्हा लोकलमध्ये दारामध्ये उभे राहून जेव्हा लटकून जात असतात तेव्हा हेच जे मसल्स कमवलेले असतात तेच तुम्हाला कामाला येतात. त्यामुळे कुठलं उपयोग कुठे होईल हे तुम्ही सांगू शकत नाही. आपलं काम फक्त शिकण्याचं आहे आणि त्याच्यावरती अभ्यास करण्याचं आहे.
0: तेव्हा श्रोते हो, 25 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात जरूर ऐका ही मुलाखत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 किलोहर्ट्सवर 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.

0: निसर्ग, इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक

0: संस्कृती, निसर्गरम्य कोकणाची सफर, कोकण दर्शन, निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 kHz वर
1: सादर करते विवेक वानखडे।

वहां एक हाथी भी रहता था। वो दिन भर इधर उधर घूमता रहता था।

हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र, मध्यम लहरी 262.47 मीटर्सवर. सकाळचे 11 वाजतायत. आता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

नमस्कार नमस्कार श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी रेडिओ सखी वंदना मुसळे तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते.

0: कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या युगुलस्वरातली ही गीतरचना होती देव कोहली यांची. कुरुक्षेत्र या चित्रपटासाठी संगीत होतं हिमेश रेशमिया यांचं.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झाली आहे, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
3: स्वच्छ भारत का सपना साकार करे, आओ हम सब मिलकर ये इकरार करें.
4: श्रोते हो, 17 सप्टेंबर 2026 ते 2 ऑक्टोबर 2026 या दरम्यान भारत सरकारतर्फे स्वच्छता ही सेवा हे अभियान राबवण्यात येत आहे. तेव्हा आपण या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन आपला परिसर, सार्वजनिक ठिकाणं जसं की बगीचा, रेल्वे स्टेशन, बस स्टँड, बीच, हॉस्पिटल, शाळा, कॉलेजेस या ठिकाणी सुद्धा आपापल्या परीनं स्वच्छता करून स्वच्छ भारत पर्यायानं स्वच्छ विकसित देश निर्माण करण्याचा संकल्प करूया. स्वच्छ करूया देश परिसर, जगात राहू सदा अग्रेसर. स्वच्छ करूया देश परिसर, जगात राहू सदा अग्रेसर.

श्रोते हो गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात यानंतर विजू शहा यांनी संगीतबद्ध केलेली आनंद बक्षी यांची गुप्त या चित्रपटातली गीतरचना साधना सरगम आणि उदित नारायण यांच्या युगलस्वरात

0: श्रोते हो, शुक्रवार दिनांक 25 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत आधुनिकतेची कास धरताना पर्यावरणाशी नातं जपणारे तसंच समाजातील विविध घटकांना सोबत घेऊन वाटचाल करणारे उच्च विद्याविभूषित ऍडव्होकेट डॉक्टर चंद्रशेखर निमकर यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत.
1: बरेच वेळ विद्यार्थी गल्लत करतात की ते म्हणतात की आपण शाळेमध्ये जे शिकतो एक्स्पेशली 12वी सायन्सची वगैरे जी मुलं असतात ज्यांनी मॅथ्स घेतलं असतं त्यांना वाटतं कॅल्क्युलस ही या गोष्टी मला आयुष्यात कधी उपयोगाला येणार आहेत. परंतु त्याचा डायरेक्टली जरी कधी उपयोग झाला नाही तरी सुद्धा हे जेव्हा आपण शिकत असतो तेव्हा आपल्या ब्रेनमधल्या काही सेल्स ऍक्टिव्हेट होत असतात आणि त्यातनं आपण त्यात शिकलेलं आणखीन 10 ठिकाणी वापरू शकत असतो. मी एक नेहमीच उदाहरण देतो ते म्हणजे की सगळे म्हणतात की मी व्यायामशाळेत गेलो आणि असे मसल्स कमवले आणि असे डंबल्स मारले असे बेंच मारले तर आयुष्यात मला कोण अशी वजन उचलायला लावणार आहे. तर आयुष्यात तुला वजन उचलायला कोण लावणार नाही आहे पण तुम्ही जेव्हा मुंबईसारख्या ठिकाणी नोकरीधंदा करत असता आणि जेव्हा लोकलमध्ये दारामध्ये उभे राहून जेव्हा लटकून जात असतात तेव्हा हेच जे मसल्स कमवलेले असतात तेच तुम्हाला कामाला येतात. त्यामुळे कुठलं उपयोग कुठे होईल हे तुम्ही सांगू शकत नाही. आपलं काम फक्त शिकण्याचं आहे आणि त्याच्यावरती अभ्यास करण्याचं आहे.
0: तेव्हा श्रोते हो, 25 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात जरूर ऐका ही मुलाखत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 किलोहर्ट्सवर 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.

जसपिंदर नरुला, रूपकुमार राठोड आणि सहकलाकारांनी गायलेलं हे गीत होतं समीर यांचं. होगी प्यार की जीत या चित्रपटासाठी संगीत होतं आनंद मिलिन यांचं.

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्यगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती।
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते विवेक वानखडे।

अनु मलिक यांनी संगीतबद्ध केलेलं रानी मलिक यांचं मैं खिलाडी तू अनाडी या चित्रपटातलं गीत कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या युगुलस्वरात.

0: श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात शनिवारी 26 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता आयटीआय शिक्षण रोजगाराच्या नव्या वाटा या विषयावरती अभिजित गुरव यांच्याशी रोहित देव यांनी केलेली बातचीत आपण ऐकाल.
1: आयटीआय करून मला नोकरी मिळेल का एवढाच प्रश्न विचारण्यापेक्षा आयटीआय करून मी कोणत्या प्रकारचा स्किल सेट मिळवू शकतो किंवा कुठल्या प्रकारचं स्किल्ड प्रोफेशनल मी बनू शकतो हा प्रश्न विचारायला हवा. कारण आयटीआय हा शेवट नाही, तो करिअरच्या मोठ्या प्रवासाची एक सुरुवात आहे. बऱ्याच लोकांना वाटतं की आयटीआय म्हणजे शेवटचा पर्याय, मी दुसरीकडे कुठे ऍडमिशन नाही घेतलं म्हणून मी आयटीआयला ऍडमिशन घेईन. पण खरं सांगू का, आयटीआय हा शेवट नाही, एखाद्याच्या करिअरचं ते रॉकेट लॉन्चिंग पॅड बनू शकतं. आयटीआय मधून प्रशिक्षण घ्या, मग ऍप्रेंटिशिप करा, 2 वर्ष इंडस्ट्रीत हँड्स ऑन एक्सपिरियन्स घ्या. एकदा का तुमच्या हातात ती स्किल आली, तो स्किल सेट आला की तुम्ही तुमची ती आयुष्यभराची बँक बॅलन्स बनून जाते, जी जगातली कोणतीही मंदी किंवा आणीबाणी कधी हिरवून घेऊ शकत नाही.
0: तेव्हा जरूर ऐका हा कार्यक्रम 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वरून जगात सर्वत्र. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
2: श्रोते हो, रेडिओ सखी वंदना मुसळेसह आपण ऐकताय गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. अलका याज्ञिक यांनी गायलेली समीर यांची राजा हिंदुस्थानी या चित्रपटातली गीतरचना, संगीत आहे नदीम श्रवण यांचं.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यम लहरी 1143 kHz
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही
1: काव्यांजली हितगुज कवितेशी

लता मंगेशकर, एस पी बालसुब्रमण्यम आणि सहकलाकारांनी गायलेलं वंश या चित्रपटातलं गीत आता ऐकूया. रचना समीर यांची, संगीत आनंद मिलिन यांचं.

कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी गायलेल्या या गीताबरोबरच गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातून मी रेडिओ सखी वंदना मुसळे आता तुमचा निरोप घेते. श्रोते हो, तुमचा उरलेला दिवस आनंदात जाओ या सदिच्छेसह मी आता तुमचा निरोप घेते. पुन्हा भेट आहेच, तोपर्यंत नमस्कार.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर दुपारी 12 वाजल्यापासून आमच्या पहिल्या सभेतले उर्वरित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत. तेव्हा आता पहिल्या प्रसारण सभेतून मी रेडिओ सखी वंदना मुसळे आता तुमचा निरोप घेते. सुरुवातीला 12 वाजता महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

0: मैत्रिणींनो, गणपती बाप्पा आपल्या घरी विराजमान झाले आहेत. आज गणपती बाप्पाची संपूर्ण माहिती, त्याची उत्पत्ती, त्याची महती, बाप्पाच्या आगळ्या वेगळ्या गणेश मूर्ती आणि त्यांच्यातली विविधता या सगळ्यांविषयी माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आपल्या भेटीला आले आहेत ज्येष्ठ भारत विधातज्ञ डॉक्टर भाग्यश्रीताई पाटसकर. भाग्यश्रीताई यांनी शिलालेख या विषयावर MPhil केलं असून पुरातत्वशास्त्रामध्ये त्यांनी डॉक्टरेट मिळवली आहे. आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत वेगवेगळ्या प्रकारच्या गणेश मूर्तींबद्दल, गणपती बाप्पाबद्दल. भाग्यश्रीताई, आमच्या कार्यक्रमात तुमचं अगदी मनापासून स्वागत.
1: धन्यवाद. नमस्कार सगळ्यांना आणि गणेशोत्सवाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा.
0: भाग्यश्रीताई, सुरुवातीलाच प्रश्न की गणेश मूर्ती किंवा गणपती हा किती प्राचीन आहे आणि वेद म्हणतो आपण ते सगळ्यात प्राचीन ग्रंथ, गणपती ही देवता ही सुद्धा त्या वेदांमध्ये येते का?
1: साहित्यामध्ये गणपतीचे उल्लेख आधीच्या काळामध्ये आलेले आहेत, पण गणपतीचा स्पष्ट उल्लेख जर आपण पाहिला तर अगदी ऋग्वेदात नाही आहे. गणपतीचा स्पष्ट उल्लेख आपल्याला कृष्ण यजुर्वेदाच्या मैत्रायणी संहितेमध्ये पहिल्यांदा सापडतो. गणेश गायत्री आणि गणेश उपनिषद यामध्ये. आणि हे जी गणेश उपनिषद म्हणजे आपण जे आता सध्या घरोघरी अथर्वशीर्ष म्हणतो तेच ते गणेश उपनिषद. म्हणजे इसवी सणाच्याही खूप आधी अगदी प्राचीन वाङ्मयामध्ये आपल्या गणपती बाप्पाचा उल्लेख आहे. वेदांमध्ये पाहाल तर यजुर्वेदापासून आपल्याला गणपती दिसतो.
0: मग गणपती या देवाची संकल्पना किंवा मूर्ती ह्या एकाच काळातल्या आहेत का? म्हणजे मग
1: त्याची संकल्पना म्हणजे काय झाली माहितीये का? त्याची उत्पत्ती म्हणजे ज्याला आपण ओरिजिन म्हणतो ते कसं आहे, तर यक्ष नाग यांच्या उपासनेतून गणपतीची उत्पत्ती झालेली आहे. आपल्याकडे ना काय होतं बघा, अगदी अश्मयुगापासून वेगवेगळ्या ठिकाणी लोक राहत आहेत. डोंगर, दऱ्या, नद्या आहेत, त्याच्यामध्ये छोट्या छोट्या मानवांच्या वस्ती या सगळ्या तयार झालेल्या आहेत. तर या वस्त्यांमध्ये आपल्याला आवडेल तो देव आपण घेतला. त्याच्यातही काय झालं की काही भागामध्ये समजा हत्ती उत्पात करतायत, एखाद्या भागामध्ये रानडुकरं घुसतायत, तिथे शेती करायला आपण सुरुवात केली आहे, हळूहळू आपलं जीवन डेव्हलप होत आहे. अशा काळामध्ये मग तो प्राणी लोकांना भीती दाखवणारा तर होताच आणि शिवाय वरदान ठरणारा पण होता. तर भीती तर बरोबरच आहे की रानडुक्कर आपल्या जंगलात शिरलं, सिंह जर आले, वाघ आले तर मग आपल्याला भीती वाटणं स्वाभाविक आहे. पण वरदान कसं, तर इतर प्राणी तिथे राहत नाहीत. ज्या भागामध्ये रानडुकर आहे तिथे वाघ कदाचित कमी असतील, हत्ती येणार नाहीत, अशा सगळ्या गोष्टी होतात. त्यामुळे दुसऱ्या प्राण्यांपासून जरा सुरक्षा आपली झाली असा काही विचार करून लोकांनी मग त्या प्राण्यांना देवासारखं समजायला सुरुवात केली. अशा वेगवेगळ्या प्राण्यांची उपासना पूजा आपण पूर्वी करत होतो. म्हणजे ही गोष्ट मी आजपासून साधारण 30-40 हजार वर्षापूर्वीची सांगते, कदाचित त्याच्याही आधी. याच्यामध्ये काय होत गेलं, गणपती म्हणजे गणेशाची किंवा हत्तीची पूजा करणारे लोक सुद्धा आपल्या देशात होते आणि तशा मूर्ती पण आपल्याला मिळाल्या आहेत.

0: उल्लेख आपल्याला मिळतात. अथर्व वेदामध्ये अशा 84 जमातींचे उल्लेख आहेत की ज्या वेगवेगळ्या गोष्टींची पूजा करतात, म्हणजे कोंबड्याची पूजा, कुत्र्याची पूजा, बकऱ्याची पूजा. आज हे सगळे आपले देव आहेत बरं का. भैरवाच्या बरोबर कुत्रा असतो, कोंबडा म्हणजे आपल्या कार्तिकेयाच्या सोबत असतो, मोर आहेच आहे. म्हणजे सगळ्या प्राण्यांचं आपण काही ना काहीतरी प्रकाराने पूजा केलेली आहे. आणि माता हे आपल्या देवांच्या बरोबर कसे आले बरं. गणपती हत्तीच्या तोंडाचा किंवा जसं आता आपण म्हटलं कुत्रा, कोंबडा वगैरे हे सगळे प्राणी कसे काय मग शुभ या प्रकारात आले. तर असं झालं की खूप वर्षानंतर हळूहळू आपला समाज जेव्हा एकत्र येत होता त्यावेळेला या सगळ्या विद्वान ऋषी मुनी या सगळ्या मंडळींच्या असं लक्षात आलं की आपल्यामध्ये एकता असली पाहिजे. कशाच्या आधारावर येईल, आपला देश इतका मोठा आहे आणि आज तरी तसा त्या मानाने थोडा छोटाच म्हणायला पाहिजे. कारण त्या काळामध्ये आपण अगदी अफगाणिस्तान पासून तर कंबोडियापर्यंत आपला खूप मोठा विस्तार आपल्याला दिसतो. मग आता एवढ्या मोठ्या प्रदेशावर वेगवेगळ्या पद्धतीने राहणारी जी माणसं आहेत त्यांना जर एकत्र आणायचं असलं तर काय करायला पाहिजे. मग आता या लोकांना एकत्र आणण्यासाठी अतिशय सोपा उत्तम उपाय म्हणजे धर्म, देवदेवता. आणि मग त्यासाठी आपण काय केलं, तुम्ही कुत्र्याची पूजा करता मग तुम्ही वेगळे नाहीच, आमच्या भैरवाचा वाहन म्हणून कुत्रा असतोच ना, मग तुम्ही आम्ही एकच. असं करत करत आपण वेगवेगळ्या जनसमूहांना एकत्र केलेलं आहे. मग हे करताना तुम्ही कमी दर्जाचे, आम्ही जास्त मोठे असं काहीही होऊ नये यासाठी म्हणून आपण या देवदेवतांचं स्वरूपही थोडंसं बदललं, त्यांना आपल्या सगळ्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी खूप प्रयत्न केले. मग हे करत असताना अजून एक गोष्ट आहे की ह्या वेगवेगळ्या जमातींची जी माणसं आहेत ही काही संस्कृत बोलणारी, यज्ञ करणारी अशी माणसं नाही आहेत. त्यांचं जीवन पद्धतीच त्यांची वेगळी आहे कारण त्यांची भौगोलिक परिस्थिती वेगळी. आता त्याच्यावरती उपाय, जे यज्ञ करत नाहीत त्यांना आपल्या अथर्व वेदामध्ये व्रात्य असं म्हटलेलं आहे. आणि ह्या व्रात्य मंडळींना एकत्र आणण्यासाठी आपण शैव पंथाचा वापर केला. म्हणजे कसं की शिव जे आहेत महादेव तर ते कुठल्याही म्हणजे यज्ञ वगैरेंच्याही पुढे आहेत. खूप मोठं त्यांचं स्वरूप आहे, ते एक तत्व आहे, शिव तत्व आहे, पवित्रता. आणि त्याच्यामध्ये या सगळ्या मंडळींना आपण एकत्र केलं. या म्हणजे यक्ष, नाग अशी अशा लोकांची जी उपासना आहे किंवा ज्याला आपण आजच्या भाषेमध्ये काय ट्रायबल डेइटीज असं म्हणतो, थोडेसे उग्र स्वरूपाचे देव असतात. आपल्याकडे डॉक्टर रामकृष्ण गोपाळ भांडारकर हे खूप मोठे संशोधक होऊन गेले. तर त्यांचं असं मत आहे की अशाच काही उग्र आणि थोड्याशा म्हणजे विघ्न उत्पन्न करणाऱ्या आणि ज्यांचं स्वरूप थोडं वेगळं आहे, आपल्या जे सोफिस्टिकेटेड असे देव आहेत त्यांच्यापेक्षा वेगळं आहे, तर अशांमध्येच विनायक किंवा गणपती हा देव होता. त्याचा आपण शैव पंथाशी तो जोडून घेतला आणि त्यातून इतकं मोठं झालं की गणपत्य पंथ उभा राहिला. म्हणजे गणपतीची जी पूजा करतायत लोक आज, काही गणपती हा काय आहे, आपल्याकडे ज्ञानाचा अधिपती आहे, सर्व कलांचा स्वामी आहे. म्हणजे आणि आपण म्हणतो ना की महाभारताचं लेखन सगळ्या जे पुराण व्यासांनी सगळी वेगळी केली तर ते सगळ्यांचं लेखन हे एकटाकी तो म्हणे मी एकटाकी बसून लिहीन आणि तुम्ही सांगताना थांबायचं नाही, हीच माझी अट आहे. म्हणजे इतका तो ज्ञानाशी, विद्वत्तेशी, बुद्धीशी आपण जोडला. म्हणजे त्या समाजाला पण किती चांगलं आपण स्थानही दिलं आणि ते पण सगळ्या प्रवाहामध्ये एकत्र झाले.
1: पण मग ह्या सगळ्यात गणपतीची मूर्ती म्हणून जे काय आली ती कोणती मूर्ती सगळ्यात जुनी असं कोणती सांगता येईल मग.
0: आता आपण जे पाहिलं की महाविलयन असं त्याला म्हणतात, म्हणजे वेगवेगळ्या समाजांना एकत्र करणं म्हणजे महाविलयन. आता हे असं महाविलयन झालं की त्यानंतर लोकांची गरज काय असते की त्यांना पूजा करण्यासाठी समोर काहीतरी वस्तू लागते.
1: बरोबर.
0: मग तो चांद तारा असेल, क्रॉस असेल की मूर्ती असेल, त्याच्यात काहीच म्हणजे वावगं असं काही नाही. कारण कुठेतरी आपलं मन एकाग्र करावं अशी आपली इच्छा असते. आणि जरी सगळ्यांना हे मान्य आहे की जे परमेश्वर परब्रह्म आहे ते निर्गुण निराकार आहे, पण आपल्यासाठी त्याचं साकार रूप आपण तयार केलं. मग हे करताना आता गणपती इकडे महाविलयन या सगळ्या प्रक्रियेतून आपल्या मुख्य समाजामध्ये सामावला गेलेला आहे आणि त्याच्या मूर्ती कशा असाव्यात याची सुद्धा माहिती मग एकीकडे हळूहळू विचारवंतांनी द्यायला सुरुवात केलेली आहे.
1: अच्छा.
0: आणि हे करताना गणेश पुराण, मुद्गल पुराण अशी वेगवेगळी पुराणं रचली गेली, ती फक्त गणपतीसाठी आहेत.
1: बर.
0: म्हणजे गणपती या देवानी किती चांगलं काम केलेलं आहे, राक्षसांचा संहार केला.

0: शिवाय विद्वानांना आश्रय दिला, अशा अनेक चांगल्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत हे आपल्या मनापर्यंत पोहोचवण्यासाठी ही पुराणं लिहिली गेली. आणि याच्यामध्येच काही तंत्रशास्त्रातले सुद्धा ग्रंथ आहेत. या सगळ्यांमध्ये मग गणपतीच्या मूर्ती किंवा त्याचं स्वरूप कसं असावं याची आपल्याला माहिती मिळते. आणि किती विद्वान माणसं असतील ही की यांनी समाजाचा विचार केलाय. आज मी खूप चांगलं काम केलं बरंच झालं असं नाही. मी आज केलेल्या कामाचा परिणाम उद्या परवा 5 वर्षांनी 50 वर्षांनी 500 वर्षांनी कसा असणार आहे. तर या अशा याच्यातनं गणपतीच्या मूर्ती कशा असाव्यात याच्यावर हळूहळू शिक्कामोर्तब होत गेलं. आता गणपतीचं मूळ स्वरूप काय आहे, आपल्याला खूप मूर्ती मिळतात तर त्याच्यात सगळ्यात पहिला मुख्य त्याचं जी लक्षण आहे त्याच्यामध्ये ठेंगणा बांधा, आखूड मांड्या आहेत त्याच्या, त्याचं पोट सुटलेलं लंबोदर असला पाहिजे, नंतर त्याला हत्तीची सोंड आहे आणि विशाल गंडस्थल म्हणजे हत्ती जसा असतो तसा त्याचा चेहरा आहे. यक्ष प्रतिमांशी याचा संबंध आहे, अगदी असेच यक्ष आता बैल घोडा हत्ती गाढव अशा प्राण्यांचे चेहरे असलेले यक्ष सुद्धा आपल्याला सापडतात. प्राचीन काळामध्ये अशा खूप आहेत. नागपूरच्या जवळ एक गाव आहे पवनी, तर तिथे एक स्तूप बौद्ध स्तूप सापडला, त्याच्यामध्ये गाढवाचा चेहरा असलेला खरं मुख यक्ष हे सापडलेलं. असे वेगवेगळ्या मूर्ती आपल्याला सापडतात. तर अमरावती म्हणजे कुठे आंध्र प्रदेशमध्ये, तर त्या आंध्र प्रदेशच्या अमरावतीमध्ये एक प्राचीन स्तूप आहे आणि त्याच्यामध्ये एक शिल्प आपल्याला सापडलंय, त्याच्यात गजमुख यक्ष कोरलेली आहेत, एक नाही बरेच आहेत. नंतर मथुरा, उत्तर प्रदेशमध्ये मथुरा सगळ्यांना माहिती आहे, तीर्थक्षेत्र आहे, तर तिथे सुद्धा आपल्याला गजमुख यक्षाच्या मूर्ती सापडलेल्या आहेत.
1: अच्छा,
0: अशा गजमुख यक्ष प्रतिमेमध्ये गणपतीच्या मूर्तींचं मूळ आहे. त्यातनं हळूहळू त्याचा विकास होत गेलेला आहे. आणि डॉक्टर कुमार स्वामी हे खूप मोठे मूर्तीशास्त्रज्ञ होते, खूप मोठे अभ्यासक होते, तर त्यांनी हा सगळा विचार मांडलेला आहे की वेगवेगळ्या ठिकाणी ज्या गजमुख यक्षांच्या प्रतिमा आहेत त्यातून गणपतीची कल्पना पुढे आली असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि एक जे एन बॅनर्जी नावाचे खूप मोठे अजून मूर्तीशास्त्राचे अभ्यासक होते, तर त्यांनी असं म्हटलंय की वैदिक ब्रह्मणस्पती जो होता, बृहस्पती असं सुद्धा आपल्याला खूप ठिकाणी नाव सापडतं, तर त्याच्या आणि गणपतीच्या नावात साम्य आहे. आणि हा जो ब्रह्मणस्पती आहे तो विद्येचा देव आहे, ज्ञानाचा देव आहे, त्यामुळे मग त्यांच्या नावाचं साधर्म्य पकडून त्या गणपतीचा संबंध ज्ञानाशी जोडणं हे सोपं झालं. कसं काळ बदलत जातो ना, देवदेवता बदलत जातात, कारण काय समाजाची गरज, समाजात असणाऱ्या सगळ्या बाकीच्या गोष्टी हे बदलत जातं. त्यामुळे आता आपण हल्ली वरुण देवाची पूजा रोज करतो का,
1: नाही,
0: इंद्रदेवाची रोज करतो का, नाही. आपल्या आजच्या समाजाची गरज वेगळी आहे. एक काही एक वर्षांपूर्वी ना जसं आपण हे बघतो, बघा वैभव लक्ष्मी किंवा मुळात लक्ष्मीच बालाजी यांची पूजा नव्हती. समाजाला ज्या वेळेला गरज आहे, आज आपल्याला पैशांची गरज आहे. हल्ली पिठोरी अमावास्येची पूजा कोणी करत नाही, मातृदिन वगैरे ते कोणीच करत नाही, कारण काय आईचं आरोग्य चांगलं राहावं किंवा पिठोरीला मुलांचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून आई नवस करते किंवा पूजा करते. आता त्याची गरज का वाटत नाही, कारण आपण काय म्हणतो पैसे दिले की मोठ्यात मोठा डॉक्टर मी आणेन, त्याच्यात काय नाही. आपल्याला असं वाटायला लागलंय की पैसा महत्वाचा म्हणून आपण लक्ष्मीची पूजा करतो. का एक असा होता ना की ज्या वेळेला बलोपासना फार महत्वाची होती, रामदास स्वामींनी त्यावेळेला समाजाला पुन्हा एकदा हनुमानाच्या उपासनेकडे नेलं. काळाची गरज जशी असेल तसे देवदेवता, ह्या देवदेवतांची आपण त्यांचा एक प्रकारे आपण चांगला उपयोगच करून घेतलाय. आज गरज आहे आपल्याला उत्तम संस्कृती आणि उत्तम चारित्र्य, म्हणजे सुसंस्कृत माणूस, चांगली संस्कृती आजूबाजूला असणं, आणि त्याप्रमाणे तो गणपती पुन्हा ज्ञानाशी आपण जोडून घेतला. वेगवेगळे जे लक्षण ग्रंथ आहेत म्हणजे मूर्ती कशा घडवाव्या, त्याचं कसं आकारमान असावं, काय वगैरे, या सगळ्याबद्दल भरपूर ग्रंथ संपदा आपल्याकडे आहेत. आणि पूर्वी ना अशा म्हणजे मूर्ती वगैरे घडवणाऱ्यांचे असे स्कूल्स असे असायचे, म्हणजे काय तर गुरु परंपरा, त्याच्यामध्ये मुली सुद्धा असायच्या, मुली सुद्धा मूर्तीशास्त्र शिकतात, त्या मूर्ती म्हणजे शिल्पकला घडवायला शिकतात, मंदिर स्थापत्य शिकतात, त्याच्यात कामं करतात वगैरे, अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला सापडतात. हे सगळं आपण पुन्हा पुन्हा शोधून काढतोय, मोठी विद्वान माणसं त्याचा अभ्यास करतायत, म्हणून आपल्याला कळलं की आपल्या समाजाला एकत्र म्हणजे आसेतू हिमाचल जे आपण म्हणतो त्यांना सगळ्यांना एकत्र ठेवण्यासाठी विद्वान मंडळींनी ऋषी मुनींनी

0: किती धडपड केलेली आहे आणि मग त्याच्यामध्ये देवदेवतांचा वापर करण्यामध्ये त्यांचा उद्देश काय आहे आणि त्यातून त्यांच्या मूर्ती, मग आता या गणपतीच्या सुद्धा मूर्ती ना 4, 6, 10, 18 अशा हातांच्या असाव्यात असं म्हटलेलं आहे. आणि गणेश पुराणात असं आहे की चतुर्भुज गणपती जास्त लोकप्रिय आहे आणि त्याच्यामध्ये द्विभुज गणपतीचं वर्णन जरा कमी येतं. बृहत संहिता नावाचा एक ग्रंथ आपल्याकडचे गणिती होते वराह मिहिर यांनी लिहिलेला आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी द्विभुज गणेश आणि इतर गणपतीच्या मूर्तींची चर्चा किंवा माहिती दिलेली आहे. तर बृहत संहितेमध्ये वराह मिहिर म्हणतात की त्याच्या दोन हातांमध्ये परशु आणि मुळा ही आयुध किंवा या गोष्टी असल्या पाहिजे.
1: मुळा म्हणजे आपला भाजीचा मुळा.
0: हो, गणपतीची आवडीची भाजी म्हणजे मुळा आहे. आता कसं झालं की लोकांना स्वतःलाच मुळा आवडत नाही, मग आपण काय करतो, जो उग्र घाणेरडा मुळा कोण खाईल बा, कारण त्याचे ढेकर येतात. मग लोकांना, मुलांना तर हल्ली अजिबात आवडत नाही. मग काय केलं आपल्या मोठ्या माणसांनी, त्यातूनही मार्ग काढला, काकडी. आज आता गणपती विसर्जनाच्या वेळेला आपण डाळ करतो आणि काकडीचा कापा करून देतो लोकांना खायला. त्याच्या हातात मुळ्या असल्याच्या अशा खूप मूर्ती आपल्याकडे आहेत. गणेश पुराण जे आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला द्विभुज गणपतीची माहिती दिलेली आहे. तर आता सगळ्यात जुनी गणपतीची मूर्ती कुठे असेल, तर ती आहे उत्तर प्रदेशमध्ये मथुरा या ठिकाणी. कुशाण काळामध्ये बऱ्याच मूर्ती हळूहळू आपल्याकडे घडवल्या गेल्या आहेत, म्हणजे इसवी सनाच्या पहिल्या शतकात. आणि उत्तर भारतात त्यावेळेला कुशाण नावाच्या एका घराण्याचे राजे राज्य करत होते आणि त्यांच्या काळामध्ये घडवल्या खूप मूर्ती आपल्याला सापडतात. आणि मथुरा हे तर खूप महत्वाचं असं व्यापारी केंद्र होतं, खूप मोठं शहर होतं महत्वाचं, तर तिथे आपल्याला गणपतीच्या मूर्ती सापडतात. संकिसा नावाचं अजून एक गाव आहे उत्तर प्रदेशमध्ये, तर तिथे सुद्धा उभा आणि द्विभुज अशा रूपातला गणपती आपल्याला सापडलेला आहे. आणि आता पहिल्या शतकापासून त्याच्या हातामध्ये मोदकांची वाटी यायला लागलेली आहे. आता हा जो गणपती देव आहे हा जरा काय म्हणूया आपण, सभ्य, सुसंस्कृत आणि अशा सधन लोकांमध्ये त्याची लोकप्रियता वाढायला लागली. त्यांनी काय सुरुवात केली, त्याच्यामध्ये लाडूची वाटी. आणि दक्षिण भारतामध्ये असे जे कोणी सधन वगैरे सुसंस्कृत असे वगैरे चांगल्या याच्यातले लोक आहेत, त्यांनी त्या गणपतीच्या हातात फळ द्यायचं म्हणून आंबा दिलेला आहे. म्हणजे आंबा तर फळायचा, मुळा नको बाबा, आमच्या देवाच्या हातात आंबाच बरा, असं ते अशा गोष्टी बदलत जातात. आणि त्याच्यामध्ये समाजाचं प्रतिबिंब आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी टिकण्यामागे, ह्या देवदेवता असतील, त्यांची भक्ती असेल, हे सगळं टिकण्यामागे समाज हा विमुख होणं हेच महत्वाचं कारण आहे.
1: पण मग मूर्तीशास्त्रांमध्ये सुद्धा खूप ग्रंथ असे आहेत की ज्यामध्ये गणपतीची मूर्ती कशी असावी याबद्दल सांगितलं, म्हणजे उजव्या सोंडेची किंवा काय डाव्या सोंडेची किंवा अजून काय त्यामध्ये बदल किंवा कशी पाहिजे त्याबद्दल, तर ही कशी माहिती कुठून?
0: बऱ्याच ग्रंथांमध्ये बरीच म्हणजे छान त्यांनी डिटेल्स दिलेले आहेत. फक्त काय झालेलं आहे की त्यातला दोन हात असोत का चार हात असोत, तर डाव्या हातामध्ये मोदकांची वाटी किंवा लाडूची वाटी असणं हे अगदी कॉमन होताना दिसतंय. मग उजवा हात कशासाठी असतो, तर उजवा हात एकतर आशीर्वाद देण्यासाठी, वरद मुद्रा किंवा अभय मुद्रा, अभय देतोय तो लोकांना आशीर्वाद देतोय म्हणून. मग वाटी डाव्या हातात आली त्यामुळे सोंड आपोआपच त्या लाडूकडे डावीकडे वळणारी आली. आणि ह्या जो मूर्ती म्हणाला तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की सुरुवातीच्या काळामध्ये साधारण इसवी सन 300 आसपास आपल्याकडे गुप्त घराण्याच्या राजांचं राज्य होतं. चंद्रगुप्त, विक्रमादित्य किंवा समुद्रगुप्त, खूप मोठे मोठे राजे त्यांचे होऊन गेले आणि त्यांचे शिलालेख, मंदिरं वगैरे त्या काळापासून खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसतात. तर या काळामध्ये झालेले जे म्हणजे गणपतीच्या ज्या मूर्ती आहेत त्याच्यामध्ये अलंकार नाही आहेत, अगदी माफक म्हणजे मोजकाच एखादी माळ गळ्यात असली तर, मुकुट पण शक्यतो नाही. नंतर तो एकदंत दाखवणं याच्यावर भर आहे, शक्यतो दोन हातांची सुरुवातीला आहेत. आणि सर्प यज्ञोपवीत घातलेले, म्हणजे जानवं तर त्याच्या गळ्यात आहे पण ते सापाचं आहे. यातून त्याचा जो त्या यक्ष नाग व परंपरेशी असलेला संबंध आहे तो कायम आपण ठेवलेला आहे. नंतरच्या काळामध्ये असं झालं की उदरबंध म्हणजे पोटाभोवती बांधायला म्हणून त्यांनी साप वापरलेला आहे, नाग वापरलेला आहे. आणि मोदकांची वाटी त्याच्या हातामध्ये कायम आहे. तर या म्हणजे गुप्त घराण्याच्या काळामध्ये 300-400 इसवी सन 300-400 काळामध्ये भरपूर मूर्ती गणपतीच्या आहेत, त्याची मंदिरं आहेत. उदयगिरी मध्य प्रदेशमध्ये,

0: किंवा उत्तर प्रदेशमध्ये म्हणाल तर अहिच्छत्रा, भितरगाव, देवगड, राजघाट अशा बऱ्याच ठिकाणी त्याच्या खूप साऱ्या मूर्ती आपल्याला सापडलेल्या आहेत. त्याचं महत्त्व म्हणजे अलंकार नाहीतच, जवळजवळ अगदी कमी दागिने, आणि त्याच्यामध्ये मुकुट नाही डोक्यावर, त्यामुळे तो गणपतीचं त्याचं जे मूळ स्वरूप आहे ते आपल्याला दिसतं. त्याच्या हातामध्ये असं तुम्ही म्हणाल तर अजूनही साधे त्याचे परशू, स्वतःचा तोडलेला दात वगैरे असे तुम्हाला आयुध
1: दिसतात.
0: नंतर वाराणसीमध्ये संस्कृत विद्यापीठ आहे, तर त्यांचं एक स्वतःचं म्युझियम आहे, तर त्या संस्कृत विद्यापीठाचं जे संग्रहालय आहे वाराणसीमध्ये, तर त्याच्यामध्ये खूप अशी प्राचीन गणपतीची मूर्ती त्या परिसरात सापडलेली त्याने ठेवली आहे. आणि त्याच्या उजव्या हातामध्ये बीज पूरक आहे आणि डाव्या हातात मुळा आहे. आता बीज पूरक म्हणजे काय, तर एक फळ असतं असं की ज्याच्यामध्ये अनेक बिया आहेत, जसं की सीताफळ आहे त्याच्यामध्ये अनेक बिया असतात. आपल्याकडे ना देवाला नैवेद्य दाखवणं किंवा देवाच्या हातामध्ये एखादं फळ ठेवणं अशी आपल्याला इच्छा असेल तर शक्यतो आपण ज्याच्यात अनेक बिया आहेत अशी फळं वापरतो किंवा वापरावीत असा एक संकेत आहे. का बरं, तर एकातून अनेक निर्माण करण्याची शक्ती त्याच्यामध्ये आहे. एक जर आपण सीताफळ समजा खाल्लं त्याच्यात 5-50 बिया आहेत, त्या पेरल्या तर नक्कीच तेवढी झाडं येऊ शकतात, एकातून अनेक. तर ती वृद्धी सतत होत राहावी यासाठी म्हणून ते बीज पूरक त्याच्या हातात असतं. सुरुवातीला ना गणपतीचा कुठलाही परिवार या मूर्तींमध्ये दिसत नाही, आणि मग नंतर अगदी उंदीर सुद्धा नाहीये त्याच्यासोबत, एकटाच आपला उभा आहे असं दिसतं. मग नंतरच्या काळामध्ये हळूहळू त्याचे काय म्हणूया परिवार त्याचा येत गेलेला आहे. आणि त्यातही हल्ली आपण काय करतो, रिद्धी सिद्धी या गणपतीच्या पत्नी आहेत असं म्हणतात, तर ते चूक आहे. आपल्याकडच्या कुठल्याही देवाला दोन बायका नाहीत, हे सगळे एक पत्नी व्रतच घेतलेली मंडळी आहेत.
1: अच्छा,
0: एका वेळेला एक पत्नी म्हणजे आता शिवाचं म्हणाल तर उमा गेली मग पार्वती आली असं आहे ते. त्यांची गंगा ही त्यांची शक्ती आहे, भूदेवी ही आपल्या विष्णूची शक्ती आहे, लक्ष्मी त्याची पत्नी आहे. तसं गणपतीला तुम्ही रिद्धी ही त्याची पत्नी आहे. आणि त्याचं तुम्ही का बरं आराधना करता, तर तुम्हाला सिद्धी प्राप्त करायची असते, सिद्धी ही त्याची शक्ती आहे, अशा गोष्टी असतात. त्यामुळे त्याची ती शक्ती त्याच्यासोबत असते. आणि अजून एक गोष्ट की सगळ्या देवांच्या शक्ती ज्या आहेत ना त्यांना आपण स्त्री रूप दिलेलं आहे. गणपतीकडनं सिद्धी काढून घेतली तर तो साधा हत्तीवाला एखादा यक्ष राहील. जर का तुम्ही शिवाकडनं त्याची गंगा काढून घेतली, गंगा म्हणजे काय, साक्षात पावित्र्य, शिव या शब्दाचा अर्थच पवित्रता असा आहे. ती शक्ती आहे ती,
1: सुंदर
0: अशा सगळ्या गोष्टी आहेत.
1: हजारो वर्षांपासून गणपतीचं हे महत्व आहे. मग या प्रत्येक युगाचा, म्हणजे जे आपली चार युग आहेत, या प्रत्येक युगाचा गणपती वेगळा असतो का, असं कुठे वाचलं होतं ते खरं आहे का?
0: हो, आपल्याकडे ना गणेश पुराणामध्ये क्रीडाखंड नावाचा भाग आहे, तर त्याच्यामध्ये असं म्हटलंय की चार युगांचे चार वेगवेगळे गणपती आहेत. त्याच्यामध्ये सतयुग किंवा कृतयुग असं ज्याला म्हणतो आपण, तर त्याचा गणपती आहे विनायक. तो 10 हातांचा दाखवायचा आणि त्याचं वाहन असतं सिंह.
1: अच्छा,
0: त्याला महोत्कट
1: वाहन ते सिंह,
0: हा त्याचा उंदीर नाही दाखवायचा, त्याचं सिंह वाहन आहे. तर विनायक 10 हाताचा आणि सिंह वाहन, हा जो महोत्कट आहे तर तो सुवर्ण रंगाचा असला पाहिजे, सुवर्ण कांती असं त्याला, सोन्यासारखा दिसणार. प्रत्येकाचा रंग सुद्धा वेगवेगळा सांगितलेला आहे. नंतर त्रेता युगाचा जो गणपती आहे तो आहे मयुरेश्वर, म्हणजे आपल्या अष्टविनायकांपैकी पहिला, तर तो आहे मयुरेश्वर. तो 6 हाताचा दाखवावा असा संकेत गणेश पुराणात सांगितलेला आहे. आणि त्याचं वाहन अर्थातच मोर, कारण तो मयुरेश्वरच आहे. त्याचा रंग पांढरा असतो, पांढऱ्या रंगाचा दाखवला पाहिजे. नंतर द्वापार युगामध्ये जो गणपती आहे त्याचं नाव आहे गजानन, तो 4 हातांचा असतो, त्याचं वाहन उंदीर आहे.
1: अच्छा,
0: आणि तो लाल रंगाचा असा दाखवावा अशी त्याच्यात म्हटलेलं आहे. आणि परमभक्त होता गणेशाचा वरेण्य, त्याला स्वतः गणपतीनी या गजानन रूपात येऊन गणेश गीता सांगितली आणि यानेच महाभारत लिहून काढलं, म्हणून तो गजानन महत्वाचा आहे. आजही बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की गणपती आणि त्याच्या पायाशी उंदीर, तो 4 हातांचा असणं, तो जो गजानन आहे त्याचं स्मरण म्हणून किंवा त्याची भक्ती म्हणून आपण त्या मूर्ती तिथे स्थापन केलेल्या आहेत, की तो ज्ञानाचा अधिपती आहे, त्यांनी एवढी सगळी महाभारत पुराण वगैरे यांचं सगळं लेखन करून घेतलं.

0: ला तर हे सगळं काम करणारा गणेश गीता सांगणारा म्हणून तो महत्वाचा आहे. आता येतो कलियुग म्हणजे कलिपूज्य. कलियुगामध्ये जो गणपती पूजला जावा असं म्हणतात तर तो आहे धूम्रकेतू आणि त्याला दोनच हात असले पाहिजेत. निळा घोडा हे त्याचं वाहन आहे.
1: अच्छा
0: निळा घोडा वेगळंच काहीतरी आपण कधी ऐकलेलं
1: नाही किंवा दोन भुजा असलेलं पण आपण कधी
0: कमी असतं. आता तुम्हाला लक्षात येईल की सुरुवातीपासून गणपती द्विभुज दाखवण्याचा जो आग्रह आपल्या सगळ्या याच्यामध्ये आहे तर तो कशासाठी आहे की त्यांच्यामध्ये कलियुग सुरू झालेला आहे.
1: अच्छा
0: मग या युगाचा गणपती म्हणजे कसा असला पाहिजे तर दोन हाताचा. त्याचं वाहन दाखवावं की नाही मग दाखवलंच नाहीये. उंदीरही नको घोडाही नको असंही झालेलं आहे. आणि धूम्र वर्णाचा तो असावा म्हणजे धुरासारखा ग्रे कलरचा तर धूम्रवर्ण तो असावा असं म्हटलेलं आहे. आणि तो पुन्हा सतयुग आणेल असं गणेश पुराणात म्हटलेलं आहे की कलियुगानंतर पुन्हा सतयुग येणार आहे. आणि त्या सतयुगाच्या येण्यासाठी गणपतीचं काय कार्य असणार आहे. वेगवेगळे देव प्रत्येक आपापल्या कामामध्ये आपल्या आपल्या डिपार्टमेंट सांभाळणार आहेत. मग गणपतीचं काय काम आहे तर अभिमानासुराचा वध तो करेल. अभिमान बघा बरं आज प्रत्येक ठिकाणी आपल्याला प्रत्येक माणसामध्ये इतका अगदी अहमपणा म्हणजे काय बाप रे. तर या अहंकारामुळेच सगळ्या वाईट गोष्टी आजूबाजूला घडतायत. या अभिमानासुराचा वध करून गणेश आता पुन्हा सतयुग घेऊन येणार अशी आपल्याकडे एक कल्पना आहे. याच्या व्यतिरिक्त दुरासद नावाचा एक राक्षस होता आणि त्या दुरासद राक्षसाबरोबर लढताना वेगवेगळ्या रूपामध्ये तो राक्षस पण रूप बदलायचा. मग गणपती त्याला शोधायला जायचा की अरे बाबा आता कुठे गेला असं करताना म्हणून त्याने 56 रूपं घेतली. म्हणजे तू ज्या रूपात आहेस ते रूप घेऊन मी तुला मारेन अशा पद्धतीने. तर ती 56 रूपं गणपतीची ही आपल्या गणेश पुराणामध्ये सांगितलेली आहेत आणि त्यांची पण भरपूर चर्चा आणि त्याच्या काही मूर्ती वगैरे सुद्धा आपल्याकडे सापडतात. आपल्याला 4, 6, 10 हातांची सुद्धा रूपं आहेत. त्याच्यात सिंह मोर उंदीर वगैरे वेगवेगळी वाहनं सांगितलेली आहेत. असे हे 56 विनायक प्रसिद्ध आहेत.
1: आपण अष्टविनायकाबद्दल आता बोललो मगाशी बोलता बोलता की मयुरेश्वर गणपतीबद्दल बोललो तर अष्टविनायक ही कल्पना फक्त आपल्या महाराष्ट्रात आहे तर मग त्याचं काही वेगळं वैशिष्ट्य आहे का?
0: काय आहे की गणपतीचे भक्त हळूहळू वाढत गेले आणि मग पेशव्यांच्या काळामध्ये त्याला एक प्रकारचा राजाश्रय सुद्धा मिळाला.
1: बरोबर.
0: असं नाही की आधी गणपतीची उपासना करतच नव्हते त्याची मंदिरच नव्हती किंवा असं काही नाही. तर गणपत्य हा पंथच होता आणि गणपतीला पेशव्यांनी आपला कुलदेवतेसारखं त्याला मान दिलेला आहे. त्याच्यामुळे मग या 8 ठिकाणची जी स्वयंभू गणपती आहेत खरंच त्या मूर्ती बघितल्यावर आपल्याला कळतं की त्या काही कोणी चिन्नी आतोडा घेऊन बसलेत घडवतायत वगैरे असं काही त्याच्यात दिसत नाही. अगदी नैसर्गिकरित्या तयार झालेले असे ते गणपती आहेत. त्याच्यामुळे हळूहळू त्या देवांचं एक काय म्हणूया त्यांचं महात्म्य वाढत गेलं. त्यांच्याबद्दलची सगळ्या गोष्टी वाढत गेल्या आणि मग लोक परमेश्वर सगळीकडे आहे. तर फक्त त्याच मूर्तीत आहे असं नाही तो सगळीकडे आहे. आणि जेव्हा आपण अगदी समर्पण भावाने त्याची भक्ती करतो आणि आपलं काम आपण योग्य करतो. गीतेत कृष्णाने काय सांगितलंय तू तुझं काम कर बाकीच्यांचं राहू देत तिकडे. त्यामुळे दुसऱ्यांचं काहीतरी काय चाललंय हे न बघता जो स्वतःचं काम प्रामाणिकपणे उत्तम करतो त्या माणसाच्या पाठीशी देवाची कृपा सदैव असते. ज्या वेळेला वेगवेगळ्या पद्धतीने लोकांनी हे अनुभव घेतले तर त्यावेळेला आपल्याकडे समर्पण भाव आहेच. आपण असं म्हणत नाही की हा मला हे गोल्ड मेडल ना माझ्या हुशारीने मिळालं मी बघा किती हुशार असं होत नाही. आपण काय म्हणतो अहो देवाची कृपा. प्रयत्न तर सगळेच करतात पण माझ्यावर कृपा झाली असं आपण म्हणतो. आणि ही अगदी योग्य गोष्ट आहे की समर्पण भाव हा असला पाहिजे. आणि मग त्यातून हळूहळू या सगळ्या अष्टविनायकांचे अनुभव लोकांना येत गेले आणि तो त्यांचं महत्व वाढलं. ती आणि यात्रा तर केली पाहिजे. केल्याने देशाटन जे म्हणतो आपण की शहाणपण येण्यासाठी नुसतं घरी बसून ते कधी येणार नाही. 4 लोकात गेलं पाहिजे बाहेर त्याचा आणि प्रवास केला पाहिजे. मग याच्यासाठी म्हणून तीर्थयात्रा वेगवेगळ्या आणि गणपत्य पंथाच्या लोकांनी मग हे अष्टविनायक आपल्या पश्चिम महाराष्ट्रातले आहेत. तसे विदर्भामध्ये सुद्धा अष्टविनायक आहेत.
1: अच्छा.
0: हा तर त्यांचे असं वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांनी आपापल्या भागामध्ये त्यांच्या यात्रा आणि हे सगळं करणं हे चालू ठेवलं आणि ही चांगली गोष्ट केली की त्याच्यामुळे काय झालं आपल्याला लोकांमध्ये जाणं देवदर्शन करणं ह्या सगळ्याची पण एक सवय लागली.
1: पण गणेश मूर्तीबद्दल छान बोललो आता

0: होतं आपल्या समाजाचं. आणि उत्तर भारतामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये मंदिरं आहेत, अगदी ओडिशा, बंगाल, आसाममध्ये सुद्धा अहोम घराण्याच्या राजांनी खूप भरपूर मंदिरं बांधली आहेत. आणि हे सगळं करण्यामागे त्यांचा उद्देश खरं काय असतो, मंदिर हे काही फक्त देवपूजेचं ठिकाण नाही, ते फक्त धार्मिक ठिकाण नव्हे तर ते सामाजिक आपल्या घडामोडींचं केंद्र आहे. पूर्वीच्या काही या मंदिरांच्या आवारामध्ये धर्मशाळा असायच्या. जेव्हा आपण यात्रेसाठी जातो आहे किंवा काही कारणांनी व्यापारासाठी दुसऱ्या गावात कोणाला भेटण्यासाठी लग्न कार्य अटेंड करण्यासाठी चाललोय, मग त्या काळामध्ये मंदिराच्या आवारात असलेल्या धर्मशाळेत लोक राहायचे. नंतर मंदिराच्या आवारामध्ये जो भोगमंडप असतो त्याच्यामध्ये लोक जेवण करायचे, कारण तो तिथे भोग देवासाठी प्रसाद शिजवला जातो आणि तो सगळ्यांना वाढला जातो. आजही भंडारा आपण करतोच. तशाच पद्धतीने मंदिरांच्या आवारात पूर्वी पाठशाळा चालायच्या. नंतर नृत्य मंडप असायचे की त्याच्यामध्ये, त्या काळामध्ये आता आपण खूप बघतो संस्कृत नाटकं होती, प्राकृत होती, मग गाण्याची तर केवढी मोठी परंपरा आपल्याकडे, संगीत, नृत्य, काय कला आपल्याकडे एकस एक अशा विकसित झालेल्या आहेत. ह्या सगळ्यांचं सादरीकरण करण्यासाठी म्हणून त्या नृत्य मंडपाचा वापर व्हायचा. त्या व्यतिरिक्त पुन्हा आपण जे मोठे मोठे ग्रंथ आहेत त्यांचं वाचन, पाठ, पारायण जे करतो याच्यासाठी त्या नृत्य मंडपांचा वापर व्हायचा. त्याच्यामुळे असं अगदी चित्रकलेची प्रदर्शनं असतील, रांगोळ्यांची असतील, ते सुद्धा तिथे व्हायचे. कल्याण मंडप असतात तर त्याच्यामध्ये देवाचे उत्सव तर होतातच, पण त्याचबरोबर त्या गावात राहणाऱ्या लोकांचं, समजा बारसं आहे, लग्न, मुंज वगैरे अशा प्रकारचे कार्यक्रम तिथे होतात. हे सगळं पूर्वी तिथे मंदिरांच्या आवारात घडायचं. जितकं गाव किंवा शहर तुमचं मोठं तितकी मंदिरं जास्त. पण आता दक्षिणेतलं जास्त टिकलंय, याचं कारण काय असेल माहितीये? महाराष्ट्र. आणि महाराष्ट्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांनी दक्षिण दिग्विजय करून सगळा जो भाग आहे त्याला सुरक्षा दिली, त्या लोकांमध्ये स्वातंत्र्याची, आपल्या हिंदवी स्वराज्याची भावना जागवली. हे आपल्या दक्षिण भारतीय संस्कृतीचं सगळं जतन करण्याचं काम करण्यासाठी हा मोठा महाराष्ट्रमध्ये उभा राहिलेला आहे. त्यामुळे त्या दक्षिणेतल्या सगळ्या मूर्ती, मंदिरं जशी त्यांचं ओरिजिनल स्वरूप आहे त्या प्रकारामध्ये शिल्लक आहेत. आता त्याच्यामध्ये गणपतीच्या जर मूर्ती पाहिल्यात तर त्या तुम्हाला दिसतील, त्यांचे पण गणपती असे जसे स्कंद पुराणात वगैरे सांगितले आहेत तसे चांगले गुटगुटीत आहेत. आणि त्याच्याबरोबर त्याची रिद्धी ही पत्नी आहे, सिद्धी ही त्याची शक्ती दाखवली जाते. त्यानंतर वानर, हत्ती, सिंह असे त्रिमुख आणि पंचमुख विनायकांचे उल्लेख आहेत, ते तुम्हाला दक्षिणेत दिसतील. एक गणपती आहे, त्याचं मधलं हत्तीचं तोंड आहे आणि बाजूला एक तोंड सिंहाचं आहे, दुसरं वानराचं आहे.
1: अच्छा.
0: असे पंचमुखी सुद्धा दिसतील, त्रिमुखी दिसतील, असे वेगवेगळ्या प्रकारचे गणपती तिथे आहेत. आणि गणपती हा त्यांच्याकडे अगदी सगळ्यांचा आवडता लाडका देव आहे. शिवपार्वतीचा मुलगा कार्तिकीय, पण फक्त पार्वतीचा मुलगा गणेश आहे. गणपती हा काही शिवपार्वतीचा मुलगा नाही, तो एक स्वतंत्र देव आहे, विनायक आहे. त्याच्या जन्मामध्ये कुठल्याही पुरुषाचा हात नाही, तो पूर्णपणे देवीचा मुलगा आहे. ही कल्पना दक्षिण भारतात अगदी व्यवस्थित त्यांच्या मनात बिंबलेली आहे आणि त्याची पूजा ते स्वतंत्रपणे खूप उत्तम करतात. आणि त्यांच्या पूजेमध्ये डाळीची खीर असते, असं एक वेगळं त्याचं स्वरूप आहे. सगळ्या कला तिथे जपल्या गेल्या. गणपती विद्या ज्ञान म्हटल्यानंतर कला वेगवेगळ्या आल्याच आणि त्याचा अधिपती गणेश आहे. खूप सुंदर गणपती आपल्याला अगदी आजच्या काळात गरजेचा आहे. आणि असं वाटतं खरंच अभिमानासुराचा वध करून त्यांनी यायला पाहिजे पुढे.
1: आपले भारतीय आपले खूप वेगवेगळ्या देशांमध्ये आता स्थायिक झालेत आणि मला असं वाटतं तिथे सुद्धा गणेश मूर्तींची वेगवेगळी स्थापना झाली आहे. त्या गणेश मूर्तींबद्दल काय सांगाल?
0: गणेश हा काही फक्त आजच आजच्या भारतीयांबरोबर गेलाय असं नाही, तर इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून वेगवेगळ्या देशांमध्ये, म्हणजे जसं गणपतीच्या पहिल्या शतकात भारतात मूर्ती घडवल्या गेल्या कुशाणांच्या काळात. आपण मगाशी पाहिलं की मूर्ती, म्हणजे गणपतीची कल्पना जरी आधीपासून साहित्यात असली तरी पहिल्या शतकापासून मूर्ती घडवतायत, तशाच आपल्याला बाहेरच्या देशांमध्ये पण दिसतात. म्हणजे भारतीय संस्कृतीचा प्रसार सगळीकडे झालेला होता आणि त्यामुळे आपले विचार आपण लोकांपर्यंत पोहोचवलेले आहेत. आणि तसे तुम्ही पाहाल तर वेगवेगळ्या देशांमध्ये, जसं जावामध्ये तुम्हाला दिसेल की गणपती आहे, तो इसवी सनाच्या पहिल्या शतकात सापडतात. जकार्ता म्हणजे त्याचं पूर्वीचं नाव होतं योग्यकर्ता, तर तिथे प्रम्बानंद नावाचं एक हिंदू मंदिर समूह आहे आणि तिथे गणेशाचं स्वतंत्र मंदिर आहे. ते मात्र इसवी सनाच्या 9व्या शतकातलं आहे, पण स्वतंत्र मंदिर 9व्या शतकापर्यंत तो जकार्तामध्ये सुद्धा एक स्वतंत्र मोठा देव म्हणून पूजला जात होता. कंबोडियामध्ये

0: एक उत्खनन झालं आणि तिथे इसवी सनाच्या साधारण चौथ्या पाचव्या शतकामधली गणपतीची मूर्ती सापडली आहे. म्हणजे इतक्या प्राचीन काळापासून तिथेही गणेश आहे. नंतरच्या तर मंदिरांवर भरपूर आहे, म्हणजे अंकोरवाट वगैरे अशी सारखी मंदिरं मोठी मोठी आहेत, तर अशा बऱ्याच मंदिरांवर तुम्हाला गणेशाच्या मूर्ती दिसतील. तर पाचव्या शतकातली जी उत्खननात मूर्ती सापडली तर ती सुद्धा तिथे खूप म्हणजे तशा पद्धतीच्या मूर्ती, आणि त्याला सांगू का तिकडच्या भाषेमध्ये त्याला ते प्राह प्रिकनिश असं म्हणतात.
1: बर,
0: म्हणजे आपल्या आपल्या भाषेमध्ये त्यांनी त्याला नाव दिले. खमेर ही भाषा तिकडे बोलतात आणि त्याला प्राह प्रिकनिश असं म्हणतात. नंतर अफगाणिस्तानमध्ये सुद्धा गणपती आपल्याला त्याच्या मूर्ती सापडतात, आणि आज दोन ठिकाणच्या दर्ग्यांमध्ये त्याची पूजा सुद्धा होते. शोर बाजार दर्गा आहे तर तिथे गणपतीची पूजा होते, दोन हातांचा गणेश आहे. आणि कपिशा नावाचं एक प्राचीन नगर तिथलं, ज्याला हल्ली गार्डेज असं म्हणतात, तो भाग आहे सगळा. तर त्या गार्डेज भागामध्ये म्हणजे प्राचीन कपिशा नगरीमध्ये आपल्याला गणपती सापडला. तो दोन हातांची मूर्ती आहे आणि यक्ष कसे असतात तसं पिळदार शरीराचा छान असा अगदी घोटीव शरीराचा तो आहे, आणि मुकुट छोटासा त्याच्या डोक्यावर अगदी साधासा पण सर्प यज्ञोपवीत आहे, आणि टपोऱ्या माण्यांची माळ आहे, त्याच्या पायाखाली शिलालेख लिहिला आहे आणि त्याच्यात लिहिलंय कपिशीये नगर देवता, म्हणजे कपिशा नगरीचा रक्षण करणारा देव असं त्याच्या खाली त्याचं हे आहे. नंतर जपानमध्ये गणपतीला कांगीतेन असं म्हणतात, आणि त्याची मंदिरं सुद्धा बऱ्याच ठिकाणी आपल्याला सापडतात. तर मात्सुचियामा नावाचा जो भाग आहे त्याच्यात सगळ्यात प्राचीन गणेश मंदिर आपल्याला सापडलेलं आहे. थायलंडमध्ये काकोगेंग साओ असं त्याचं नाव आहे, आणि त्या काकोगेंग साओच्या खूप अतिविशाल अशा मूर्ती तिथे सापडलेल्या आहेत. त्याची ते पूजा करतात गणेश म्हणून, आणि गणपती ज्ञानाचा अधिपती हेच त्यांच्या डोक्यात आहेत कल्पना. बाली हा सगळ्यात मोठा एक हिंदू समूहाचा देश आहे, त्यांच्याकडे 90% जनता हिंदू आहे, तर त्यांच्याकडे प्रत्येक घरावर दुकानावर आणि रस्त्याच्या चौकांमध्ये गणपतीच्या मूर्ती स्थापन केल्या आहेत आणि ते त्याची पूजा करतात. आणि त्यांच्या मते सुद्धा हा रक्षण करणारा देव आहे, की कुठल्याही प्रकारचं संकट माझ्यावर आलं तर माझं रक्षण हा देव करेल असं त्यांचं हे आहे. म्हणजे अशा अनेक म्हणजे चीनमध्ये वगैरे सुद्धा बऱ्याच ठिकाणी आपल्याला गणेश देव दिसतो.
1: मॅडम, आज तुम्ही इथे आलात अतिशय अभ्यासपूर्ण, अतिशय सुंदर अशी म्हणजे एक वेगळा दृष्टिकोन आपल्या गणपती बाप्पा विषयीचा मिळाला आज आम्हाला. तुमचे मनापासून आभार.
0: खूप खूप धन्यवाद. आणि ज्ञानाचा अधिपती असलेला सगळ्या संकटांपासून आपल्याला सांभाळून ठेवणारा असा जो गणेश आहे, तर त्या भगवान महाविनायक गणेशाची आपल्या सर्वांवर कृपा राहावी अशी मी त्याच्याकडे प्रार्थना करते. आणि तो ज्ञानाचा अधिपती आहे तर ते ज्ञान त्यांनी आपल्याला द्यावं आणि खरोखर आपल्या मनातला अभिमानासूर जो आहे त्याला नष्ट करावं अशी त्याच्याकडे विनंती करते.
1: धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया.
0: गणपती बाप्पा मोरया.
1: मैत्रिणींनो, काही वैशिष्ट्यपूर्ण गणेश मूर्ती किंवा गणेशाची महती, गणेशाची उत्पत्ती या सगळ्यांविषयी अतिशय अभ्यासपूर्ण अशी ही माहिती आता आपण ऐकलीत डॉक्टर भाग्यश्री पाटसकर यांच्याकडून.

0: कार्यक्रमात आता ऐकूया डॉक्टर पूजा सामंत यांचा अतिशय सुंदर असा हा ललितलेख मन शुद्ध तुझं.
1: व्यक्ती तितक्या प्रकृती, प्रत्येकाचा स्वभाव निराळा, प्रत्येकाची प्रतिक्रिया देण्याची पद्धत निराळी. आपण अनेक प्रसंगी एखाद्या गोष्टीवर समोरच्या व्यक्तीकडून अशाच पद्धतीची प्रतिक्रिया यावी ही आशा लावून बसतो. खरं तर ही अशी प्रतिक्रिया देण्याची पद्धत तुमच्या मनाला पटत असेल हो, पण समोरच्या व्यक्तीला ती वेगळ्या पद्धतीने द्यावीशी वाटली तर काय वाईट आहे? पण आपण याचा विचार न करता उगाचच मनात कुढत दूषण देत आपला वेळ वायाच घालवतो. जगत असताना आपल्याला आलेले अनेक बरे वाईट अनुभव, इतर व्यक्तींबद्दल असलेला गैरसमज, संवादातील तफावत, कौटुंबिक आणि भावनिक कलह, या सर्वांचा परिणाम आपल्या मनावर होतो. कधीकधी इतर काही व्यक्तींवर प्रमाणाबाहेर विश्वास ठेवून देखील आपल्याला परतावा त्रासदायक ठरतो. त्यावेळी ह्या नको त्या नकारात्मक गोष्टी, चुकीच्या गोष्टी मनातून काढून टाकून आयुष्यात पुढे चालत राहणं योग्य ठरतं. आत्ताच्या काळामध्ये तर मनाचं शुद्धीकरण हा महत्त्वाचा मुद्दा आहे. 24 तास एकत्र असणारं कुटुंब, त्यामध्ये एकमेकांविषयीचे रुसवे फुगवे हे असणारच. यातूनच मन दुखावणं, अपेक्षांचं ओझं, होणारी चिडचिड, या सर्व गोष्टी खरं तर आपल्या मनासाठी हानिकारकच ठरतात. आणि या सगळ्या गोंधळामध्ये आपण आपल्या मनाची शांतता गमावून बसण्याची दाट शक्यता असते. नात्यांमधील निरपेक्ष आनंदाचे क्षण आपल्या ओंजळीत साठवण्यासाठी ते नातं कधी आणि कोणाशी जोडलं गेलं हे खरं तर महत्त्वाचं नसतंच. मुळे महत्त्वाचं असतं ते म्हणजे मन जुळणं, एकमेकांच्या सोबत असणं. पण प्रत्येकाचं मन किंवा मनोव्यापार एवढे गुंतागुंतीचे असतात की काही गोष्टी मनातून जाणं किंवा काढून टाकणं अशक्य वाटतं. कपाटात बरंच साहित्य वाढल्याने जशी अडगळ वाढते ना, त्याच प्रकारे मनाचंही होत असेल. मला वाटतं कळत न कळत आपण आपल्या विचारांना स्वतःच एक चौकट तयार करून घेतो आणि त्याची आपल्याला आपल्या मनाला इतकी सवय होते की त्या पलीकडे जाऊन आपण कधीही विचार करत नाही, इतरांना समजावून घेत नाही. आपण या आपल्याच कोशामध्ये अडकून राहतो आणि तेच आपल्याला सुरक्षित वाटतं. हल्ली काही वर्षात सर्वात जास्त वापरला

जाणारा शब्द म्हणजे कोरोना. शरीरात गेलेला कोरोना हा जरी एकाच प्रकारचा असला तरी प्रत्येकाच्या मनातील कोरोना मात्र वेगवेगळा आहे हं. आणि या मनाच्या कोरोनावर मात करणं तितकंच महत्त्वाचं आहे. जसं कित्येक दिवस एकाच पद्धतीचं काम करून किंवा अतिश्रमानं शरीर धमतं, त्याच पद्धतीने काही गोष्टींमुळे मन देखील थकत असावं. खरं तर शरीरामध्ये झालेला बदल, व्याधी आल्या तर आहाराचा समतोल साधत डिटॉक्स डाएट प्लॅन आपल्याला ठरवता येतो. पण मनाच्या बाबतीत काय हो, अशा वेळी समाजाने तयार केलेल्या नियमांच्या साच्यात किंवा त्यांच्या पद्धतीप्रमाणे आपण वागलो नाही, त्यामध्ये बसलो नाही तर आपल्याला सर्वजण वाईट ठरवतील असा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता देखील असते. मला वाटतं आयुष्यामध्ये नव्या जोमाने उत्साहाने आयुष्य जगण्यासाठी मनाचेही डिटॉक्सिफिकेशन म्हणजेच शुद्धीकरण होणं तितकंच गरजेचं ठरतं. शरीर थकतं तेव्हा आपण कामांमध्ये बदल करून त्यावर नक्कीच उपाय शोधू शकतो. तसंच एखाद्या व्यक्तीच्या बोलण्याचा किंवा आपण व्यक्त न होण्याचा आपल्या मनाला देखील थकवा येऊ शकतो. म्हणून मन डिटॉक्स करणं हे गरजेचं वाटतं. मनातील कचरा फेकता आला पाहिजे. अगदी साधं उदाहरण घ्यायचं झालं तर प्रवासात खिडकी शेजारी कोण बसणार यावरून देखील अनेक जण हटून बसतात. आणि एकदा का ती जागा मिळाली किंवा काबीज केली की मग अगदी बिनधास्त ताणून देतात. खिडकी शेजारी बसून निसर्ग सौंदर्य न्या

देखील अनेक जण हटून बसतात. आणि एकदा का ती जागा मिळाली किंवा काबीज केली की मग अगदी बिनधास्त ताणून देतात. खिडकी शेजारी बसून निसर्ग सौंदर्य न्याहाळणं हे विसरून फक्त स्पर्धा म्हणून मी जिंकलं पाहिजे हाच उद्देश यामागे असावा का? यामध्ये आनंद कुठे दिसतो? समाधान कुठे दिसतं? आधीच ठरलेल्या किंवा ठरवलेल्या चौकटीतच कायम प्रवास करणं हीच खरी समाधानाची व्याख्या आहे का? ती वाट एकदा समजली की मग सर्व प्रश्नांची उत्तरं उमगत जातात. सध्या प्रचलित असलेले शब्द म्हणजे सोशल मीडिया, व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम. पण आपण जेव्हा ह्या आभासी जग आणि वास्तव जग यामध्ये समन्वय साधायला जातो तेव्हा अनेक ठिकाणी अनेकांची मनं दुखावली जातात. खरं तर दुःखांची अपेक्षांची अनेक जातकुळी आहेत हे ज्याचे त्याला ज्ञात असतेच. त्यामुळे जगण्यासाठी सध्याची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मनाचं शुद्धीकरण होणं. मला तर वाटतं बारीक सारीक गोष्टींना अतिमहत्त्व देणारे लोक या जगात आहेत म्हणूनच भांडण तंटे आहेत. तसेच कोणत्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचं हे ज्याला समजतं म्हणजेच काही गोष्टी सोडून देणाऱ्या लोकांमुळे या जगात शांतता देखील टिकून आहे हे देखील मनोमन पटतं. खरं तर जो व्यक्ती एखादी गोष्ट सोडून देतो त्यांनाही वाईट वाटत असेल ना. पण वादविवाद वाढविण्यापेक्षा शांतताप्रिय असणारी ही लोकं जिथे गरज नाही तिथे सोडून देणं हे हितावह ठरतात. आयुष्य इतकं छोटं आणि बेभरवशाचं आहे म्हणून प्रत्येकानं अचानक कधीही आयुष्याचा शेवटचा थांबा येऊ शकतो हे वास्तव स्वीकारून त्रास होणाऱ्या किंवा छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष न देणं हेच सोयीस्कर ठरतं. त्यावर मग योगा, प्राणायाम, संगीत किंवा स्वतः स्वतःशी केलेला संवाद नक्कीच फायदेशीर ठरू शकतो. आयुष्य म्हटल्यानंतर सुखदुःख हे असणारच. प्रत्येक वेळी आपल्या अपेक्षा आपली स्वप्न पूर्ण होतीलच असं नाही. त्यामुळे कोणतीही अडचण आली, अपेक्षा भंग झाला तर त्याच्यामध्ये गुंतून न पडता जे काय असेल ते मनाच्या बंद कपाटात बंदिस्त करून टाकण्यातच शहाणपणा असतो. पुन्हा पुन्हा त्या गोष्टी उगाळून आपला वर्तमान काळ खराब करण्यात काहीच अर्थ नसतो. म्हणूनच प्रत्येकाने आपल्या मनाला एक संधी द्यावी कारण प्रत्येकाचं समाधानी आयुष्य जगण्याची मनाची शांती मिळवण्याची ही संकल्पना व्यक्तिनुरूप निराळी असू शकते. प्रत्येकाचं मानसिक आनंद मिळवण्याचं परिमाण वेगवेगळं असू शकतं पण तो मिळवणं मात्र आपल्यावरच अवलंबून आहे हं. म्हणूनच मन शुद्ध करणं गरजेचं ठरतं. वेळीच सावध होऊन ही मनातील अडगळ काढून टाकता आली पाहिजे तरच या सुंदर मनामध्ये अजून नवनवीन गोष्टींची भर पडत जाईल. नाहीतर आपण त्याच त्याच गोष्टी उगाळत बसू आणि आयुष्य तिथेच थांबल्यासारखं होईल. कोरोना ह्या महाभयंकर रोगाने ज्या पद्धतीने संपूर्ण जगावर स्वतःचं अधिराज्य गाजवलं होतं आणि नाशाला कारणीभूत ठरलं होतं त्याच पद्धतीने मनातील कोरोना हा देखील आपल्या इच्छा अपेक्षांना मारक ठरेल यात शंका नाही. म्हणूनच जेव्हा समस्येची काठी मोडून त्याच्यातून बाहेर पडणं अशक्य वाटायला लागतं ज्यावेळी कोणताच मार्ग दिसेनासा होतो सर्व धूसर वाटायला लागतं त्यावेळी आपली सगळी शक्ती उत्तराची काठी मोठी करण्याकडे लावल्यास नक्कीच त्याचा उपयोग होऊ शकतो. चला तर मग आपलं आयुष्य परिपूर्णरित्या जगूया. मनामध्ये कोणाही बद्दल राग, पश्चाताप, आकस, अपेक्षा न ठेवता मन शुद्ध करून केवळ समाधानाने आणि आनंदाने जगूया. शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं, मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रे गड्या भीती कशाची, परवा बी कोणाची. धन्यवाद.

मैत्रिणींनो, आजचा वनिता मंडळचा संपूर्ण कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला याविषयी आम्हाला नक्की कळवा आमच्या prasaran.pune@gmail.com या मेल आय डीवर. आम्ही आपल्या प्रतिक्रियांची, आपल्या अभिप्रायाची नक्की वाट पाहतो आहोत. आणि सख्यांनो, याबरोबरच मी सविता झेरे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्यासह आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपली रजा घेते. नमस्कार.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचा 1:05 झालेली आहेत. आता चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

ਨਖਰਿਆ ਚ ਤਲ ਕਰੀ ਜੀ ਬਸ ਹਲ ਮਜ ਗੁੱਲਾ ਪਾਚੇ ਫੁੱਲਾ

0: आंध्रा मर्तोडोळा या सिनेमातलं हे गाणं होतं. उषा मंगेशकर, जयवंत कुलकर्णी आणि सहकाऱ्याने गायलेलं. संगीतकार होते प्रभाकर जोग. दादा कोंडके यांची गाणी श्रोते हो आजच्या कार्यक्रमात आपण ऐकत आहात.
1: जसा जीवात जीव घुटमळ तस पीरतीच वाढतय बळ, तुझ्या तोंडाला तोंड माझ मेळ, गन हे बघून दुश्मन जळ.

पांडू हवालदार या सिनेमातलं हे गाणं होतं उत्तरा, उषा मंगेशकर यांनी गायलेलं. आणि याबरोबरच गीतबहार कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. ठीक 1:30 वाजता राष्ट्रीय मराठी बातम्या आणि त्यानंतर म्हणजे 1:40 वाजून रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र आम्ही प्रसारित करू. पण आता आधी राष्ट्रीय मराठी बातम्या.

आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। आयुष्मान भारत योजनेला 8 वर्ष पूर्ण। या योजनेमुळे वैद्यकीय उपचारांचा खर्च कमी होऊन मध्यमवर्गीयांना मोठा लाभ झाल्याचं प्रधानमंत्र्यांचं

0: प्रतिपादन भारताचं कर प्रशासन माहितीसाठा आधारित आणि डिजिटल माध्यमांच्या आधारे चालणाऱ्या प्रणालींच्या दिशेनं वाटचाल करत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. देशभरातल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेशी संबंधित सर्व निर्णय भारत निवडणूक आयोगानं एकमतानं घेतले असल्याचं आयोगाच्या अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारोत्तोलनात भारताच्या मीराबाई चानूनं पटकावलं रौप्य पदक. इतर खेळांमध्येही भारताची आगेकूच. आयुष्मान भारत योजनेला आज 8 वर्ष पूर्ण झाली. या योजनेमुळे वैद्यकीय उपचारांवरचा खर्च खूप कमी झाला असून त्याचा लाभ गरीब आणि मध्यमवर्गीयांना होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटलंय. देशातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आणि परवडणाऱ्या आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशानं 8 वर्षांपूर्वी ही योजना सुरू केल्याचं त्यांनी संदेशात म्हटलंय. आज मितीला या योजनेअंतर्गत 60 कोटींपेक्षा जास्त लाभार्थींना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंतचं आरोग्य संरक्षण दिलं गेलंय. 5 कोटींपेक्षा जास्त नागरिकांनी आयुष्मान आरोग्य मंदिरात जाऊन सेवांचा लाभ घेतलाय. यामुळे प्राथमिक आरोग्य सेवा अधिक बळकट होण्यास मदत झाल्याचं प्रधानमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. आयुर्वेद जीवनशैलीशी संबंधित आजारांना प्रतिबंध करण्याबरोबरच संतुलित आहार, शिस्तबद्ध दिनचर्या, पुरेशी झोप, योग आणि निसर्गाशी सुसंवाद याद्वारे निरोगी आरोग्य राखण्यासाठी सर्वंकष दृष्टिकोन देतो असं प्रतिपादन केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी केलंय. नागपुरात आज 11व्या आयुर्वेद दिनाच्या राष्ट्रीय कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करताना ते बोलत होते. यंदाच्या आयुर्वेद दिनाची संकल्पना निरोगी भविष्यासाठी आयुर्वेद अशी आहे. आयुष मंत्रालयाचे सचिव राजेश कोटेचा आणि केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान अनुसंधान परिषदेचे महासंचालक प्राध्यापक रवी नारायण आचार्य यावेळी उपस्थित होते. दस्तऐवजांवर तसंच परस्पर संलग्न प्रक्रियांवर अवलंबून असलेलं भारताचं कर प्रशासन आता माहितीसाठा आधारित आणि डिजिटल माध्यमांच्या आधारे चालणाऱ्या प्रणालींच्या दिशेनं वाटचाल करत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलंय. सीतारामन यांनी आज नवी दिल्ली इथं ब्रिक्स कर प्रमुखांच्या बैठकीच्या उद्घाटन सत्राला संबोधित केलं त्यावेळी त्या बोलत होत्या. भारतानं अंमलात आणलेली प्रत्यक्ष उपस्थितीविना असेसमेंट, आधीच भरलेलं विवरणपत्र, देयकांची प्रत्यक्ष त्यावेळीच पडताळणी आणि करदात्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित सहाय्याच्या व्यवस्थेनं ब्रिक्स भागीदार देशांमध्ये उत्सुकता निर्माण केली असल्याचं त्यांनी नमूद केलं. आज सुरू झालेल्या बैठकीअंतर्गत आंतरराष्ट्रीय कर आकारणी तसंच हस्तांतरण शुल्क प्रक्रिया आणि महसुलाची आकडेवारी या बाबींशी संबंधित 2 नवीन कार्यगटांच्या व्याप्तीशी संबंधित प्रस्तावांचा आढावा घेतला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. भारत निवडणूक आयोगाच्या वतीनं देशभरात टप्प्याटप्प्यानं राबवल्या जात असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेशी संबंधित सर्व निर्णय एकमतानं घेतले गेले असा खुलासा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी केलाय. गेल्या 10 महिन्यात 2 निवडणूक आयुक्तांनी 14 वेळा आयोगाच्या निर्णयांवर आक्षेप घेतला असल्याचं वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये आल्याच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांनी हा खुलासा केला. या प्रक्रियेअंतर्गत मतदार याद्यांच्या शुद्धीकरणादरम्यान निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी मतदार यादीतली नावं वगळणं तसंच मतदारांशी संबंधित माहितीसाठीच्या हाताळणीच्या बाबतीत प्रश्न उपस्थित केले होते. मात्र निवडणूक आयोगाचे सर्व निर्णय मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन्ही आयुक्तांच्या सहमतीनंच घेतले गेले असं आयोगाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पणाचा भाव हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या 2 सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडून येत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत भारताला आत्मनिर्भर करण्याच्या प्रवासातल्या मेक इन इंडिया बद्दल.
1: औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्राने नेहमीच देशात अग्रणी स्थान पटकावलं आहे. उद्योगांसाठी परवाने प्रक्रिया सुटसुटीत केल्यानं राज्यात उद्योगांना प्रोत्साहन मिळत आहे. देशाच्या एकूण स्थूल देशांतर्गत उत्पादनातला 14-15% वाटा महाराष्ट्राचा आहे, तर निर्यातीत सुमारे 25% योगदान महाराष्ट्राचं आहे. राज्यात स्टार्टअप तसंच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची संख्याही लक्षणीय आहे. दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर, पुण्याजवळ रांजणगाव, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर आणि नवी मुंबई इत्यादी ठिकाणी तंत्रज्ञानाधारित उद्योगांच्या वसाहती उभारल्या गेल्या आहेत. पेट्रोकेमिकल्स, वाहन, अभियांत्रिकी आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणं, सेमीकंडक्टर अशा विविध उत्पादनांमध्ये व्यवसाय सुलभतेमुळे उद्योगांना प्रोत्साहन मिळत आहे. त्याशिवाय दळण

0: वळणाच्या सुविधा, बंदर आणि रस्ते विकासालाही प्राधान्य देण्यात येत आहे. उद्योगांसाठी आवश्यक मनुष्यबळाला कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी विशेष योजना राबवल्या जात आहेत.
1: जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आज चौथ्या दिवशी भारोत्तोलनात भारताच्या मीराबाई चानू हिनं महिलांच्या 49 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं. महिला नेमबाजीत भारताच्या महेश्वरी परिणास धालीवाल आणि रायझा धिल्लन यांनी सांघिक स्किट प्रकारात कांस्य पदक जिंकलं. सॉफ्ट टेनिसमध्ये आज झालेल्या उपांत्य फेरीत भारताच्या जय मीना याला जपानच्या ताकुया याच्याकडून 2-4 असा पराभव पत्करावा लागला, त्यामुळे त्याला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. या क्रीडा प्रकारातलं भारताचं हे पहिलं वहिलं पदक ठरलंय. नेमबाजीतच मनू भाकर हिनं महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तल प्रकारात अंतिम फेरीत प्रवेश केला. जलतरणात बेनिस्टन बेंडिक्टन यानं पुरुषांच्या 100 मीटर बटरफ्लाय प्रकारात अंतिम फेरीत स्थान मिळवलंय. आज दुपारी अंतिम फेरी होईल. नौकानयन स्पर्धेत रोईंगमध्ये बलराज पनवार यानं पुरुषांच्या एकेरी स्कल्स प्रकारात अंतिम फेरीत प्रवेश केलाय. त्यानं 6:52.84 अशी वेळ नोंदवली. ही अंतिम फेरी उद्या होईल. पुरुषांच्या दुहेरी स्कल्स प्रकारातही भारताच्या सतनाम सिंह आणि सलमान खान या जोडीनं अंतिम फेरीतलं स्थान निश्चित केलंय. कयाकिंगमध्ये भारताच्या पुरुष कयाक 4 संघानं अंतिम फेरीत प्रवेश केलाय. उशूमध्ये आज दुपारी महिलांच्या 60 किलो वजनी गटाच्या सांडा प्रकारात उपांत्य फेरीत भारताच्या रोशीबीना देवी हिचा सामना इंडोनेशियाच्या खेळाडूसोबत होईल. या प्रकारात भारताचं पदक आधीच निश्चित झालंय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजीत महिलांच्या सांघिक स्केट प्रकारात कांस्य पदक जिंकलेल्या परिणास रायझा आणि महेश्वरी यांचं अभिनंदन केलंय. या खेळाडूंचं कौशल्य, जिद्द आणि सांघिक भावनेचा देशाला अभिमान वाटत असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलंय. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनीही तिन्ही खेळाडूंचं अभिनंदन केलंय. पुरुषांच्या सांघिक स्केट प्रकारात कांस्य पदक जिंकलेल्या अनंतजीत भौतेक आणि मैराज या तिघांनाही मांडवीय यांनी शुभेच्छा दिल्यात. मुंबई विमानतळावरच्या ड्युटी फ्री अर्थात करमुक्तीची सवलत असलेल्या दुकानात आयात केलेल्या तंबाखूमुक्त निकोटीन पाऊचच्या विक्रीवर बंदी घालण्याच्या औषध नियंत्रण विभागाच्या निर्णयात हस्तक्षेप करायला मुंबई उच्च न्यायालयानं आज नकार दिला. औषध नियंत्रण विभागाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका मुंबई विमानतळावरच्या काही ड्युटी फ्री दुकानमालकांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ड्युटी फ्री दुकानांना सीमाशुल्क आणि करांसारख्या आर्थिक सवलती मिळू शकतात, मात्र देशातील औषधं आणि सार्वजनिक आरोग्यविषयक कायद्यातून सरसकट सूट मिळत नाही. यासंदर्भात देशांतर्गत असलेले कायदे अशा दुकानांनाही लागू होतात, असं न्यायालयानं आज स्पष्ट केलं. आयआयटी मुंबईमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणाची निष्पक्ष, पारदर्शक आणि जलद चौकशी व्हावी अशी मागणी आयआयटी मुंबईच्या माजी विद्यार्थी संघटनेनं केली आहे. या प्रकरणी कोणत्याही व्यक्तीविरोधात माध्यमांमधून टीका टिप्पणी किंवा अनुचित निष्कर्ष काढले जाऊ नयेत, असं आवाहनही या संघटनेनं काल प्रसिद्ध केलेल्या निवेदनातून केलंय. ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाच्या कोलकाता कार्यालयानं मॅकनॅली भारत इंजिनिअरिंग लिमिटेड या अभियांत्रिकी कंपनीशी संबंधित कोलकाता, दिल्ली आणि बंगळुरू इथल्या 16 ठिकाणी छापे टाकले. ही कारवाई फेमा अर्थात परकीय चलन व्यवस्थापन कायदा 1999 अन्वये केली जात आहे. यूपीआय शुल्क लागू होण्यापूर्वी बँकांना एटीएममध्ये पुरेसा रोकड साठा करायला सांगण्यात आल्याचा समाज माध्यमावर प्रसारित होणारा दावा सरकारनं फेटाळून लावलाय. पत्र सूचना कार्यालयाच्या तथ्यता पडताळणी विभागानं हा दावा खोटा असल्याचं म्हटलंय. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या तीव्र कमी दाबाचा पट्टा उत्तर आंध्र प्रदेश, दक्षिण ओदिशा राज्यांच्या किनारपट्टीकडे सरकत असल्यानं इथं मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ओदिशा सरकारनं आपत्ती व्यवस्थापन विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आयुष्मान भारत योजनेला 8 वर्ष पूर्ण. या योजनेमुळे वैद्यकीय उपचारांचा खर्च कमी होऊन मध्यमवर्गीयांना मोठा लाभ झाल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. भारताचं कर प्रशासन माहिती साठा आधारित आणि डिजिटल माध्यमांच्या आधारे चालणाऱ्या प्रणालींच्या दिशेनं वाटचाल करत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. देशभरातल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेशी संबंधित सर्व निर्णय भारत निवडणूक आयोगानं एकमतानं घेतले असल्याचं आयोगाच्या अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारोत्तोलनात भारताच्या मीराबाई चानूनं पटकावलं रौप्य पदक. इतर खेळांमध्येही भारताची आगेकूच. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
2: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचं 1:40 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत रत्नागिरी.

0: जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: श्रोते हो नमस्कार, आता आपण ऐकणार आहात रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र. तिवरे धरणग्रस्तांसाठी उभारलेल्या पुनर्वसन प्रकल्पाचं लोकार्पण, गुंतवणूक परिषदेत जिल्ह्यात झाली 2,159 कोटी रुपयांची गुंतवणूक, दरवर्षीप्रमाणेच गणेशोत्सव होतोय उत्साहाने साजरा आणि जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या 85% पाऊस, या होत्या गेल्या महिन्याभरातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधी अनिकेत कोनकर.
2: चिपळूण तालुक्यातल्या तिवरे धरण दुर्घटनाग्रस्तांसाठी उभारण्यात आलेल्या पुनर्वसन प्रकल्पाचं काम पूर्ण झालंय. गणेशोत्सवाच्या 2 दिवस आधी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या प्रकल्पाचं लोकार्पण झालं. तिवरे भेंदवाडी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत अलोरे आणि तिवरे इथे उभारण्यात आलेल्या घरांच्या चाव्या मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आल्या. प्रत्येकी 25 लाख रुपये खर्च करून शासनाने ही सुसज्ज घरं उभारली असून प्रकल्पग्रस्तांना घरं देणं म्हणजे उपकार नव्हे तर हे आमचं कर्तव्यच होतं अशी भावना पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. हा पुनर्वसन प्रकल्प देशातला वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प ठरल्याचंही सामंत यांनी सांगितलं. 2 जुलै 2019 रोजी रात्री 9:30 सुमारास तिवरे धरण फुटून किमान 22 जणांचा बळी गेला होता आणि गावातल्या सगळ्यांचेच संसार उद्ध्वस्त झाले होते. रत्नागिरी जिल्हा गुंतवणूक परिषदेत जिल्ह्यात 2,159 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. त्यात 62 उद्योग घटकांशी सामंजस्य करार करण्यात आले. यामध्ये 100 कोटी रुपयांच्या 5 तारांकित हॉटेल प्रकल्पासह 1,413 कोटींचा जहाज बांधणी उद्योग तसंच सौर मत्स्योद्योग आणि रसायन अशा विविध उद्योगांचा समावेश आहे. कोकणात उद्योग येत नाहीत हा ठपका पुसून काढून रत्नागिरीच्या स्थानिक उद्योजकांनी ही गुंतवणूक करून याद्वारे औद्योगिक आणि पर्यटन विकासाला नवी गती दिली आहे असं प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावेळी केलं. राष्ट्रीय क्रीडा दिनाचं औचित्य साधून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि विविध क्रीडा संघटनांच्या संयुक्त विद्यमाने 3 दिवसांचा महोत्सव भरवण्यात आला. त्यात विविध खेळांची कौशल्य प्रशिक्षण शिबिरं तसंच प्रदर्शनीय सामने आयोजित करण्यात आले होते. रन फॉर राईड तसंच जलतरण स्पर्धाही घेण्यात आली. जिल्ह्यातल्या सुमारे 500 हून अधिक खेळाडूंनी या सगळ्या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. क्रीडा क्षेत्राला नवी दिशा देण्यासाठी अशा उपक्रमांचं सातत्याने आयोजन केलं जाईल अशी ग्वाही जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी यावेळी दिली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लाचखोरांविरुद्ध जिल्ह्यात जोरदार मोहीम उघडली आहे. चालू वर्षात 8 महिन्यांच्या कालावधीत विभागाने 8 प्रकरणांमध्ये 11 जणांवर कारवाई केली आहे. नागरिकांनी लाच देऊ नये आणि कोणी लाच मागितल्यास सजगतेने त्याचा ऑडिओ किंवा व्हिडिओ पुरावा तयार करून विभागाशी संपर्क साधावा असं आवाहन विभागाचे पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील यांनी केलं आहे. जिल्ह्यात दरवर्षीप्रमाणेच अत्यंत उत्साहाने गणेशोत्सव साजरा केला जात आहे. पारंपरिक पद्धतीने आरत्या आणि भजनांसह साजरा होणारा उत्सव हे इथल्या गणेशोत्सवाचं वैशिष्ट्य आहे. जिल्ह्यात यंदा 1,69,538 घरगुती तर 127 सार्वजनिक गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली असून गौरीपूजनही भक्तिभावाने करण्यात आलं. रत्नागिरी जिल्हा न्यायालय आणि सर्व तालुका न्यायालयांमध्ये या वर्षातली 3री राष्ट्रीय लोक अदालत नुकतीच पार पडली. त्यामध्ये जिल्ह्यातल्या न्यायालयांमधल्या प्रलंबित प्रकरणांपैकी 19,523 प्रकरणं आणि वाद दाखलपूर्व 15,444 प्रकरणं तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. प्रलंबित प्रकरणांपैकी 171 आणि वाद दाखलपूर्व प्रकरणांपैकी 4,643 प्रकरणांवर दोन्ही पक्षांच्या सहमतीने सामोपचाराने यशस्वी तोडगा निघाला. प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष विनोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं. महारेनच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात आतापर्यंत 2,662 मिलीमीटर म्हणजेच वार्षिक सरासरीच्या सुमारे 85% पाऊस झालाय. आकडेवारी तशी समाधानकारक दिसत असली तरी मध्यंतरी अनेक दिवस किरकोळ सरींचा अपवाद वगळता पावसाने पाठच फिरवली होती. गणेशोत्सवाच्या कालावधीत पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने काहीसा दिलासा मिळाला. परतीचा पाऊस मदतीचा हात देईल अशी आशा शेतकऱ्यांना आहे. जिल्ह्यात यंदा भात आणि नाचणीची मिळून सुमारे 53,628 क्षेत्रावर लागवड झाली आहे. बहुतांश भागांमध्ये वेळेत लागवड झालेल्या भाताच्या हळव्या जाती 15 ऑक्टोबर पर्यंत कापणीला तयार होतील. मात्र उशिरा लागवड केलेल्या हळव्या भात पिकाला पाण्याच्या ताणाचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या सल्ल्याने आवश्यक त्या उपाययोजना करण्याचं आवाहन करण्यात आलंय. जिल्हा वार्तापत्रासाठी अनिकेत कोनकर, रत्नागिरी.
1: याबरोबरच रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.

रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र श्रोते हो आत्ता आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आता सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.

0: यांनी घेतलेला आढावा।
1: नमस्कार, गोव्याच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मनोहर पारिकर यांच्या हस्ते आणि श्रद्धा कपूर यांच्या उपस्थितीत प्रकाशित झालेल्या मराठी साहित्य आणि चित्रपटकथा यांची शतकी वाटचाल या प्रवीण महाजन यांच्या ग्रंथाचे 656 पानांचं पुस्तक आहे। ते वाचायला एक महिना लागेल असं मला वाटलं होतं, पण तो ग्रंथ हातात आला आणि तहानभूक हरपून मी वाचून काढला। संपूर्ण जगातच सिनेमा बघायला आवडत नाही किंवा सिनेमाचं वेड नाही अशी व्यक्ती विरळच असते। जनमानसात, गप्पांमध्ये, करमणुकीत, समाज परिवर्तनात सिनेमाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। गोष्टी सांगणाऱ्यांना, ऐकणाऱ्यांना, पाहणाऱ्यांना सिनेमा आकर्षित करतो। या पुस्तकाच्या सुरुवातीला तुझ्या स्वरांवर जगुनी वेचिले हे अमृत कण, तू ईश्वराचे प्रतिरूप, तू आनंद घन अशा शब्दात लता दीती मंगेशकरांचं लेखकाने वर्णन केलं आहे। खरं सांगायचं तर हे पुस्तक म्हणजे इतिहासातील दुर्मिळ फोटोंचा एक संग्रह देखील म्हणायला हरकत नाही। पहिला भारतीय मूक चित्रपट राजा हरिश्चंद्र हा होता। भारतीय चित्रपटाचे श्रेय दादासाहेब फाळके यांना जातं। पहिला भारतीय बोलपट आलमारा होता। चित्रपटाचे प्रधान घटक अनेक असतात, निर्माता, दिग्दर्शक, अभिनयकर्ते, गीतकार, संवाद, लेखक, संकलक, संगीतकार, छायाचित्रकार, वितरक, प्रेक्षक, समीक्षक असे अनेक घटक आहेत। यशस्वी सिनेमाचा मूळ आधार मात्र चित्रपट कथा हाच असतो। ऐतिहासिक आणि शास्त्रीय सत्य या पुस्तकात लेखकाने बरीच सांगितली आहेत। लेखकाने चित्रपटकथा, नाटक, नभोनाट्य, दूरदर्शन शृंखला या विविध साहित्य प्रकारांची तुलना केली आहे। मराठी मूळ चित्रपटकथेचे मूल्यांकन करताना अयोध्येचा राजा ते अस्तित्व या प्रवासातील आचार्य अत्रे, वि स खांडेकर, ग दि माडगुळकर, विजय तेंडुलकर, पु ल देशपांडे, रणजित देसाई यांच्यासारखे दिग्गज लेखकाचे चित्रपट क्षेत्रातील योगदानाबद्दल योग्य रीतीने केलेले प्रतिपादन आहे। या स्वतंत्र प्रकरणात 15 चित्रपट कथा प्रातिनिधिक म्हणून घेतले आहे, ज्यातील अयोध्येचा राजा, नवरदेव, प्रतापगड, सामना, नॉट ओनली मिसेस राऊत, ऐका दाजीबा, देवता, शेजारी, सीता स्वयंवर, गुळाचा गणपती, सवाल माझा ऐका, एक गाव बारा भानगडी, सोंगाड्या, माफीचा साक्षीदार, अस्तित्व हे प्रमुख आहेत। खास असा आनंद म्हणजे सर्व चित्रपटांच्या कथांचा सारांश आणि त्यावरील दिग्दर्शकीय संस्कारांचा अभ्यास यात उल्लेखलेला आहे। व्ही शांताराम, भालजी पेंढारकर, मास्टर विनायक, राजा परांजपे, अनंत माने, राजदत्त, दादा कोंडके, जब्बार पटेल, अमोल पालेकर, सचिन पिळगावकर, महेश कोठारे, महेश मांजरेकर, मृणालताई कुलकर्णी यांनी दिग्दर्शक म्हणून केलेल्या मेहनतीचा उल्लेख आहे। 7व्या प्रकरणात 3 भारतीय चित्रपटकथा, हिंदीमधील शोले, बंगालीमधील अपूर संसार, मल्याळीमधील स्वयंवरम या 3 चित्रपटकथांचा अभ्यास आहे। विदेशी चित्रपटकथेत गॉन विथ द विंड इंग्रजी, टर्टल कॅन फ्लाय खुर्दिश आणि रोशोमन जपानी, बायसिकल थीव्ज इटालियन या चित्रपट कथांचा आढावा देखील घेतला आहे। त्या त्या शतकातील सामाजिक, धार्मिक, आर्थिक परिस्थिती जाणून घेण्यासाठी अतिशय उपयुक्त माध्यम म्हणजे चित्रपट होय। 1953 श्यामची आई, 2003 श्वास, 2011 देऊळ या चित्रपट कथेवर आधारित चित्रपटांना राष्ट्रीय पारितोषिक प्राप्त झाले आहे। मराठी चित्रपट तमाशा, फड, गावची पाटिलकी, माझघर, अंगण यातून पुढे जाऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रगती करत आहे। मराठी चित्रपट कथेबद्दलचं हे पुस्तक पुणे विद्यापीठाने कला व ललित कला या विभागात अभ्यासक्रमासाठी घेतलं आहे। वाचक हो, सिनेमा आवडतो ना, मग हे पुस्तक जरूर वाचा। धन्यवाद।
0: श्रोते हो, पुस्तकांवर बोलू काही या मालेत आत्ताच आपण ऐकला डॉक्टर प्रवीण महाजन यांच्या मराठी साहित्य आणि चित्रपटकथा या पुस्तकाचा शुभांगी पासेबंद यांनी घेतलेला साहित्यिक वेध।

श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पुस्तकांवर बोलू काही या मालेत ऐकूया डॉक्टर प्रवीण महाजन यांच्या मराठी साहित्य आणि चित्रपटकथा या पुस्तकाचा शुभांगी पासेबंद.

0: या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण. आजचा विषय आहे खेकडा संवर्धन. याचं वाचन केलंय गायत्री भरणकर यांनी. नमस्कार मंडळी. मंडळी, निर्यात बाजारामध्ये खेकड्यांना अतिशय मागणी आहे कारण ते लोकप्रिय आहेत. म्हणूनच व्यावसायिक तत्वावर अशा प्रकारच्या खेकड्यांची जोपासना करण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सिल्ला या जातीचा खेकडा हा मुख्यतः किनारपट्ट्या नद्यांची मुखं आणि निमखाऱ्या पाण्यामध्ये सापडतो. मोठ्या प्रजातीला हिरवा खाजण खेकडा असं म्हटलं जातं. तो 18 ते 20 सेंटीमीटर रुंदीपर्यंत वाढतो. या खेकड्याच्या पायावर, कवचावर आणि पायाकडील कवचांवर बहुकोनीय नक्षी असते, त्यामुळे तो सहज ओळखता येतो. लहान प्रजातीच्या खेकड्यांना लाल नांग्या असं म्हणतात. तो 12 ते 13 सेंटीमीटर रुंदीपर्यंत वाढतो आणि त्याचं वजन 200 ग्रॅमपर्यंत असते. ह्याच्या अंगावर बहुकोनीय अशी नक्षी नसते आणि जमिनीतल्या बिळामध्ये तो राहतो. या दोन्ही जातीच्या खेकड्यांना मासळी बाजारात मोठी मागणी असते. म्हणूनच अशा खेकड्यांचं संवर्धन करणं किफायतशीर ठरू शकतं. यासाठी दोन पद्धती आहेत. पहिलं म्हणजे ग्रो आउट कल्चर. ग्रो आउट ही पद्धत साधारणतः तलावामध्ये राबवली जाते. हा तलाव साधारणतः 1/2 ते 2 हेक्टर आकाराचा असतो. तिथं भरतीचं पाणी येण्या जाण्याची तसंच बांधबंदिस्तीची सोय असते. मात्र लहान तलावाला कुंपण घालणं उत्तम असतं. खेकड्यांचा संवर्धन काळ हा सुमारे 3 ते 9 महिन्याचा असतो. प्रति चौरस मीटरमध्ये 1 खेकडा वाढवता येतो. त्यांना वरचे टाकाऊ खाद्य दिलं जातं. उपलब्ध असलेल्या इतर स्थानिक पदार्थांबरोबरच बहुतेक टाकाऊ मासेच आहार म्हणून त्यांना देण्यात येतात. खेकड्यांच्या वाढीवर आणि आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी तसंच त्यांना दिल्या जाणाऱ्या अन्नाचं प्रमाण ठरवण्यासाठी नियमितपणे नमुने घेणं आवश्यक असतं. दुसरी पद्धत म्हणजे खेकडा पुष्टीकरण. काही आठवडे मऊपाठीच्या खेकड्यांची जोपासना करण्यात येते, ज्यायोगे त्यांचं कवच टणक व्हायला मदत होईल आणि वजनातही वाढ होईल. मऊ खेकड्यांपेक्षा टणक खेकड्यांना तिप्पट किंवा चौपटसुद्धा किंमत मिळू शकते. भरतीच्या पाण्यानं भरणाऱ्या लहान तलावातसुद्धा फॅटनिंग करता येतं. या ठिकाणी 1 ते 1.5 मीटर खोल पाणी ठेवतात. तलावाचा आकार 2 हेक्टरपर्यंत असतो. याआधी तलावातलं पाणी काढून तळ उन्हामध्ये कोरडा केला जातो आणि योग्य प्रमाणात चुनखडीसुद्धा टाकली जाते. तलावाच्या भिंती, बंधारे व्यवस्थित आहेत याची खात्री करून नंतर गटाराची तोंडं नीट बंद करावीत. या तलावांना बांबू आणि जाळीचं कुंपण घालतात. या कुंपणाची वरची बाजू तलावाकडं म्हणजे आत झुकलेली असल्यानं खेकडे त्यावर चढून पळून जाऊ शकत नाहीत. खेकड्यांच्या आकाराप्रमाणे त्यांची संख्या दर चौरस मीटरमध्ये 2 पर्यंत ठेवता येते. 1/2 किलो किंवा त्यापेक्षा जास्त वजनाच्या खेकड्यांना बाजारात मोठी मागणी असते, म्हणून शक्यतो असेच खेकडे बाळगावेत. मात्र अशा प्रत्येक खेकड्याला 1 चौरस मीटर जागा आवश्यक असते. मंडळी, उथळ नदीमुख, कालवे किंवा भरतीचं पाणी येण्या जाण्याची चांगली सोय असलेल्या तलावामध्ये सोडलेली तरंगती खुराडी, जाळी किंवा टोपल्यामधूनसुद्धा असं फॅटनिंग करता येतं. यासाठी बांबूच्या कामट्यांची जाळी वापरता येतात. हा पिंजरा साधारणतः 3 मीटर बाय 2 मीटर बाय 1 मीटर आकाराचा असावा. अन्न देणं आणि देखभाल यासाठी हे पिंजरे एका ओळीत ठेवावे लागतात. तर मंडळी, अशा प्रकारे मासळी बाजारामध्ये खेकड्याला अतिशय मागणी असल्यामुळे त्याचं संवर्धन करणं आपल्याला किफायतशीर ठरू शकतं. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमाच्या पुन्हा प्रसारणात आज आपण ऐकलीत खेकडा संवर्धन या विषयीची माहिती. माहितीचं वाचन केलं होतं गायत्री भरणकर यांनी. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
2: याविषयी वैद्यकीय आहार तज्ज्ञ डॉक्टर नीलम जंगम यांच्याशी साधलेला संवाद.
3: रक्तातली साखर नियंत्रित ठेवण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टींचा आपल्या आहारात समावेश असला पाहिजे?
4: तर सुपर फूड्स आपण जसं व्यक्तींसाठी वापरतो की सुपरमॅन, की त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात क्वालिटीज आहेत आणि खूप जास्त शक्ती आहे, तर तो सुपरमॅन. तसं सुपर फूड्स ह्यांना म्हणतात की ज्याच्यामध्ये खूप जास्त

0: क्वालिटीज आहेत. तर डायबिटीससाठी आपण कन्सिडर केलं तर प्रोटीन्स हे सुपर फूड आहेत. मग त्याच्यासाठी मी असं एखादा पदार्थ आपण म्हणू शकत नाही की हा सुपर फूड आहे, कारण सगळ्याच पदार्थांमध्ये ते क्वालिटीज असतात. सुपर फूड्स आहारात घेण्यापेक्षा डायबिटीस लोकांनी ते कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅटचा बॅलन्स ठेवणं फार महत्वाचं आहे. सुपर फूड्सपेक्षा ना फंक्शनल फूड फार महत्वाचे आहेत. फंक्शनल फूड्स म्हणजे काय असतात, तर जसं आपण म्हटलं की सुपर फूड्स म्हणजे खूप सारे क्वालिटीज असलेलं, तसं फंक्शनल फूड्समध्ये मेडिसिनल प्रॉपर्टीज असतात. म्हणजे ते पदार्थ जे आहेत हे डायबिटीसवर जसं औषधं ऍक्ट करतात ना, त्या पद्धतीने औषधी गुण देतात. तर डायबिटीससाठी त्याच्यामध्ये मेथी दाणे आले, कारलं आलं, आवळा आला, दालचिनी पावडर आली, ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या फंक्शनल फूड्स आहेत डायबिटीससाठी. मिलेट्सचा वापर करताना तुम्ही दिवसभरातनं एखाद्या वेळेस तुम्ही ते घेऊ शकता किंवा दोन्ही वेळा घेऊ शकता, डिपेंडिंग ऑन की तुम्हाला ग्लूटन सेन्सिटिव्हिटी आहे का. तुमच्यामध्ये जर का ग्लूटन इंटॉलरन्स असेल तर तुम्ही पूर्ण वेळ प्रत्येक वेळी तुम्ही मिलेट्सच खाण्यामध्ये म्हणजे तृणधान्य खाण्यामध्ये घेतली तर चालतात. पण जर का तुम्हाला ग्लूटन इंटॉलरन्स नसेल तर तुम्ही गहू देखील खाण्यामध्ये ठेवलं तर चालतं. पण गहू असू दे किंवा कोणतंही धान्य असू दे हे आपल्याला चालतंय म्हणून तो पदार्थ खूप जास्त खाणं म्हणजे डायबिटीस लोक मेन चूक काय करतात मी सांगते तुम्हाला की ते मला साखर चालत नाही म्हणून ते चहाचा साखर बंद करतात पण ते गुळ घालायला सुरू करतात. पण साखर आणि गुळामधून आपल्याला तेवढीच ग्लुकोज मिळत असते, त्यामुळे ते केल्यामुळे तुमच्या डायबिटीसमध्ये काय किंवा ब्लड शुगर लेवल्स कमी करण्यात काही फरक पडत नाही. मग त्यांना काय वाटतं की ठराविक गोष्टी साखर वाढवणाऱ्या आहेत माझ्या रक्तातल्या आणि त्या मला बंद करायच्यात, जसं की भात आला, साखर आली, गुळ आला, मध आला. तसंच जी साखर आपल्याला मिळते ती फक्त या सगळ्या गोष्टींमधून मिळत नाही तर ती बऱ्याच गोष्टींमधून मिळते. सगळी धान्य जी असतात ती शेवटी ना त्याचं ग्लुकोजमध्येच रुपांतर होतं आपल्याला ती मिळते. मग ते ह्या गोष्टी अवॉइड करतात. पण गहू असेल जसं तुम्ही मिलेट्स म्हणाला तर ते मिलेट्स असतील, दूध असेल, फळं असतील हे खूप जास्त प्रमाणात खातात. मग त्याने मिळणारी साखर ती खूप जास्त होऊन तुमचं ब्लड शुगर कंट्रोलमध्ये मग राहत नाही. त्यामुळे मिलेट्सचा जरी तुम्ही वापर केला चांगली गोष्ट आहे ती, पण तिचा वापर सुद्धा फार प्रमाणात करायला पाहिजे. म्हणजे दिवसातून एकदा, ते पण किती तर आपली बशी जी असते बशीच्या साईजची एक भाकरी किंवा दीड भाकरी.
1: श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण मधुमेहातील आहार याविषयी वैद्यकीय आहार तज्ञ डॉक्टर नीलम जंगम यांच्याशी साधलेला संवाद आपण ऐकलात. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य आणि संवादक होत्या ऐश्वर्या पटवर्धन आणि सादरकर्ते होते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणात आपलं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत अशफाक अत्तार यांनी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प याविषयी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोते हो, मी पत्रकार अशफाक अत्तार. आज आपण सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील जलसंपत्तीचा महत्त्वाचा आधार असलेल्या चांदोली धरणाची माहिती जाणून घेणार आहोत. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात वारणा नदीवर उभारलेलं चांदोली धरण हे या परिसरातील एक महत्त्वपूर्ण जलस्रोत आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेलं हे धरण केवळ पाणीसाठ्यासाठीच नाही तर पर्यावरण, शेती आणि पर्यटन या तिन्ही दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. या धरणाचं बांधकाम 20व्या शतकाच्या उत्तरार्धात पूर्ण झालं. वारणा खोऱ्यातील पाणी अडवून शेतीसाठी शाश्वत सिंचन व्यवस्था निर्माण करणं हा या धरणामागचा मुख्य उद्देश होता. आज या धरणामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेतीला पाणी पुरवठा होतो आणि शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी निर्माण झाली आहे. पावसाळ्यात चांदोली धरण परिसराचं रूप अतिशय मनमोहक दिसतं. सह्याद्रीच्या डोंगररांगांवरून वाहणारे धबधबे, हिरवीगार झाडी आणि दाट धुके

0: यामुळे हा परिसर जणू स्वर्गभूमीच वाटतो. धरणाच्या विस्तीर्ण जलाशयात आकाशाचं प्रतिबिंब दिसतं आणि निसर्गप्रेमींसाठी हा अनुभव अविस्मरणीय ठरतो. चांदोली धरण हे केवळ जलसाठा नाही, तर ते सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा एक महत्त्वाचा भाग आहे. या परिसरात घनदाट जंगल असल्यामुळे येथे विविध वन्यजीवांचं अस्तित्व आढळतं. बिबट्या, गवा, सांबर, अस्वल आणि विविध पक्ष्यांच्या प्रजाती येथे मोठ्या प्रमाणात दिसतात. त्यामुळे हा परिसर जैवविविधतेच्या दृष्टीनेही अत्यंत समृद्ध आहे. या धरणाच्या जलाशयामुळे परिसरातील हवामानावरही सकारात्मक परिणाम होतो. पर्जन्यमानाचे संतुलन राखण्यात आणि भूजल पातळी वाढवण्यात या धरणाचा मोठा वाटा आहे. त्यामुळे शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याची समस्याही काही प्रमाणात दूर झाली आहे. चांदोली धरणाची साठवण क्षमता ही 34.40 TMC इतकी आहे. धरणाच्या बांधकामापासून 2015 अपवाद सोडला तर धरण दरवर्षी 100% भरले आहे. येथील पावसाचं प्रमाण हे 3 ते 5 हजार मिलीमीटर इतकं आहे. अलीकडच्या काळात चांदोली धरण परिसर पर्यटनाच्या दृष्टीनेही लोकप्रिय होत आहे. शांत वातावरण, निसर्ग सौंदर्य आणि डोंगर रांगांचा विहंगम देखावा यामुळे अनेक पर्यटक येथे भेट देतात. मात्र हा परिसर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या संवेदनशील क्षेत्रात असल्यामुळे येथे वनविभागाचे नियम काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे. स्थानिक ग्रामस्थांचे जीवनही या धरणाशी घट्ट जोडलेलं आहे. मासेमारी, शेती आणि पर्यटन सेवा यामधून अनेक कुटुंबांना रोजगार मिळतो. त्यामुळे हे धरण केवळ पाण्याचा स्रोत नसून ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ ठरलं आहे. निसर्ग, विकास आणि वन्यजीव संवर्धन यांचा सुंदर संगम असलेलं चांदोली धरण हे पश्चिम महाराष्ट्राच्या प्रगतीचं एक महत्त्वाचं प्रतीक आहे. धन्यवाद.
1: श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण सह्याद्री व्याघ्र प्रकल्प याविषयी अश्फा कत्तार यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

अश्विनी मोरघाडे यांनी गायलेला राग गौड मल्हार आत्ता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ माधव मोडक यांनी आणि हार्मोनियमची साथ मकरंद खरविंदकर यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 3 वाजता आहेत. आता प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई अमिता बडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दुष्काळ स्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर. शेतकऱ्यांना मदतीसाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही. आयुष्मान भारत योजनेमुळे वैद्यकीय उपचारांचा खर्च कमी होऊन मध्यमवर्गीयांना मोठा लाभ झाल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशभरातल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेशी संबंधित सर्व निर्णय भारत निवडणूक आयोगानं एकमतानं घेतलं असल्याचा आयोगाच्या अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारोत्तोलनात भारताच्या मीराबाई चानूनं पटकावलं रौप्य पदक. इतर खेळांमध्येही भारताची आगेकूच. राज्यात दुष्काळ सदृश स्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्र्यांनी आज धाराशिव तालुक्यातील करजखेडा शिवारातील पावसाअभावी सुकून गेलेल्या पिकांची तसंच कोरड्या पडलेल्या साठवण तलावांची पाहणी केली. पिकांचे पंचनामे न करता सरसकट मदत करण्यासारखी परिस्थिती असल्यामुळे राज्य सरकार तात्काळ उपाययोजना करणार आहे. पिण्याच्या पाण्यासह जनावरांना चारा आणि शेतकऱ्यांच्या खरीप पिकांच्या नुकसान भरपाई देण्याचे आदेश तात्काळ देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. शेतकऱ्यांना शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल. कर्जमाफीची प्रक्रियाही सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आज सकाळी लातूर विमानतळावर बातमीदारांना सांगितलं.
1: सरकारने दुष्काळ अतिशय गांभीर्याने घेतलेला आहे. उपाययोजनांची सुरुवात देखील केलेली आहे आणि निश्चितपणे शासन अशा गंभीर काळामध्ये शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील. शेतकऱ्यांना मदत तर आम्ही करणारच आहोत, सोबत आमची कर्जमाफी देखील चाललेली आहे. तेही आम्ही कुठेही बंद करणार नाही आहे. जो काही त्याच्याकरता अतिरिक्त

0: निधी लागतोय त्याचेही साधन आम्ही गोळा करतो आहोत, त्यामुळे कुठे निधीची कमतरता आम्ही पडू देणार नाही. पिण्याचं पाणी असेल, जनावरांचा चारा असेल, या सगळ्या गोष्टी या योग्य पद्धतीने करण्याचं नियोजन आम्ही केलं आहे.
1: शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यातील जाऊ इथलं दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली, तसंच यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत नुकसानीची माहिती घेतली. राज्य सरकारनं अद्याप दुष्काळग्रस्त तालुक्यांची अधिकृत यादी जाहीर केलेली नाही, मात्र समाज माध्यमांवर प्रसारित होणारी दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी बनावट आहे, शेतकऱ्यांनी त्यावर विश्वास ठेवू नये असं आवाहन यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केलं आहे. जिल्ह्यात दुष्काळग्रस्त तालुक्यांबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. शेतकऱ्यांनी अधिकृत शासकीय माहितीशिवाय कोणत्याही यादीवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. आयुष्मान भारत योजनेला आज 8 वर्ष पूर्ण झाली. या योजनेमुळे वैद्यकीय उपचारांवरचा खर्च खूप कमी झाला असून त्याचा लाभ गरीब आणि मध्यमवर्गीयांना होत आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आणि परवडणाऱ्या आरोग्यसेवा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशानं 8 वर्षांपूर्वी ही योजना सुरू केल्याचं प्रधानमंत्र्यांनी संदेशात म्हटलं आहे. आज मी तिला या योजनेअंतर्गत 60 कोटींहून अधिक लाभार्थींना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंतचं आरोग्य संरक्षण दिलं आहे. 5 कोटींहून अधिक नागरिकांनी आयुष्मान आरोग्य मंदिरात येऊन सेवांचा लाभ घेतला आहे. यामुळे प्राथमिक आरोग्य सेवा अधिक मजबूत होण्यास मदत झाल्याचं प्रधानमंत्र्यांनी संदेशात नमूद केलं आहे. आयुर्वेद जीवनशैली संबंधित आजारांना प्रतिबंध करण्याबरोबरच संतुलित आहार, शिस्तबद्ध दिनचर्या, पुरेशी झोप, योग आणि निसर्गाशी सुसंवाद याद्वारे निरोगी आरोग्य राखण्यासाठी सर्वंकष दृष्टिकोन देतो असं प्रतिपादन केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी आज केलं. नागपुरात ते आज 11व्या आयुर्वेद दिनानिमित्त राष्ट्रीय कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करत होते. यंदाच्या आयुर्वेद दिनाची संकल्पना निरोगी भविष्यासाठी आयुर्वेद अशी आहे. आयुष मंत्रालयाचे सचिव राजेश कोटेचा आणि केंद्रीय आयुर्वेद विज्ञान अनुसंधान परिषदेचे महासंचालक प्राध्यापक रविनारायण आचार्य यावेळी उपस्थित होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या दोन सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत भारताला आत्मनिर्भर करण्याच्या प्रवासातल्या मेक इन इंडियाबद्दल.
2: औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्राने नेहमीच देशात अग्रणी स्थान पटकावलं आहे. उद्योगांसाठी परवाने प्रक्रिया सुटसुटीत केल्यानं राज्यात उद्योगांना प्रोत्साहन मिळत आहे. देशाच्या एकूण स्थूल देशांतर्गत उत्पादनातला 14-15% वाटा महाराष्ट्राचा आहे, तर निर्यातीत सुमारे 25% योगदान महाराष्ट्राचं आहे. राज्यात स्टार्टअप तसंच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची संख्याही लक्षणीय आहे. दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर, पुण्याजवळ रांजणगाव, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर आणि नवी मुंबई इत्यादी ठिकाणी तंत्रज्ञानाधारित उद्योगांच्या वसाहती उभारल्या गेल्या आहेत. पेट्रोकेमिकल्स, वाहन, अभियांत्रिकी आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणं, सेमीकंडक्टर अशा विविध उत्पादनांमध्ये व्यवसाय सुलभतेमुळे उद्योगांना प्रोत्साहन मिळत आहे. त्याशिवाय दळणवळणाच्या सुविधा, बंदर आणि रस्ते विकासालाही प्राधान्य देण्यात येत आहे. उद्योगांसाठी आवश्यक मनुष्यबळाला कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी विशेष योजना राबवल्या जात आहेत.
1: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारत निवडणूक आयोग ही बहुसदस्यीय संवैधानिक संस्था आहे. आयोगाच्या निर्णय प्रक्रियेदरम्यान सदस्यांनी प्रश्न आणि शंका उपस्थित करणं हा प्रमाणित कार्यपद्धतीचाच भाग आहे. मतदारांच्या हक्कांचं रक्षण करण्याचा हेतू त्यामागे असतो. अंतिम निर्णय घेताना हे सर्व आक्षेप विचारात घेऊन आयोग निर्णय घेतो असं आयोगानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनातून स्पष्ट केलं आहे. गेल्या 10 महिन्यात 2

0: निवडणूक आयुक्तांनी 14 वेळा आयोगाच्या निर्णयांवर आक्षेप घेतला असल्याचं वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये आल्याच्या पार्श्वभूमीवर आयोगानं हा खुलासा केला आहे. देशभरात टप्प्याटप्प्यानं राबवल्या जात असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेच्या प्रक्रियेअंतर्गत मतदार याद्यांच्या शुद्धीकरणादरम्यान निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी मतदार यादीतली नावं वगळणं तसंच मतदारांशी संबंधित माहिती साठ्याच्या हाताळणीबाबत प्रश्न उपस्थित केले होते. मात्र या मोहिमेशी संबंधित सर्व निर्णय मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन्ही आयुक्तांच्या सहमतीनेच घेतले गेल्याचा खुलासाही निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आज चौथ्या दिवशी भारोत्तोलनात भारताच्या मीराबाई चानू हिनं महिलांच्या 49 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं. महिला नेमबाजीत भारताच्या महेश्वरी परिणाज धालीवाल आणि रायझा धिल्लन यांनी सांघिक स्केट प्रकारात कांस्य पदक जिंकलं. सॉफ्ट टेनिसमध्ये आज झालेल्या उपांत्य फेरीत भारताच्या जयमिना याला जपानच्या ताकुया याच्याकडून 2-4 असा पराभव पत्करावा लागला, त्यामुळे त्याला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. या क्रीडा प्रकारातलं भारताचं हे पहिलं पदक ठरलं आहे. नेमबाजीत मनू भाकर हिनं महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात अंतिम फेरीत प्रवेश केला. जलतरणात बेनिस्टिन बेनेडिक्टन यानं पुरुषांच्या 100 मीटर बटरफ्लाय प्रकारात अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे. आज दुपारी अंतिम फेरी होणार आहे. नौकानयन स्पर्धेत रोईंगमध्ये बलराज पनवार यानं पुरुषांच्या एकेरी स्कल्स प्रकाराच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्याने 6:52.84 अशी वेळ नोंदवली. ही अंतिम फेरी उद्या होणार आहे. पुरुषांच्या दुहेरी स्कल्स प्रकारातही भारताच्या सतनाम सिंह आणि सलमान खान या जोडीनं अंतिम फेरीतलं स्थान निश्चित केलं आहे. कयाकिंगमध्येही भारताच्या पुरुष कयाक 4 संघानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. वुशूमध्ये आज दुपारी महिलांच्या 60 किलो वजनी गटाच्या सांडा प्रकारात उपांत्य फेरीत भारताच्या रोशिबिना देवी हिचा सामना इंडोनेशियाच्या खेळाडूसोबत होईल. या प्रकारातलं भारताचं पदक आधीच निश्चित झालं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजीत महिलांच्या सांघिक स्केट प्रकारात कांस्य पदक जिंकलेल्या परिणाज रायझा आणि महेश्वरी यांचं अभिनंदन केलं आहे. या खेळाडूंचं कौशल्य, जिद्द आणि सांघिक भावनेचा देशाला अभिमान वाटत असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडविया यांनीही पदक विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दुष्काळ परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर. शेतकऱ्यांना मदतीसाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही. आयुष्मान भारत योजनेमुळे वैद्यकीय उपचारांचा खर्च कमी होऊन मध्यमवर्गीयांना मोठा लाभ झाल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशभरातल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेशी संबंधित सर्व निर्णय भारत निवडणूक आयोग एकमतानं घेतले असल्याचं निवडणूक आयोग अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारोत्तोलनात भारताच्या मीराबाई चानूनं पटकावलं रौप्य पदक. इतर खेळांमध्येही भारताची आगेकूच. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5:05 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेली आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी 5:05. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार.

0: श्रोतेहो नमस्कार. मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर, एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजत आहेत. आमच्या आजच्या या दुसऱ्या सभेत मी मंजिरी गोखले आपलं स्वागत करते. यानंतर ठीक 5 वाजता ठळक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.
1: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. राज्यातल्या दुष्काळ स्थितीच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. पिकांचे पंचनामे न करता सरसकट मदत करण्यासारखी परिस्थिती असल्यानं शेतकऱ्यांना सरकार सर्वतोपरी मदत करेल असं मुख्यमंत्र्यांनी आज सकाळी लातूरमध्ये बातमीदारांना सांगितलं. आयुष्मान भारत योजनेमुळे वैद्यकीय उपचारांवरचा खर्च खूप कमी झाला असून त्याचा लाभ गरीब आणि मध्यमवर्गीयांना होत आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे. देशातल्या प्रत्येकाला दर्जेदार परवडणाऱ्या आरोग्यसेवा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशानं 8 वर्षांपूर्वी ही योजना सुरू केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भारत निवडणूक आयोगात अंतिम निर्णय घेताना सर्व आक्षेप विचारात घेऊनच निर्णय घेतला जात असल्याचं आयोगानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. गेल्या 10 महिन्यात 2 निवडणूक आयुक्तांनी 14 वेळा आयोगाच्या निर्णयांवर आक्षेप घेतल्याचं वृत्त प्रसारमाध्यमात आल्याच्या पार्श्वभूमीवर आयोगानं हा खुलासा केला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारोत्तोलनात भारताच्या मीराबाई चानू हिनं महिलांच्या 49 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं. महिला नेमबाजीत भारताच्या महेश्वरी परिणास धालीवाल आणि रायझा धिल्लन यांनी सांघिक स्किट प्रकारात कांस्य पदक जिंकलं. मुंबई शेअर बाजारात आज सेन्सेक्समध्ये 299 अंकांची वाढ झाली आणि तो 74,828 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 117 अंकांची वाढ नोंदवत दिवसअखेर 23,447 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: आम्ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून बोलत आहोत. संध्याकाळचे 5:02 झालेत. आता आनंद घेऊया मराठी चित्रपट संगीताचा. ऐकूया कार्यक्रम गीतसंध्या. सुरुवातीला ऐकूया पोस्टर गर्ल या चित्रपटातली क्षितिज पटवर्धन यांची ही गीतरचना.

क्षितिज पटवर्धन यांचं गीत आपण ऐकलं हर्षवर्धन वावरे यांच्या आवाजात. पोस्टर गर्ल या चित्रपटासाठी या गीताला संगीत होतं अमित राज यांचं. कार्यक्रमात यानंतर पंकज पडघन यांनी संगीतबद्ध केलेली रचना ऐकवतोय. आवाज आहे हंसिका अय्यर यांचा.

हंसिका अय्यर यांच्या मुख्य स्वरातलं हे होतं मंगेश कांगणे यांचं गीत. चित्रपट होता मितवा. गीतसंध्या हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: तू ही रे या चित्रपटातली ही होती गुरु ठाकूर यांची गीतरचना. अमित राज यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत गायलं होतं अमित राज आणि बेला शेंडे यांनी.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीय, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
0: गीत संध्या हा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: बेला शेंडे, आनंदी जोशी, सुरेश वाडकर, ऋषिकेश रानडे, प्रियांका बर्वे आणि शिक्षा जैन यांनी हे गीत गायलं होतं. रचना होती संगीता बर्वे, श्रीरंग गोडबोले आणि विश्वजीत जोशी यांची, मुंबई पुणे मुंबई 2 या चित्रपटातली.
1: श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात शनिवारी 26 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता ITI शिक्षण रोजगाराच्या नव्या वाटा या विषयावरती अभिजित गुरव यांच्याशी रोहित देव यांनी केलेली बातचीत आपण ऐकाल.
2: ITI करून मला नोकरी मिळेल का एवढाच प्रश्न विचारण्यापेक्षा ITI करून मी कोणत्या प्रकारचा स्किल सेट मिळवू शकतो किंवा कुठल्या प्रकारचा स्किल्ड प्रोफेशनल मी बनू शकतो हा प्रश्न विचारायला हवा. कारण ITI हा शेवट नाही, तो करिअरच्या मोठ्या प्रवासाची एक सुरुवात आहे. बऱ्याच लोकांना वाटतं की ITI म्हणजे शेवटचा पर्याय, मी दुसरीकडे कुठे ऍडमिशन नाही घेतलं म्हणून मी ITI ला ऍडमिशन घेईन. पण खरं सांगू का, ITI हा शेवट नाही, एखाद्याच्या करिअरचं ते रॉकेट लॉन्चिंग पॅड बनू शकतं. ITI मधून प्रशिक्षण घ्या, मग ऍप्रेंटिशिप करा, 2 वर्ष इंडस्ट्रीत हँड्स ऑन एक्सपिरियन्स घ्या. एकदा का तुमच्या हातात ती स्किल आली, तो स्किल सेट आला, की तुम्ही तुमची ती आयुष्यभराची बँक बॅलन्स बनून जाते, जी जगातली कोणतीही मंदी किंवा आणीबाणी कधी हिरावून घेऊ शकत नाही.
1: तेव्हा जरूर ऐका हा कार्यक्रम 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वरून जगात सर्वत्र. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
0: गीतसंध्या कार्यक्रमात आता ऐकूया मिलिन एन मोरे यांनी संगीतबद्ध केलेलं हे डॉक्टर शैलेंद्र जाधव यांचं गीत.

आम्ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, यानंतर 5:30 वाजता युववाणी हा युवक दोस्तांसाठी असलेला कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. त्यानंतर म्हणजे 6:00 वाजता हिंदीतून आणि 6:05 मिनिटांनी इंग्रजीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला 5:30 वाजता कार्यक्रम युववाणी.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युवा आणि कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात आज ऐकूयात युवा व्यावसायिकांकडून उद्योग क्षेत्राच्या अपेक्षा याविषयी ज्येष्ठ उद्योजक प्रवीण ओसवाल यांच्याशी रुचिरा पालकर यांनी साधलेला संवाद. सादर करते धीरज केदारी.
1: मित्रमैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या युवावाणीच्या स्टे ट्यून्ड या कार्यक्रमात मी तुमची मैत्रीण रुचिरा पालकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, आजकाल प्रत्येक क्षेत्रात कॉम्पिटिशन ही भरपूर प्रमाणात वाढताना आपण पाहतो, मग ती करिअरमध्ये असो वा उद्योग क्षेत्रात. आजकाल करिअर आणि उद्योग क्षेत्र हे खूप व्हास्ट होत आहे. आपल्यासारख्या युवक मित्रांना कधी कधी नेमकं कोणतं क्षेत्र निवडावे, उद्योग कसा करावा, त्यासाठी काय करायला हवे यांसारखे असंख्य प्रश्न पडतात. जर आपण एखादे उद्योग क्षेत्र निवडून त्यात आपली प्रगती आपल्या अपेक्षेप्रमाणे झाली नाही तर आपल्याला नैराश्यही येते. पण मित्रांनो, आपण जर का उत्तम असे करिअर आणि उद्योग क्षेत्राचा करेक्ट ट्रॅक निवडला आणि हे करत असताना आपल्याला चांगला गायडन्सही मिळाला तर आपले करिअर आणि उद्योग यात खूप प्रगती होईल. तर मित्रांनो, आज आपण आपल्या युवावाणीच्या स्टे ट्यून्ड या सदरात जाणून घेणार आहोत युवा व्यावसायिकांकडून उद्योग क्षेत्राच्या अपेक्षा. यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत प्रवीण ओसवाल सर. हे फार्मास्युटिकल आणि इंजिनिअरिंग क्षेत्रातील 32 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेले व्यावसायिक आहेत. त्यांनी डिप्लोमा इंजिनियर म्हणून सुरुवात करून नोकरी करत असतानाच त्यांनी बीई इलेक्ट्रिकल आणि त्यानंतर

0: एक्झिक्युटिव्ह MBA हे शिक्षण पूर्ण केले. आपल्या 32 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी नामांकित कंपन्यांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. पुणे, मुंबई, गोवा आणि बँगलोर यांसह विविध ठिकाणी त्यांनी API, OSD आणि R&D फॅसिलिटीज संदर्भातील प्रकल्पांवर काम केले. सस्टेनेबिलिटी, नवीन मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी डेव्हलपमेंट, ऑपरेशनल कॉस्ट रिडक्शन आणि मोठ्या प्रकल्पांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्लॅटिनम अवॉर्ड, गोल्ड अवॉर्ड्स आणि MD स्पेशल अवॉर्ड्स अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. जपान, इंडोनेशिया, चीन, फ्रान्स, इटली, इजिप्त, व्हिएतनाम, अमेरिका, स्वित्झर्लँड, UAE आदी अनेक देशांमध्ये त्यांनी प्रकल्प, ऑडिट्स, कॅपिटल प्रोजेक्ट्स आणि इंजिनिअरिंग डिलिव्हरेबल्स संदर्भात काम केले आहे. व्यावसायिक क्षेत्राबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत ते पूजन चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन आहेत. या संस्थेमार्फत वंचित आणि विशेष गरजा असलेल्या मुलांना वैद्यकीय आणि शैक्षणिक मदत करण्याचे कार्य केले जाते. प्रवीण सर, तुमचं आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आणि आपल्या युववाणी कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: प्रवीण सर, युवा व्यावसायिकांकडून उद्योग क्षेत्राच्या अपेक्षा हा खूप महत्वाचा विषय आहे. शैक्षणिक पात्रता आणि प्रत्यक्ष उद्योगाचा अनुभव यात अंतर दिसते. तर इंडस्ट्री रेडी होण्यासाठी तरुणांनी काय करायला हवे?
1: जेव्हा आपण डिग्री घेतो तेव्हा आपल्याला एक थेरॉटिकल नॉलेज मिळालेलं असतं.
0: हो सर.
1: आणि आपण जेव्हा युनिव्हर्सिटीमधनं ते थेरॉटिकल नॉलेज किंवा ती डिग्री घेऊन आपण बाहेर पडतो त्यावेळेला सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट असते की आपल्याला त्या नॉलेजचा आपल्याला प्रॅक्टिकली उपयोग करायचा आहे. हा प्रॅक्टिकल उपयोग म्हणजे इंडस्ट्रियल रेडीनेस. असं म्हणतात की जेव्हा 1 टन एफर्ट्स इज रिक्वायर्ड टू अक्वायर नॉलेज, 4 टन एफर्ट्स आर रिक्वायर्ड टू अप्लाय दॅट नॉलेज.
0: ओके.
1: तर या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत की इंडस्ट्रियल रेडीनेस होण्यासाठी आपण कॉलेजमध्ये असताना जे काही प्रोजेक्ट केले आहेत किंवा आपण कुठे इंटर्नशिप केली आहे किंवा आपण इंडस्ट्रियल एक्सपोजर घेतलं आहे या गोष्टीकडे आपण त्याच वेळेला जर गांभीर्याने बघितलं. इंटर्नशिप करत असताना आपण त्या कंपनीमध्ये किती वेळा व्हिजिट केली? फक्त सर्टिफिकेट मिळवण्यासाठी आपण इंटर्नशिप करत असू तर ते चुकीचं आहे. पण आपण जर ते इंटर्नशिप करत असताना त्या कंपनीमध्ये व्हिजिट केली, तिथले वेगवेगळे डिपार्टमेंट असतात, क्वालिटी कंट्रोल असतं, प्रोडक्शन असतं, मार्केटिंग असतं, HR डिपार्टमेंट असतं, इंजिनिअरिंग डिपार्टमेंट असतं, ह्या डिपार्टमेंटचं काम कसं चालतं हे आपण जरा जवळून अनुभवलं तर आपल्याला त्या गोष्टीचा जेव्हा आपण इंडस्ट्रीमध्ये ऍक्च्युअल काम करायला जातो तेव्हा त्याचा आपल्याला खूप फायदा होऊ शकतो. आपण कॉलेजमध्ये असताना डिग्री घेताना आपले काही रिलेटिव्ह असतात, त्यांच्या काही इंडस्ट्रीज असतात किंवा ते कुठेतरी काम करत असतात, तर आपल्याला संधी मिळेल तेव्हा आपण त्या इंडस्ट्रीला व्हिजिट दिली पाहिजे. मग तिथे प्रोडक्शन कसं होतं, त्यांच्या सिस्टीम्स कशा आहेत, हे जर थोडा जरी आपण अनुभव घेतला तरी आपण जेव्हा आपण डिग्री पूर्ण करू आणि आपण जेव्हा इंडस्ट्रीमध्ये जाऊ तेव्हा त्याचा आपल्याला नक्की उपयोग होईल आणि आपण इंडस्ट्रीयल रेडीनेस साठी तयार होऊ.
0: प्रवीण सर, पहिला जॉब म्हटल्यावर आपल्या समोर उभा राहतो तो म्हणजे आपला रिझ्यूम आणि दुसरी गोष्ट म्हणजे महत्वाचा तो म्हणजे इंटरव्ह्यू. तर त्यांच्या प्रिपरेशन साठी काय काय करायला पाहिजे?
1: रिझ्यूम म्हणजे एक डॉक्युमेंट असतं जे आपल्या प्रोफेशनल करिअरची सुरुवात करू शकतं. आपल्या पहिल्या जॉबसाठी ते फार इम्पॉर्टंट डॉक्युमेंट असतं. पण काही लोक जेव्हा तो रिझ्यूमे बनवतात तेव्हा तो फार मोठा बनवतात. तर ऍक्च्युली माझा असा विचार आहे की हा रिझ्यूम एकदम शॉर्ट असायला पाहिजे. त्या रिझ्यूमे मध्ये तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन, तुम्ही काही एक्सपिरियन्स जो काही घेतला, इंटर्नशिपचा एक्सपिरियन्स आहे, काही प्रोजेक्ट काही केलेले आहेत, ह्या गोष्टी त्यात नमूद केल्या पाहिजेत. तुम्ही त्या रिझ्यूमे मध्ये काही रेफरन्सेस द्या. ते 2 किंवा 3 जर रेफरन्सेस दिले जे इंडस्ट्रीशी रिलेटेड आहेत तो जेव्हा कोणी इंटरव्ह्युअर जेव्हा तो रिझ्यूमे बघेल तेव्हा तो कनेक्ट होईल तुमच्या बरोबर, कारण त्याला असं वाटेल की तुम्ही त्या इंडस्ट्रीशी रिलेटेड आहात. त्यामुळे त्या रेफरन्सचा पण तुम्हाला चांगला फायदा होईल. पण रेफरन्स देताना एक काळजी घ्या की ते रेफरन्सेस तुमच्या ओळखीचे असायला पाहिजेत. कुणाचाच कुणाचाही रेफरन्स देऊ नका. जे रेफरन्स आहेत उद्या जर संपा कंपनीने त्यांच्याबरोबर कम्युनिकेशन केलं तर त्यांनी तुम्हाला ओळखलं पाहिजे, नाहीतर हा कोण आहे असा हा प्रश्न येऊ नये.
0: हो सर.
1: तर फर्स्ट इंटरव्ह्यूची तयारी करताना आपण आजच्या युवकांना विचारू शकतो की तुम्ही जेव्हा फर्स्ट इंटरव्ह्यूला जाल, ज्या कंपनीमध्ये तुम्ही इंटरव्ह्यू देणार आहात त्या कंपनीचे काय प्रॉडक्ट्स आहेत, त्यांचं ऑफिस कुठे आहे, त्यांचं बेसिक बिझनेस मॉडेल कसं आहे, ह्या गोष्टीची थोडीशी माहिती करून घ्या.
0: बरोबर.
1: ती जर माहिती करून घेतली तर तुम्हाला एक कॉन्फिडन्स येईल की त्या कंपनीमध्ये काय सिस्टीम्स आहेत याची तुम्हाला आधीच कल्पना असेल. इंटरव्ह्यू देताना तुम्ही जो रिझ्यूमे दिला आहे, तुम्ही जे काही प्रोजेक्ट त्याच्याबद्दल लिहिला आहे त्याबद्दल इंटरव्ह्यू तुम्हाला काही प्रश्न विचारू शकतो.
0: हो.
1: तर ते 4-5 प्रश्न जे विचारतील तुम्हाला त्याची उत्तरं देता आली पाहिजेत. कारण तो प्रोजेक्ट तर तुम्ही स्वतः केलेला आहे. फक्त मार्क मिळवण्यासाठी न करता त्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही तुमचं

0: प्री ऍडमिशन केलेलं आहे, तर डेफिनेटली तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं देता येतील. आणि तुम्ही जर त्या प्रश्नांची उत्तरं दिली तर तुमचा इंटरव्ह्यू घेतो आहे त्याला कॉन्फिडन्स येईल तुमच्याबद्दल आणि तुम्हाला तिथे जॉब मिळण्याची शक्यता खूप वाढेल.
1: रिझ्यूम आणि इंटरव्ह्यू म्हटल्यावरती पहिले लोक कॉन्फिडन्सच चेक करतात इंटरव्ह्यूवर, तर तो असणं खूप गरजेचं आहे आणि त्या कंपनीची माहिती पण असणं खूप गरजेचं आहे.
0: बरोबर. आणि एक गोष्ट मी ऍड करेल यात की तुमचं इंग्लिश खूप चांगलंच असलं पाहिजे असं काही नाही. फ्लुएंट इंग्लिश नसेल तरी चालेल, पण तुम्हाला तुमचे विचार स्पष्टपणे मांडता आले पाहिजेत. तुम्ही जे काही बोलता आहात ते स्पष्टपणे जर तुम्ही मांडू शकलात तर डेफिनेटली तो समोरच्या माणसाला इम्प्रेस करेल.
1: नक्कीच.
0: आणि जेव्हा एखादी इंटरव्ह्युअर तुम्हाला प्रश्न विचारतो किंवा तो तुम्हाला अपॉर्च्युनिटीज देतो की तुम्हाला काही विचारायचं आहे का, ती अपॉर्च्युनिटी मध्ये तुम्ही त्यांना विचारू शकता. पण जे काही तुम्ही त्यांना प्रश्न विचाराल त्या कंपनीच्या संदर्भात असतील ते फार रिलेव्हंट असायला पाहिजे. तर तुम्ही फ्रेशर म्हणून जर इंटरव्ह्यूसाठी गेलात तर तुम्ही त्यांना जास्तीत जास्त विचारू शकता की सर तुमचं आणखीन कुठे ऑफिस आहे का, किंवा मला हा कोर्स करायला तुमच्याकडे अपॉर्च्युनिटी मिळेल का. तुम्ही पर्यंतच लिमिट ठेवला तर तुमचे चान्सेस नक्की वाढतील आणि तुम्हाला फर्स्ट जॉब लगेच मिळू शकेल.
1: सर, आजच्या काळात टेक्निकल स्किल्स आणि सॉफ्ट स्किल्स यापैकी काय महत्वाचं आहे, त्याचा बॅलन्स कसा साधायला हवा, आणि डिग्रीपेक्षा स्किल्स इम्पॉर्टंट आहे असं म्हटलं जातं सारखं, तर उद्योग क्षेत्राच्या दृष्टीने हे कितपत खरं आहे?
0: तर बेसिकली जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये जाता तेव्हा कॉलेजमध्ये तुम्हाला टेक्निकल स्किल मिळतं. ते टेक्निकल स्किल तुम्हाला त्या कंपनीमध्ये काम करण्यासाठी फार इम्पॉर्टंट असतं. फार्मा कंपनीमध्ये जेव्हा तुम्ही एखादी बी फार्मची डिग्री एम फार्मची डिग्री घेऊन तुम्ही जाता तेव्हा तुमच्याकडे मेडिसिन्स कसे करायचे याच्याबद्दल नॉलेज असतं. फक्त ते नॉलेज तुम्हाला अप्लाय करण्यासाठी तुम्हाला अजून तो एक्सपिरियन्स आलेला नाहीये. त्यामुळं डिग्री डेफिनेटली इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला जे नॉलेज आहे टेक्निकल आहे ते पण इम्पॉर्टंट आहे. तुम्ही त्या नॉलेजच्या भरोशावरतीच तुम्ही त्या कंपनीमध्ये जॉब मिळू शकता. पण फक्त टेक्निकल कॉम्पिटन्सी ही सफिशियंट नाहीये. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये पुढे जायचं असेल तर टेक्निकल कॉम्पिटन्सी फक्त असणं दॅट विल बी नॉट बी सफिशियंट. मग त्यासाठी तुम्हाला सॉफ्ट स्किल डेव्हलप करायला पाहिजे. समजा दोन इंजिनियर आहेत, एकाकडे टेक्निकल कॉम्पिटन्सी आहे, एकाकडे टेक्निकल कॉम्पिटन्सी प्लस सॉफ्ट स्किल आहे, तर कंपनी डेफिनेटली सेकंड माणूस जो आहे ज्याच्याकडे सॉफ्ट स्किल डेव्हलप ऑलरेडी झालेले आहेत तर त्या माणसालाच प्रेफरन्स देईल. आता हे सॉफ्ट स्किल म्हणजे काय? तर लीडरशिप क्वालिटी, टीम वर्क, तुम्ही स्वतःला कसं प्रेझेंट करू शकता, तुमचं प्रेझेंटेशन स्किल, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अटिट्यूड, ह्या गोष्टी सगळ्या सॉफ्ट स्किल मध्ये येतात. तुम्ही नुसतं टेक्निकल कॉम्पिटन्सी असून फायदा नाही. तुम्हाला टेक्निकल कॉम्पिटन्सी आणि सॉफ्ट स्किल ह्याचा मेळ घालता पाहिजे.
1: बरोबर सर.
0: डेफिनेटली डिग्री फार इम्पॉर्टंट आहे. डिग्री असल्याशिवाय तुम्हाला कुठेही कुठल्याही कंपनीमध्ये सुरुवात होणार नाही तुमची. आता डिग्री वेगवेगळ्या पद्धतीच्या आहेत. कुठल्या डिप्लोमा आहेत, कुणी डिग्री आहेत, कुणी मास्टर केलेले आहेत, कुणी पीएचडी केलेले आहेत. तर आता ज्या पद्धतीने तुम्ही तुमचं क्वालिफिकेशन केलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला त्या कंपनीमध्ये अपॉर्च्युनिटी मिळू शकते.
1: बरोबर.
0: पण ही अपॉर्च्युनिटी फक्त सुरुवातीला असते, त्या कंपनीमध्ये एंट्रन्स घेण्यासाठी असते, त्या पोझिशनसाठी असते. पण त्या पोझिशनमध्ये तुम्ही एकदा त्या पोझिशनमध्ये आलात किंवा त्या कंपनीमध्ये तुम्ही प्रवेश केला आणि तुमच्याकडे जर पुढे स्किल नसतील तर त्या डिग्रीचा काही उपयोग होत नाही. कदाचित असं होऊ शकतं की तुम्ही पीएचडी आहात पण तुम्हाला लोकांची टीम मॅनेज करता येत नाही, तुम्हाला तुमचा प्रॉब्लेम तुम्हाला एक्सप्लेन करता येत नाही, तर मग तुम्हाला तुमच्या जॉबला रिस्क क्रिएट होऊ शकते. पण सेकंडचं एक्झाम्पल असं घेतलं की कुणी पीएचडी आहे केलेला आहे आणि त्याच्याकडे व्यवस्थित सॉफ्ट स्किल आहे, तो आपल्या टीमकडनं काम करून घेऊ शकतो, त्याला तो कंपनीच्या सक्सेसमध्ये कॉन्ट्रीब्युशन करू शकतो, तर अशा व्यक्तीला डेफिनेटली कंपनी हायर पोझिशनसाठी कन्सिडर करते कारण त्याच्याकडे स्किल पण आहे आणि डिग्री पण आहे. त्यामुळे दोन्ही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. फक्त डिग्री असणं काही उपयोगाचं नाही आणि डिग्री प्लस स्किल ह्याचा ताळमेळ आपल्याला सत्ताला पाहिजे.
1: नक्कीच सर. कामातली शिस्त, टाइम मॅनेजमेंट आणि प्रोफेशनल एथिक्स यांचे महत्व युवा व्यावसायिकांनी कसे समजून घ्यावे?
0: माझ्या मते करिअरमध्ये टॅलेंट पेक्षा आधी येते ती रिलायबिलिटी. कंपनीला असा प्रोफेशनल हवा असतो की त्याला एखादे काम दिले की हे काम वेळेत आणि योग्य पद्धतीने होईल असा विश्वास कंपनीला आला पाहिजे. तो जर विश्वास त्या मॅनेजमेंटला वाटला तर तुम्ही त्या कंपनीमध्ये सक्सेसफुल होऊ शकता. पण हे कसे होणार, त्यासाठी तुमच्याकडे डिसिप्लिन पाहिजे. डिसिप्लिन शिवाय कुठल्याच गोष्टी साध्य करता येत नाहीत. तुमच्याकडे टॅलेंट आहे पण डिसिप्लिन नाहीये तर कंपनी तुम्हाला फार वाव देणार नाही. आता टाइम मॅनेजमेंट म्हणजे काय? फक्त ऑफिसवरती वेळेवर येणं म्हणजे टाइम मॅनेजमेंट आहे का?
1: नाही.
0: टाइम मॅनेजमेंट म्हणजे प्रायोरिटी ठरवणे, कमिटमेंट पूर्ण करणे, डेडलाईनचा आदर करणे. कारण कंपनीमध्ये एका माणसाचं काम हे दुसऱ्या व्यक्तीच्या कामावरती अवलंबून असतं. एका डिपार्टमेंटशी बरेच डिपार्टमेंट कनेक्ट झालेले असतात. समजा मी माझं काम वेळेत केलं नाही किंवा व्यवस्थित चांगल्या पद्धतीने केलं नाही तर बाकीच्या लोकांवरती त्याचा इम्पॅक्ट होणार आहे. त्यामुळे ओव्हरऑल सगळ्याच कंपनीचं रिप्युटेशन खराब होऊ शकतं. त्यामुळे प्रायोरिटी कसं मॅनेज करता, तुम्ही काम व्यवस्थित कसं करता आणि तुम्ही किती रिलायबल

0: रिलायबल आहात. कंपनीला हा विश्वास असणं फार गरजेचं आहे. फार्मास्युटिकल कंपनीमध्ये क्वालिटी डिपार्टमेंट असतं, सेफ्टी असतं, इंजिनिअरिंग असतं, डॉक्युमेंटेशन असतं. समजा तुम्ही एखादं मशीन्स क्रिएट केलं तर त्या मशीन्ससाठी लागणारे डॉक्युमेंटेशन कोणीतरी वेगळं बनवतं. त्या लागणाऱ्या सेफ्टीसाठी ज्या गोष्टी आवश्यक असतात ते सेफ्टी डिपार्टमेंट बघतं. तर ह्या सगळ्या डिपार्टमेंटशी तुम्हाला रिलेट करता आलं पाहिजे आणि त्यांच्या डेडलाईन प्रमाणे तुम्हाला काम करता आलं पाहिजे. आता प्रोफेशनल एथिक्स म्हणजे काय की आपण ट्रॅफिक सिग्नलवरती थांबलो आहोत, तिथे रेड सिग्नल लागला आहे पण पोलीस नाहीये, कॅमेरा नाहीये, तरी तुम्ही तिथे उभे आहात, हा इथिकल पार्ट झाला. तसंच कंपनीमध्ये कोणी तुमचं काम बघत नाहीये पण तरीही तुम्ही काम व्यवस्थित करता आहात, हे प्रोफेशनल एथिक्स झालं. एखादं काम शॉर्टकट घेऊन लवकर करता येतं पण तुम्ही स्वतःला विचारलं पाहिजे की हे योग्य आहे का. समजा ते योग्य आहे तरच तुम्ही ते काम करत आहात का. तर हे प्रोफेशनल एथिक्स फार इम्पॉर्टंट आहेत. कुठल्याही कामात शॉर्टकट घेऊ नका. तुम्हाला जे दिलेले काम आहे त्यात तुम्ही इथिकल वेनी करण्याचा प्रयत्न करा तर डेफिनेटली सक्सेस इज इन युअर बकेट.
1: येस सर, प्रामाणिकपणा हा खूप महत्वाचा आहे काम करताना.
0: करिअरमध्ये अनेक चुका होतात तुम्ही काम करत असताना, पण त्या चुका तुम्हाला कबूल करता आल्या पाहिजेत. त्यासाठी त्या चुकेचं रूटकॉज शोधता आलं पाहिजे आणि त्या परत करेक्ट करता आल्या पाहिजेत. हे ओपननेस जर तुम्ही दाखवलं तर तुम्ही नक्की कंपनीमध्ये सक्सेसच नाही पॉप्युलर पण व्हाल.
1: खरंय सर. प्रवीण सर, आजकाल आपल्याला माहितीये की कॉलेज थ्रू पण इंटर्नशिप्स, प्रोजेक्ट्स तसंच इंडस्ट्री एक्सपोजर वगैरे यांसारख्या गोष्टी होत असतात, तर यांचा फायदा विद्यार्थ्यांनी कसा घ्यावा.
0: कॉलेजमध्ये शिकताना विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की कॉलेज तुम्हाला व्हॉट आणि व्हाय शिकवतं पण इंडस्ट्रीज तुम्हाला शिकवतं हाऊ. जे कॉलेज तुम्ही मिळवलं आहे ते कशा पद्धतीने इम्प्लिमेंट करायचं हे तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये शिकायला मिळतं. इंटर्नशिप करताना विद्यार्थ्यांनी फक्त सर्टिफिकेट मिळवणे हा त्यांचा हेतू असू नये. इंटर्नशिप करताना तुम्ही त्या कंपनीमध्ये ज्या सिस्टीम्स आहेत ते वेगवेगळी डिपार्टमेंट आहेत ह्यांच्याबरोबर तुम्ही इंटरॅक्ट केलं पाहिजे. त्या लोकांना प्रश्न विचारले पाहिजेत. कुठलाही प्रश्न स्टुपिड नसतो. तुम्ही जर त्यांना प्रश्न विचारलं तरच ते तुम्हाला माहिती येतील. नाहीतर इंटर्नशिपची मुलं फक्त कंपनीमध्ये येतात जेव्हा त्यांना वेळ मिळेल तेव्हा येतात आणि त्यांचं कमिटमेंट त्या कामासाठी नसतं. तर त्यामुळे काय प्रॉब्लेम होतो की लोकही त्यांच्याकडे फारशा गांभीर्याने घेत नाहीत. पण तसं न करता तर तुम्ही तुमची इंटर्नशिप सिन्सिअरली केली, तुम्ही जो प्रोजेक्ट त्या कंपनीसाठी करतात त्या कंपनीला समजा काही चॅलेंजेस असतील आणि तुम्हाला त्यात इंटरेस्ट असेल ते चॅलेंजेस सॉल्व्ह करण्यासाठी, तर तुम्ही ते जर प्रोजेक्ट केलं तर डेफिनेटली त्या कंपनीला पण त्याचा फायदा होईल, तुमचं रिप्युटेशन इम्प्रूव्ह होईल, तुम्हाला चार गोष्टी जास्त शिकायला मिळतील. जेव्हा तुम्ही इंडस्ट्रीमध्ये काम कराल तेव्हा ह्या सर्व गोष्टीचा तुम्हाला चांगला फायदा होऊ शकेल. मी तर असं म्हणेल की इंटर्नशिप झाल्यानंतर सर्टिफिकेट घेऊन घरी जाताना प्रत्येकाने आपापलं सेल्फ असेसमेंट करावं की मी काय शिकलो, माझ्यात काय स्किल कमी आहेत, माझ्या कुठल्या स्किल मला इम्प्रूव्ह कराव्या लागतील, तरच त्या प्रोजेक्टचा इंटर्नशिपचा खरा फायदा त्या स्टुडंटला नक्की होईल.
1: अगदी खरं आहे सर. उद्योग क्षेत्रातल्या बदलत्या गरजा लक्षात घेता अपस्किलिंग आणि कंटिन्युअस लर्निंग किती गरजेचं आहे, तसंच AI, ऑटोमेशन आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनमुळे व्यावसायिकांकडून कोणत्या नव्या कौशल्यांची अपेक्षा निर्माण झाली.
0: आजच्या काळात मी डिग्री पूर्ण केली आणि माझं एज्युकेशन संपलं हा विचार फार धोकादायक आहे. माझ्या मते आज करिअरमध्ये फक्त एकच परमनंट स्किल आहे ते म्हणजे लर्निंग. मला सांगण्याचं एकच आहे की लर्निंग हे इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला तुमचं नॉलेज हे अपडेट ठेवावंच लागेल कारण लर्निंग शिवाय तुम्ही कंपनीमध्ये टिकाव धरू शकत नाही, पुढे जाऊ शकत नाही. तुम्हाला जर तुमची ग्रोथ हवी असेल, तुम्हाला तुमच्या कंपनीमध्ये हायर पोझिशनवरती काम करायचं असेल तर तुम्ही ह्या गोष्टीला प्राधान्य दिलं पाहिजे. ह्या गोष्टीसाठी तुम्हाला वेळ काढता आला पाहिजे आणि तुम्ही ह्या गोष्टी एक्झिक्यूट करू शकल्या पाहिजेत. माझ्या मते करिअरमध्ये फक्त एकच परमनंट स्किल आहे, लर्निंग इटसेल्फ. आज टेक्नॉलॉजी खूप वेगाने बदलत आहे, विशेषतः AI, ऑटोमेशन, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, डेटा अॅनालिटिक्स आणि इंडस्ट्री 4 इंडस्ट्रीमध्ये काम करण्याची पद्धतच बदलली आहे. पण इथे एक महत्वाचा गैरसमज दूर केला पाहिजे. AI मुळे माणसांची गरज संपणार नाही पण AI वापरू शकणारा प्रोफेशनल आणि AI वापरू न शकणारा प्रोफेशनल ह्यांच्यात मोठा फरक तयार होऊ शकतो. उद्याच्या तरुणाकडे टेक्निकल डोमेन नॉलेज सोबत डाटा समजण्याची क्षमता, डिजिटल टूल्स वापरण्याची तयारी आणि AI कडून मिळालेल्या इन्फॉर्मेशनचं क्रिटिकल इव्हॅल्युएशन करण्याची क्षमता ही असायला पाहिजे. आता फार्मास्युटिकल कंपनीमध्ये करणारा एक इंजिनियर आहे तो फार्मास्युटिकलमध्ये मशीन्सचं काम करू शकतो पण त्या मशीनचं काम करत असताना त्याला प्रोसेस पॅरामीटर माहिती असायला पाहिजेत, त्याला क्वालिटी रेग्युलेटरी नॉर्म्स माहिती असायला पाहिजेत. हे एक्सपेक्टेशन असणार आहे कारण AI मुळे हे जे ट्रान्सफॉर्म होणार आहे त्यामुळे तुम्हाला मल्टी स्किल असणं तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे माझा असा मंत्र असेल की लर्न, अप्लाय, इम्प्रूव्ह अँड लर्न अगेन. शिका, चुका करा, त्या चुका परत सुधार करा आणि परत शिका.
1: वा,

0: खूप छान सांगितलं सर. एंटरप्रेन्युअरल माइंडसेट असलेल्या तरुणांकडे उद्योग क्षेत्र कसं पाहतं आणि आपल्या तरुणांमध्ये उद्योग क्षेत्राला जाणवणाऱ्या सर्वात मोठ्या उणेवा कोणत्या आहेत, त्या कशा दूर होतील याबद्दल काय सांगाल?
1: एंटरप्रेनरशिप माइंडसेट असलेल्या तरुणांकडे मी एकच सांगेल की प्रत्येक वेळेला बिझनेस चालू करणं म्हणजे एंटरप्रेनरशिप माइंडसेट नसणं. तुम्ही तुमच्या कंपनीमध्ये काय अकाउंटेबिलिटी घेता, तुम्ही त्या कंपनीमध्ये किती प्रॉब्लेम सॉल्व्हर म्हणून तुमची इमेज क्रिएट करता. कंपनीमध्ये एक प्रॉब्लेम आहे आणि तुम्ही म्हणता की हा प्रॉब्लेम आहे, हा क्वालिटीचा प्रॉब्लेम आहे किंवा सेफ्टीचा प्रॉब्लेम आहे किंवा हा इंजिनिअरिंगचा प्रॉब्लेम आहे, पण त्याच्यामध्ये हा माइंडसेट आहे तो म्हणेल की हा प्रॉब्लेम आहे पण ह्याला सोल्युशन काय आहे, मी याला कसं सोल्युशन देऊ शकतो. ही जी अकाउंटेबिलिटी आहे इंडस्ट्री त्याची कदर करते. इंडस्ट्रीमध्ये अशा लोकांना पुढे प्राधान्य मिळतं, त्यांना स्कोप दिला जातो आणि अशी जी लोक असतात तेच पुढे होऊन जेव्हा त्यांचा स्वतःचा बिझनेस क्रिएट करतात त्यावेळेला ते फार सक्सेसफुल बिझनेस करू शकतात, कारण त्यांच्यामध्ये ती इनबिल्ट क्वालिटी आलेली असते, त्यांनी स्वतःला त्या पद्धतीने ट्रेन केलेलं असतं. त्यामुळे हा माइंडसेट असणं फार इम्पॉर्टंट आहे. या माइंडसेटने तुम्ही पुढे जाऊ शकता आणि इंडस्ट्री ह्या माइंडसेटला डेफिनेटली वाव देते. आणि असे जे माइंडसेटची लोक असतात, जी मुलं असतात, पुढे जाऊन स्वतःचा जेव्हा बिझनेस करते तेव्हा इंडस्ट्री स्वतःहून त्यांना सपोर्ट पण करते.
0: ग्रामीण आणि लहान शहरातल्या तरुणांनी मोठ्या उद्योगांमध्ये संधी मिळवण्यासाठी कुठल्या गोष्टींवर भर द्यावा, तसंच कंपन्या तरुण एम्प्लॉईज मध्ये अडॅप्टेबिलिटी आणि बदल स्वीकारण्याची क्षमता का शोधतात त्याबद्दल थोडं सांगाल का?
1: मी ग्रामीण आणि छोट्या शहरातील तरुणांना एक गोष्ट आवर्जून सांगेल, तुम्ही कोठून आलात यापेक्षा तुम्ही स्वतःला कुठे घेऊन जातात ते महत्वाचं आहे. आज टेक्नॉलॉजीमुळे लर्निंगची संधी शहरापुरती मर्यादित राहिलेली नाही. इंटरनेट, ऑनलाईन कोर्सेस, यूट्यूब, डिजिटल लायब्ररीज, AI टूल्स आणि अनेक लर्निंग प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत. त्यामुळे छोट्या शहरातील विद्यार्थ्यांनी विशेषतः इंग्लिश कम्युनिकेशन, डिजिटल लिटरसी, टेक्निकल स्किल्स आणि इंडस्ट्रीयल अवेअरनेस यावरती जास्त भर द्यावा. तुमचं इंग्लिश परफेक्ट नसेल तरी चालेल, पण तुमचा विचार तुम्हाला स्पष्टपणे मांडता आला पाहिजे. अडॅप्टिबद्दल बोलायचं झालं तर इंडस्ट्री सतत बदलत आहे. आज तुम्ही एका टेक्नॉलॉजीवरती काम करता, उद्या दुसरी टेक्नॉलॉजी येऊ शकते. आज एक सॉफ्टवेअर आहे, उद्या दुसरं सॉफ्टवेअर येऊ शकतं. म्हणून कंपनीला असा एम्प्लॉई हवा असतो जो म्हणतो मला हे येत नाही, तो एवढ्यावर थांबत नाही, तर तो म्हणतो मी हे शिकेल. अशाच एम्प्लॉईजची कंपनींना गरज असते. अडॅप्टेबिलिटी म्हणजे नुसतं स्वतःची व्हॅल्यू बदलणे नव्हे, तर नवीन परिस्थितीची आपली क्षमता प्रस्तुत करणे आहे. म्हणून ग्रामीण आणि छोट्या शहरातील व्यक्तींनी कधीही कॉन्फिडन्स कमी ठेवू नये. टॅलेंट कुठेही असू शकतं, संधी मिळवण्यासाठी प्रिपरेशन मात्र स्वतःलाच करावी लागतात.
0: प्रवीण सर, पुढच्या 5 ते 10 वर्षात उद्योग क्षेत्रात कोणत्या नवीन करिअर संधी उपलब्ध होतील याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.
1: आपण जर मागच्या 20 वर्षापूर्वी इंडस्ट्रीज बघितली आणि आजची इंडस्ट्री बघितली तर यात खूप मोठा फरक आपल्याला आढळतो. इंडस्ट्रीने काच टाकली आहे. टेक्नॉलॉजी ट्रान्सफॉर्मेशन जे म्हणतात ते ऍक्च्युली आपल्याला बघायला मिळतं. आता फार्मा इंडस्ट्री बद्दलच बोलायचं झालं तर 15-20 वर्ष 25 वर्षापूर्वी ज्या फार्मा इंडस्ट्रीज होत्या त्यात बऱ्याच गोष्टी मॅन्युअली केल्या जायच्या. डॉक्युमेंटेशन मॅन्युअली फिल केले जायचे, प्रोसेस पॅरामीटर्स मॅन्युअली रेकॉर्ड केले जायचे, मशीन्स मॅन्युअली चालवल्या जायच्या, बऱ्याच गोष्टी या मॅन्युअल होत्या. आणि जेव्हा इंडस्ट्री एवढी मोठी ट्रान्सफॉर्म होते त्यावेळेला ह्या 20 वर्षामध्ये जे ट्रान्झिशन इंडस्ट्रीचं झालं आहे आणि आता पुढची 5-10 वर्षात काय होणार आहे ह्याचा आपण कल्पना करू शकतो. कारण आता AI आहे, आता डिजिटल लिटरसी आहे, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन आहे, तर ह्यामुळे इंडस्ट्री खूप चेंज होणार आहे. फक्त आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की इंडस्ट्री पहिल्यांदा जेव्हा रिव्होल्युशन झालं तेव्हा पण लोक म्हणत होते की आता जॉब कमी होतील. जेव्हा कॉम्प्युटर लिटरसी आली त्यावेळे पण लोक म्हणत होते की कॉम्प्युटरमुळे बऱ्याच लोकांचे जॉब जातील. आता AI आला आहे, आताही एक भीती लोकांच्या मनात आहे, तरुणांच्या मनात स्पेसिफिकली आहे की त्यांना असं वाटतं की AI मुळे बरेच जॉब कमी होतील. पण इथे मला सांगावं असं वाटतं की AI मुळे कुठलाही जॉब कमी होणार नाही, तुम्हाला नवीन संधी उपलब्ध होतील AI मुळे. AI ला तुम्ही तुमचा पार्टनर बनवा, AI बरोबर काम करायला शिका. एक जो इंजिनियर आहे ज्याला AI माहीत नाहीये आणि एक जो इंजिनियर आहे ज्याला AI नॉलेज आहे, तर कंपनी अशाच माणसाला प्रिफर केलं जाईल, त्याचा जॉब जास्त सिक्युअर असेल, जो ह्या बदलत्या टेक्नॉलॉजी बरोबर काम करू शकेल. आता फार्मामध्ये जर आपण बघितलं की नवीन 5-10 वर्षानंतर कुठल्या जॉब अपॉर्च्युनिटी क्रिएट होतील, तर आता AI इनेबल्ड ड्रग डिस्कवरी आहे, त्या बऱ्याच फार्मा कंपन्या त्या अनुषंगाने काम करत आहेत. तुम्ही इंडस्ट्री 4, ऑटोमेशन, स्मार्ट फॅक्टरी, ह्या सगळ्या गोष्टी ह्या पुढच्या 10 वर्षामध्ये नक्की येणार आहेत. कारण बदल हा कॉन्स्टंट आहे किंवा बदल ऑलरेडी आलेला आहे. आता आपल्याला फक्त त्या बदलाबरोबर कोपअप करता आलं पाहिजे आणि एकदा आपण रेडीनेस झालो, आपण या बदलाला स्वीकारलं, तर आपण डेफिनेटली पुढच्या 5-10-15 वर्षानंतर जे चेंजेस होणार आहेत त्यासाठी आपण अपस्किल राहू आणि आपली स्वतःची तयारी असेल आणि आपण स्वतःला व्हॅल्युएबल बनू त्या नवीन कामासाठी. करिअर असताना मी तरुणांना असं सांगेल की आज

0: तुम्ही असं बघू नका की कुठल्या जॉबमध्ये जास्त सॅलरी आहे. माझं सजेशन असं असेल की पुढच्या 5-10-15 वर्षानंतर कुठले स्किल इम्पॉर्टंट राहणार आहे, मला त्या स्किलचा आत्ता काही तयारी करता येऊ शकते का, मला माझ्या आत्ता प्रेझेंट जॉबमध्ये त्याच्यासाठी काही स्कोप आहे का, ह्याचा जास्त विचार करा. त्याचा तुम्हाला पुढच्या 10 वर्षांमध्ये नक्की फायदा होईल. नवीन फील्ड अजून जे तयार होणार आहे ते सस्टेनेबिलिटीचं असेल, ग्रीन एनर्जीचं असेल, वॉटर कन्झर्वेशनचं असेल, वेस्ट रिडक्शनचं असेल, ह्या फील्डमध्ये पण खूप अपॉर्च्युनिटीज क्रिएट होणार आहेत. आणि ह्या अपॉर्च्युनिटीमुळे त्यात AI असणार आहे, त्यात टेक्नॉलॉजी असणार आहे, त्यात डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन असणार आहे, त्यात स्मार्ट फॅक्टरी असणार आहेत. ह्या सगळ्या गोष्टीमुळे ज्या नवीन अपॉर्च्युनिटी क्रिएट होणार आहेत त्यासाठी आपल्याला तयार राहायला पाहिजे.
1: खूप छान माहिती दिली सर या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्ही. आता
2: प्रवीण सर, तुम्ही सामाजिक क्षेत्रात सुद्धा कार्यरत आहात, तर पूजन चॅरिटेबल ट्रस्ट याबद्दल तुम्ही काय सांगाल?
0: बिझनेस करत असताना सामाजिक बांधिलकीचं भान ठेवणं पण तितकंच जरुरी आहे.
1: हो सर, खरं.
0: कारण तुम्ही जेव्हा समाजाकडनं काही घेता तेव्हा तुम्ही समाजाला काही देणं पण लागता. आमचा स्वतःचा एक पूजन चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून एक ट्रस्ट आहे, जो आमचा फॅमिली

0: प्रवीण सर, तुम्ही सामाजिक क्षेत्रात सुद्धा कार्यरत आहात, तर पूजन चॅरिटेबल ट्रस्ट याबद्दल तुम्ही काय सांगाल?
1: बिझनेस करत असताना सामाजिक बांधिलकीचं भान ठेवणं पण तितकंच जरुरी आहे.
0: हो सर, खरं आहे.
1: कारण तुम्ही जेव्हा समाजाकडनं काही घेता तेव्हा तुम्ही समाजाला काही देणं पण टाकता. आमचा स्वतःचा एक पूजन चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून एक ट्रस्ट आहे, जो आमचा फॅमिली बेस्ड ट्रस्ट आहे. या ट्रस्टमध्ये बेसिकली आम्ही जे स्पेशली एबल्ड स्टुडंट असतात, मग ते डीफ अँड डम्प असो, ब्लाइंड असो, मतिमंद असो, अशा मुलांसाठी काम करतो. आणि त्या मुलांना एज्युकेशनल आणि मेडिकल हेल्प जी लागते ती देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. करिअरमध्ये सक्सेस झाल्यानंतर तुम्हाला डेफिनेटली आनंद होईल, पण तुम्ही सोशल रिस्पॉन्सिबिलिटी जेव्हा करता तेव्हा तुम्हाला समाधान मिळतं.
0: प्रवीण सर, उद्योग क्षेत्रात यशस्वी करिअर करू इच्छिणाऱ्या आपल्या युवक मित्रमैत्रिणींना आपण काय संदेश द्याल?
1: 32 वर्ष मी इंडस्ट्रीमध्ये काम केल्यानंतर गेली 7 वर्ष मी स्वतःची इंडस्ट्री इस्टॅब्लिश केली.
0: ओके.
1: त्यामुळे मला असं वाटतं की तुम्हाला उद्योग क्षेत्रामध्ये जर यशस्वी करिअर करायचं असेल तर तुम्ही पहिल्यांदा मोठी स्वप्न बघा. कारण ड्रीम ट्रान्सफॉर्म इंटू थॉट्स, थॉट्स रिझल्ट इंटू ऍक्शन. तर या पद्धतीने जर तुम्ही चाललात तर डेफिनेटली तुम्हाला स्काय इज द लिमिट. आणि इंडस्ट्री ही कोणाची मोनोपोली नाहीये. तुमच्याकडे जर क्रिएटिव्हिटी असेल, तुम्ही जर हार्डवर्क करू शकत असाल, तुम्हाला जर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अटिट्यूड असेल, तुम्हाला टीम बरोबर काम करण्याची तुमची तयारी असेल, मग ती पार्टनरशिपमध्ये असो, तुमच्या स्वतःचं प्रोप्रायटरीशिप असो, पण टीमला बरोबर घेऊन, लोकांना बरोबर घेऊन जर तुम्ही काम करू शकत असाल तर तुम्ही डेफिनेटली सक्सेसफुल बिझनेस करू शकता. तुम्हाला 2 गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत की बिझनेस करत असताना तुम्हाला फायनान्सचं नॉलेज असणं पण इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे तुम्ही पर्टिक्युलरली काही कोर्स करा किंवा फायनान्स शिकून घ्या. कारण बिझनेसमध्ये फक्त टेक्निकल कॉम्पिटन्सी नाहीये, ह्युमन कॉम्पिटन्सी, फायनान्शियल लिटरेचर पण फार इम्पॉर्टंट आहे. ह्युमन कॉम्पिटन्सीमध्ये तुमचं टीम वर्क कसं असेल, तुम्ही ह्युमन व्हॅल्यूंना किती व्हॅल्यू देता, ह्या पण इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. कारण तुमचं बिझनेसचा सक्सेस ह्या सर्व गोष्टींवरती डिपेंड असेल.
0: तर प्रवीण सर, तुम्ही इथे आलात आणि आपल्या युवक मित्रमैत्रिणींना खूप छान अशी उद्योग क्षेत्राबद्दल माहिती दिली, त्यासाठी आपल्या युवावाणी टीमकडून आणि आकाशवाणी पुणे केंद्राकडून तुमचे खूप खूप आभार.
1: मी पण परत एकदा आकाशवाणी पुणे केंद्र आणि युवावाणीच्या टीमला खूप खूप धन्यवाद देतो. या युवा वर्गाबद्दल पहिल्यापासूनच खूपच आत्मीयता आहे, मला त्यांच्या टॅलेंटवरती पूर्ण विश्वास आहे आणि त्यांच्याकडनं आपल्याला खूप शिकायला मिळतं. आणि आज 2 विचार त्यांच्यासाठी मांडता आले, आय एम सो हॅपी. थँक्यू सो मच.
0: थँक्यू सो मच सर. मित्रांनो, या बदलत्या जलदगतीच्या काळात आपल्या करिअर आणि उद्योग क्षेत्राला अधिक वाव मिळावा यासाठी जर आपल्याला उत्तम असा गायडन्स मिळाला तर नक्कीच आपल्याला यश मिळेल. आजच्या आपल्या युवा व्यावसायिकांकडून उद्योग क्षेत्राच्या अपेक्षा या विषयावर आपल्याला प्रवीण ओसवाल सरांनी केलेल्या मार्गदर्शनातून आपल्या युवक मित्रांना नवीन ऊर्जा मिळाली असेल आणि त्याची अंमलबजावणीही आपले युवक मित्र नक्कीच करतील याची मला खात्री आहे. चला तर मग मित्रांनो, याचबरोबर युवावाणीच्या आपल्या स्टे ट्यून्ड या सदरातून मी तुमची मैत्रीण रुचिरा पालकर आपल्या सगळ्यांचा इथेच निरोप घेते. पुन्हा आपली भेट पुढच्या कार्यक्रमात. युवावाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी आमचा एक ईमेल आयडीही आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आयडी आहे yuvwanaiarpune@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा yuvwanaiarpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया अभिप्रायासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांची ही माहिती याच मेल आयडीच्या माध्यमातून तुम्ही पोहोचवा. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेते. नमस्कार.
2: युवाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात युवा व्यावसायिकांकडून उद्योग क्षेत्राच्या अपेक्षा याविषयी ज्येष्ठ उद्योजक प्रवीण ओसवाल यांच्याशी रुचिरा पालकर यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

युवकांसाठी कार्यक्रम युववाणी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात. निर्मिती होती आकाशवाणी पुणे केंद्राची. यानंतर थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून हिंदी आणि इंग्रजीतून बातम्या सहक्षेपित केल्या जातील.

0: आणि अलका याज्ञिक यांनी.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झाली आहे, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
0: गीत बहार या कार्यक्रमात आता गुलजार यांची रचना, संगीत आहे ए आर रहमान यांचं, चित्रपट साथिया.

असली गुलजार यांची गीतरचना पण ऐकत होता. चित्रपट होता साथिया. या गीताबरोबरच गीत बहार हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. यानंतर 6:20 संस्कृतमधून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.

0: अतिवृष्टिः भवितुमर्हति। झारखण्डे, केरलम् राज्ये, माहे, कोंकणे, गोवायां, महाराष्ट्रे, पश्चिमबंगाले, सिक्किम राज्ये चापि एतादृशी स्थितिः सम्भाव्यते। षड्विंशत्यधिकद्विसहस्रतमे वर्षे एशियन क्रीडासु भारतीय पुरुष महिला स्कीट दलानि जापान देशे कांस्य पदकं विजितवन्तः। मीराबाई चानुः भारोत्तोलने रजत पदकं प्राप्तवती। भारतस्य पुरुष बैडमिंटन दलेन कांस्य पदकं च विजितम्। इति वार्ताः।
1: आम्ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून बोलत आहोत। संध्याकाळचे 6:30 वाजलेत। आता एका रूपरेषा आमच्या आजच्या उर्वरित तसंच उद्याच्या कार्यक्रमांची। प्रथम आजचे उर्वरित कार्यक्रम या रूपरेषेनंतर म्हणजे 6:35 आंतरराष्ट्रीय सांकेतिक दिनानिमित्त विशेष कार्यक्रम हात बोलतात मन ऐकतं। सहभाग गजानन राजपूत सर यांचा। निर्मिती सहाय्य पूर्वा खालगावकर। सादरकर्ते विवेक वानखडे। 7:00 प्रादेशिक बातम्या आणि 7:15 अर्थविशेष हे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात कोकणातील पिकांवरील किडींचं पर्यावरणपूरक पद्धतीने व्यवस्थापन याविषयी प्राध्यापक संतोष वानखेडे यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल। रात्री 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। 7:15 आनंद घ्याल नाट्यसंगीताचा। 9:45 समाचार संध्या, त्यानंतर न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 चर्चा का विषय है। हे सर्व कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केले जातील। आज रात्री 10:00 जपान इथे आयोजित करण्यात आलेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 अनुषंगाने स्पर्धेच्या दैनंदिन घडामोडी आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू। रात्री 10:20 कार्यक्रम रजनीगंधा हिंदी चित्रपट संगीत। 10:30 शास्त्रीय संगीताच्या नाद ब्रह्म या कार्यक्रमात उस्ताद सुजात खान यांचं सतारवादन राग रागेश्री। 7:00 आता जाणून घेऊया आमच्या उद्याच्या कार्यक्रमांविषयी। उद्याच्या आमच्या पहिल्या सभेत 6:05 आजचा सुविचार, त्यानंतर मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम। 6:40 कृषीवाणीमध्ये आपण ऐकाल बीज प्रक्रिया याविषयीची माहिती। 6:45 आरोग्यम धनसंपदा, तर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू। रूपरेषा 6:55 7:00 प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी। 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। 7:40 श्री विश्ववल्लभ आयुर्वेदचा प्रायोजित कार्यक्रम, तर 7:50 आपण ऐकाल अनुरूप विवाह संस्थेचा प्रायोजित कार्यक्रम। 7:55 भावधारा। उद्या सकाळी 8:40 कोकणची खाद्य संस्कृती या मालिकेत गार्गी देवस्थळी यांनी सांगितलेल्या पाककृती आपण ऐकाल। सादर करते विवेक वानखडे। उद्या 9:00 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम लखलख चंदेरी। 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात अष्टपैलू व्यक्तिमत्व सुप्रिया प्रभू मिराशी यांच्याशी सोनाली कानेटकर यांनी साधलेला संवाद। सादर करते विवेक वानखडे। 10:00 मराठी चित्रपट संगीत। 10:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग। 11:05 कार्यक्रम गाता रहे मेरा दिल। 12:00 आकाशवाणी महाराष्ट्रच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू। यामध्ये 12:00 महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ। 1:05 गीत बहार। 1:40 रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र भावधारा। 1:45 तर 1:55 कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके। 2:05 आरोग्यम धनसंपदा, तर 2:10 परिसर या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण। 2:30 कार्यक्रम नादब्रह्म। दरम्यान 2:00 कृषीवाणीचं पुनःप्रसारण आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। श्रोतेहो उद्याच्या आमच्या दुसऱ्या सभेत संध्याकाळी 5:02 गीतसंध्या, यामध्ये ऐकाल हिंदी चित्रपट संगीत। 5:30 कार्यक्रम युववाणी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून।

0: 6:10 गीत बहार, 6:30 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा, 6:35 मावळतीचे रंग हा कौटुंबिक संवाद लेखन राजेंद्र कुमार घाग यांचं, सहभाग ऋचा गद्रे, रोहित देव आणि विद्या तावडे, सादर करते विवेक वानखडे. 7:15 अर्थविशेष आणि 7:30 किस्तान वाणी हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 8:15 सुगम संगीत, 9:30 कंट्री वाईड, तर 9:45 इनसाइट्स हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून. 10:00 जपान इथे आयोजित करण्यात आलेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 अनुषंगाने स्पर्धेच्या दैनंदिन घडामोडी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. त्यानंतर 10:20 कार्यक्रम रजनीगंधा. 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी अश्विनी भिडे देशपांडे यांनी गायलेला राग मुलतानी आपण ऐकाल. याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्याच वेळेवर आम्ही सहक्षेपित करणार आहोत. तेव्हा श्रोते हो, ही होती रूपरेषा आमच्या आजच्या उर्वरित तसंच उद्याच्या कार्यक्रमांची. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र.
1: एकूण व्यवसाय ₹25,000 crore+ अधिक असलेली भारतातील चौथ्या क्रमांकाची सहकारी बँक TJSB सहकारी बँक लिमिटेड आता रत्नागिरी आणि दापोली येथेही
2: आधुनिक सुविधा आणि ग्राहक केंद्रित बँकिंग सेवेसह आपल्या सेवेत सदैव सज्ज.
1: TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक.
0: श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत आंतरराष्ट्रीय सांकेतिक दिनानिमित्त विशेष कार्यक्रम हात बोलतात मन ऐकतं. सहभाग गजानन राजपूत सर यांचा, निवेदन पूर्वा खालगावकर आणि महेंद्र पाटणकर, निर्मिती सहाय्य पूर्वा खालगावकर, सादर करते विवेक वानखडे.

रसिक श्रोते हो नमस्कार. प्रसारित करत आहोत आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिनानिमित्त विशेष कार्यक्रम हात बोलतात मन ऐकतं. निवेदन पूर्वा खालगावकर आणि महेंद्र पाटणकर. निर्मिती सहाय्य पूर्वा खालगावकर. सादरकर्ते विवेक वानखडे.

0: श्रोतेहो, आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन दरवर्षी 23 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश कर्णबधिर व्यक्तींचे हक्क, त्यांची भाषा, शिक्षण आणि समाजातील समान सहभाग याबाबत जनजागृती करणे हा आहे. आवाज ऐकू येत नसला तरी भावना ऐकू येतात.
1: शब्द उच्चारता येत नसले तरी मन व्यक्त करता येतं.
0: कारण संवाद हा फक्त आवाजात नसतो,
1: तो असतो नजरेत,
0: तो असतो हातांच्या हालचालीत,
1: तो असतो चेहऱ्यावरील भावात,
0: आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तो असतो प्रत्येकाच्या मनात.
1: म्हणूनच एक छोटासा संकल्प करूया.
0: संवादाची पद्धत वेगळी असली तरी माणूस वेगळा नाही.
1: चला सांकेतिक भाषा शिकूया, संवादाची दारे उघडूया आणि सर्वसमावेशक समाज घडवूया.
0: हात बोलतात, मन ऐकतं. श्रोते हो, आपण बोलतो, आपले शब्द समोरच्यांपर्यंत पोहोचतात, पण ज्यांना ऐकू येत नाही त्यांच्यासाठी संवाद थांबत नाही.
1: कारण संवादासाठी केवळ आवाजाची गरज नसते. कधी हात बोलतात, कधी चेहऱ्यावरील भाव बोलतात, आणि मनापासून केलेले संकेतही खूप काही सांगून जातात.
0: आजच्या विशेष कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत कर्णबधिर व्यक्तींचं जीवन, सांकेतिक भाषेचं महत्त्व आणि समाजाने त्यांच्याशी संवाद साधताना कोणती भूमिका घ्यावी याविषयी.
1: मानवाने बोलण्यापूर्वीच हातवारे, चेहऱ्यावरील हावभाव आणि शरीराच्या हालचालींचा संवादासाठी वापर केला असावा. कर्णबधिर व्यक्तींमध्ये अशा नैसर्गिक संकेतांमधून पुढे व्यवस्थित सांकेतिक भाषांचा विकास झाला.
0: साधारणपणे 16व्या ते 17व्या शतकात युरोपमध्ये कर्णबधिर मुलांच्या शिक्षणासाठी

0: दातांच्या संकेतांचा अधिक शिस्तबद्ध वापर सुरू झाला. फ्रान्समध्ये 18व्या शतकात कर्णबधिरांच्या शिक्षणासाठी संकेताधारित पद्धती विकसित करण्यात आली आणि पुढे विविध देशांमध्ये स्वतंत्र सांकेतिक भाषा विकसित झाल्या.
1: भारतात कर्णबधिर व्यक्तींच्या शिक्षणासाठी संकेतांचा वापर हळूहळू संस्थात्मक स्वरूपात विकसित झाला. आज इंडियन साइन लँग्वेज ISL ही भारतातील कर्णबधिर समुदायामध्ये वापरली जाणारी प्रमुख सांकेतिक भाषा आहे. तिच्या विकासासाठी आणि प्रसारासाठी इंडियन साइन लँग्वेज रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर ही महत्वाची संस्था आहे.
0: आज दिव्यांग व्यक्तींच्या संवादासाठी सांकेतिक भाषा, स्पर्श संकेत, डिजिटल तंत्रज्ञान, स्क्रीन रीडर आणि इतर सहाय्यक साधनांचा वापर केला जातो. यामुळे शिक्षण, रोजगार आणि सामाजिक सहभागाच्या संधी वाढण्यास मदत होते. रसिक श्रोतेहो, 1988 साली कीर्तिकुमार दिग्दर्शित सुप्रसिद्ध हिंदी सिनेअभिनेते गोविंदा यांची मुख्य भूमिका असलेला हत्या हा चित्रपट प्रदर्शित झाला. यामध्ये एका कर्णबधीर आणि बोलू न शकणाऱ्या मुलाची गोष्ट आहे. बोलता येत नसलं तरी सांकेतिक भाषेच्या माध्यमातून गुन्ह्याचा तपास होतो आणि गुन्ह्याची तो छोटा मुलगा सांकेतिक भाषेच्या माध्यमातूनच माहिती देतो. म्हणूनच श्रोतेहो, कर्णबधिरता म्हणजे संवादाचा अभाव नाही तर संवादाची पद्धत वेगळी.

0: श्रोतेहो, कर्णबधीर मुलांसाठी वेगळ्या शाळा असतात, जेणेकरून लहान वयातच त्यांची प्रगती व्हावी आणि समाजात वावरताना त्यांनाही आत्मविश्वास मिळावा. दि न्यू एज्युकेशन सोसायटीचे कैलासवासी केशव परशुराम अभ्यंकर मूकबधीर विद्यालयाचे मुख्याध्यापक गजानन रजपूत सर यांच्याकडून आपण जाणून घेऊया, त्यांच्या शाळेमध्ये ॲडमिशन कशा पद्धतीने होते, विद्यार्थ्यांना कसं शिकवलं जातं आणि आर्थिक स्वावलंबनासाठी ते या ठिकाणी काय काय उपक्रम चालवतात. सर नमस्कार.
1: नमस्कार. शाळेच्या प्रवेशावेळी मुलगा किंवा मूल हे कर्णबधीर आहे का याची आम्ही सर्वप्रथम चाचणी करतो. चाचणी म्हणजे काय करतो तर मुलाच्या पाठीमागे टाळी वाजवून किंवा एखाद्या वाद्याचा आवाज ऐकवून त्याला ऐकायला येते का हे तपासले जाते. म्हणजे जर आवाज आला तर मूल मागे वळून पाहतं. त्यानंतर चित्र आणि वस्तूंचा वापर करून मुलाची प्रतिक्रिया पाहणे, चेहऱ्यावरील भाव हावभाव बघणे, ओठांची हालचाल आणि त्यांचा बोलण्याचा प्रयत्न तो करतो की नाही करत हे पाहणे, पालकांकडून माहिती घेतो म्हणजे मुलाला घरी कोणत्या पद्धतीने संवाद साधता येतो, काही संकेत किंवा घरगुती खुणा सांकेतिक खुणा आहेत का हे विचारले जात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलमधून म्हणजे शासकीय रुग्णालयातून दिव्यांगाचे सर्टिफिकेट आहे का हे विचारले जाते. कारण दिव्यांग आहे हे डॉक्टरच प्रूव्ह करू शकतात, म्हणून ते दिव्यांगांचं सर्टिफिकेट आहे का हे आम्ही तपासून पाहतो
0: आणि मगच आपल्या शाळेमध्ये ऍडमिशन दिली जाते. एकदा शाळेमध्ये ऍडमिशन झाल्यानंतर तुम्ही तिथे असणारे सगळे शिक्षक, तुम्ही स्वतः हे सांकेतिक भाषेचं ज्ञान घेऊनच मुलांना त्या भाषेमधून आपला नियमित अभ्यासक्रम

0: कार्यक्रम शिकवत असता?
1: सांकेतिक भाषेचं शिक्षण असं वेगळं काही घेऊन आलेलो नसतो आम्ही.
0: बर.
1: आमचं आता माझं बोल तर माझं स्पेशल बीएड झालेलं आहे. त्यामध्ये जसं नॉर्मल बीएड डीएड झालेलं असतं त्याच पद्धतीने आमचं स्पेशल बीएड डीएड झालेलं असतं. फक्त त्यात स्पीच मुलांना कसं घ्यायचं हे शिकवलं जातं. बाकीची ज्या सांकेतिक खुणा आहेत ह्या आम्ही शाळेतच येऊन शिकलेलो आहोत.
0: बर.
1: कारण मुलं खुणा करतात, म्हणजे आता एखादा नवीन शिक्षक जर आला तर ह्याची खूण काय आहे हे मुलंच ठरवतात.
0: अच्छा.
1: आत्ता सांकेतिक भाषेची काही पुस्तकं पण उपलब्ध झालेली आहेत, यावरूनच आपण ती सांकेतिक भाषा आपण शिकतो. म्हणजे जास्त करून मुलांकडून ती भाषा जास्त शिकली जाते, कारण मुलं स्वतः खुणा करतात.
0: कारण असं म्हटलं जातं की जगभरामध्ये 300 सांकेतिक भाषा आहेत, वेगवेगळ्या दिव्यांग व्यक्तींसाठी तयार झालेल्या. त्यामधली कर्णबधिर व्यक्तींसाठी असलेली जी सांकेतिक भाषा आहे,
1: आपल्याकडे ISL ही भाषा सांकेतिक भाषा वापरली जाते, म्हणजे इंडियन साइन लँग्वेज
0: ही भाषा
1: आपण वापरतो.
0: विद्यार्थ्यांना आपण त्यांचा नियमित जो अभ्यासक्रम आहे तो शिकवत असतो. त्याचप्रमाणे त्यांच्या सर्वांगीण विकासाकरता वर्षभर काही कार्यक्रम चालतात, म्हणजे त्यांच्याकडून काही गोष्टी बनवून घेतल्या जातात. एखाद्या विद्यार्थ्याला मातीकामाची आवड असेल, शिवणकामाची आवड असेल, मूर्तीकामाची आवड असेल, तर असे वेगवेगळे उपक्रम चालतात त्याविषयी.
1: शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबर शाळेमध्ये विविध उपक्रम आम्ही राबवतो. सर्वात पहिला आमचा उपक्रम असतो नागपंचमीच्या दृष्टीने नागमूर्ती तयार करणे. माती आणण्यापासून रंग आणण्यापासून सगळं काम मुलंच करतात. शिक्षकांचं लक्ष असतं पण ते काम मुलं करतात. माती मळणे, मोल्डमधून मूर्ती काढणे, मग त्याला रंग लावणे आणि सगळी पूर्ण तयार करून झाल्यावर स्टॉल मांडणे. शाळेच्या इथेच आम्ही खाली स्टॉल मांडतो आणि त्याची विक्री करणे. त्या विक्री करण्यासाठीच मुलं स्टॉलवर बसतात. स्टॉलवर बसवण्याचं कारण म्हणजे एक आहे की आर्थिक देवाणघेवाण ही मुलांना समजणे, आणि दुसरा मुद्दा आहे की समाजाशी सांकेतिक भाषेने संवाद साधणे, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याचबरोबर हरतालिका आम्ही तयार करतो. त्याच्यानंतर दिवाळीच्या एक 4-5 दिवस अगोदर आम्ही आमच्या शाळेत एक दरवर्षी हस्तकला प्रदर्शन आम्ही भरवतो. त्यामध्ये मातीकाम, मूर्तीकाम, सुतारकाम, शिवणकाम, ग्रीटिंग्स, इतर हस्तकलाच्या वस्तू असे विविध वस्तू आम्ही तयार करतो. यामध्ये सुतारकामात आपण लाकडाच्या आकर्षक वस्तू बनविणे, मोबाईल स्टँड तयार करणे, पेपर वेट, वॉल हंगिंग, क्यू होल्डर, लाकडी वारली पेंटिंगच्या फ्रेम, रुखवातीतील छोट्या बैलगाड्या, या वस्तू करत असताना त्यात आवश्यक असणारे कौशल्य जसे की विविध आकारात लाकूड कापणे, रंधा मारणे, पेटवर्कवर कटिंग करणे याचेही प्रशिक्षण दिले जाते. आत्ताच लेटेस्ट जर म्हणायचं झालं तर आमच्या इथे मोबाईल स्टँड जे आम्ही तयार करतो लाकडाचे, त्याला आमच्या विद्यालयात खूप मागणी आहे. त्याच्यानंतर आम्ही गुलाबाची फुलं तयार करतो, त्या गुलाबांच्या फुलांना पण खूप मागणी आहे. म्हणजे संस्थेच्या सगळ्या शाखा आहेत, या सगळ्या विद्याशाखेत कोणताही कार्यक्रम असला तरी आमच्या शाळेतूनच ती फुलं, डुप्लेक्स पेपरची फुलं नेतात, बाजारातून विकत आणत नाहीत.
0: म्हणजे नुसतं शिक्षण नाही तर त्याबरोबर स्वावलंबनाचे धडे सुद्धा इथे मिळतात आणि आर्थिक स्वावलंबी होण्याकरता त्याला मदतही केली जाते. समाजामध्ये वावरत असताना बोलणाऱ्या लोकांनी या सांकेतिक भाषेचा वापर करून जे दिव्यांग आहेत त्यांच्याबरोबर आपला संवाद कसा साधावा?
1: समाजाला आणि पालकांना असं आव्हान करेन की हा विद्यार्थी दिव्यांग आहे म्हणून त्यांना कमी लेखू नका, त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. त्याच्या ज्या काही क्षमता आहेत त्या ओळखून त्यांच्या कलागुणांना वाव द्या. तर जो मुलगा मातीकाम करत असेल तर त्याला मातीकामाची आवड असेल तर त्याला मातीकाम करू द्या. एखाद्याला शिवणाची आवड असेल तर त्याला शिवण करू द्या. एखाद्याला चित्रकलेची आवड असेल तर त्याला चित्र काढू दे. आता आमच्या शाळेत बघा, चित्र आम्ही आहेच, त्याचबरोबर आमच्या शाळेतील मुलं रांगोळी पण छान उत्तम रीतीने काढतात.

0: म्हणजे त्यांना रांगोळी काढता येते. मग ते त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. त्यांच्या ज्या काही कलागुण आहेत त्यांच्याकडे त्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्या असं मी पालकांना आणि समाजाला आव्हान करेन.
1: धन्यवाद सर, आपण इतकी चांगली माहिती दिली त्याबद्दल आमच्या श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणीतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: ऐकू न येणाऱ्या व्यक्तींना विचार, भावना आणि गरजा व्यक्त करण्यासाठी सांकेतिक भाषा महत्त्वाची आहे.
1: मुलांना त्यांच्या भाषेत शिकण्याची संधी मिळाली तर शिक्षण अधिक सुलभ आणि परिणामकारक होतं.
0: सहज संवाद साधता आल्यानं कर्णबधिर व्यक्तींमध्ये आत्मविश्वास आणि स्वावलंबन वाढण्यास मदत होते.
1: श्रोतेहो, सांकेतिक भाषा शिकल्यामुळे कर्णबधिर आणि ऐकू येणाऱ्या व्यक्तींमधील संवादाची दरी नक्कीच कमी होते.
0: सांकेतिक भाषा ही केवळ हातवारे नसून अनेक कर्णबधिर समुदायांसाठी एक पूर्ण भाषा आणि सांस्कृतिक ओळख आहे.
1: पालक, शिक्षक आणि समाजातल्या इतर व्यक्तींनी सांकेतिक भाषा जर शिकली तर कर्णबधिर मुलांच्या विकासाला मोठी मदत होते.
0: म्हणूनच सांकेतिक भाषा ही केवळ संवादाची पद्धत नाही, ती कर्णबधिर व्यक्तींच्या अभिव्यक्तीची, शिक्षणाची आणि आत्मसन्मानाची भाषा आहे.
1: श्रोते हो, पशुपक्ष्यांची सुद्धा एक भाषा असते आणि ती देखील सांकेतिक भाषाच असते. बघा ना, आपल्या घरातले पाळीव प्राणी त्यांचा आनंद व्यक्त करताना, त्यांच्या वेगवेगळ्या भावना व्यक्त करताना आपली शेपटी हलवतात, कधी ते आपल्या अंगाला घासतात, वेगवेगळे आवाज काढतात. पण श्रोते हो, त्यातूनच ते आपली भावना संकेतातून व्यक्त करतात. आवाज नसला तरी संवाद थांबत नाही, हातांच्या संकेतातूनही मन बोलतं.

श्रोतेहो, 1996 साली आलेला खामोश ही द म्युझिकल या चित्रपटात ॲनी म्हणजेच सुप्रसिद्ध अभिनेत्री मनीषा कोयराला ही बोलू शकणारी पण तिचे आई वडील दोघेही कर्णबधीर आहेत. या चित्रपटात सांकेतिक संवाद, चेहऱ्यावरील हावभाव, स्पर्श आणि देहबोली यांना विशेष महत्त्व आहे आणि यातूनही हेच जाणवतं की आवाज नसला तरी संवाद थांबत नाही.

0: बरं तर श्रोतेहो, आजच्या आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिनानिमित्त विशेष कार्यक्रमातून मी पूर्वा
1: आणि मी महेंद्र आपल्या सगळ्यांचा निरोप घेतो.

0: नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकलात आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिनानिमित्त विशेष कार्यक्रम हात बोलतात मन ऐकतं. निवेदन पूर्वा खालगावकर आणि महेंद्र पाटणकर. निर्मिती सहाय्य पूर्वा खालगावकर. सादरकर्ते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात आंतरराष्ट्रीय सांकेतिक दिनानिमित्त विशेष कार्यक्रम हात बोलतात मन ऐकतं. सादर करते होते विवेक वानखडे. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

सांकेतिक दिनानिमित्त विशेष कार्यक्रम हात बोलतात मन ऐकतं. सादर करते होते विवेक वानखडे. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झाली आहे, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।

संस्कृते हो 17 सप्टेंबर 2026 ते 2 ऑक्टोबर 2026 या दरम्यान भारत सरकारतर्फे स्वच्छता ही सेवा हे अभियान राबवण्यात येत आहे, तेव्हा आपण या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन आपला परिसर, सार्वजनिक ठिकाणं जसं की बगीचा, रेल्वे स्टेशन, बस स्टँड, बीच, हॉस्पिटल, शाळा, कॉलेजेस या ठिकाणी सुद्धा आपापल्या परीनं स्वच्छता करून स्वच्छ भारत पर्यायानं स्वच्छ विकसित देश निर्माण करण्याचा संकल्प करूया. स्वच्छ करूया देश परिसर, जगात राहू सदा अग्रेसर. स्वच्छ करूया देश परिसर, जगात राहू सदा अग्रेसर.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचं प्रसारण. यानंतर 7 वाजता प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शेतकऱ्यांना मदतीसाठी निधी कमी पडू देणार नाही अशी मुख्यमंत्र्यांची दुष्काळ स्थितीची पाहणी करण्यासाठी केलेल्या मराठवाडा दौऱ्यात ग्वाही. आयुष्मान भारत योजनेमुळे वैद्यकीय उपचारांचा खर्च कमी होऊन मध्यमवर्गीयांना मोठा लाभ झाल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. मतदार यादीस विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेशी संबंधित सर्व निर्णय निवडणूक आयोगानं एकमतानं घेतले असल्याचं आयोगाच्या अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारोत्तालनात मीराबाई चानूला 49 किलो वजनी गटात रौप्य पदक. इतर खेळांमध्येही भारताची आगेकूच. राज्यात दुष्काळ सदृश्य स्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मराठवाड्याचा दौरा केला. मुख्यमंत्र्यांनी आज लातूर धाराशिव जिल्ह्यात पावसाअभावी सुकून गेलेल्या पिकांची तसंच कोरड्या पडलेल्या साठवण तलावाची पाहणी केली. पिकांचे पंचनामे न करता सरसकट मदत करण्यासारखी परिस्थिती असल्यामुळे राज्य सरकार तात्काळ उपाययोजना करणार आहे. शासन दुष्काळाची पहिली अधिसूचना लवकरच प्रसिद्ध करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी आज दिली.
1: राज्य सरकारने तातडीने पावलं उचलायचं ठरवलेलं आहे. येत्या 2 दिवसात आपण दुष्काळाचा जीआर काढतो आहोत. दुष्काळाची सगळी मदत आपण देणार आहोत. त्यासोबत आपण हा प्रयत्न आहे की रबी जर आपल्याला पीक घेता आलं तर त्याकरताही आपण मदत करणार आहोत. पिण्याचं पाणी, आपल्या जनावरांकरता चाऱ्याची व्यवस्था, थेट मदत आणि त्यासोबत आमच्या शेतकऱ्यांना अन्नधान्याची मदत आणि इतर सगळ्या प्रकारची मदत या दुष्काळाच्या निमित्ताने करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
0: शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असल्याचंही ते म्हणाले. शेतकऱ्यांचं सुमारे 48,000 कोटी रुपयांचं कृषी पंप वीज बिल यापूर्वीच माफ केलं असून यापुढेही त्यांना वीज बिल भरावं लागणार नाही. तसंच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना राबवून शेतकऱ्यांना शासनानं दिलासा दिला असून या योजनेचा लाभ प्रत्येक पात्र शेतकऱ्याला मिळेपर्यंत तिची अंमलबजावणी सुरूच राहील असंही मुख्यमंत्री म्हणाले. अकोला जिल्ह्यात दुधलम इथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली. शेतकऱ्यांनी भयभीत होऊ नये, सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याची ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी दिली. नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज जिल्ह्यातल्या विविध भागात जाऊन दुष्काळ सदृश्य स्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी विविध शेतपिकांची प्रत्यक्ष पाहणी करून पिकांची सद्यस्थिती, पावसाचे प्रमाण, पाण्याची उपलब्धता तसंच संभाव्य नुकसानीबाबत शेतकऱ्यांकडून माहिती घेतली. राज्याच्या अनेक भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असून सरकारनं दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करावी यासाठी आंदोलनं केली जात आहे. गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदत द्यावी यासह विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या गडचिरोली जिल्हा शाखेनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. पावसानं ओढ दिल्यानं धान, सोयाबीन, कापूस यासह खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा दावा किसान सभेनं केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदनही देण्यात आलं. कोरडा दुष्काळ जाहीर करा अशी मागणी करत यवतमाळमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आक्रोश मोर्चा काढला. मोर्चात आमदार नितीन देशमुख आणि आमदार संजय दरेकर सहभागी झाले होते. पावसाअभावी पिकं हातून गेलेल्या शेतकऱ्यांना येत्या 5 ऑक्टोबरपर्यंत मदत जाहीर करा, अन्यथा समृद्धी महामार्ग बंद पाडू असा इशारा आमदार देशमुख यांनी दिला. मुंबई MMR मध्ये पुढच्या 15 ते 20 वर्षात 30 लाख घरं बांधणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केलं. ठाणे महापालिकेच्या सिद्धेश्वर नगर आणि रमाबाई नगर क्लस्टर योजनेच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. मुंबई ठाण्यासह मीराभाईंदर, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर शहरांमध्ये क्लस्टरला चालना देण्याचं सरकारचं धोरण असल्याचं त्यांनी यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं. युनिफाईड DCPR मधल्या बदलांमुळे क्लस्टर आणि SRA प्रकल्प

कल्पनागती मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. ठाण्यातल्या 6,000 कुटुंबांना सुरक्षित दर्जेदार घरं देतानाच 23 नागरी सुविधा, रोजगाराच्या संधी आणि नियोजित टाउनशिप उभारून नव्या ठाण्याचा पाया रचण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. मेट्रो, अंतर्गत मेट्रो, कोस्टल रोड आणि ठाणे, बोरिवली, बोगदा यांच्यासारख्या प्रकल्पांमुळे ठाण्याच्या पायाभूत सुविधांना नवी दिशा मिळणार असल्याचं सांगत क्लस्टरमधल्या इमारतीही दर्जेदार आणि वैशिष्ट्यपूर्ण असाव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आयुष्मान भारत योजनेला आज 8 वर्ष पूर्ण झाली. या योजनेमुळे वैद्यकीय उपचारांवरचा खर्च खूपच कमी झाला असून त्याचा लाभ गरीब आणि मध्यमवर्गीयांना होत आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे. देशातल्या प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आणि परवडणाऱ्या आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशानं 8 वर्षांपूर्वी ही योजना सुरू केल्याचं प्रधानमंत्र्यांनी संदेशात म्हटलं आहे. आजमितीला या योजनेअंतर्गत 60 कोटींहून अधिक लाभार्थींना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य संरक्षण दिलं आहे. 5 कोटींहून अधिक नागरिकांनी आयुष्मान आरोग्य मंदिरात येऊन सेवांचा लाभ घेतला आहे, त्यामुळे प्राथमिक आरोग्य सेवा अधिक मजबूत होण्यास मदत झाल्याचं प्रधानमंत्र्यांनी संदेशात नमूद केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: पत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारत निवडणूक आयोग ही बहुसदस्यीय संवैधानिक संस्था आहे. आयोगाच्या निर्णय प्रक्रियेदरम्यान सदस्यांनी प्रश्न आणि शंका उपस्थित करणं हा प्रमाणित कार्यपद्धतीचाच भाग आहे. मतदारांच्या हक्कांचे रक्षण करण्याचा हेतू त्यामागे असतो. अंतिम निर्णय घेताना हे सर्व आक्षेप विचारात घेऊनच आयोग निर्णय घेतो, असं आयोगाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनातून स्पष्ट केलं आहे. गेल्या 10 महिन्यात 2 निवडणूक आयुक्तांनी 14 वेळा आयोगाच्या निर्णयांवर आक्षेप घेतला असल्याचं वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये आल्याच्या पार्श्वभूमीवर आयोगानं हा खुलासा केला आहे. देशभरात टप्प्याटप्प्यानं राबवल्या जात असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेच्या प्रक्रियेअंतर्गत मतदार याद्यांच्या शुद्धीकरणादरम्यान निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी मतदार यादीतील नावं वगळणं तसंच मतदारांशी संबंधित माहिती साठ्याच्या हाताळणीबद्दल प्रश्न उपस्थित केले होते. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलनात भारताच्या मीराबाई चानू हिनं महिलांच्या 49 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं. महिला नेमबाजीत भारताच्या महेश्वरी, परिणास धालीवाल आणि रायझा धिल्लन यांनी संघिक स्किट प्रकारात कांस्य पदक जिंकलं. नेमबाजीत मनू भाकरला महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकाराच्या अंतिम फेरीत 5व्या स्थानावर समाधान मानावं लागलं. सॉफ्ट टेनिसच्या उपांत्य फेरीत भारताच्या जयमिना याला जपानच्या ताकुया याच्याकडून 2-4 असा पराभव पत्करावा लागला, त्यामुळे त्याला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. या क्रीडा प्रकारातलं भारताचं हे पहिलं पदक ठरलं आहे. वुशू क्रीडा प्रकारात आज महिलांच्या 60 किलो वजनी गटाच्या सांडा प्रकारात उपांत्य फेरीत भारताची रोशी बिना देवी इंडोनेशियाच्या थानिसा कुसुमा निंगेत्यास हिला 2-0 असं हरवून अंतिम फेरीत पोचली. नौकानयन स्पर्धेत रोईंगमध्ये बलराज पनवार याने पुरुषांच्या एकेरी स्कल्स प्रकाराच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यानं 6:52 84 मिलीसेकंद अशी वेळ नोंदवली. बॅडमिंटनच्या उपांत्य फेरीत चीननं भारतावर 3-1 अशी मात केल्यामुळं भारताला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शेतकऱ्यांना मदतीसाठी निधी कमी पडू देणार नाही अशी मुख्यमंत्र्यांची दुष्काळ स्थितीची पाहणी करण्यासाठी केलेल्या मराठवाडा दौऱ्यात ग्वाही. आयुष्मान भारत योजना

0: त्यामुळे वैद्यकीय उपचारांचा खर्च कमी होऊन मध्यम वर्गीयांना लाभ झाल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेशी संबंधित सर्व निर्णय निवडणूक आयोगानं एकमतानं घेतले असल्याचं आयोगाच्या अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलनात मीराबाई चानूला 49 किलो वजनी गटात रौप्य पदक. इतर खेळांमध्येही भारताची आगेकूच. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र.
2: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीय, मग काळजी कसली करताय?
3: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
2: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
3: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
4: ताई भाई, अक्का, मामा आणि काका 100 गोष्टींपेक्षा एकच गोष्ट सांगतो, फक्त पैसे पाठवण्यासाठी QR स्कॅन करतात किंवा पिन टाकतात, पैसे मिळवण्यासाठी नाही.
5: RBI सांगते, QR कोड स्कॅन करताना किंवा पिन टाकताना नीट लक्ष द्या.
1: श्रोते हो, शुक्रवार दिनांक 25 सप्टेंबरला सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत आधुनिकतेची कास धरताना पर्यावरणाशी नातं जपणारे तसंच समाजातील विविध घटकांना सोबत घेऊन वाटचाल करणारे उच्च विद्याविभूषित ऍडव्होकेट डॉक्टर चंद्रशेखर निमकर यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत.
6: बरेच वेळ विद्यार्थी गल्लत करतात की ते म्हणतात की आपण शाळेमध्ये जे शिकतो, एक्स्पेशली 12वी सायन्सची वगैरे जी मुलं असतात ज्यांनी मॅथ्स घेतलं असतं त्यांना वाटतं कॅल्क्युलस ही या गोष्टी मला आयुष्यात कधी उपयोगाला येणार आहेत. परंतु त्याचा डायरेक्टली जरी कधी उपयोग झाला नाही तरी सुद्धा हे जेव्हा आपण शिकत असतो तेव्हा आपल्या ब्रेनमधल्या काही सेल्स ऍक्टिव्हेट होत असतात आणि त्यातनं आपण त्यात शिकलेलं आणखीन 10 ठिकाणी वापरू शकत असतो. मी एक नेहमीच उदाहरण देतो, ते म्हणजे की सगळे म्हणतात की मी व्यायामशाळेत गेलो आणि असे मसल्स कमवले आणि असे डंबल्स मारले, असे बेंच मारले, तर आयुष्यात मला कोण अशी वजनं उचलायला लावणार आहे? तर आयुष्यात तुला वजनं उचलायला कोण लावणार नाही आहे, पण तुम्ही जेव्हा मुंबईसारख्या ठिकाणी नोकरीधंदा करत असता आणि जेव्हा लोकलमध्ये दारामध्ये उभे राहून जेव्हा लटकून जात असतात तेव्हा हेच जे मसल्स कमवलेले असतात तेच तुम्हाला कामाला येतात. त्यामुळे कुठलं उपयोग कुठे होईल हे तुम्ही सांगू शकत नाही. आपलं काम फक्त शिकण्याचं आहे आणि त्याच्यावरती अभ्यास करण्याचं आहे.
1: तेव्हा श्रोते हो, 25 सप्टेंबरला सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात जरूर ऐका ही मुलाखत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 किलोहर्ट्सवर 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. श्रोते हो, आता एक निवेदन ऐका. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी रत्नागिरी यांच्याकडून हे निवेदन आले. विषय आहे कर्नाटक इथल्या बेळगाव इथे माजी सैनिक संपर्क आणि समस्या निवारण महामेळावा. रेकॉर्ड्स द मराठा LI यांच्या वतीने दिनांक 4 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 6 ते सायंकाळी 5 या वेळेत शिवाजी स्टेडियम मराठा LIC बेळगाव इथे माजी सैनिक महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात सर्व श्रेणींमधील माजी सैनिक, वीर नारी, वीर माता, विधवा भगिनी आणि अवलंबितांच्या समस्यांचं निवारण करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त माजी सैनिक, वीर नारी, वीर माता, विधवा भगिनी आणि अवलंबितांनी सदर मेळाव्यास उपस्थित राहावं असं आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी रत्नागिरी यांनी केलं आहे. आपल्या उपस्थितीबाबत GRETGORILLA@NIC.IN या ईमेलवरती नोंदणी करावी असं सांगण्यात आलं आहे. निवेदन संपलं. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. यानंतर 7:15 अर्थविशेष हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत.

0: श्रोते हो नमस्कार, वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत। श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत। महिला सक्षमीकरण आणि महिला नेतृत्व विकास हा प्रधानमंत्री मोदी यांच्या प्रशासनाचा मुख्य गाभा राहिला आहे। त्यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी केवळ कल्याणकारी योजना राबवल्या नाहीत, तर त्यांना देशाच्या अर्थव्यवस्थेत आणि निर्णय प्रक्रियेत मुख्य प्रवाहात आणलं। नारी शक्तीचं सामर्थ्य सिद्ध करणारे महत्वाचे निर्णय मोदी यांनी घेतले आहेत। या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक मृणालिनी नानिवडेकर यांच्याशी। नमस्कार मॅडम, वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महिला सक्षमीकरणाला फक्त एक समाज कल्याणकारी योजना न ठेवता देशाच्या अर्थव्यवस्थेचा आणि धोरणांचा मुख्य भाग कसं बनवलं, काय सांगाल?
1: संयुक्त राष्ट्रसंघांनी तयार केलेल्या मिलेनियम डेव्हलपमेंट गोल मध्ये महिलांना अत्यंत महत्वाचं स्थान दिल्यामुळे खरे तर जगाचा महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला। 2000 नंतरच भारतात मोदी या नेत्याचा एका अर्थानं उदय झाला। या नेत्याच्या उदयाबरोबरच महिला सक्षमीकरणाची लोकोपयोगी चळवळ हातात हात घेऊन विस्तारत गेली असं म्हटलं तर त्यात काहीही गैर होणार नाही। ते देशाचे पंतप्रधान झाले त्यावेळेला, अर्थातच महिलांच्या दृष्टिकोनात बदल व्हायला हवा आणि त्या केवळ यत्र नार्यस्तु पूजनते रमनते तत्र देवता यात न रमता त्या खऱ्या अर्थाने भागीदार व्हाव्यात, सहभागी घटक व्हाव्यात, त्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले गेले। यातला सर्वात महत्वाचा प्रयत्न होता तो बेटी बचाओ बेटी पढाओ। महिला जर गर्भ असेल तर तो या जगाचा सूर्य देखील पाहू शकणार नाही याची काळजी घेतली जायची। या मुलींबाबत मोदी सरकारनं बेटी बचाओ बेटी पढाओ हा दृष्टिकोन आत्मसात केला, त्याची फळं आता दिसत आहेत। महिला जीवनाच्या अनेक क्षेत्रात जेव्हा अत्यंत खंबीरपणे काम करतायत तेव्हा ग्रामीण भागातल्या महिलांचं सक्षमीकरण आणि साधारणतः सेमी अर्बन सेमी रुरल मानल्या जाणाऱ्या भागातही महिला हक्कांची जाणीव फार मोठ्या प्रमाणात झाली आहे। मोदी सरकारनं राबवलेल्या विविध महिला उपाययोजनांना या बदलाचं श्रेय द्यावं लागेल। महिलांना केवळ नारी म्हणून पूजन करत देव्हाऱ्यात न बसवता त्यांची आर्थिक क्षेत्रातील सहभागिता मोठ्या प्रमाणात वाढेल आणि त्या देशाच्या उत्पादन क्षमतेत भर टाकू शकतील या आशयाचा निर्णय घेतला गेला। या निर्णयाची व्याप्ती ही केवळ ग्रामीण भागापुरती नव्हती तर ती उच्चभ्रू क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात अंमलात आणली गेली होती। ग्रामीण भागातल्या महिलांचा अर्थकारणातला सहभाग वाढावा यासाठी मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध करून दिली गेली। सहभागिता महिला गटांची देशाच्या प्रगतीत होईल यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कुटीरोद्योग सुरू केले गेले आणि त्याच वेळेला कॉर्पोरेट क्षेत्रामधल्या महिलांचा सहभाग वाढावा यासाठी कॉर्पोरेट कायद्यात बदल करून बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मधलं महिलांचं प्रमाण लक्षणीय असावं यासाठीही काही बदल केले गेले। भारताच्या गेल्या 15 वर्षातल्या प्रगतीत महिलांचं योगदान फार मोठं आहे। महिला मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्थेत GDP मध्ये स्वतःचं योगदान देऊ लागल्या आहेत। मोदींनी ज्याप्रमाणे आकांक्षित जिल्ह्यांची योजना राबवली त्याचप्रमाणे मोदींनी महिलांना सहभागी करून घेऊन देशाच्या विकासाची मोठी योजना आखली आणि ती प्रत्यक्षात आणण्यावर भर दिला असं म्हणणं गैर ठरणार नाही।
0: मुलींच्या जन्माकडे पाहण्याचा सामाजिक दृष्टिकोन बदलणं, रूढींमुळे होणारे अन्याय थांबवणं, तसंच त्यांच्या अस्तित्वाला गरिमा मिळवून देण्यासाठी धोरण राबवत महिलांचं सामाजिक आणि राजकीय स्थान कशा प्रकारे बदललं आहे?
1: संयुक्त राष्ट्रसंघांनी तयार केलेल्या मिलेनियम डेव्हलपमेंट गोल मध्ये देखील महिलांच्या सहभागाशिवाय कोणत्याही देशाची प्रगती होणार नाही आणि जगाची प्रगती होणार नाही हे नमूद केलं गेलं होतं। मोदी सरकारनं हे लक्षात घेतच महिलांच्या प्रश्नांना आत घातला। सत्तेवर येता सर्वात पहिल्यांदा राबवलं गेलं ते बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान। खरे तर भारतातल्या महिला आणि भारतातले पुरुष यांचे गुणोत्तर काहीस काळजी करणारं होतं। आता 106 पुरुषांमागे 100 महिला असल्या तरी पूर्वीच्या काळी हे प्रमाण अत्यंत दुर्दैवी होतं। कित्येक राज्यांमधल्या महिला म्हणजे

0: पहिला अर्भक या जगात आल्यानंतर या जगाचा चेहराही न बघता निर्दयपणे मारल्या जायच्या. या सर्व घटनांवर अंकुश आणत बेटी बचाव हे अभियान पहिल्यांदा राबवलं गेलं. हरियाणा, दिल्ली, राजस्थान अशा या संदर्भात प्रश्न ठरलेल्या राज्यांकडे विशेष लक्ष पुरवलं गेलं आणि त्यानंतर बेटी पढाओ सारखं एक विशिष्ट अभियानही राबवलं गेलं. यामुळे गेल्या कुटुंब सर्वेक्षण पाहणीत विशेषतः लहान वयाच्या 6 वर्षापर्यंतच्या बालक बालिकांच्या प्रमाणातली तफावत मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचं आढळून येत आहे. हे मोदी सरकारचं यश आहे.
1: मुलांच्या राजकारणातला सहभाग वाढावा याबद्दल वारंवार हात तर दिली जायची, पण लोकसभेत निवडून येणाऱ्या महिलांचं प्रमाण आणि विधानसभेतही निवडून येणाऱ्या महिलांचं प्रमाण हे महिलांच्या लोकसंख्येच्या तुलनेत अत्यल्प असायचं. ही संख्या वाढावी यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला आरक्षणाचे कायदे प्रत्यक्षात आले, महिलांचा सहभाग वाढला. या महिला नंतर राजकारणात सक्षमपणे वावरू लागल्यानंतर त्यांनी आमदार व्हावं, खासदार व्हावं अशा प्रकारच्या संकल्पना समोरही आल्या. तेवढं बळ महिलांनी स्वकर्तृत्वाने मिळवलं पण होतं. पण अर्थातच एक महिला लढत असेल आणि समोरचा पुरुष असेल तर तिच्या निवडून येण्याची शक्यता कमी असल्यामुळे कोणताही राजकीय पक्ष त्या दृष्टीने हालचाल करायला तयार व्हायचा नाही. त्यासाठीच मोदी सरकारनं अत्यंत समर्थपणे निर्णय घेत लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये महिलांना 33% आरक्षण देणारा कायदा प्रत्यक्षात आणण्यासाठी संसदेचं विशेष अधिवेशनही बोलवलं. पूर्वी देखील अशा प्रकारची हालचाल झाली होती, परंतु राज्यसभेत पारित झालेला कायदा लोकसभेत प्रत्यक्षात येऊ शकला नव्हता. आता त्या दृष्टीने हालचाली करत काही घडामोडी होण्याची अपेक्षा आहे. केंद्र सरकार आणि सत्ताधारी आघाडी महिलांना आरक्षण मिळावं यासाठी अत्यंत सक्षमपणे बहुमत मिळवायच्या प्रयत्नात आहे. महिलांना 33% आरक्षण देणारा नारी शक्ती वंदना विधेयकाचा कायदा प्रत्यक्षात कशा रीतीने येईल आणि त्याची अंमलबजावणी कशा प्रकारे होईल याकडे लक्ष देणं आता आवश्यक झालं आहे. गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदींनी तेथे स्वच्छतेचं मोठं अभियान सुरू केलं होतं. मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यावर गुजरातमध्ये राबवल्या गेलेल्या या योजनेची मोठ्या प्रमाणात अंमलबजावणी त्यांनी स्वच्छ भारत अभियान म्हणून सुरू केली. अबाल वृद्धांमध्ये हे अभियान अत्यंत लोकप्रिय झालं होतं. भारताच्या कोणत्याही भागात गेलं तर शौचालय नसल्यामुळे नदी किनारी किंवा आडोशाला जाणाऱ्या महिला हे देशाच्या प्रगतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारं एक चित्र दिसायचं. शौचालय निर्माण करण्यावर स्वच्छ भारत अभियानामध्ये भर दिला गेला. स्वच्छ भारत अभियान हे खरे तर एक सामाजिक क्रांती आहे.
2: महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुद्रा योजना आणि स्टँडअप इंडिया अंतर्गत महिला उद्योजकांना कर्ज मिळत आहे. आर्थिक निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढवण्यात या योजना कशा यशस्वी ठरल्या आहेत?
0: महिलांना आर्थिक आधार मिळावा एवढंच नव्हे तर त्या अबलानाईत सबला व्हाव्यात यासाठी केलेल्या योजनांमधली सर्वात महत्वाची योजना ती मुद्रा. नोकरी देण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात होत असतानाच स्वयंरोजगारावर या सरकारनं मोदींच्या नेतृत्वात भर दिलं. मुद्रा योजना ही साधारणतः कर्ज हातात खेळतं राहावं आणि मध्यम ते छोट्या उद्योगांना त्यातून भांडवल मिळावं यासाठी तयार केली गेली. मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये मुद्राच्या लाभार्थींपैकी 3 जर लाभार्थी असतील तर त्यातल्या 2 महिला आहेत हे विशेष. महिलांसाठी कोणतंही तारण न ठेवता या योजनेअंतर्गत कर्ज दिलं जातं. या योजनेतल्या या मिळकतीतून ग्रामीण भागातल्या महिलांनी छोटी दुकानं, शिलाई मशीन्स घेऊन स्वतःच्या संसाराला हातभार लावणाऱ्या योजना, सेमी अर्बन म्हणजे साधारणतः छोट्या मोठ्या गावांमध्ये जिथे नोकरदार आहेत तिथे त्यांना टिफिन पोहोचवण्यासाठीचे उद्योग, हस्तकलांच्या उपयोगातून वस्त्र प्रावरण तसंच दागिने असं सुंदर प्रकारे करायच्या योजना केल्या. आज उपलब्ध असलेली आकडेवारी जर लक्षात घेतली तर 81% महिलांनी या मुद्रा योजनेचा लाभ घेतलेला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये महिलांच्या रोजगारात देखील लक्षणीय वाढ झालेली दिसते. ग्रामीण भागात महिलांनी लोकसंख्येतल्या सहभागाचं प्रमाण 96% वाढवलं असं दिसतंय, तर शहरी भागांमध्ये हेच प्रमाण 43% आहे. 1,56,00,000 महिला गेल्या 15 वर्षांमध्ये कामकाजी महिला झाल्या ही अजून एक थक्क करणारी आकडेवारी आहे. महिलांसाठीच्या योजना केवळ महिला ओरिएंटेडच न ठेवता देशाच्या अंदाजपत्रकातली 42% रक्कम महिलांवर खर्च होईल याकडेही लक्ष दिलं गेलं. सध्या

0: पंतप्रधान निर्मला सीतारामन एक यशस्वी महिला राजकारणी सांभाळत आहेत, त्यामुळे महिलांकडे लक्ष देण्याचा दृष्टिकोन गेल्या काही दिवसात अत्यंत जागरूक होतो आहे आणि त्याचे लाभ अनेकविध समाजातल्या महिलांना मिळत आहेत.
1: लखपती दीदी आणि नमो ड्रोन दीदी या योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला आज तंत्रज्ञान हाताळत आहेत. भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं या योजना कशा महत्वाच्या आहेत?
0: लखपती दीदी ही योजना तर ग्रामीण भागाचे अर्थकारण बदलून टाकणारी आहे. लखपती दीदी म्हणजे घरातच राहून त्या महिलेने 1 लाखांच्या सरकारी मदतीच्या आधारावर नव्या योजना उभारणं, नवे गृह उद्योग करणं. भारतात गेल्या काही वर्षांपासून स्वयंसहाय्यित महिला गटांची चळवळ मोठ्या प्रमाणात निर्माण झाली होती. या महिला मंडळांच्या हाताला काम देत कुठे कुटीरोद्योग तर कुठे शेतीवर आधारित उद्योग मोदी सरकारच्या काळात सुरू झाले. लखपती दीदींची संख्या 6 कोटींपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट सध्या मोदी सरकारनं ठेवलेलं आहे. याचबरोबर महिलांना शेतकरी म्हणून जे लाभ दिले जातात त्याचा लाभ आतापर्यंत 15,000 शेतकरी महिलांनी घेतलेला आहे. या योजनेअंतर्गत ड्रोनच्या सहाय्यानं शेतीवर फवारणी, शेतीत उगवलेल्या पिकांना योग्य ती मदत करण्यासाठी लक्ष देण्याचं अभियान राबवलं जात आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेला बरकती यायची असेल तर त्यातलं महिला शेतकऱ्यांचं योगदान अत्यंत महत्वाचं आहे. महिला तंत्रज्ञान हाताळू लागल्या आणि स्वतःचा संसार सांभाळून अर्थव्यवस्थेला योगदान देऊ लागल्या हे मोदी सरकारच्या कार्यकाळातलं यश आहे.
1: राष्ट्रीय स्वास्थ्य मिशन आणि प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानामुळे देशातील नवजात बालक आणि माता मृत्यू दरात लक्षणीय घट झालीय. महिलांच्या आरोग्याबाबत झालेल्या या सुधारणांबद्दल काय सांगाल?
0: राष्ट्रीय स्वास्थ्य मिशन हा देखील गेल्या काही वर्षात राबवला गेलेला एक मोठा उपक्रम. घरी पुरुष आजारी असेल तर त्याच्या भोवती घर फिरतं, पण महिलेच्या आजारांकडे मात्र लक्षच दिलं जात नाही अशी स्थिती आहे. बाळंतपण घरीच होतात, ती सुरक्षित नसतात, त्यामुळे बालमृत्यूंचं प्रमाण मोठं होतं आणि त्या आईच्या तब्येतीकडे तर लक्ष द्यायला कुणीच नसतं अशी स्थिती आहे. ती स्थिती दूर करण्यासाठी मोदी सरकारच्या काळात सर्व बाळंतपण ही इन्स्टिट्युशनलाइज कोणत्या तरी संस्थेत दवाखान्यात व्हावीत यासाठी मुख्यत्वे करून योजना राबवली गेली. गर्भवती महिलांना योग्य तो सकस आहार मिळावा यासाठी त्यांच्या खात्यांमध्ये थेट रक्कम पाठवण्याचे देखील प्रयोग गरजवंत महिलांबाबत केले गेले. रुग्णालयातल्या गर्भारपणांमध्ये वाढ करताना महिलांमध्ये अनिमिया म्हणजे साधारणतः सकस आहार न घेतल्यामुळे निर्माण होणारा जो रोग आहे तो होऊ नये यासाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले गेले. या सर्व प्रयत्नांची आज फळं दिसत असून महिलांच्या आरोग्यविषयक तक्रारीमध्ये लक्षणीय घट झाल्याचं बोलले जात आहे. मोदी सरकारच्या कार्यकाळात केवळ पुरुषांचाच नव्हे तर महिलांचा विकास व्हायला हवा याकडे विशेष लक्ष दिलं गेलं आणि अर्थातच त्याचे परिणाम सध्या दिसत आहेत. भारत हा अत्यंत झपाट्यानं महासत्ता होऊ बघतोय. या महासत्तेतल्या महिला या दुर्लक्षित राहणार नाही, त्या संसाराची जबाबदारी सांभाळतील, पण त्या अबला नारी नसतील तर सबला सशक्त महिला असतील याकडे आवर्जून लक्ष पुरवलं जात आहे.
1: श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍप वर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई AIR न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, निवेदन लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव.

वृत्त विशेष हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला. आम्ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून बोलत आहोत. संध्याकाळचे 7:30 वाजत आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम आमचं घर आमचं शेत. निवेदन ऋचा गद्रे यांचं.

0: नमस्कार नमस्कार मंडळी. मंडळी, आजच्या कार्यक्रमात मी ऋचा गद्रे आपलं स्वागत करते. आज बुधवार भारतीय सौर दिनांक 1 अश्विन शके 1948 अर्थात 23 सप्टेंबर 2026. मंडळी, पिकांवर दरवर्षी नवनवीन किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो. यामुळे पिकांचं खूप नुकसान होतं. या किडींवर नियंत्रण मिळवण्यासाठी वेगवेगळ्या कीटकनाशकांच्या फवारण्या केल्या जातात. त्यामुळे खर्च वाढतोच, पण त्याचबरोबर जमिनीची सुपीकता देखील यामुळे कमी होते. तसंच पर्यावरणाचं देखील नुकसान होतं. हे टाळण्यासाठी पर्यावरणपूरक कीड व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. आज आपण याविषयीच माहिती करून घेऊया. ऐकूया कोकणातील पिकांवरील किडींचे पर्यावरणपूरक पद्धतीने व्यवस्थापन याविषयी डॉक्टर संतोष वानखेडे यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत.
1: मंडळी नमस्कार. मंडळी, आपल्या कोकणामध्ये जी वेगवेगळी पिकं घेतली जातात त्यावरती अनेक रोगांचा किंवा किडींचा प्रादुर्भाव आपण दरवर्षी अनुभवतो. तर अशा किडींचं रोगांचं जर व्यवस्थापन करायचं झालं तर ते पर्यावरणपूरक पद्धतीनं करणं ही आता खरंच काळाची गरज झाली आहे. कारण दिवसेंदिवस सेंद्रिय शेतीकडे आपण वळतो आहोत आणि त्याची मागणीही आहे. त्या दृष्टीनं विचार केला तर पर्यावरणपूरक पद्धतीनं आपल्या कोकणातील वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांवर ज्या किडी किंवा रोग येतात त्याचं व्यवस्थापन कसं करायचं या संदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत. आणि त्यासाठी प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाटीये रत्नागिरी येथून कीटकशास्त्रज्ञ डॉक्टर संतोष वानखेडे सर यांना आम्ही स्टुडिओत आमंत्रित केलेलं आहे. चला तर मग त्यांच्याकडूनच आपण याविषयी माहिती जाणून घेऊया. सर नमस्कार.
2: नमस्कार
1: सर. पर्यावरणपूरक पद्धत असं जे मी सुरुवातीला म्हणते तर ही पद्धत म्हणजे नेमकी कोणती पद्धत आहे आणि आताच्या काळामध्ये या पद्धतीची गरज आहे का?
2: हो, या पद्धतीची सद्यस्थितीमध्ये फार आवश्यकता आहे.
1: बरं.
2: याचं कारण असं की दिवसेंदिवस कीटकनाशकाचा बेसुमारी आणि अवाजवी वापर केल्यामुळे मानवी आरोग्याला किंवा त्याच्या संपर्कात येणारे जे मनुष्य प्राणी आहे किंवा इतर सजीव आहे तर त्यांच्या आरोग्याला फार धोका संभवत आहे. त्यासोबतच या घटकांचा वापर केल्यामुळे जेव्हा हे घटक मातीमध्ये मिसळले जाते किंवा पाण्यामध्ये मिसळले जाते तर त्या ठिकाणी वास्तव करणारे जे जीवजंतू आहेत तर यांना सुद्धा फार धोका निर्माण होत आहे आणि यामुळे एकंदरीत बघितलं तर पर्यावरणाची फार मोठी हानी होत आहे. तर म्हणून ह्या गोष्टी टाळण्यासाठी पर्यावरणपूरक पद्धतीचा आपण अवलंब करणं फार गरजेचं आहे. आणि पर्यावरणपूरक पद्धत म्हणजे जे काही शेतकऱ्यांजवळ उपलब्ध आहे त्या गोष्टी किंवा इतर ज्या गोष्टी आहेत किंवा जे घटक आहेत तर त्या कमी प्रमाणामध्ये पर्यावरणाला हानी पोहोचतात किंवा नाहीच्या बरोबरच हानी पोहोचते अशी की मानवी आरोग्याला फार सुरक्षित आहे अशा पद्धतीचा गरजेनुसार वापर करणं तर याच एकंदरीत पद्धतीला पर्यावरणपूरक पद्धत असं म्हटलं जातं.
1: अच्छा बरं. आपल्याकडे जी महत्वाची पिकं घेतली जातात त्या पिकांवरती ज्या किडी येतात त्या संदर्भात आता सांगा की कोणत्या पिकांवर कोणत्या किडी आढळतात.
2: दक्षिण कोकण म्हटलं की या ठिकाणी जास्त प्रमाणात उद्यान विद्या वर्गातील पिकं घेतली जातात. त्यामध्ये आंबा झालं, काजू झालं, नारळ झालं आणि त्यासोबतच महत्वाचं पीक म्हटल्यानंतर ते भात पीक.
1: हे
2: महत्वाची पिकं आपल्या भागात घेतली जातात.
1: खरं.
2: आणि या प्रमुख पिकांना काही ठराविक किडी जी आहेत ते जास्त प्रमाणात नुकसान करतात. म्हणजे उदाहरणार्थ आंबा जर आपण बघितला तर सद्यस्थितीमध्ये तुडतुडे झाले किंवा फुलकिडे, फळमाशी किंवा फळ प्रखरणारी अळी तर यांचा जास्त प्रमाणात उपद्रव होत असतो. नंतर नारळ हे या ठिकाणचं फार महत्वाचं पीक आहे आणि या नारळाला सुद्धा उपद्रव किंवा अपाय करणारे जे प्रमुख किडी आहे तर ते गेंड्याभुंगा आहे किंवा सोंड्याभुंगा, काळ्या डुक्याची अळी आणि नुकतीच विदेशातून आलेली पांढरी माशी म्हणजे रुगत चक्रकार पांढरी माशी किंवा बोंडर नेस्टिंग पांढरी माशी याचा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या पिकाला उपद्रव होत असतो. नंतर महत्वाचं पीक या ठिकाणी भात हे घेतलं जातं. भाताची पण सुद्धा आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात लागवड झालेली आहे आणि या पिकांवर नुकसान करणारे जे प्रमुख कीटक आहे किंवा किडी आहेत तर ते म्हणजे पाने गुंडाळणारी अळी, सुरळीतील अळी, खोडकीड तर हे फार मोठ्या प्रमाणामध्ये या पिकाला उपद्रव किंवा नुकसान करत असतात. आणि इतर पिके आहेत त्या म्हणजे भाजीपाला झालं, भेंडीची

0: मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.
1: हो
0: त्याच्यामध्ये भेंडीचे फळं आणि शेंडा पोखरणा नारळी आहे, काही काही रस शोषक किडे आहेत, ते वांगीसारखं पण पीक घेतलं जातं. टोमॅटोवरती या पिकांवरती अळीवर्गीय कीटक आणि रस शोषक किडे यांचा प्रादुर्भाव आपल्याला प्रामुख्याने दिसून येतो,
1: दिसून
0: आणि
1: येतो.
0: म्हणून यांचं पर्यावरणपूरक पद्धतीने व्यवस्थापन करणं सद्यस्थितीत काळाची गरज आहे असं मला वाटतं.
1: खरं आहे. बरं सर, पर्यावरणपूरक अशा ज्या पद्धती आहेत त्यामध्ये कोणत्या घटकांचा वापर केला जातो, किंवा त्यामध्ये इतर काही अशा उपपद्धतीसुद्धा आहेत का?
0: होय, पर्यावरणपूरक पद्धतीमध्ये आपल्याला मशागतीय पद्धतीचा वापर करता येतो.
1: बरं.
0: मशागतीय पद्धत म्हणजे की शेतकाची नांगरणी किंवा वखरणी आपण जे म्हणतो, किंवा जमीन भुसभुशीत करणं किंवा मोकळी करणं, कारण किडींची अवस्था त्या ठिकाणी लपलेल्या असतात. आणि जर आपण जमीन मोकळी केली, माती समजा विखुरली आपण, तर त्या सुप्त अवस्थेमध्ये असणाऱ्या ज्या अळीच्या अवस्था आहे तर त्या ठिकाणी मारल्या जातात. दुसरी पद्धत जी आहे यांत्रिक पद्धत म्हणून आहे, तर यांत्रिक पद्धतीमध्ये शेतकरी त्या पिकाचं सर्वेक्षण करत असतो किंवा निरीक्षण करत असतो, तर त्या ठिकाणी त्यांना मोठ्या अवस्थेत अळ्या दिसल्या किंवा किडींची अंडीपुंजे दिसले, किंवा जसं मी म्हणालो की गोगलगाईचा सुद्धा प्रादुर्भाव असतो, त्या जर दिसून आल्या तर शेतकऱ्यांनी जस्ट त्याला हाताने गोळा करायचा आणि त्याला चेचून मारून टाकायचं, हे दुसरी एक पद्धत आहे. किंवा मग कामगंधे सापळे जर लावले तर कामगंधे सापळ्यामध्ये मादी पतंगाच्या वासामुळे नर पतंग त्या ठिकाणी आकर्षित होतात आणि त्या ठिकाणी ते मारल्या जातात. तिसरी पद्धत आहे भौतिक पद्धत, त्यामध्ये तापमान जास्त जर आपण वाढवलं, म्हणजे जसं पॉली हाऊस जी आपण कन्सेप्ट आहे, तर त्यामध्ये किंवा एकदम तापमान खाली गेलं तर ह्या चढ उतारामध्ये किडींच्या ज्या अवस्था यांचा सुद्धा चांगल्या प्रकारे नायनाट होतो. तर हे भौतिक पद्धत आहे. नंतरच्या पद्धती म्हणजे जैविक पद्धत आहे. जैविक पद्धती म्हणजे कीटकांना रोग करून मारणारे जे आहे ते विषाणू आहे किंवा जीवाणू आहे किंवा बुरशी आहे किंवा कीटकांना रोग करणारे सूत्रकृमी सुद्धा आहे, यांचा सुद्धा आपल्याला वापर करता येत. नंतर परभक्षी कीटक आहे, नंतर परोपजीवी कीटक आहे, परजीवी कीटक आहे, यांचा सुद्धा आपल्याला या पद्धतीमध्ये समावेश करता येतो. आणि नंतर वनस्पतीजन्य कीटकनाशकाचा वापर, म्हणजे करंजतेल झालं, नीम तेल झालं, किंवा निंबोळी अर्क झालं, दशपर्णी अर्क, या सगळ्यांचा वापर गरजेनुसार आणि आवश्यकतेनुसार शेतकऱ्यांना जर केला तर पर्यावरण पूरक पद्धतीमध्ये याचा चांगल्या प्रकारे आपल्याला समावेश करता येतं आणि निश्चितपणे पर्यावरणाला कुठलाही धोका न होता मानवी आरोग्याला त्यापासून चांगला फायदाच होऊ शकतो.
1: बरं, आपल्याकडे आंबा हे अतिशय महत्वाचं असं पीक आहे, तर या आंबा पिकावरच्या कोणत्या किडी आहेत आणि पर्यावरणपूरक पद्धतीनं या किडींचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं करता येईल ते सांगा.
0: प्रामुख्याने आंबा पिकाला नुकसान करणाऱ्या ज्या किडी आहेत तर त्या म्हणजे तुरतुडे किंवा फुलकिडे, हे सुरुवातीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंबा पिकाला नुकसान करत असतात. त्याच्यानंतर फळं पोखरणारी अळीसुद्धा फळांना नुकसान करत असतं. नंतर फळमाशीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये फळांना नुकसान करून अतोनात शेतकऱ्यांचे नुकसान करत असतं. आता हे प्रमुख किडी आहेत, इतर पण किडी आहेत, पण यांच्यावरती लक्ष केंद्रित करून यांचं व्यवस्थापन करणं फार गरजेचं आहे.
1: बरोबर.
0: तर ह्या रस अशी किडी असल्यामुळे जसं मी सुरुवातीला म्हणालो की करंज तेल किंवा नीम तेल याची जर सुरुवातीला आपण 10-10 दिवसाच्या अंतराने फवारणी केली तर ह्या किडी ला त्या ठिकाणी त्याची पुढची पिढी तयार करतात, म्हणजे अंडी घालण्यामध्ये अटकाव करतं किंवा त्याला खाऊ शकत नाही, कारण ते कडू घटक असतं. वनस्पतीजन्य कीटकनाशक म्हणजे करंज तेल झालं किंवा निंबोळी तेल झालं, ते कडू प्रमाण असल्यामुळे ते त्या पिकावरती पडलं की किडी त्या ठिकाणी खात नाहीत किंवा त्या वासामुळे किडी त्या ठिकाणी येत सुद्धा नाही,
1: म्हणजे उग्र वास असतो त्यांचा,
0: उग्र वास असल्यामुळे त्या ठिकाणी येत नाहीत. तर
1: हे
0: सुरुवातीच्या काळामध्ये याचा आपला अवलंब करणं गरजेचं आहे. जर वातावरणामध्ये आर्द्रता असेल किंवा ओलावा जर असेल तर त्या ठिकाणी आपण लेक्यानिसिलम लेक्यानी नावाचं एक जैविक बुरशीनाशक आहे, किंवा मग मेटेरॅझम ॲनिसोप्ली म्हणून आहे, ते जैविक बुरशीनाशक आहे, तर याची जर फवारणी केली पिकांवरती तर हे किडींना रोग करतं आणि रोग करून त्या किडींचा चांगल्या प्रकारे नायनाट होतो.
1: अच्छा.
0: तसंच आम्ही प्रादेशिक नारळ संशोधन केंद्रामध्ये क्रायसोपल्ला कार्नी हा परभक्षी कीटकांची आम्ही निर्मिती करत आहे, तर ते सुद्धा क्रायसोपा नावाचे मित्र कीटक चांगल्या प्रमाणामध्ये यांची अंडी जी आहे की पिल्ला आहे त्यांच्यावर चांगल्या प्रकारे उपजीविका करत असतात आणि या पद्धतीने त्यांचा चांगला नायनाट होत असतो. दुसरी आंब्याला नुकसान करणारी कीड आहे फळे पोखरणारी अळी म्हणून आहे. तर ही जी अळी आहे तर या अळीची मादी पतंग जी आहे ते आंब्याच्या फळांवरती अंडी घालत असते.
1: अच्छा.
0: आणि त्या अंड्यामध्ये आपली अंडी घालणारा एक ट्रायकोग्रामा चिलोनिज किंवा ट्रायकोग्रामा जपानिकम हा परोपजीवी कीटक आहे, ते जर आपण त्या बागेमध्ये जर सोडले तर त्या शत्रुकिडींच्या अंडीचाच नायनाट होतो आणि त्याच्यामुळे पुढची पैदास त्या किडींची होत नाही आणि म्हणून हे सुद्धा चांगले जैविक पद्धत

0: आपल्याला आंब्यामध्ये बघायला मिळते. तिसरी प्रमुख कीड आहे ती म्हणजे फळमाशी म्हणून आहे. तर फळमाशा त्याचे चार प्रकार असतात, म्हणजे अंडी असते, अळी असते आणि कोश असतो आणि प्रौढ असतो. अंडी आणि अळी ह्या दोन्ही फळांच्या आतमध्ये असते, त्याच्यामुळे तिथं आपल्याला काही उपाययोजना करता येत नाही. नंतर कोश जो आहे तर कोश हे जमिनीमध्ये पडतात, तर म्हणून त्या आंब्याच्या भोवतालचे जे जागा आहे तर त्याच्यामध्ये समजा आपण आंतरमशागतीचे काम केलं, थोडीशी जागा माती मोकळी केली, तर तिथे जे सुप्तावस्थात असणाऱ्या ज्या कोश अवस्था आहेत त्या सुद्धा मारल्या जातात. त्या मशागती पद्धतीने मारल्या जातात. आणि प्रौढ माशा पकडण्यासाठी रक्षक सापळे विद्यापीठाने तयार केलेले आहेत, तर ते समजा 4 प्रति हेक्टरी आपण वापरले तर त्या सापळ्याकडे ह्या माशा आकर्षित होऊन त्या सुद्धा मारल्या जातात. आणि इथे कुठे रसायनाचा वापर आपल्याला दिसून येत नाही, आणि म्हणून हे पर्यावरणपूरक पद्धत आहे असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येऊ शकतं.
1: नक्कीच, म्हणजे किफायतशीर पण आहेत आणि फायदेशीरही आहेत या सगळ्या पद्धती. बरं, आंब्याप्रमाणे नारळ पिकावरती सुद्धा तुम्ही म्हणालात की सोंड्या भुंगा किंवा अशा रोगांचा प्रादुर्भाव होतो, तर त्याबद्दल आता सांगा की नेमके कोणत्या किडी किंवा रोग आहेत आणि त्यांचं कसं निर्मूलन करायचं पर्यावरणपूरक पद्धतीनं.
0: हो, नारळ हे आपल्या भागातलं प्रमुख पीक आहे आणि हे जे नारळ फळ आहेत या फळांपासून जे खोबरं आपल्याला मिळतं किंवा शहाळं मिळतं आपल्याला, ते आपण दैनंदिन आहारामध्ये त्याचा वापर करत असतो. आणि अशा पिकाला नुकसान करणारी किडी जी आहे त्याला आक्रमण करत असेल आणि आपण त्या ठिकाणी समजा रासायनिक कीटकनाशकाचा वापर केला, ते इनडायरेक्टली आपल्या शरीरामध्ये जाणार आणि आपल्या मनुष्याच्या आरोग्याला धोका होऊ शकतो. म्हणून या ठिकाणी पर्यावरणपूरक पद्धतीचा अवलंब करणं गरजेचं आहे. जसं की गेंड्या भुंगा जो म्हणालो, तर गेंड्या भुंगा हा भुंगाच फक्त म्हणजे प्रौढ भुंगा हा झाडाला नुकसान करत असतो. आणि याची अळी जी आहे हे शेणखड्ड्यामध्ये किंवा गांडूळ खड्ड्यामध्ये किंवा पालापाचोळ्या त्या ठिकाणी साठवणी केली असते अशा ठिकाणी त्याची उपयोग करत असते. म्हणून आपल्या दोघांचंही जैविक पद्धती नियंत्रण करता येतं. जसं गेंड्या भुंगा जो आहे तर गेंड्या भुंग्याला प्रभावी सद्यस्थितीमध्ये औषध आहे तर ते म्हणजे न्यूडी व्हायरस म्हणून आहे. तर न्यूडी व्हायरससुद्धा आम्ही प्रादेशिक नारळ संशोधन केंद्रामध्ये तयार करतो आहे. तर न्यूडी व्हायरस म्हणजे इन्फेक्टेड जे प्रौढ आहेत, म्हणजे तो एक विषाणूजन्य रोग आहे, ते त्या भुंग्याला आपण खाऊ घातला आणि ते इन्फेक्टेड भुंगे किंवा रोगग्रस्त भुंगे तर 1 हेक्टरला 12 या प्रमाणात सोडले आपण, तर ते इतर भुंग्याच्या जेव्हा संपर्कात येतात तर तेव्हा त्याचा संसर्ग होतो. जसं पूर्वी आपल्या कोरोनासारखा जो आजार आला होता त्या पद्धतीनेच या भुंग्यांमध्ये न्यूडी व्हायरस हा प्रकार त्यांना संसर्ग करतो आणि एकदा संसर्ग झाला की ते भुंगे मारले जातात. आणि हे सुद्धा एक चांगली पद्धत आहे. दुसरी, त्या भुंग्यांची अवस्था जी आहे अळी अवस्था, हे शेणखड्ड्यात किंवा गांडूळ खड्ड्यामध्ये किंवा मग पालापाचोळ्या ठिकाणी वास्तव करत असते, तर अशा ठिकाणी आपण मेटॅरिझम हे जे जैविक बुरशीनाशक आहे तर हे सुद्धा 5 ग्रॅम प्रति लिटर प्रमाणात घेऊन आणि ज्या ठिकाणी वास्तव करते त्या ठिकाणी जर आपण त्याला मिसळून घेतलं तर हा सुद्धा एक रोग त्या अळ्यांना होत असतो, म्हणजे बुरशीयुक्त रोग होत असतो आणि त्या अळ्या सुद्धा मारल्या जातात. हे चांगली पद्धत आहे की ह्या गेंड्या भुंग्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी.
1: बरोबर, म्हणजे सुरुवातीलाच नायनाट होतो अळी अवस्थेत असतात.
0: नंतरची जी कीड आहे यामध्ये, तर ती काळ्या डोक्याची अळी म्हणून आहे. ही काळ्या डोक्याची अळी नारळाचे पानं खात असते आणि नारळाची उंची साधारणतः 20 फुटापासून ते 50-60 फुटापर्यंत असते. तर अशा वेळी तिथे कुठलंही कीटकनाशक जाऊ शकत नाही आणि फवारणी सुद्धा करणं शक्य होत नाही. तर अशा वेळेस आम्ही प्रादेशिक नारळ संशोधन केंद्रामध्ये ब्रेविकॉर्नेस किंवा गोनेन्झस नेफेंटिडी हे परोपजीवी मित्र कीटक तयार करतो आहे. ते जर आपण त्या बागेमध्ये जर सोडलं तर ते थेट त्यांचं भक्ष्य शोधत, म्हणजे काळ्या डोक्याची अळी शोधत वरपर्यंत जातं. अळीच्या शरीरामध्ये आपली अंडी देत असते आणि त्यामुळे अळी ती मारली जाते आणि त्या ठिकाणी या मित्र कीटकांची मोठ्या प्रमाणामध्ये पैदास होत असते. तर या पद्धतीचा अवलंब आपल्याला या पर्यावरणपूरक पद्धतीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे करता येतो.
1: नक्कीच, म्हणजे अतिशय उपयुक्त अशी ही पद्धत आहे. बरं सर, नारळ पिकावरती कोमकुज नावाचा एक रोग होतो किंवा इतरही असे रोग होतात, म्हणजे किडींचा प्रादुर्भाव होतोच पण रोगांचाही होतो, तर त्याबद्दल सांगा की या रोगांसाठी किंवा नेमके कोणते रोग आहेत आणि त्यांच्यासाठी पर्यावरणपूरक पद्धतीनं काय व्यवस्थापन करावं.
0: नारळाला या दोन किडीप्रमाणे दोन रोग सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान करत असतात. एक तर कोमकुज रोग म्हणून आहे आणि दुसरा डिंक्या रोग म्हणून आहे.
1: अच्छा,
0: तर हा कोमकुज रोग हा कोंभामध्येच त्या बुरशीचा शिरकाव होऊन मग कोंबाला कुजवणं सुरू केलं जातं आणि जास्त प्रादुर्भाव झाला आणि कोंबाला आपण अलगद ओढून बघितलं तर सहज तो बाहेर येतो आणि तिथून घाणेरडा वास येतो. तर या ठिकाणी आपल्याला जैविक पद्धतीने समजा उपाययोजना करायची असेल तर त्यासाठी ट्रायकोडर्मा हर्जियानम हे एक जैविक बुरशीनाशक आहे. ही सुद्धा एक बुरशीच आहे आणि नुकसान करणारे फायटोप्थेरा पर्निवरा

0: हे सुद्धा बुरशी आहे, पण ही स्ट्रॉंग बुरशी आहे ट्रायकोडर्मा हर्जियाना. हे त्या नुकसानकारक जे बुरशीला जे आहे ते ट्रॅप करून ठेवते, त्याला पकडून ठेवते, तिची वाढ होऊ देत नाही. तर हे सुद्धा 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये घेतली आणि त्या प्रादुर्भावित भागात जर आपण टाकले तर त्या ठिकाणी हे जे नुकसानकारक बुरशी आहे म्हणजे फाटोप्तरा, या ठिकाणी ती वाढ होत नाही आणि त्या पद्धतीने आपण चांगल्या प्रकारे त्या झाडांचं संरक्षण किंवा व्यवस्थापन करू शकतो. दुसरा जो रोग आहे तो डिंक्या रोग म्हणून आहे. तो जमिनीपासून म्हणजे खोडाला आपल्याला दिसतो, त्याच्यात जमिनीपासून वरती असा प्रसार होत असतो. तर त्या झाडाच्या खोडांवरती आपल्याला डिंकासारखा असा स्त्राव बाहेर ओघळताना दिसत असतो. मग ती जखम जी आहे थोडीशी अलगद अशी घासून घ्यायची आणि निंबोळी पेंड घ्यायची. ती साधारणतः आपण 50 ग्रॅम घेतली तर 5 ग्रॅम त्या ठिकाणी ट्रायकोडर्मा हर्जियाना टाकायचं, मिक्स करायचं आणि त्याचा एक मलम तयार करायचा म्हणजे पेस्ट तयार करायचा आणि त्या प्रादुर्भावित भागावरती आपण ते लावून ठेवायची. त्यामुळे ते बुरशीची वाढ होत नाही आणि अशा पद्धतीने ह्या डिंक्या रोगाला सुद्धा चांगल्या प्रकारे अटकाव करता येतो.
1: म्हणजे सोप्या पद्धतीने आपण नक्कीच कंट्रोल ठेवू शकतो
0: होय
1: या रोगांना. बरं, आता यानंतर महत्वाचं पीक म्हणजे भात पीक, तर त्याबद्दल आता सांगा की भात पिकाला कोणत्या प्रमुख किडी उपद्रव करतात आणि या किडींचं पर्यावरणपूरक पद्धतीनं व्यवस्थापन कशा प्रकारे करता येऊ शकतं?
0: आपल्या भागातलं प्रमुख पीक म्हणजे भात आणि ह्या पिकाला नुकसान करणारा खोड किडा म्हणून एक आहे. खोड किड्याची मादी पतंग जे आहेत हे पाण्याच्या शेंड्याच्या बाजूंना कापसासारख्या आवरणामध्ये आपली अंडी देत असते आणि म्हणून त्या खोडकिड्याचं व्यवस्थापन करायचं असेल तर जे समूहामध्ये असणारी अंडी जी आहे हाताने आपण समजा गोळा केली किंवा कट केले ती पातं तर त्या ठिकाणी त्या अळींची पुढची पिढी तयार होत नाही. दुसरी गोष्ट, जर त्या ठिकाणी कामगंध सापळे जर लावले तर त्या कामगंध सापळ्यामध्ये मादी पतंगाचा लूर जो असतो किंवा गंध असतो तर त्याकडे नर पतंग आकर्षित होतात आणि त्यामुळे सुद्धा नर पतंग एकदाचे त्या ठिकाणी पकडले गेलेत तर नर आणि मादीचं मिलन होत नाही, त्यांची पुढची पिढी तयार होत नाही. नंतर यांचं व्यवस्थापन करायचं असेल तर बीटी सारखं म्हणजे बॅसिलस सुरुजेनेसिस 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात घ्यायचं आणि त्याची जर फवारणी केली तर त्या खोडकिडीचं चांगल्या प्रकारे व्यवस्थापन होतं. किंवा मग या भात पिकाला पाणी गुंढाळणारी अळी किंवा सुरळीतील अळी या किडींचा सुद्धा चांगल्या प्रकारे म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव किंवा उपद्रव होत असतो. मग यांचं जर व्यवस्थापन करायचं असेल तर ट्रायकोग्रामा चिलोनिस किंवा ट्रायकोग्रामा जपानिकम हे परोपजीवी मित्र कीटक आहे, तो सुद्धा 50,000 प्रति हेक्टर आपण जर सोडला तर यांचं चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी व्यवस्थापन होतं. किंवा मग बिव्हेरिया बॅसियानासारखं एक जैविक बुरशीनाशक आहे, ते 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात घेऊन जर त्या पिकांवरती फवारणी केली तर तिथे असणाऱ्या ज्या अळीवर्गीय किडी आहेत म्हणजे सुरळीतील अळी असेल किंवा पाणी गुंडाळणारी अळी असेल किंवा खोड किडी असेल तर यांचं सुद्धा चांगल्या प्रकारे व्यवस्थापन झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं.
1: सर, आपल्याकडे भात कापणीनंतर मोठ्या प्रमाणात भाजीपाला सुद्धा पिकवला जातो किंवा कडधान्य पिकं सुद्धा घेतली जातात. तर मग भाजीपाला पिकं जेव्हा घेतली जातात तर त्यावेळी सुद्धा किडींचा प्रादुर्भाव होत असतो आपल्या पिकाला, तर यांचं नियंत्रण किडींचं पर्यावरणपूरक पद्धतीने कशा प्रकारे करा?
0: भाजीपाला पिकं म्हटलं की त्याच्यामध्ये भेंडी आली, टोमॅटो आलं, वांगी आली, तर या पिकाला नुकसान करणाऱ्या अळीवर्गीय किडी म्हणजे त्याच्यामध्ये भेंडीची फळं आणि शेंडा पोखरणारी अळी आहे, टोमॅटोची फळं पोखरणारी अळी आहे, वांग्याची फळं आणि शेंडा पोखरणारी अळी आहे, तर ही अळीवर्गीय आहे. आणि दुसरा प्रकार आहे त्याच्यामध्ये रस शोषक किडी, त्याच्यामध्ये मावा आहे, तुरतुडी आहे, फुलकिडी आहे, पांढरी माशी आहे, तर हे दोन प्रकार आपल्याला त्या ठिकाणी वर्गीकृत करता येईल. आता अळीवर्गीय जर असेल, जर टोमॅटो पीक असेल, टोमॅटोला जी फळं पोखरणारी अळी जी आहे, टोमॅटो फळं पोखरणारी असं म्हणतो हेलिकोर्पा आर्मेजरा, तर त्याचंसुद्धा एक जैविक कीटकनाशक आहे. तर हेलिकोर्पा आर्मेजरा न्यूक्लिअर पॉलिहायड्रेटेड व्हायरस ते विषाणूजन्य औषध असतं, कीडनाशक असतं, ते जर आपण त्या ठिकाणी जर फवारणी केली तर ती अळीचा चांगल्या जैविक पद्धतीने नायनाट होतो. तसंच यांचे जे अंडी आहे तर हे अंडी वरच्या बाजूने ते घातली जाते म्हणजे पानांवरती म्हणा किंवा फळांवरती घातली जातं, तर त्या ठिकाणी ट्रायकोग्रामा जी आहे चिलोनिस याची जर आपण अंडी सोडली तर ते त्या अळीच्या अंड्यामध्ये आपली अंडी देत असतं आणि त्याच्यामुळे नुकसानकारक अळींचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी होतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, यासाठी कामगंध सापळे सुद्धा बाजारामध्ये उपलब्ध आहे. कामगंध सापळे जर आपण लावले त्यांचं सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे व्यवस्थापन होतं. नंतर रस शोषक किडीमध्ये पांढरी माशी जर आले किंवा तुडतुडे झाले त्यासाठी आपल्याला पिवळे चिकट सापळे बाजारामध्ये आहे, किंवा फुलकिड्यासाठी म्हणजे थ्रिप्स म्हणतो आपण त्यासाठी निळे चिकट सापळे बाजारामध्ये उपलब्ध आहे, ते जर लावले त्या सापळ्यांकडे हे रस शोषक किडी आकर्षित होतात. आणि या सगळ्यांचं म्हणजे अळीवर्गीय किडी किंवा रस शोषक किडी यांचं एकत्रित नायनाट करायचं असेल तर आपल्याला मेटेरायझम यांनी सोपली किंवा लिक्यानेसिलम लिक्याने हे

0: जैविक बुरशीनाशक बाजारामध्ये उपलब्ध आहे, त्याचा समजा आपण वापर केला तर त्या भाजीपाला पिकाला नुकसान करणारे जे किडे आहेत यांचं त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे व्यवस्थापन झाल्याचं आपल्याला दिसून येतं.
1: बरं सर, आता आपण ह्या किडींचं व्यवस्थापन करत असताना ज्या पर्यावरणपूरक पद्धती वापरतो त्यामध्ये जी कीडनाशकं वापरतो ती अनेक प्रकारची असतात. म्हणजे तुम्ही सुरुवातीला उल्लेख केला की निंबोळी अर्क किंवा नीम अर्क म्हणजे असं काही, तर वनस्पतीजन्य कीडनाशकं अशी कोणती आहेत आणि ती आपल्याला घरच्या घरी तयार करता येतील का?
0: होय, सद्यस्थितीमध्ये बाजारामध्ये उपलब्ध आहेत ती म्हणजे करंज तेल आहे किंवा निंबोळी तेल आहे, हे बाजारामध्ये उपलब्ध आहे. पण शेतकऱ्यांना घरच्या घरी कीटकनाशक तयार करणं शक्य आहे, त्यामध्ये म्हणजे निंबोळी अर्क झाला किंवा दशपर्णी अर्क, हे शेतकरी त्यांच्या घरच्या घरी ते करू शकतात.
1: बरं, मग आता हा निंबोळी अर्क तयार करायची पद्धत कशी आहे त्याबद्दल सांगा.
0: निंबोळी अर्क तयार करण्यासाठी आपल्याला वाळलेलं निंबोळ्या पाहिजे असतं. ते 5 किलो जर आपण घेऊन आलोत आणि त्याचा कूट केला तर ते 10 लिटर पाण्यामध्ये रात्रभर त्या 5 किलो निंबोळ्याला भिजत ठेवायचं. सकाळी उठून जर आपण ते द्रावण गाळून घेतलं तर आपल्याला साधारणतः त्याचं 5 ते 6 लिटर आपल्याला अर्क मिळतो, कारण ते गोळी जे आहे ते पाणी शोषून घेत असतात. आता आपल्याला समजा त्याच्यातून 5 लिटर जर अर्क मिळाला त्याच्यामध्ये 95 लिटर आपण पाणी टाकायचं, म्हणजे तो झाला
1: 100.
0: हा 5% निंबोळी अर्क तयार झाला तो, म्हणजे 100 लिटर द्रावणामध्ये 5 किलो निंबोळ्या म्हणून. त्याच्यामध्ये 200 ग्राम साबणाचा चुरा म्हणा किंवा कपडे धुण्याची पावडर कुठलीही असेल ते मिक्स करायची, म्हणजे हा आपला निंबोळी अर्क दुसऱ्या दिवशी तयार होतो. म्हणजे रात्रभर आपल्याला त्याची प्रक्रिया करावं लागतं आणि दुसऱ्या दिवशी तो आपल्याला तयार करता येतो. आणि तो आहे तसा जर फवारणी पंपामध्ये भरून जर आपण पिकांवरती फवारणी केली तर चांगल्या प्रकारे 10-10 दिवसाच्या अंतराने जर पिकावर फवारणी केली तर हे रस शोषक किडे झाले किंवा अंडी घालण्यासाठी येणारे जे मादी पतंग आहे तर त्यांना अटकाव होतो, ते त्या ठिकाणी येत नाही किंवा आपली अंडी घालत नाही किंवा कुठल्याही किडी त्या ठिकाणी खायला सुद्धा येत नाही, ते दूर पळत असतात.
1: सर, दशपर्णी अर्क या संदर्भात आता सांगा की हा अर्क कसा तयार करायचा आणि त्याचा वापरही कसा करायचा.
0: दशपर्णी अर्क तयार करण्यासाठी आपल्याला 200 लिटर क्षमतेचा एक बॅरल आवश्यक असतो, म्हणजे एक भांड गरजेचं असतं. त्यामध्ये 200 लिटर पाणी टाकायचं, त्यामध्ये आपल्याला 5 किलो कडुलिंबाचा पाला टाकायचा, 3 किलो सीताफळाचा पाला टाकायचा, नंतर 2 किलो एरंडचा पाला टाकायचा, 2 किलो घाणेरीचा पाला, 2 किलो कणेरीचा पाला, 2 किलो रुईचा पाला, 2 किलो निरगुडीचा पाला, 2 किलो पपईचा पाला, 2 किलो गुळवेलाचा पाला आणि 2 किलो करंचा पाला. तर ह्या सगळ्या 10 वनस्पती आहे तर त्यामध्ये मिक्स करायच्या, एकत्र करायच्या आणि त्यामध्ये 250 ग्रॅम लसूण, 250 ग्रॅम हिरवी मिरची, 5 लिटर गोमूत्र हे मिक्स करायचं आणि 7 दिवसपर्यंत त्याला आंबवत ठेवायचं आणि दोरं त्याला ढवळून घ्यायचं. नंतर 7 दिवसानंतर आपण तो अर्क आपल्या फवारणीसाठी वापरू शकतो. याचा जर वापर केला तर आपल्याला किडींचं म्हणजे अंडी अवस्था आहे किंवा पहिल्या अवस्थेतील अळी आहे किंवा जस्ट अंड्यातून बाहेर पडलेले पिल्लं आहेत तर यांचं त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे नायनाट होतो. आणि त्यासोबतच कुठल्याही किडी त्या ठिकाणी खायला येत असेल तर ते औषधाच्या वासामध्ये खाऊ शकत नाही किंवा या वासामुळे त्या किडी त्या ठिकाणी येऊ शकत नाही, मग रिप्लेंट ॲक्शन आहे. असे त्यांचे बहुगुणी असे वेगवेगळे त्याचे फायदे आहेत.
1: बरं सर, काही जैविक पद्धती सुद्धा आहेत, तर मुळकूज हा जो एक रोग आहे प्रमुख, तर त्याच्यासाठी काही जैविक पद्धत वापरता येते का, काय करता येईल?
0: हो, पिकांचे मुळं कुजवणारा जो रोग आहे त्याला मुळकूज असं म्हटलं जातं. तर त्या मुळकूज रोगाची सुरुवातच ते जमिनीपासून होत असते किंवा माती माध्यम म्हणतो आपण त्याच्यापासून, किंवा जे रोगग्रस्त जे रोपं आणले असतील तर त्याच्यामधून होत असते. तर म्हणून त्याचं व्यवस्थापन जर करायचं असेल तर ट्रायकोडर्मा हर्जियानम नावाची चांगली बुरशी आहे, जैविक बुरशी आहे आणि याचे परिणाम फार सुंदर आपल्याला दिसून येतात. त्याचा जर वापर त्या ठिकाणी जर केला किंवा माध्यम तयार करण्यासाठी किंवा मातीमध्ये जर मिक्स केला, शेणखतामध्ये जर मिक्स केलं किंवा ज्या ठिकाणी प्रादुर्भाव आहे त्या अशा भागामध्ये जर त्याचा वापर केला तर आपल्याला त्या मुळकूज रोगाला चांगल्या प्रकारे अटकाव करता येतं किंवा आळा घालता येतं. त्यासोबत एक सुडोमोनास नावाचं एक हे आहे, जैविक कीडनाशक आपण म्हणता येईल त्याला. तर ते ज्या रोपांना प्रादुर्भाव होत असते किंवा मुळकूज रोग होत असते किंवा इतर रोगांचा प्रादुर्भाव होत असते तर अशा ठिकाणी जर आपण त्याचा वापर केला त्याच्यामध्ये रेजिस्टन्स पॉवर निर्माण होते, म्हणजे प्रतिकारशक्ती निर्माण होते आणि हे सुद्धा चांगल्या प्रकारे एक कीड व्यवस्थापनासाठी त्याचा वापर करता येऊ शकतो.
1: म्हणजे एकूण असं लक्षात येतं की पर्यावरणपूरक अशा अनेक पद्धती आहेत की ज्यांच्यामुळं आपल्या पिकांवरती जे रोग उद्भवतात किंवा किडी उद्भवतात त्यांचं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करता येऊ शकतं. सर, तुम्ही एका विदेशातून आलेली कीड पांढरी माशी त्याचाही उल्लेख केलात, तर या संदर्भात जरा जास्तीची माहिती द्या की या किडीच्या

0: नियंत्रणासाठी काय करावं?
1: हो, नारळ पिकाला उपद्रव करणारी एक रुगोस चक्राकार पांढरी माशी हे अमेरिकेमधून आपल्या भागामध्ये 2017 आलेली होती, आणि त्याच्यानंतर 2023 एक बोंडर नेस्टिंग पांढरी माशी म्हणून ही सुद्धा नारळ पिकाला दिसून येते, आणि याचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याचं आपल्याला बघास मिळतं. तर या दोन्ही किडींचं किंवा पांढऱ्या माशींचं व्यवस्थापन करायचं असेल तर निंबोळी तेल जे आहे म्हणजे 0.5% प्रवाही आणि 5 मिली 1 लिटर पाण्यामध्ये घेऊन जर पिकावरती फवारणी केली, त्यासोबतच 2 ग्रॅम डिटर्जंट पावडर म्हणजे कपडे धुण्याची कुठली पावडर असेल तर ते जर आपण एकत्रित करून जर फवारणी केली तर हे पर्यावरणपूरक पद्धतीमध्ये मोडतं, तर या किडींचं चांगलं प्रकार नायनाट होतं. त्यासोबतच एक अपेटोक्रायसा नावाचं एक परभक्षी कीटक आहे, ते आम्ही प्रादेशिक नारळ संशोधन केंद्रामध्ये तयार करतो, तर हे सुद्धा नैसर्गिक अधिवासामध्ये आपल्याला बघायला मिळते. म्हणजे नारळाच्या झाडावरती आपल्याला तो नॅचरल कंडिशनमध्ये बघास मिळतो, पण याची पैदास आम्ही प्रादेशिक नारळ संशोधन केंद्रामध्ये करत आहे. तर ते सुद्धा शेतकऱ्यांनी जर वापरलं तर जैविक पद्धतीने किंवा परभक्षी कीटकांचा वापर करून सुद्धा या पांढऱ्या माशीचं चांगल्या प्रकारे व्यवस्थापन आपल्याला करता येऊ शकतं.
0: बरं, जाता जाता आमच्या शेत

0: तयार करतो, तर हे सुद्धा नैसर्गिक अधिवासामध्ये आपल्याला बघायला मिळते. म्हणजे नारळाच्या झाडावरती आपल्याला तो नॅचरल कंडिशनमध्ये बघायस मिळतो. पण याची पैदास आम्ही प्रादेशिक नारळ संशोधन केंद्रामध्ये करत आहे, तर ते सुद्धा शेतकऱ्यांनी जर वापरलं तर जैविक पद्धतीने किंवा परभक्षी कीटकांचा वापर करून सुद्धा या पांढऱ्या माशीचं चांगल्या प्रकारे व्यवस्थापन आपल्याला करता येऊ शकतं.
1: बरं, जाता जाता आमच्या शेतकरी बांधवांना या संदर्भात काय सांगाल?
0: एक जाता जाता मला एक सल्ला द्यावा असं वाटतं की किडीचे व्यवस्थापन करण्यापेक्षा कीड येऊ नये असंच नियोजन जर शेतकऱ्यांनी केलं तर निश्चितपणे त्याच्यापासून आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो. यासाठी आपल्याला काय करावं लागतं की आपली जी बाग आहे किंवा आपलं जे क्षेत्र आहे तर हे कीडमुक्त ठेवण्यासाठी आपल्याला त्या बागेची स्वच्छता करणं गरजेचं आहे.
1: बरोबर.
0: उदाहरणार्थ माझी बाग असेल त्याच्यामध्ये आंब्याचे मेलेले झाडं आपल्याला दिसून येतात आणि त्या मेलेल्या झाडांमध्ये त्या खोडकिडीची अवस्था आपल्याला दिसून येते, अळी अवस्था आपल्याला त्यात दिसून येतं. किंवा मग नारळाची जी झाडं आहेत त्याच्या खोडामध्ये सुद्धा आपल्याला किडींची अवस्था आढळून येतात. तर हे जे मृत झालेले झाडं आहेत किंवा माड आहेत तर यांचे नायनाट करणं फार गरजेचं आहे. म्हणजे बाग जर स्वच्छ ठेवली आपण तर त्या ठिकाणी निश्चितच किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव आपल्याला कमी झाल्याचं दिसून येतं,
1: म्हणजे रोखायला मदत होते
0: हो
1: प्रादुर्भाव. सर, आज आपण इथे आलात आणि पर्यावरणपूरक पद्धतीनं आपल्या कोकणामध्ये जी महत्त्वाची पिकं येतात त्यावरच्या किडींचं रोगांचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीनं कसं करता येऊ शकतं याबद्दल आम्हा शेतकऱ्यांना अतिशय उपयुक्त असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सर्वांच्या वतीने मी आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.
2: कोकणातील पिकांवरील किडींचे पर्यावरणपूरक पद्धतीने व्यवस्थापन या विषयावरची डॉक्टर संतोष वानखेडे यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. मंडळी, याबरोबरच आपल्या कार्यक्रमाची वेळ देखील संपत आले, तेव्हा आज इथेच थांबूया. पुन्हा भेट आहेच आपल्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम श्रोते हो आत्ताचा आपण ऐकलात. निवेदन होतं ऋचा गद्रे यांचं. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: सुरू झालीये मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच हरियाणा गोकुळचे दूध तूप श्रीखंड पेढा आणि बासुंदी गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
3: श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात शनिवारी 26 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता ITI शिक्षण रोजगाराच्या नव्या वाटा या विषयावरती अभिजित गुरव यांच्याशी रोहित देव यांनी केलेली बातचीत आपण ऐकाल.
4: ITI करून मला नोकरी मिळेल का एवढाच प्रश्न विचारण्यापेक्षा ITI करून मी कोणत्या प्रकारचा स्किलसेट मिळवू शकतो किंवा कुठल्या प्रकारचं स्किल्ड प्रोफेशनल मी बनू शकतो हा प्रश्न विचारायला हवा. कारण ITI हा शेवट नाही, तो करिअरच्या मोठ्या प्रवासाची एक सुरुवात आहे. बऱ्याच लोकांना वाटतं की ITI म्हणजे शेवटचा पर्याय, मी दुसरीकडे कुठे ऍडमिशन नाही घेतलं म्हणून मी ITI ला ऍडमिशन घेईन. पण खरं सांगू का, ITI हा शेवट नाही, एखाद्याच्या करिअरचं ते रॉकेट लॉन्चिंग पॅड बनू शकतं. ITI मधून प्रशिक्षण घ्या, मग ॲप्रेंटिशिप करा, 2 वर्ष इंडस्ट्रीत हँड्स ऑन एक्सपिरियन्स घ्या. एकदा का तुमच्या हातात ती स्किल आली, तो स्किलसेट आला की तुम्ही तुमची ती आयुष्यभराची बँक बॅलन्स बनून जाते, जी जगातली कोणतीही मंदी किंवा आणीबाणी कधीही हिरावून घेऊ शकत नाही.
3: तेव्हा जरूर ऐका हा कार्यक्रम 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीय मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच हरियाणा गोकुळचे दूध तूप श्रीखंड पेढा आणि बासुंदी गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.

होते हो 17 सप्टेंबर 2026 ते 2 ऑक्टोबर 2026 या दरम्यान भारत सरकारतर्फे स्वच्छता ही सेवा हे अभियान राबवण्यात येत आहे, तेव्हा आपण या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन आपला परिसर, सार्वजनिक ठिकाणं जसं की बगीचा, रेल्वे स्टेशन, बस स्टँड, बीच, हॉस्पिटल, शाळा, कॉलेजेस या ठिकाणी सुद्धा आपापल्या परीनं स्वच्छता करून स्वच्छ भारत पर्यायानं स्वच्छ विकसित देश निर्माण करण्याचा संकल्प करूया. स्वच्छ करूया देश परिसर, जगात राहू सदा अग्रेसर. स्वच्छ करूया देश परिसर, जगात राहू सदा अग्रेसर.

श्रोते हो, उद्या सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकाल अष्टपैलू व्यक्तिमत्व सुप्रिया प्रभू मिराशी यांच्याशी सोनाली कानिटकर यांनी साधलेला संवाद. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य उद्या सकाळी 9:30.

हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. यानंतर 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: उपलब्ध होत आहेत. थोड्याच वेळात मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आयुष्मान भारत योजनेमुळे वैद्यकीय उपचारांचा खर्च कमी होऊन मध्यमवर्गीयांना मोठा लाभ झाल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. हवाई दलासाठी सॅटसाव प्रणाली आणि इतर साहित्य खरेदीसाठी संरक्षण मंत्रालयाचा भारत डायनॅमिक्स लिमिटेडशी 810 कोटी रुपयांचा करार. मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेशी संबंधित सर्व निर्णय निवडणूक आयोगानं एकमतानं घेतले असल्याचं आयोगाचं स्पष्टीकरण. शेतकऱ्यांना मदती

0: दुष्काळासाठी निधी कमी करून दिला जाणार नाही अशी मुख्यमंत्र्यांची दुष्काळ स्थितीची पाहणी करण्यासाठी केलेल्या मराठवाड्यात दौऱ्यामध्ये ग्वाही. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलनात मीराबाई चानूला 49 किलो वजनी गटात रौप्य पदक. इतर खेळांमध्येही भारताची आगेकूच. आणि आता बातम्या विस्तारानं. आयुष्यमान भारत योजनेला आज 8 वर्ष पूर्ण झाली. या योजनेमुळे वैद्यकीय उपचारांवरचा खर्च खूप कमी झाला असून त्याचा लाभ गरीब आणि मध्यमवर्गीयांना होत आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आणि परवडणाऱ्या आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशानं 8 वर्षांपूर्वी ही योजना सुरू केल्याचं प्रधानमंत्र्यांनी संदेशात म्हटलं आहे. आज मितीला या योजनेअंतर्गत 60 कोटींहून अधिक लाभार्थींना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंतचं आरोग्य संरक्षण दिलं आहे. 5 कोटींहून अधिक नागरिकांनी आयुष्यमान आरोग्य मंदिरात येऊन सेवांचा लाभ घेतला आहे. यामुळे प्राथमिक आरोग्य सेवा अधिक मजबूत होण्यास मदत झाल्याचं प्रधानमंत्र्यांनी संदेशात नमूद केलं आहे. भारतीय हवाई दलासाठी सॅटसाव अर्थात सॅटेलाइट स्मार्ट अँटी एअरफील्ड वेपन प्रणाली तसंच इतर साहित्याच्या खरेदीसाठी संरक्षण मंत्रालयानं भारत डायनॅमिक्स लिमिटेडबरोबर 810 कोटी रुपयांचा करार केला आहे. नवी दिल्लीत आज संरक्षण सचिवांच्या उपस्थितीत यासंबंधीच्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. सॅटेलाइट स्मार्ट अँटी एअरफील्ड वेपन हे थेट वेध घेणारं क्षेपणास्त्र संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं विकसित केलं असून ते जॅग्वार हॉक आणि SU-30 MKI या प्लॅटफॉर्मवरूनही प्रक्षेपित करता येतं. भारत निवडणूक आयोग ही बहुसदस्यीय संवैधानिक संस्था आहे. आयोगाच्या निर्णय प्रक्रियेदरम्यान सदस्यांनी प्रश्न आणि शंका उपस्थित करणं हा प्रमाणित कार्यपद्धतीचाच भाग आहे. मतदारांच्या हक्कांचं रक्षण करण्याचा हेतू त्यामागे असतो. अंतिम निर्णय घेताना हे सर्व आक्षेप विचारात घेऊनच आयोग निर्णय घेतो असं आयोगानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनातून स्पष्ट केलं आहे. गेल्या 10 महिन्यांमध्ये 2 निवडणूक आयुक्तांनी 14 वेळा आयोगाच्या निर्णयांवर आक्षेप घेतला असल्याचं वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये आल्याच्या पार्श्वभूमीवर आयोगानं हा खुलासा केला आहे. देशभरात टप्प्याटप्प्यानं राबवल्या जात असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेच्या प्रक्रियेअंतर्गत मतदार याद्यांच्या शुद्धीकरणादरम्यान निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी मतदार यादीतली नावं वगळणं तसंच मतदारांशी संबंधित माहिती साठ्याच्या हाताळणीबाबत प्रश्न उपस्थित केले होते. मात्र या मोहिमेशी संबंधित सर्व निर्णय मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन्ही आयुक्तांच्या सहमतीनंच घेतले गेल्याचा खुलासा देखील निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याची मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. ज्ञानेश कुमार मनमानी करत असून त्याबद्दल कॅबिनेट सचिवांकडे तक्रारी झाल्या आहेत. विरोधी पक्षांकडूनही सातत्यानं निवडणूक आयोगाच्या मनमानी कारभाराविषयी तक्रारी होत आहेत. त्यामुळे प्रधानमंत्र्यांनी आता कुमार यांना काढून टाकावं आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेनं परंपरागत अर्थकारणापलीकडे जात आर्थिक विकासात मोठी भूमिका बजवावी असं आवाहन प्रधानमंत्र्यांचे मुख्य सचिव पी के मिश्रा यांनी आज केलं. ते मुंबईत 13व्या SBI बँकिंग आणि इकॉनॉमिक कॉन्क्लेव 2026ला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करत होते. आर्थिक सुधारणा सर्वसमावेशक असाव्यात यावर त्यांनी भर दिला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात दुष्काळ सदृश स्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मराठवाड्याचा दौरा केला. मुख्यमंत्र्यांनी आज लातूर धाराशिव जिल्ह्यात पावसाअभावी सुकून गेलेल्या पिकांची तसंच कोरड्या पडलेल्या साठवण तलावाचीही पाहणी केली. पिकांचे पंचनामे न करता सरसकट मदत करण्यासारखी परिस्थिती असल्यामुळे राज्य सरकार तात्काळ उपाययोजना करणार आहे. दुष्काळाची पहिली अधिसूचना शासन लवकरच प्रसिद्ध करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
1: राज्य सरकारने तातडीने पावलं उचलायचं ठरवलेलं आहे. येत्या 2 दिवसात आपण दुष्काळाचा GR काढतोय आहोत. दुष्काळाची सगळी मदत आपण देणार आहोत. त्यासोबत आपला हा प्रयत्न आहे की रबी जर आपल्याला पीक घेता आलं तर त्याकरताही आपण मदत करणार आहोत.

0: पिण्याचं पाणी, आपल्या जनावरांकरता चाऱ्याची व्यवस्था, थेट मदत आणि त्यासोबत आमच्या शेतकऱ्यांना अन्नधान्याची मदत आणि इतर सगळ्या प्रकारची मदत या दुष्काळाच्या निमित्ताने करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
1: जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलनात भारताच्या मीराबाई चानू हिनं महिलांच्या 49 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं. महिला नेमबाजीमध्ये भारताच्या महेश्वरी, परिणास धालीवाल आणि रायजा धिल्लन यांनी सांघिक स्किट प्रकारामध्ये कांस्य पदक जिंकलं. नेमबाजीत मनू भाकरला महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकाराच्या अंतिम फेरीत 5व्या स्थानावर समाधान मानावं लागलं. सॉफ्ट टेनिसच्या उपांत्य फेरीत भारताच्या जय मीना याला जपानच्या ताकुया याच्याकडून 2-4 असा पराभव पत्करावा लागला, त्यामुळे त्याला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. या क्रीडा प्रकारातलं भारताचं हे पहिलं वहिलं पदक ठरलं आहे. वुशू या क्रीडा प्रकारात आज महिलांच्या 60 किलो वजनी गटांच्या सांडा प्रकारात उपांत्य फेरीमध्ये भारताची रोशिबिना देवी इंडोनेशियाच्या थानिया कुसुमा निंगत्यास हिला 2-0 असं हरवून अंतिम फेरीमध्ये पोचली आहे. नौकानयन स्पर्धेमध्ये रोईंगमध्ये बलराज पनवार यानं पुरुषांच्या एकेरी स्कल्स प्रकाराच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे. पुरुषांच्या दुहेरी स्कल्स प्रकारातही भारताच्या सतनाम सिंह आणि सलमान खान या जोडीनं अंतिम फेरीतलं स्थान निश्चित केलं आहे. कयाकिंगमध्येही भारताच्या पुरुष कयाक 4 संघानं अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे. बॅडमिंटनच्या उपांत्य फेरीत चीननं भारतावर 3-1 अशी मात केल्यामुळे भारताला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजीमध्ये महिलांच्या सांघिक स्किट प्रकारात कांस्य पदक जिंकलेल्या परिणास, रायझा आणि महेश्वरी यांचं अभिनंदन केलं आहे. या खेळाडूंचं कौशल्य, जिद्द आणि सांघिक भावनेला देशाला अभिमान वाटत असल्याचं त्याने आपल्या संदेशात म्हटलं आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनीही पदक विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी आज पक्षाच्या 36 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशासाठी प्रभारी आणि सहप्रभारी पदांसाठीच्या नियुक्त्या जाहीर केल्या. विनोद तावडे यांच्याकडे उत्तर प्रदेशचं प्रभारीपद सोपवलं आहे. जगदीश पटेल, मेधा कुलकर्णी, प्रदीप वर्मा आणि अनंत ओझा यांची उत्तर प्रदेशच्या सहप्रभारीपदी नियुक्ती केली आहे. दिल्लीच्या प्रभारीपदी विनय सहस्रबुद्धे यांची नियुक्ती केली असून जमँग तेत्सरिंग नामग्याल आणि दर्शनाबेन जरदोश यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे 36 आणि हरियाणाच्या प्रभारीपदाची तर हरीश द्विवेदीकडे बिहारची जबाबदारी दिली आहे. राम माधव यांच्याकडे तामिळनाडू आणि उत्तराखंड, तरुण चुग यांच्याकडे गुजरात, सतीश पुनिया यांच्याकडे जम्मू काश्मीर आणि पंजाब, तर अनिल अँटोनी यांच्याकडे गोवा आणि नागालँडचं प्रभारीपद सोपवलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आयुष्मान भारत योजनेमुळे वैद्यकीय उपचारांचा खर्च कमी होऊन मध्यमवर्गीयांना मोठा लाभ झाल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. हवाई दलासाठी सॅटसाव प्रणाली आणि इतर साहित्य खरेदीसाठी संरक्षण मंत्रालयाचा भारत डायनॅमिक्स लिमिटेडशी 810 कोटी रुपयांचा करार. मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेशी संबंधित सर्व निर्णय निवडणूक आयोगानं एकमतानं घेतलं असल्याचं आयोगाचं स्पष्टीकरण. शेतकऱ्यांना मदतीसाठी निधी कमी पडू देणार नाही अशी मुख्यमंत्र्यांची दुष्काळग्रस्तांची पाहणी केल्यानंतर केलेल्या मराठवाडा दौऱ्यामध्ये ग्वाही. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलनात मीराबाई चानूला 49 किलो वजनी गटात रौप्य पदक. इतर खेळांमध्येही भारताची आगेकूच. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर, FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोतेहो आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. ही आहे आजची आमची दुसरी प्रसारण सभा आणि या प्रसारण सभेत मी आपल्यासोबत रेडिओ मैत्रीण मंजिरी गोखले. रात्रीचे 8:15 वाजलेत. श्रोतेहो आता आनंद घेऊया नाट्यसंगीताचा. चला तर कार्यक्रमाला सुरुवात करतोय विद्याधर गोखले यांच्या पदरचनेने.

स्वरसम्राज्ञी या नाटकातली ही पदरचना गायली शरद गोखले यांनी. कार्यक्रमात आता ऐकूया सौभद्र नाटकातलं पद माणिक वर्मा यांच्या आवाजात.

अण्णासाहेब किर्लोस्कर यांचं हे पद होतं सौभद्र नाटकातलं. गायलं होतं माणिक वर्मा यांनी. नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया राम मराठे यांनी गायलेली विद्याधर गोखले यांची पदरचना जय जय गौरी शंकर या नाटकातली.

जय जय गौरीशंकर या नाटकातली पदरचना आपण ऐकलीत राम मराठे यांच्या स्वरात. नाट्यसंगीताचा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

ही पदरचना होती गोविंदराव टेंबे यांची वरवंचना या नाटकातली. गायली होती शांताराम कामत यांनी. श्रोते हो, या पदरचनेबरोबरच नाट्यसंगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

श्रोते हो, उद्या संध्याकाळी 6:35 आपण ऐकाल कार्यक्रम मावळतीचे रंग. हा कौटुंबिक संवाद, लेखन राजेंद्र कुमार घाग यांचं. सहभागी होतील ऋचा गद्रे, रोहित देव आणि विद्या तावडे. सादर करते विवेक वानखडे. तेव्हा जरूर ऐका कौटुंबिक संवाद मावळतीचे रंग, उद्या संध्याकाळी 6:35. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 9:30 समाचार संध्या, त्यानंतर न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 चर्चा का विषय है. हे सगळे कार्यक्रम आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. त्यानंतर 10:00 जपान इथे आयोजित करण्यात आलेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 अनुषंगाने स्पर्धेच्या दैनंदिन घडामोडी आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सुरुवातीला 9:30 समाचार संध्या दिल्ली केंद्रावरून.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके यूही जीवन।
0: नमस्कार श्रोते हो, रजनीगंधा कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया चलती का नाम गाडी या चित्रपटातली ही मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना।

चलती का नाम गाडी या चित्रपटातलं सचिन देव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं. गायलं होतं आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी. आता ऐकूया लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या युगुल आवाजातलं सचिन देव बर्मन यांनीच संगीतबद्ध केलेलं गीत, चित्रपट तेरे घर के सामने.

0: दुनिया बसाऊंगा तेरे घर के सामने, एक घर बनाऊंगा तेरे घर के सामने।
1: लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं हे होतं हसरत जयपुरी यांचं गीत। तेरे घर के सामने या चित्रपटासाठी या गीताला संगीत होतं सचिन देव बर्मन यांचं। श्रोते हो, रजनीगंधा हा कार्यक्रम आपण ऐकत होता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून।

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके यूं जीवन
0: रजनीगंधा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। रात्रीचे 10:30 वाजलेत। आता नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकूया उस्ताद सुजात खान यांचं सतारवादन। ऐकूया त्यांनी सतारीवर सादर केलेला राग रागेश्री।

नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण ऐकलात उस्ताद सुजात खान यांनी सतारीवर सादर केलेला राग रागेश्री. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 11 वाजता हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ही बातमीपत्र आता सहक्षेपित करणार आहोत.